हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा. गायक आणि संगीतकार सुधीर फडके याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद, शके 1948, दिनांक 26 ऑगस्ट ई.स. 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग जौनपुरी.

सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया श्री नारायण सूक्त. पठण केलं आहे वैशंपायन गुरुजी यांनी.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. 6:30 वाजलेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: यंत्रयुगामुळे माणसाच्या आयुष्यात एक वेगळीच क्रांती झाली. प्रवासाचा शीण कमी करण्यासाठी, त्रास कमी करण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी माणसानं वाहनाचा शोध लावला. स्वयंचलित वाहनं माणसाच्या हाती आली. ती वेगवेगळ्या इंधनावर चालतात. आता विजेवर चालणाऱ्या गाड्याही आपण वापरतो, स्वयंचलित गाड्या आपण वापरतो. हा सगळा प्रवास करत असताना आपल्याला काही वेळा चालकाची गरज भासते. जर आपण सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असू तर चालक आपल्याला इच्छित स्थळी नेतो. मग ती बस असेल, रेल्वे असेल, मेट्रो असेल. काही वेळेला आपण स्वतः वाहन चालवत जातो. प्रवास हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच जीवनाला एक प्रवास असंही म्हटलं जातं. आता जोपर्यंत त्या चालकाचं गाडीवर नियंत्रण आहे तोपर्यंत तो चालक त्या गाडीला चालवतोय. पण जर त्याचं नियंत्रण सुटलं तर ती गाडी त्या चालकाला घेऊन जाईल. तसंच माणसाच्या बाबतीतही आहे का? आपल्या मनातही एक चालक आहे का जो आपले दैनंदिन व्यवहार चालवत असतो? बघा, जसं रस्त्यामध्ये सिग्नल असतात, खड्डे असतात, स्पीड ब्रेकर असतात, वळणं असतात, चढउतार असतात, त्याचंच प्रतिबिंब आपल्या रोजच्या जगण्यातही उमटतंच की अडथळे येतात, वळणं येतात, काही वेळा थांबावं लागतं, काही वेळा कठीण प्रसंग येतात. मग आपली गाडी चालवणारा कोण आहे? तो आपल्या मनामध्ये आहे. मग या जीवनाच्या मार्गावर नैराश्य, चिडचिड, औदासीन्य ह्या सगळ्या त्रासापासून वाचायचं असेल तर त्या मनरूपी वाहनाचं नियंत्रण हे आपल्या मेंदूकडे हवं. असं होतं का की आपल्या

मनाचा ताबा सुटतो आणि मग काही वेळा नको असलेल्या घटना घडतात ज्याचा आपल्याला पुढे त्रास होतो. आपण आपल्या मनाचे चालक झालो तर आपल्या हव्या त्या मार्गाने आपल्याला आपली गाडी नेता येईल. जसं वाहनाचे वेगवेगळे भाग असतात तसे आपल्या मनाचेही वेगवेगळे भाग असतात. नियमितपणे वाहनाच्या सुट्या भागांची देखभाल करावी लागते, तशी आपल्या मनाची आपण करतो का? जर आपल्यावर आपलं नियंत्रण असेल तर अपघात टाळता येतील. म्हणूनच आपल्याला बऱ्याच वेळा महामार्गावर एक छान वाक्य लिहिलेलं दिसतं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी कार्यक्रमानंतर आता वळूया हवामान वृत्ताकडे आणि त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत नोंदवलं गेलं 32, सांताक्रूज वेधशाळेत 31 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा 26, सांताक्रूज 27 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवली गेली 80%. दोन्ही ठिकाणी पावसाची नोंद नाही. आगामी 24 तासांमध्ये आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. अधूनमधून काही सरी येतील अशी शक्यता आहे. कमाल तापमान 32, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा आहे किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी. आगामी 24 तासांमध्ये नैऋत्य अरबी समुद्र, सोमालिया तसंच ओमानची किनारपट्टी, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा समुद्र, मन्नारची सामुद्रधुनी, कोमोरीन लगतचा भाग या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कार्यक्रम कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत जनावरातील कर्करोग याविषयीची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 नेत्रदान याविषयी डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी बातचीत. आज भाग दुसरा. सकाळी 6:50 परिसर. पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी संवाद. भाग दुसरा. पुनःप्रसारण 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके. आला श्रावण. मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावणाची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध. पुनःप्रसारण 2:55. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास. सकाळी 7:40 बेडेकर मसालेवाले. नारी समता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.

0: सकाळी 8:39 समतेचं क्षितिज. लेखक योगीराज बच्चे. सकाळी 9 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज या मालिकेचा भाग 106. सकाळी 11:05 सहज संवाद. संवादिका असतील मैथिली पांडे. वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12:00. केल्याने होतं आहे रे पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची मुलाखत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दुपारी 1:40 प्रसारित होईल वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. आम्ही सहक्षेपित करू. युववाणी कार्यक्रम संध्याकाळी 5:30. स्टेट ट्यून्ड या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. लेखन आरती गाढवे यांचं. क्रीडाविश्व 6:30 निरंजन गोडबोले आणि अंकित पाटील यांच्याशी बातचीत. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ 7:15. 7:30 माझावर माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. ग्राहक संरक्षण कायदा आणि जागरूक शेतकरी याविषयी ॲडव्होकेट हेमंत भंगाळे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून अस्मिता वाहिनीवरून. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन राग ललत. नलिनी जोशी यांचं गायन दुपारी 2:30 राग मधमाद सारंग. सानिका गोरेगावकर यांचं उपशास्त्रीय गायन संध्याकाळी 5:02 मिश्र खमाज ठुमरी आणि मिश्र गारा दादरा. आज रात्री 10:00 आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ गायक पंडित के जी गिंडे यांची पंडित व्ही आर आठवले यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया जनावरातील कर्करोग याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. दुधाळ आणि पाळीव प्राण्यांमध्ये कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर उपचार पद्धती पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. शरीराच्या एखाद्या भागात पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे निर्माण झालेल्या गाठीने होणारा एक गंभीर स्वरूपाचा आजार म्हणजे कर्करोग. शरीराच्या गरजेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. ही पेशी विभाजनाची नेहमीची पद्धत आहे, पण कधीकधी नव्या पेशींची गरज नसताना हे विभाजन अतिरिक्त होत असतं आणि या अतिरिक्त पेशींचं गाठोडं म्हणजेच ट्यूमर. कर्करोगाचे सौम्य आणि गंभीर असे प्रकार आहेत. सौम्य प्रकारचा ट्यूमर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही, कमी हानिकारक असतात. गंभीर प्रकारचे ट्यूमर हे पसरणारे आणि शस्त्रक्रियेनंतर पुन्हा उद्भवू शकणारे असतात. कर्करोगाची लक्षणं ही विशिष्ट भागातील शरीरक्रियेच्या कामातील मंदी किंवा स्थगितीमुळे शक्यता दर्शवते. 5 ते 10 वर्ष वयोगटातील मोठ्या जनावरांमध्ये हा रोग होत असतो, परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा आजार आढळत आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जवळपास 50% पाळीव प्राण्यांमध्ये आढळतो. मोठ्या जनावरांमध्ये मुख्यतः डोळे, प्रजनन संस्थेचे विविध अवयव, मोठं आतडं आणि शिंगांमध्ये, तर छोट्या जनावरांमध्ये तोंड, मलाशय, मूत्राशय, स्तनग्रंथींचा कर्करोग आढळतो. कर्करोग हा पूर्णपणे अनुवंशिक नसला तरी कुत्र्यांच्या ग्रेट डेन, रॉटविलर, ग्रे हाऊंड या प्रजातींमध्ये, हाडांचा आणि खिल्लार बैलांमध्ये शिंगांचा कर्करोग आढळतो. मोठ्या जनावरांमध्ये शिंगांच्या कर्करोगामुळे शिंगाला वेदना होतात. जनावर सतत डोकं हलवतं, शिंग एका बाजूला झुकतं, झाडाच शिंग घासतं. शिंगास हलकं मारल्यावर त्यातून आवाज येतो, जो निरोगी शिंगातून येत नाही. बैलपोळा सणाच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंग तासून रासायनिक रंग लावतात, परंतु या कारणांमुळे मोठ्या जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होतो. वैज्ञानिकांच्या अभ्यासात असं आढळून आलंय, क्ष किरणांच्या अतिवापरामुळे आणि प्रखर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या माऱ्यामुळे कर्करोग होऊ शकतो. लहान जनावरांमध्ये तोंडाच्या कर्क

0: रोगामध्ये तोंडातून लाळ गळणं, रक्त येणं, तोंडाचा वास येणं, अन्न चावण्याची क्षमता कमी होणं अशी लक्षणं दिसतात. परिणामी प्राण्याची अवस्था खालावते. प्रजनन संस्थेतील कर्करोगामध्ये योग्य पद्धतीनं रेतन भरवून सुद्धा गर्भधारणेस अडथळा येतो. बाह्य भागातील कर्करोगात गाठ सदृश्य वाढ दिसून येते. अशा प्रकारची लक्षणं दिसून आली तर तात्काळ पशुवैद्यकांशी संपर्क साधून उपचार करावे. लवकर निदान झाल्यास हा आजार औषधोपचार किंवा क्ष किरणांच्या उपचार पद्धतीनं आटोक्यात आणता येतो. कर्करोगाची गाठ शल्यचिकित्सा करून पूर्णपणे काढता येते. विशिष्ट अवयवांच्या कर्करोगात ते अवयव गाठीसकट काढून टाकता येतात. यामध्ये शिंग, गर्भाशय, अंडाशय, स्तनग्रंथी, डोळे इत्यादी. निश्चित निदान हे प्रयोगशाळेमध्ये वाढीच्या तपासणीवरून केलं जातं. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कडक उन्हात बैलांना काम देऊ नये, त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय करावी, शिंगांना रासायनिक रंग लावू नये. काही भागात कर्करोगास उत्तेजित करणाऱ्या वनस्पती आढळतात, त्या जनावरांच्या खाद्यामध्ये येऊ देऊ नयेत. पाळीव प्राण्यांमधील प्रजनन संस्थेचे कर्करोग होऊ नये म्हणून लहान वयातच नसबंदी करून घ्यावी.
1: ऋषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण जनावरातील कर्करोग याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. सादर करते रोशन जाधव.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
1: अच्छा, म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमजच आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
2: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
1: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
2: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा.

0: सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ऋतूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपेढीला फोन
0: नेत्रपेढीला
1: करणं आवश्यक आहे.
0: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु
1: अच्छा.
0: सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
0: जो समोरचं नेत्रपटल आहे
1: हां
0: तो कोरडा होऊ नये,
1: अच्छा
0: ड्राय
1: हां.
0: होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
0: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
2: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
1: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
1: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईपमधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज ह्याबाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरं आहे, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
2: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
2: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग

0: असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील, नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल, तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
0: शेततळं ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळं बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळं असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
0: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. मोतिया वृष्टीला घेऊन सोबत लिहून सुवर्ण साज. कविता बोरकरांची आहे. असा श्रावणाचा महिना होता. उत्तर प्रदेशात डेहराडून किंवा हरिद्वार असा कुठेसा आमचा प्रवास चालू होता. रस्त्यानं जाताना कावडी भरभरून पाणी घेऊन लोक जात होते. उत्सवाचा माहोल, कावडी सजवलेल्या, एकापाठोपाठ एक जाणारे लोक, हे दृश्य इथे महाराष्ट्रात कुठे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं. म्हणून बसमध्ये चौकशी केली तर कळलं की सावन महिन्याच्या ह्या कावड यात्रा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, दिल्ली वगैरे वरच्या भागात श्रावण हा भोलेनाथचा, इथे शंकराचं खूप प्रसंग. श्रावणी सोमवारी भोलेनाथच्या देवळात प्रचंड गर्दी असते. सोमवारी उपास करून बेलपत्र, धतुरा, दुधानं शिवलिंगाची पूजा केली जाते. कावड यात्रा ही खास इथली यात्रा. 10-15 दिवस चालत हजारोंनी शिवभक्त गंगाजलाने भरलेल्या रंगीत सजवलेल्या कावड्या खांद्यावर घेऊन चालत हरिद्वार, ऋषिकेश, गोमुख वगैरे ठिकाणाहून पाणी आणतात आणि आपापल्या गावातल्या शिवमंदिरात अर्पण करतात. बम बोले च्या घोषाने रस्ते दमदमून जातात. मोठे विलोभनीय दृश्य दिसत होते ते. श्रावणात सगळीकडेच तसा मांसाहार, लसूण, कांदा वर्ज्य केला जातो. एकूणच श्रावणाचं नातं शंकर, विष्णू आणि निसर्ग यांच्याशी जोडलेलं असल्यामुळे प्रत्येक प्रदेशात त्याला आपला असा खास स्थानिक रंग चढलेला दिसतो. पावसाळ्यातल्या हिरवळीचं स्वागत हर तऱ्हेनं केलं जातं. राजस्थानात श्रावणातल्या तृतीयेला हरियाली तीज साजरी होते.

0: नववधू हिरवे कपडे घालतात, तिथेही झाडांना झोपाळे बांधतात आणि तरुण स्त्रिया गाणी म्हणतात. पार्वतीची पूजा होते. गुजरातमध्ये श्रावणातल्या दर गुरुवारी झुलनोत्सव साजरा होतो. कृष्ण आणि राधेच्या मूर्तींना झोपाळ्यावर बसवून भजन कीर्तन होते. एकूणच भोलेनाथचा आणि पार्वतीचा हा पवित्र महिना उत्तरेत मोठ्या धामधुमीने साजरा होतो. उत्तरेत राखीचा सणही खूप जोरात साजरा होतो. महाराष्ट्रात भाऊबीजेला जेवढं महत्त्व तेवढंच उत्तरेत राखी पौर्णिमेला. नोकरीनिमित्त काही वर्ष मी तामिळनाडूत चेन्नईला होते. तिथेही श्रावण महिना म्हणजेच आदि महिना पवित्र मानला जातो. श्रावणी शनिवारला महत्त्व असे. तिरुपती बालाजी विष्णू मंदिरांमध्ये विशेष पूजा होत असे. केरळमध्ये श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी श्रावण शुक्रवार व्रत करून देवीची पूजा करतात. कर्नाटकात नागपंचमी आणि वरमहालक्ष्मी व्रत श्रावणातच येतं. तिथल्या देवीला 16 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य असतो. बंगाल आणि ओडिशामध्ये श्रावणातल्या सोमवारी सावन सोमवार सोबतच मंगलागौरी व्रतही करतात. हेही पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत असते. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये नागपंचमीला नागदेवतेची विशेष पूजा होते. एकूण आपल्याकडे श्रावणात मंगळागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा हे सण जसे जोरात असतात, तसाच देशभरात श्रावण हा निसर्ग, भक्ती आणि स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणून साजरा होतो. प्रांतापरत्वे पद्धती वेगळ्या असल्या तरी श्रावणाचा आत्मा मात्र एकच आहे. श्रावण आपल्याला निसर्गाशी आणि श्रद्धेशी जोडतो, हेच त्याचं सौंदर्य आहे. दानाचाही मोठा संस्कार या सण आणि व्रतांमध्ये लोकांना सांगितला जातो. सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे उत्सव महत्त्वाचे ठरतात. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. कविता आहे इंदिरा संतांची. आला श्रावण, उद्या भेटूया श्रावण कडीच्या शेवटच्या भागात.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमे निमित्त विशेष रूपक
0: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
2: आजी, आज घरात दोन ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
2: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
6: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होता आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
7: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं

0: एक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
3: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, टीजे कॉलेज, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या 4 ठिकाणी होणार आहे। यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत। क्रीडा शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे। या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं। केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योग निर्मितीला चालना मिळत आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी आर्थिक गती मिळाली आहे। या योजनेच्या जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसंच छत्रपती संभाजीनगरचे पवन काबरा यांनी देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर होण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचाही विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात आला। राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षभर दररोज 12 तास मोफत वीज देण्याचा आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य सरकार

घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला आज शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या रक्तक्षयाच्या समस्येचं प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात रक्तक्षय निवारण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये गेल्या 1.5 महिन्यात राज्यातल्या 203 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसंच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या 79,624 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आढळून आलं आहे त्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागानं दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्याकडील मराठा समाजाच्या संबंधी प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयीसुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांनी ही प्रक्रिया अधिक गतिमान करून तातडीनं क्षेत्रीय कार्यालयांना योग्य निर्देश द्यावेत अशी सूचना विखे पाटील यांनी केली. कोणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. या प्रकरणी 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षीय विद्यार्थ्याचा ताप आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून शाळेतील 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या असून या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पालघर शाखेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले हळद मिरची आणि तेलाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शासकीय खासगी आणि धर्मदाय रुग्णालयांचे फायर ऑडिट विद्युत सुरक्षा आणि इमारती सुरक्षेचं ऑडिट तातडीनं पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या जीवितांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विशेषतः आयसीयू एनआयसीयू नर्सरी आणि ऑपरेशन थिएटरसारख्या संवेदनशील विभागांची कसून तपासणी केली जाणार आहे. दर 6 महिन्यांनी प्रत्येक इमारती
कामगिरीचं प्रत्यक्ष ऑडिट करणं आणि प्रत्येक संस्थेत नोडल अधिकारी

अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतील लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मानव सुथार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. दरम्यान काल सकाळी भारतानं आपला पहिला डाव 503 धावांवर घोषित केला आहे. पहिल्या डावात भारतानं 238 धावांची आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्यस्पर्धा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून.
1: बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये 1 तासाचा वेळ दिलेला असतो. त्या 1 तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं. पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण 1 तास दिलेला असतो.
0: अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्याबरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. आता दिनविशेष. आज 26 ऑगस्ट. आज आहे नारी समता दिवस. ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म 19 ऑगस्ट 1944. ज्येष्ठ विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षणतज्ञ, लेखक ग. प्र. प्रधान यांचा जन्म 26 ऑगस्ट 1922.

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि स्वातंत्र्य सैनिक ए के हंगल यांचं निधन झालं 26 ऑगस्ट 2012 या दिवशी. ख्यातनाम नाटककार, पत्रकार, संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं निधन 26 ऑगस्ट 1948. आपण ऐकत होतो दिनविशेष.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्त्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो.
0: बर.
1: कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंदसारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर, स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्या

0: बऱ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं, की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला,
1: वा
0: बरोबर, अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जेन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषासुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले, आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं, आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे, किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय, पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
1: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
0: दुर्बोध वाटतं
1: आणि न समजणाऱ्या, पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
0: हो, आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो ह्याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे, काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं, तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की, कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात, पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे, पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे,
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती

0: आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
1: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे म्हणजे.

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली, तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय, हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
3: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.
6: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: 7:40 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
7: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
8: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
7: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
8: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
9: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक
11: बेडेकर तयार मसाला.
8: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
12: नमस्कार.
8: खरं तर बेडेकर मसाल्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोणचं तुम्ही म्हणालात की लिंबाचं लोणचं केलं होतं, 200 लिंबच आणलेली होती. आता सध्या बेडेकरांची किती प्रकारची लोणची उपलब्ध आहेत आणि ती जगभरात कुठे कुठे उपलब्ध आहेत हे ऐकायला आवडेल.
12: खरं आहे, आमच्या लोणच्याची सुरुवात ही लिंबाच्या लोणच्यानी झाली, परंतु सर्वात जास्त विकलं जाणारं आजच्या घडीला आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं हे सगळ्यात जास्त विकलं जातं. जी प्रमुख लोणची आहेत ती म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आणखीन ह्या तिघांचं मिश्रण असलेलं मिश्र लोणचं. ह्या मिश्र लोणच्यामध्ये आम्ही एक आमचं वैशिष्ट्य म्हणून त्याच्यामध्ये आम्ही करवंद सुद्धा घालतो. अशी एकूण आमच्याकडे वेगवेगळ्या मिश्र व्हरायटीज, गोड लिंबाचं लोणचं किंवा आंब्याच्या लोणच्याच्या गोड व्हरायटीज, अशा सगळ्या व्हरायटीज धरल्या तर जवळजवळ 14 प्रकारची लोणची बनवतात. त्याच्यामध्ये 2 दाक्षिणात्य पद्धतीची पण लोणची आहेत. एकाला अवाकाई लोणचं असं म्हणतात की जे तीळ तेलात बनवलं जातं आणि त्याचा मसाला पूर्ण वेगळा आहे. आणि दुसरं एक वडू लोणचं म्हणून बनवलं जातं, ते म्हणजे छोट्या बाळ कैऱ्यांचं लोणचं असतं, त्याचा सुद्धा मसाला पूर्णपणे वेगळा असतो. 14 प्रकारची लोणची आम्ही बनवतो आणि ती जगभर उपलब्ध आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड इथे आमचे स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहेत, पण त्याच्या बाहेर जवळजवळ 25 ते 30 देशांमध्ये बेडेकर लोणची उपलब्ध आहेत.
8: क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादन, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747, आणि वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, मी असे ऐकलं होतं की बेडेकरांच्या व्यवसायाला राजमान्यता मिळाली होती, ही गोष्ट खरी आहे का?
12: हो, खरं आहे. म्हणजे राजमान्यता म्हणजे आपण भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोलूया. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे आंब्यावरचं एक प्रदर्शन भरवलं जायचं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याच्या व्हरायटीज डिस्प्लेला असायच्या. त्याचबरोबर त्यांच्याकडे कॅटेगरी होती की आंब्यापासून बनवलेलं कमर्शियल उत्पादन. ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही आमचं उत्पादन म्हणजे कैरीचं लोणचं हे तिथे डिस्प्लेला ठेवलंय 1959 साली पहिल्यांदा. आणखीन भारतभरातनं आलेल्या सर्व उत्पादनांमध्ये सर्वश्रेष्ठ आंब्याचं उत्पादन म्हणून आम्हाला

0: पहिलं बक्षीस मिळालं आणि ते 60 सालापासून 2002 सालापर्यंत सातत्याने आम्हाला आंब्याच्यासाठी असो किंवा लिंबाच्यासाठी असो पहिलं पारितोषिक हे जवळजवळ दरवर्षी आम्हाला मिळालेलं आहे. 2002 नंतर अशी प्रदर्शनं भरण्याचंच बंद झाल्यामुळे पुढे ही परंपरा चालू राहिली.
1: नाही काही हरकत नाही, पण सर मला इथे हे नमूद करायला आवडेल की लोकमान्यता मिळालेल्या वेडेकर मसाल्यांच्या लोणच्यांना राजमान्यता मिळाली यात काहीच वावग ठरणार नाही. आणि जरी अवॉर्ड बंद झालेले असले तरी लोकमान्यता अजूनही तशीच आहे. म्हणूनच श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: बेडेकर तयार मसाला.
5: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा.

0: हे गीत शीतल खांडेकर यांनी गायलं होतं आणि गीतकार होत्या वर्षा तळवेलकर. याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245415434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स.

0: थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: सकाळी 8:40 वाजून आपण ऐकणार आहोत नारी समता दिनाच्या अनुषंगाने समन्वित कार्यक्रम समतेचं क्षितिज. आणि आता थोड्याच वेळात 8:00 वाजता सुरुवातीला समाचार प्रवाहात, त्यानंतर 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज. अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 वाजता आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

0: infrastructure projects worth 30,000 crore rupees at Pragati meeting. Union Home Minister Amit Shah sets 1-year deadline for 100% implementation of 3 new criminal laws. Delhi government to hand over approval letters to 4,000 eligible women beneficiaries under Lakshmi Yojana today. India and China agree to continue their work in seeking political settlement of boundary question for overall and long-term interests. Eid Milad-un-Nabi, birth anniversary of Prophet Muhammad being celebrated today. Keralites across the globe celebrating Thiruvanam, most auspicious day of Onam. And R. Pragyanan cruises into finals of Grand Chess Tour's last leg after 19-9 win over Germany's Vincent Kaimer. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचं प्रगती मंचाच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवातीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53 बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी, नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तीनही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी, जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती, बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

0: हा उत्सव आनंद, एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो, असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात, असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमवेत सहकार्य करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक्इस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचारविनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतच्या मसुदा अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला. शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 2026 मध्ये काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेदरे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.

नमस्कार. 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वॅलिटी डे. आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही, तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे. आज आपण याच समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत आपल्या या विशेष रूपकातून, समतेचे क्षितिज.

0: स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं. चूल आणि मूल हेच तिचं विश्व. पुरुषांच्या बरोबरची भाषा तिला शोभत नाही.
1: का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे. उंबरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातलीय, मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण?
2: हा लढा आजचा नाही. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी समता दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भारताच्या मातीत या समतेची बिजे पेरण्यासाठी क्रांतीसूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले.
3: आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या 4 भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग?
4: होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून पहिली शाळा काढली.
2: राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार मिळवून दिला. भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला.
5: आलोय आलोय आलोय भाई, पतनाट्य घेऊन आलोय.
6: ऐका हो ऐका, नारी समतेची गोष्ट ऐका. अहो दादा, अहो वहिनी, आज 20व्या 21व्या शतकात आपण कुठे पोहोचलोय?
7: चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का?
5: नाही झाला. आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी.
8: वंशाचा दिवा मुलगाच हवा ही भुरसटलेली मानसिकता कधी बदलणार?
6: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही. स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.
7: अहो, पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार.

0: अहो सुभानराव, समजतंय का, पोरगी भातुकलीच आता खेळ खेळायला लागली.
1: होय की पोरग आहे, भातुकलीचाच खेळ खेळणार साहेब ती.
0: अहो पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे. हो
1: म्हणजे नेमकं काय तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला देऊ आपण. आता मी तुम्हाला 100 बॉन्डवर लिहून देतो वा.
2: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूयात.
3: विचारू तुम्हाला काय विचारायचं असेल तर पुरीला.
4: काय ग पुरी, तुला स्वयंपाक काय येतो का नाही?
5: हा येतो.
4: पुढे शिकायचं का तुला?
5: हा शिकायचंय.
4: आमच्याकडे शेत आहे, पोते, कामधंदा जमन का?
5: हा जमल.
6: पाहुणे आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचंही वय जास्त.
7: हा
6: त्याला मला वाटतं कमीत कमी शिक नाही म्हणून गेले असत्यान. आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतं जास्त, त्याच्यामुळं लय काय वाड्या वाडी करू नका. होईन एवढं लवकर आपटून घ्या. होय चिवची आई.
3: बोला की पाहुणं.
6: काय मग आता ह्याच तर ठरलंय, देण्या घेण्याचं कसं काय आहे मग?
3: हे बघा पाहुणं, ही आमची पोरगी, सगळं येतं तिला, समद जमत. आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचा, तर आमच्याकडे काय द्यायला घ्यायला नाहीये.
4: मला काय वाटतंय 10-15 तोळ सोनं तर द्या.
3: हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही. काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचं खर्च बघू.
6: बर जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो. 2-4 तोळे तर भेटन ना.
3: हा जमन 2-3 तोळ्याचं बघू.
6: हा मग 2-3 तोळे सोनं. पैसे काय राहू द्या, आता पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही.
3: बर बर
6: चालतंय, मग कधी लग्न ठरवायचंय ते बघा. बोला आता तुम्ही.
0: सुभानराव मी काय करतो, आमच्या इकडल्या देवप्पाला विचारतो एकदा, मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो. फक्त ह्या गोष्टीचा ह्या कानाच त्या कानाला पत्ता लागू देऊ नका. 4-5 माणसं सोडता. हा ना मग मी देवप्पा बी तिकूनच घेऊन येतो. इकडल्या देवप्पापाशी काय बोबाटा करू नका तुम्ही. आता येतो तर आम्ही. तुम्ही तोपर्यंत तयारीला लागा पैशा पाण्याच्या.
1: ते लागत होतो आम्ही तयारीला. राम राम. मग
0: राम राम. राम राम.
2: मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत. नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात.
8: आले का पाहुणे रावळे? चला चला लवकर घ्या बरं, उरकून आवरावरी करा.
0: काय करा पटकीन मंगल असते का सुरू करा, कोणाला माहित व्हायच्या अगोदर ह्या देवस्थानावर.
6: चला घ्या बरं अंतरपाठ. धरा
1: धरा अंतरपाठ. चला लवकर मधी पूर्ण पुढे.
0: चला
6: पुढे म्हणू का आता करू सुरुवात.
9: शुभमंगल सावधान,
10: शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.
6: आवरा पोलिसाची गाडी गेली बघा आता चिथून.
1: पोलिसाची गाडी गेली,
0: कुणीतरी ठिंगी टाकली वाटतंय. चला पाटकी
1: निघा लवकर निघा इथून.
6: चला बरं मी बी जातो आता. चला लवकर
1: तुम्ही आधुकर निघा.
6: चला चला पोलिसाची गाडी आली. चला आता पहा तर मंडळी, आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छेड होतो हे आपण पुढे पाहूयात.
4: कवार बी झोपती काय तर काम धंदा करीत नाही काय नाही, फुकटची आणली उगाच बापाचं घर असल्यावानी.
0: रमेश जर ऐकत नसली बायको तर दांडा घेऊन बिंदा खाणी जा, इथं कोणी येणार नाही तिचं बघायला. आता
6: बर बर उद्यापासून बघतोच तिच्याकडे. ए चिवे उठ.
5: हा हा हा आले.
6: उठ लवकर नाही तर कान फाडीत मारीन.
5: आई
6: उठ लवकर उठ.
5: उठली का नाही? होय हो ऐकलं का?
1: काय आला आता?
5: बरेच दिवस झाला चिवचा काय फोन बिनच नाही आला. मला कस तरी वाटतंय हो. आई दारूगड, आई दारूगड, आई दारूगड ना.
3: बाया कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ? कोण आलाय काय माहिती, बघावं लागल.
5: आई आई पोट दुखतय ग माझं.
3: अग चिव काय होतंय तुला?
5: आई माझं पोट दुखतय.
3: अग चिव नक्की काय होतंय तुला? अव कोणी हाय का आजूबाजूला?
5: आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
3: अग चिव असं काय करती चिव?
5: पोट दुखतय ग माझं.
3: चिव अग असं काय करती चिव? अग इकडे बघ ना चिव. चिव चिव चिव काय झालं तुला? अगं बोल ना माझ्या सोबत. अग चिव उठ ना ग. म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न मारले की जा. अग चिव उठ ना. हुंडा पाय पैसा पाय जीव गेला.

0: उची उठ ना ग अग उठ ना बोल ना माझशी
1: बघितलं मित्रांनो, जुन्या रूढी परंपरेनुसार आणि मित्रत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी, आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला, परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझं लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया.
2: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
3: शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय
4: आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळतात.
2: शिकली सवरली तरी पुढे काय, लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी.
5: गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत.
3: अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का?
4: हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत.
3: हुंडा मागणं बंद करा, स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे, समाज बदलतोय.
4: आजची मुलगी फक्त आबला नाही तर ती साबला आहे याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे.
2: ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते.
5: खेळाचे मैदान असो किंवा विज्ञानाची प्रयोगशाळा, प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजते.
3: सावित्री आणि जिजाऊंच्या लेकी आता मागे हटणार नाही.
4: चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया,
2: मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया.
5: मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिचे स्वप्न पूर्ण करू देऊ.
3: स्त्री पुरुष समानता हाच देशाचा खरा विकास.
2: नारी शक्तीचा करू सन्मान, वाढू आपल्या देशाची शान.
6: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
7: या पथनाट्यानं मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे.

0: परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली.
1: चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाह संदर्भात व्यक्त केलेले विचार.
2: आता आपण सर्वांना माहीत आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहो. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, एफ आय आर करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आपण आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्या सोबत जातात आणि त्यांच्या कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुकामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठलाही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुकामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाला आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुकामध्ये तसं एक व्यवस्था करावी त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही.

यामध्ये आमच्या सरपंच असेल, आमच्या सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व निगेटिव्ह मुद्दा असतात, म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याच्या गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांचं शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात, एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे, किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांच्या व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे, एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणार अपेक्षित आहे.

0: बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे, जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे.
1: आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो.
2: अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझ मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील.
3: काळ बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूम पासून ते सैन्यापर्यंत पोहोचली, पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत.
1: आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत, पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते.
3: समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे, तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे, मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमय नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
2: मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
3: स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग, आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया. स्त्रीला समान संधी, आदर आणि सुरक्षितता देऊया.
4: आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला, समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला.

आताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलं. समतेचं क्षितिज, लेखन पुष्कराज बेद्रे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर, सहभाग पुष्कराज बेद्रे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनावणे, अनिल खेडकर.

0: श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: मुंबई बेट पोर्तुगालच्या राजानं त्याच्या बहिणीच्या म्हणजे कॅथरीन ऑफ ब्रिगॅन्झाच्या आणि इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांच्या विवाहाप्रित्यर्थ त्याला आंदण दिलं. हा मुंबई बेटाचा राजेशाहीशी असलेला आद्य संबंध. पंचम जॉर्जच्या आगमनाप्रित्यर्थ मुंबईत गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार उभं करण्यात आलं, तो आणखी एक राजेशाही संदर्भ. मुंबई ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर राणी व्हिक्टोरियाच्या अंमलाखाली असली तरी तिचं अस्तित्व राजेशाही संस्थानी वृत्तींपासून कायमच फटकून राहिलंय. ती सामान्य मुंबईकरांचीच मुंबई जास्त राहिली. त्यामुळे या मुंबईत राजा महाराजांचे राजमहाल ही कल्पना विस्मयकारक वाटते खरी, पण बहुरंगी मुंबई या राजसी रंगापासून तरी दूर कशी राहील. आणि संस्थानांचं वैभव भोगणाऱ्या संस्थानिकांनाही या मुंबई नगरीचं आकर्षण वाटल्याशिवाय कसं राहील. तेव्हा मुंबईतही देशभरातल्या असंख्य संस्थानिक राजांचे नबाबांचे राजमहाल उभे राहिलेच. जुन्या अज्ञात मुंबईचा शोध घेता घेताच हा राजसी शोधही लागला.
0: जेम्स डग्लस यांच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या जुन्या मुंबईतल्या काही बंगल्यांचा माग काढताना शोधाची गाडी मध्येच मार्ग बदलून द क्लिफ मार्गे वर्षा बंगल्यापर्यंत कधी पोहोचली ते समजलंच नाही. आता पुन्हा मूळ मार्गावर आणून ब्रिज कॅन्डी नजीकच्या बी हाईव्ह या प्रचंड मोठ्या बंगल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात केलाय. तो बंगला सापडलाच, पण या बंगल्याचा माग काढताना गेल्या 50-60 वर्षांच्या कालावधीत या परिसरात उभारल्या गेलेल्या आणखीही काही ऐतिहासिक वास्तूंचा इतिहासही हाती येत गेला. तो अधिकच रंजक आहे. तो सांगण्यासाठीच प्रस्तुत प्रकरणाचं प्रयोजन आहे. सुरुवात अर्थातच बी हाईव्ह पासून.
1: एकोणीसाव्या शतकातल्या सुरुवातीच्या दशकातली मलबार हिल म्हणजे जंगलाने व्यापलेली टेकडी ही मुंबईतली सर्वात उंच टेकडी. मलबार पॉइंटवर असलेलं गव्हर्नरचं उन्हाळी निवासस्थान आणि बाणगंगा परिसर सोडला तर संपूर्ण टेकडी जंगलाने व्यापलेली होती. गर्द झाडी, त्यातून असलेला जंगली प्राण्यांचा वावर, अशा या वातावरणात काही हौशी धनवंतांनी, बहुतेक पारशीच आणि ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी बांधलेल्या मोजक्या वास्तू सोडल्या तर दुसरी वस्ती नव्हती. या जंगलात जेम्स डग्लस याच नावाच्या परंतु लष्करात कर्नलच्या हुद्द्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या वाइल्डरनेस या बंगल्याची माहिती पुस्तकात दिलेली.

0: ह्या परिसरातला हा पहिला बंगला असंही त्या पुस्तकात म्हटलंय. मलबार हिलवरून खालच्या नेपियन्सी रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला वाईल्डरनेस रोड असं नाव होतं, ते त्यामुळेच. या रस्त्याचं आजचं नाव मानव मंदिर रोड. वाईल्डरनेस या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे जिथे मानवी हस्तक्षेप जराही झालेला नाही असा भूभाग. या नावातूनच त्या काळी मलबार हिल कशी होती याची पुरेशी कल्पना येते.
1: मलबार हिलवरून वाईल्डरनेस रोडने पश्चिम पायथ्याशी उतरलं की एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला जंगलाने व्यापलेली मलबार हिल दिसे. इथून हाजी अलीच्या दर्ग्यापर्यंतचा परिसर जंगलाने व्यापलेला होता. किनाऱ्याने तुरळक कोळीवाडेही होते. या गर्द हिरव्या झाडीतून खडकाळ समुद्रात घुसलेल्या एका भूशिरावर बांधलेली तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेली बी हाईव्ह ही प्रचंड आणि एकांडी वास्तू पाहणाऱ्याच्या चटकन नजरेत भरत असे असं डग्लसने लिहिलेलं आहे. मलबार हिलवर राहणाऱ्या कुणाही इंग्रज प्रवाशाच्या मुंबईतल्या मुक्कामातला संध्याकाळचा फेरफटका या वास्तूपर्यंत होत असे. म्हणून जेम्स डग्लस यांनी या वास्तूचा उल्लेख अल्टिमा थ्युली अर्थात प्रवासाचं अंतिम ठिकाण असा केलाय.
0: बी हाईव्हचा शोध घेताना माझ्या हाती 1812 ते 1816 दरम्यान तयार केलेला कर्नल थॉमस डिकिन्सन यांचा नकाशा लागला. या नकाशात मलबार हिलच्या पश्चिम पायथ्याशी असलेल्या नेपियन्सी रोडवरच्या बी हाईव्ह या वास्तूचं ठिकाण ठळकपणे दाखवलेलं आहे. त्यात ही वास्तू समुद्रात ज्या भूशिरावर उभी होती ते भूशिरही स्पष्ट दिसत होतं. आता या वास्तूचा शोध घेणं सोपं होतं. या नकाशाची तुलना 1895 सालच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या नकाशाबरोबर केली असता भूशीर आणि त्यावर एकांडा उभा असलेला तो बंगला दिसून येत नाही. त्या जागेवर भरणी करून ते भूशीर शेजारच्या जागेशी जोडून टाकलेलं दिसतं. या दोन्ही नकाशांची आत्ताच्या नकाशाबरोबर तुलना केली असता कधी काळी बी हाईव्ह उभा असलेल्या त्या जागेवर आता भव्य इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात.
1: बी हाईव्ह बंगल्याची नकाशातून दिसणारी जागा म्हणजे वॉर्डन रोड, नेपियन्सी रोड आणि केम्प्स कॉर्नरहून येणारा ऑगस्ट क्रांती मार्ग ज्या सेंट स्टीफन्स चर्च पाशी एकत्र येतात तो तिठा. या तिठ्यावर पश्चिमेकडे तोंड करून उभं राहिलं की आपल्या डाव्या हाताला नेपियन्सी रोड आणि उजव्या हाताला वॉर्डन रोड येतो. या तिठ्याच्या पलीकडे असलेल्या पेट्रोल पंपा शेजारच्या गल्लीतून बी हाईव्ह बंगल्याच्या जागेपर्यंत जाता येतं. या गल्लीच्या टोकावर मोरवी कंपाउंड असा सोनेरी अक्षरात लिहिलेला ठसठशीत बोर्डही आहे. या बोर्डवर गल्लीतील सी व्ह्यू, बेन नेव्हिस, विजय अपार्टमेंट, ओशियन व्ह्यू यांसारख्या इमारतींची नावंही लिहिलेली आहेत. म्हणजे एकेकाळच्या बी हाईव्ह बंगल्याच्या जागेवरच या इमारती आता उभ्या आहेत. ही जागा आता गुजरात राज्यातल्या मोरवी संस्थांचे तत्कालीन अधिपती ठाकूर महेंद्रसिंह लगदीरसिंह आणि महाराणी विजय कुंवरबा यांच्या नावावर आहे. या इमारतीच्या जागीच एकेकाळी मोरवी संस्थांच्या महाराजांचा राजमहाल उभा होता. याचा अर्थ बी हाईव्ह बंगल्याच्या जागेची मालकी पुढच्या काळात अनेक हातातून जात शेवटी मोरवी संस्थांच्या ताब्यात आली असा होतो. यातील बेन नेव्हिस या वास्तूचं अस्तित्व 1960-65 सालापासून या ठिकाणी आहे असं त्या काळातल्या डिरेक्टरीवरून दिसतं. शिवाय या शोधादरम्यान आणखी काही गोष्टी लक्षात आल्या, त्या ऐकूया पुढच्या भागात.

ज्ञात मुंबई. आज आपण ऐकला मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा दुसरा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 106. 9:10 झाली आहेत. गीतबहार चित्रपट संगीत.

0: पानाचा आहो पिकल्या पानाचा देत की हो फिरवा।
1: जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं। कलावंतीण चित्रपटातलं हे गीत शोभा गुरटू यांनी गायलं होतं, संगीतकार राम कदम।
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे वंदन सागराला।
3: लेखिका आहेत सुचिता लाडे।
2: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं।
3: संचालन रोहिणी सूर्यवंशी।
2: आणि सादर करते आहेत आशिष बेनिशाम सातपुते।
4: आजी, आज घरात 2 ताट का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
5: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा।
6: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं। नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
7: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
3: बंध प्रेमाचे
2: वंदन सागराला।

0: धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शोभा गुरटू यांनी गायलं होतं. वसंत देसाई यांचं संगीत होतं. गीत रचना जगदीश खेबोडकर.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7

0: डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.

सुरेश वाडकर, श्यामा चित्तार, जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट माळावरचं फूल आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

गेलं वसंत सबनीस यांचं गीत आपण ऐकलं. लक्ष्मण बेरळेकर यांचं संगीत होतं आणि चित्रपट हऱ्या नाऱ्या जिंदाबाद. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहोत. आता 9:30 वाजलेत. भावधारा, सुगम संगीत.

0: वाराकांत यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत अरुण आपटे यांनी गायलं होतं आणि संगीत होतं कृष्णराव गायकर यांचं.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: गायक होते वसंतराव आजगावकर आणि गीतरचना होती आरती प्रभू यांची.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: हे गीत अर्चना प्रभुदेसाई यांनी गायलं होतं आणि ही गीतरचना होती आरती प्रभू यांची. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.

0: मिलिंद शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. अच्युत ठाकूर यांचं संगीत होतं आणि चित्रपट येळकोट येळकोट जय मल्हार.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
5: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
6: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जितेंद्र कुलकर्णी यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलं. आपण ऐकता आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो यानंतर ऐकूया महिमा खंडोबाचा या चित्रपटातील हे गीत आहे. विजय सरतापे, शकुंतला जाधव, जान्हवी अरोरा, विवेक नाईक आणि सहकारी यांच्या स्वरातील हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत बहार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे, मुरली मल्हार रायाची. या चित्रपटातील हे गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे, संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. सकाळचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकणार आहोत शास्त्रीय वाद्यसंगीत. पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरी वादन, राग ललत. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे ओंकार गुलवडी यांनी. ऐकूया श्रोते हो, पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन. ऐकूया राग ललत.

0: पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या बासरी वादनात राग ललत श्रोते हो आपण ऐकलात. विलंबित गत एक तालात निबद्ध होती तर द्रुत गत तीन तालात निबद्ध होती यांना तबला साथ केली होती ओंकार गुलवडी यांनी. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्या

0: सहज संवाद।
1: नमस्कार श्रोते हो, सहज संवाद या कार्यक्रमात आज तुमच्याबरोबर आहे मी मैथिली पांडे। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, या आधुनिक जगात सगळ्याच गोष्टी किती सोप्या आणि सोयीस्कर झाल्या नाही का। घर बसल्या रोजचे लागणारे सामान आपल्या दारापर्यंत लगेच पोहोचते। खाण्यापिण्यापासून कपड्यांपर्यंत असंख्य पर्याय आपल्या हाताच्या एका क्लिकवर उपलब्ध झाले। मोठमोठ्या इमारती, आधुनिक उपकरणे, यूज अँड थ्रोची सवय आणि तंत्रज्ञानामुळे कमी झालेला कामाचा ताण, या सगळ्यामुळे आयुष्य सुखकर झाले खरे। पण या सगळ्याची एक दुसरी बाजूही आहे। जितक्या अधिक सुविधा तितके त्याचे निसर्गावर होणारे परिणाम, हे आपण अगदी सहज नजरेआड करतो आहोत। एखादी वस्तू वापरून झाली की ती लगेच आपण कचऱ्यात टाकतो। मग विचार करा, इतकी मोठी लोकसंख्या, प्रत्येक घरातून निघणारा कचरा, काय होत असेल हो या कचऱ्याचं, त्याचा परिणाम नेमका काय होत असेल, या सगळ्यावर काही उपाय आहे का। कचरा कमी करणं तर कठीणच आहे, पण मग या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येईल का, त्याचा पुनर्वापर होईल का, यासारखे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतात। एखादी वस्तू आपण टाकून देतो, मग त्या टाकाऊपासून काही टिकाऊ आपण बनवू शकतो का, काही कला आपल्याला याच्यातून साकारता येईल का। श्रोते हो, याच संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करायला आपण दूरध्वनीवरून संवाद साधणार आहोत छाया तारळेकर आणि अमोल मोरे यांच्याशी। सुरुवातीला छाया तारळेकर मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहे, त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देते। छाया तारळेकर मॅडम पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, वृक्षारोपण आणि शाश्वत जीवनशैली या क्षेत्रात गेली अनेक वर्ष आपण सातत्याने कार्यरत आहात। कंपोस्टिंग आणि शून्य कचरा संकल्पनेचे आपल्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात काम सुरू आहे। आपण पुस्तकांचे लेखन देखील केलेले आहे। पर्यावरणीय संशोधन आणि प्रयोग या संदर्भातील आपले कार्य सुरू आहे। वृक्षारोपण आणि संवर्धन, प्लॅस्टिकमुक्त आणि शाश्वत जीवनशैली, डिजिटल माध्यमातून जनजागृती, स्वच्छता दूत, हे देखील कार्य आपले सुरू आहे। आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे। छाया मॅडम, आपलं सहज संवाद या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत।
2: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मॅडम।
1: तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि आम्ही उत्सुक आहोत तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला। सुरुवातीला मला तुम्हाला एक विचारावं असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की कचरा मुख्यत्वे दोन प्रकारचा असतो, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा। मग या कचऱ्याची विभागणी करण्याचं महत्व काय आहे, त्याबद्दल सांगा ना आम्हाला।
2: हो, नक्कीच। कचरा ही व्यवस्थापन झाल्याशिवाय त्या ज्या कचऱ्याचा आपण पुनर्वापर करणार आहोत ते शक्य होत नाही आहे। कचरा व्यवस्थापनाची पहिली सर्वात महत्वाची पायरी आहे ती म्हणजे कचऱ्याचे उगमाच्याच ठिकाणी योग्य वर्गीकरण करायचंय। तुम्ही आता जसं म्हणाला की दोन डब्यांमध्ये आपण ओला कचरा आणि सुखा कचरा ह्या संकल्पनेप्रमाणे आपण करत आहोत। अजून एक मी सगळ्यांना सांगेन की तिसराही आपण एक डबा तयार करायचा आहे की ज्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पण आपण ठेवायच्या आहेत। हे जे आपण योग्य वर्गीकरण करणार आहे त्यापासून ते प्रत्येक घरात, शाळांमध्ये, संस्थांमध्ये, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये आपण हे करू शकतो। आणि जे ओल्या कचऱ्याचा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओल्या कचऱ्याचा डबा हा आपण हिरव्या डब्यामध्ये पण एकत्र करतो, त्यामध्ये येतात भाजी, फळाचे साले, फुलं, अन्नातील जैविक अवशेष असलेले गोष्टी। आणि आपण जे सुखा कचरा गोळा करतो त्यामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कागद आहे, पुठ्ठा आहे, काच, धातू आणि पुनर्वापर योग्य असलेल्या प्लास्टिक आणि इतरही सिंथेटिक जे मटेरियल आहे ते आपण त्या सुखा गोष्टींमध्ये टाकत आहोत। जे इलेक्ट्रॉनिक्स ई वेस्ट आहे त्याचा कचराही वेगळा आपण आता करायला पाहिजे। त्या कचऱ्यापासूनही आपण पुनर्वापर करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा हा एक घटक होऊ शकतो।
1: बरोबर। हे तुम्ही खूप छान सांगितलं की तीन डब्बे करायला हवे आणि आवर्जून कचरा त्याच्यात घालायला हवा। पण मला इथे असं एक वाटायला विचारायला आवडेल की

0: कोणत्या अशा सवयी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्या बदलल्या जाव्यात जेणेकरून हे नियोजन सोपं होईल घरच्या गृहिणीला सुद्धा? काय वाटतं तुम्हाला?
1: अजिबात अवघड नाही आहे. कचऱ्याचे जे आपण वर्गीकरण करतो आहोत ते फक्त अतिशय शिस्तबद्ध प्रत्येक घरामधून ही सवय सगळ्यांना, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकांनी ह्या गोष्टी पाळायला पाहिजेत. घरात वेगवेगळ्या प्रकारचे जे डबे आहेत, आपण आता मी म्हटल्याप्रमाणे दोन स्वतंत्र डबे ठेवलेले आहेत, त्या प्रत्येक डब्यात मुलांनी किंवा घरच्या प्रत्येक व्यक्तीने ओला आणि सुका कचरा याप्रमाणे जर आपण सवय लावून घेतली तर ती एक सवयच, आपल्याला जाणीवपूर्वक काळजी घेऊन केलेली सवय आपल्याला नंतर दैनंदिन जीवनाचा एक सहज भागच बनून जातो. रोजची काही मिनिटंच त्याच्यासाठी नियोजन पर्यावरणासाठी आपल्याला मोठा बदल घडवून आणण्यासाठी शक्य होत आहे. आपल्याला बदल होणे आता ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी मला वाटतं की ह्या गोष्टी आत्मसात प्रत्येकानेच करायला पाहिजेत आणि जाणीवपूर्वक त्याला फॉलो करायला पाहिजे.
0: हे अगदी बरोबर आहे की कचरा व्यवस्थापन घरातूनच जेव्हा सुरू होईल तेव्हा आपलं घर आपण सगळ्यात पहिले म्हणजे काय केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर समाज आणि त्याच्यानंतर देश, असं आहे ना. मला एक हा जो ओला कचरा आपण जमव असं तुम्ही म्हणतायत की ओला कचऱ्याचा आपण एक वेगळा डब्बा करायला पाहिजे, पण त्या ओल्या कचऱ्यापासून आपण काही करू शकतो का? म्हणजे जो टाकाऊ झाला आहे, अन्न फेकतोय आपण, ते डस्टबिनमध्ये जात आहे, फेकल्या जात आहे, त्यापासून आपण काय बनवू शकतो किंवा त्याचा काय उपयोग होऊ शकतो?
1: जो ओला कचरा आहे तो आपण एका डब्यात, मी तर आता घरामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते, साधारण 4 जणांची फॅमिली असेल तर 600 ते 850 ग्रॅमचा ओला कचरा प्रत्येकाच्या घरात निर्माण होतोच. प्रत्येकाच्या लाईफस्टाईल प्रमाणे थोडाफार कमी जास्त होतो. पण ह्या ज्या ओल्या कचऱ्याकडे आपण नुसतं कचरा न बघता त्यापासून आपण कंपोस्टिंग करू शकतो, किचन गार्डन साठी त्याला आपण पूर्णपणे स्वयंपूर्ण आपण काहीतरी त्याच्यावर भाज्या लावू शकतो. ऍक्च्युली आपल्याला ही स्वावलंबनाची मानसिकता आपल्यात प्रत्येक घरामध्ये हे विकसित व्हायला पाहिजे. माझा कचरा हा माझी जबाबदारी आहे हे मानून जर आपण प्रत्येकानी कुटुंबानी ज्या काही आपण ओला कचरा वर्गीकरण आणि सुका कचरा वर्गीकरण करणार आहोत तर त्या ओल्या कचऱ्याचा जे आपल्याला उपयोग आहे ते घरातल्या सगळ्यांनी 10 मिनिटं जर सुरुवात केली, तुम्ही सुरुवातीला त्याचं जे खत तयार करणार आहात त्यासाठी लागणारे आपल्याला अगदी साधे आणि सोपे जे प्रक्रिया करणारे घटक आहेत ते आपल्या आसपासच असतात, जसं की सुकी पानं आहे, गवत आहे, चहाची चोथा आहे, मग कॉफी ग्राइंड्स आहेत जे फुकटही काही ठिकाणी मिळतात, ज्या ठिकाणी दुकानं आहेत अशा ठिकाणाहून पण मी कित्येक वेळा घेऊन येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला एक कंपोस्ट घरातल्या घरात तयार करता येतो आणि ही एक जीवनशैली आपोआप बनून जाते. त्यासाठी काही फार वेळ द्यायला लागत नाही, फक्त 5 मिनिटाचा वेळ प्रत्येकाने जर आपल्या या घरासाठी दिला. स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळं स्टीलच्या डब्यात साठवून ठेवते आणि मग बारीक तुकडे उंच करून घेते. बारीक जितकं आपण करू तितकं सुक्या पानांबरोबर ते मिक्स करून एका बादलीमध्ये, जिथे टाकलेली बादली आहे किंवा एक मोठं बकेट आहे अशा ठिकाणी तुम्ही 5 किलोचं कचरा त्यात राहू शकेल अशा तऱ्हेच्या एका बकेटमध्ये कड्यांनी भोकं त्याला करायची आहेत. त्यानंतर त्याला त्यामध्ये थोडासा ओला कचरा घालण्याआधी त्यात थोडीशी मातीचा थर द्यायचा आहे आणि वरती मग गवत आणि मग ओली सुकी पानं घालायची आहेत. ओला कचरा आपण बारीक केलेला त्यात घालायचा आहे, कोकोपीट त्यात घालायचं आहे. ते 8 1 भाग ओला कचरा असेल तर 8 ते 10 भाग आपल्याला सुका कचरा घालायला, सुका म्हणजे पानं घालायला लागतात किंवा कोकोपीट घालायला लागतं. जे काय आपल्याला कार्बन कंटेनिंग जे आता मी म्हटलं ज्या प्रकारे आपल्याला अवेलेबल आहेत, जसं सुकी पानं आहेत, मग गवत आहे, मग कोकोपीट आहे, आपण नारळाची शेंड्या ठेवतोच त्याही आपण वापरू शकतो. त्यासाठी काही विकत आणायची काहीच गरज नाही, जेवढं आसपास आपलं आहे त्या संसाधनांचा आपण वापर करायचा आहे. आणि खत तयार करण्यासाठी हे मिक्स करून मिश्रण रोज घालत जायचे आणि ते दर 2 दिवसांनी मिश्रण ते हलवायचे, त्याच्यावरती एक जाळी लावायची आणि 80% भरल्यानंतर तो जो कचरा आपण घालत आहोत, रोज आपण ओला कचरा त्यात ठेवतो आहोत, तो तसाच ठेवून द्यायचा आहे. मग बरोबर 10 दिवसानंतर त्याचं आपोआप खत तयार होतं. हे सगळं जे होतं ना ते निसर्गातून निसर्गाकडे आपण जात आहोत. आणि कंपोस्टिंग हा कचरा व्यवस्थापन एक फक्त आपण बघण्याची गरज नाही आहे, तर आपल्याला त्यातून मिळणारे फायदे आणि त्याच्यावर आपण जो उपयोग करणार आहोत, म्हणजे एक किचन गार्डन असेल किंवा आपण भाज्या लावणार आहोत त्यात, मग बाकी गोष्टी आपण ज्या मसाल्याची 5 झाडं आपण घरात लावू शकत असू, अशा गोष्टींसाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकता. आणखीन एक गोष्ट आहे की समजा तुमच्याकडे झाडं नाही आहेत पण तुम्ही खत केलंय, तर ते खत तुम्ही आसपासच्या बागेमध्ये सुद्धा देऊ शकता, बागे मिक्स करू शकता मातीमध्ये. 50% माती आणि 50% खत घालून तुम्ही अतिशय सुंदर सकस अशी भाज्या तुम्ही घरातल्या घरात उगवू शकता. मी तर 16 प्रकारच्या भाज्या उगवतेच, नेहमीच माझ्याकडे त्या भाज्या असतात ज्या सीझन प्रमाणे बदल जातो होतो त्याप्रमाणे मी तिथे त्या कंपोस्टचा वापर करूनच उपयोग करते. आणि हे अतिशय सोपं आहे आणि सगळ्यांनी या गोष्टीचा उपयोग केला तर घरातील अन्न, ओला कचरा, कंपोस्ट, मग त्यात घातलेली माती आणि पुन्हा त्याचं झालेलं अन्न, हे सगळं सात्विक रूपात आपल्यालाच परत मिळणार आहे हे लक्षात ठेवून आपण त्याचा उपयोग करायचा आहे.
0: पण मला इथे असं एक विचारावं असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी घरं छोटी असतात, काही काही घरांना गॅलरी किंवा असं वेगळी जागा पण नसते, मग अशा वेळेला जेव्हा आपण हे कंपोस्टिंग घरात बनवतो तर तेव्हा बऱ्याचदा असं होतं की त्याचा एक प्रकारचा वेगळा वास येतो, कारण ते कंपोस्टिंग प्रक्रिया सुरू असते ना त्याची. तर याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन कराल, म्हणजे आता समजा माझी इच्छा आहे पण माझ्याकडे तितकी जागा नाही आहे, तर मग अशा वेळेला अशा लोकांनी काय करावं?
1: कपोस्टसाठी आपल्याला एक छोटस बकेट 5 किलोचं ठेवता येईल. जे बाल्कनी असेल तुमच्याकडे तर एक थोडस अशी जागा असते की तुम्ही फॉर एक्झाम्पल गाडी आपण पार्क करतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एका कोपऱ्यात आपला रोजचा कचरा आणि वाळलेली पानं, गवत हे मिश्रण, हे आता जे सांगितलं की कोकोपीट त्यात घालायचंय, हे सगळं प्रमाण 1 भाग जर नायट्रोजन म्हणजे ओला कचरा 1 भाग असेल तर 8 ते 10 भाग आपल्याला वाळलेली पानं घालायची आहेत किंवा कुस्करून घालायचे ते वाळे पानं, कोकोपीट घालायचं आहे किंवा आंब्याच्या सीझन मध्ये गवत येतं किंवा बाहेर जर वाळलेलं गवत असेल तर ते गवत पण आपण त्यात घालू शकतो. आणि हे मिश्रण आपण घराबाहेर पण आपल्या गाडी पार्किंगच्या आसपास पण ठेवू शकता, पण वास येऊ नये यासाठी बॅलन्सिंगचं टेक्निक शिकायला पाहिजे आपल्याला. जर हिरवा कचरा ओल्या कचऱ्यामध्ये जास्त असेल म्हणजे पालेभाजीचं देठ जास्त असतील तर आपल्याला बॅलन्सिंगसाठी जास्त, म्हणजे ते नायट्रोजन आहे, त्या नायट्रोजनला आपल्याला कार्बनचं प्रमाण जास्त वाढवायला लागतं. ते कार्बनच्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहिलं तर कॉफी ग्राइंड्स पण आपण वापरू शकतो किंवा मग बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की जे गवत बागेमध्येच पडलेलं असतं ते पिशवीमधून आणलं किंवा आपण बाळाला सांगितलं की मला हे गवत आणून दे थोडस, ते बारीक केलेलं गवत सुद्धा तुम्ही त्यात वापरू शकता. म्हणजे कुठल्याच प्रकारे तुम्हाला वास येण्यासाठी तिथे चान्सेस नाहीये. जे तुम्ही कार्बन आणि नायट्रोजनचं प्रमाण एकत्र करणार आहात त्यामुळे ते जे काय वास येणार आहे किंवा फर्मेंटेशन होणार आहे ते आपोआपच तिथे थांबलं जातं आणि त्या कचऱ्याची हळूहळू हवेतला थोडासा ऑक्सिजन देऊन, मी हे एरोबिक पद्धतीच्या खत तयार करण्याबद्दल सांगते आहे.
0: अच्छा.
1: एरोबिक पद्धत म्हणजे हवेमधला थोडासा ऑक्सिजन फ्रॅक्शनल म्हणूया घेतला जातो आणि जेव्हा आपण हे सगळं मिश्रण घालतो, बघा केळचं साल आपण घेतलं आणि केळ खाल्लं की लगेच काळं होतं. काय होतं? कारण ते ऑक्सिडेशन प्रक्रिया सुरू होते. तसंच ते खतामध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया सतत सुरू राहते आणि त्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया हवेत घे, मग मातीमधले जे युजफुल मायक्रोब्स आहेत ते सुद्धा आपण जे खाली लेअर घालतो आहोत त्याचा पण आपल्याला उपयोग होतो. आणि पाण्याचं प्रमाण फक्त आपल्याला ते कंट्रोल करायचंय. काही भाज्या अशा आहेत की त्यात बघा वॉटरमेलन घेतलं म्हणजे कलिंगड घेतलं तर त्या चालीमध्ये जास्त पाणी असतं.
0: अच्छा,
1: अशा अशा वेळेला आपल्याला कोकोपीट जास्त घालायला पाहिजे किंवा अशा वेळेला आपल्याला वाळलेली पानं जास्त घालायला पाहिजे की जेणेकरून पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ते संतुलित होईल आणि हलवत राहायचंय. हा कचरा दर 2 दिवसांनी हलवायचा आहे, वर खाली करायचा.
0: अच्छा,
1: आणि त्याच्यावरती बकेटच्या वरती एक अशी जाळीदार

0: जाळी अशी त्याच्यावर घाला आणि त्याच्यावर काहीतरी वजनदार थोडस ठेवा, म्हणजे आतमध्ये किडे किंवा उंदीर किंवा आणि बाकी काही गोष्टी जाऊ शकणार नाही.
1: अच्छा मॅडम, हे सगळं काम करत असताना म्हणजे तुम्ही कंपोस्टिंग आणि शून्य कचरा संकल्पनेचं तुमच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच ठिकाणी काम सुरू आहे, बऱ्याच सोसायटीजमध्ये तुम्ही ही संकल्पना राबवता आहात, पनवेल महानगरपालिकेकडनं तुम्हाला पुरस्कार देखील मिळाले आहेत, तुम्ही म्हणजे स्वच्छता दूत या नावाने देखील ओळखल्या जाता. तर हे सगळं करत असताना, हे इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत असताना, तरुण पिढीचा या कामाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे?
0: ऍक्च्युली तरुण पिढी इतकी ह्या कचरा वर्गीकरणासाठी आतापर्यंत जास्त अट्रॅक्ट झालेली नाहीये, पण जसं मी लहान मुलांना आता शाळेतल्या बालवाडीपासून मी हे वर्गीकरण कसं करायचं आणि स्वच्छता व्यवस्थापन किंवा कचरा व्यवस्थापनसाठी आपण कसं शिस्त आपल्याला लावायची हे मी लहान मुलांपासून बालवाडीपासून मी शिकवायला सुरू केलेलं आहे, कारण तीच मुलं पुढचे आपल्या भविष्यात आपल्या देशाचे आदर्श नागरिक बनणार आहेत आणि परिवर्तन हे त्यांच्यापासून आपल्याला आता सुरुवात करायची आहे. मोठ्या माणसांना सांगितलं तर ते त्यांना ह्या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्याची वृत्ती जास्त आहे, पण तरुण पिढी अशी आहे की त्यांना जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या तर परिवर्तनासाठी ते तयार आहेत. आणि मी आजच्या मुलांना तरुण पर्यावरण या ज्या तरुणांना पर्यावरणाविषयक जे वाढीसाठी पर्यावरण वाढीसाठी काय आपण करू शकतो या गोष्टी मी शाळेमध्ये मुलांना शिकवून त्यांच्याकडनं आम्ही वर्कशॉप घेतो, ते घेतल्यावर मुलांच्या ते इतकं बिंबलं जातं. कॉलेजच्या मुलांना पण आम्ही इन्व्हॉल्व करतो कचरा गोळा करायला आणि मग त्यांना मी हा प्रश्न विचारते की हे सतत प्लास्टिक इथे पडलेलं आहे, बाटल्या पडलेल्या आहेत, कचरा पडलेल्या, हे कशामुळे होते? ते म्हणतात की आपणच सगळ्यांनी टिकाऊन टाकलेले आहेत त्यामुळे होते. मग आपणच आपली सुरुवात कशी करायची आहे हे त्यांना आम्ही सांगतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचं पर्यावरणावर काय दुष्परिणाम आपल्याला होतो हे आपण सगळी बघतोच आहोत आणि जेव्हा त्यांना हे समजावून सांगतो आम्ही आणि त्याबद्दल त्यांनाही आम्ही पुरस्कार देत आहोत.
1: अच्छा,
0: हीच मुले मग मोठ्यांना घरच्यांना हे शिकवतात की प्लास्टिकच्या वस्तू तुम्ही वापरू नका, प्लास्टिकचे चमचे वापरू नका, किंवा एक घरामध्येच त्या सवयी लावून कशा आपण मार्गदर्शन करू ही आताची तरुण पिढी सांगते आणि मग प्रत्येक घरात एक ग्रीन चॅम्पियन तयार होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. हे असंच जर सुरू राहिलं तर संपूर्ण आपलं शहर बदलायला वेळ लागणार नाहीये आणि नक्कीच आपण आरोग्य संपन्न असणार आहोत.
1: हे कंपोस्टिंग खत जे आपण तयार करतो आहोत, तर तरुण पिढीसाठी यातून आपण व्यवसायाच्या काही संधी येऊ शकतात का? म्हणजे जर आपण मोठ्या प्रमाणात हे केलं तर एक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघता येईल का?
0: हो नक्कीच. ऍक्च्युली कंपोस्टिंगच्या जे आहेत गोष्टी त्या गोष्टी आपण आता कंपोस्टिंगच्या आपण आता मी थोडक्यात ज्या सांगितल्या त्या तीन प्रकारे कंपोस्टिंग पण ही तरुण पिढी करू शकते. जर जागा असेल किंवा तरुण उद्योजक असे जे असतील की ज्यांना काही आपल्याला वेगळं ऑफबीट करायचं आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती आपण म्हणतो तशी आपल्याला करायची असेल तर तरुण शेतकरी हे सुद्धाही याचा उपयोग करू शकतात. पहिली गोष्ट आहे की कंपोस्ट हे पर्यावरणपूरक गोष्टींना आणि जे आपण पर्यावरणाच्या पलीकडेही आपण ज्या गोष्टी आपण स्वच्छता ह्या गोष्टींवरनं आपण शिकतो आहोत तर त्याचा उपयोग नुसतंच यूज अँड थ्रो न करता सगळ्या पद्धती ज्या सिस्टमॅटिक शिकायच्या त्यांनी तर त्यांनी शिकला तर त्यातनं रोजगार निर्माण होईल. पर्यावरण संरक्षण देण्यासाठी दोन्ही गोष्टी ते करू शकतात. रिसायकल करण्यासाठी त्यांनी सोलर तंत्रज्ञानांचा वापर करावा जोडूनच झाला म्हणजे सोलरचा वापर करून त्यांनी कंपोस्टिंग करायलाही मदत होईल. त्याचंच रिसायकलिंग आपण म्हणतो आता हे झालेलं आहे ओल्या कचऱ्याचं याचंच रिसायकलिंग जे स्वरूप असतं तयार बॅलन्स खत असतं ते पॅकेटमध्ये तयार करून विकू शकतात. दुसऱ्या गोष्टी आहेत की ते स्वतः त्या छोट्या पॉट्समध्ये भाज्या लावून तशाच रेडीमेड पण विकू शकतात आणि त्याच्यासाठी काही जास्त जागेची आवश्यकता पण नाही आहे. जे ते

0: त्यासाठी थोडस सक्षमता स्वावलंबी आपण व्हायचं आहे आणि स्वास्थ्य आणि आपल्याला समर्पितपणे आपल्याला ही जबाबदारी घ्यायची आहे हे तरुण पिढी हे शिकले तर आपल्याला नक्कीच सोपं होणार आहेत सगळ्या गोष्टी आणि निसर्गातून निसर्गाकडे जायचं आपल्याला हे ठरवूनच त्यांनी पुढचा मार्गक्रम करायचा आहे.
1: या म्हणजे आता हल्ली जे जे आपण म्हणतो की तरुण पिढी ही बरेच मुलं मुली रात्री बेरात्री अभ्यास करतात, रात्री बेरात्री ते खाण्याचे पॅकेट्स आजकाल 24 तास ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे, पटकन बाजारातनं काहीतरी खाण्याची वस्तू येते ती खाल्ल्यानंतर ते तसंच टाकून देतात, तर ते व्यवस्थापन सुद्धा रात्री बेरात्री सुद्धा व्हायला पाहिजे किंवा ते त्यासाठी तरुण पिढीला आपण कसं काय परिवर्तित करू की हे सगळं करणं खूप आवश्यक आहे आताच्या म्हणजे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चालला आहे त्यासाठी वर्गीकरण करणं आणि कचराचं व्यवस्थापन हे खूप आवश्यक आहे. यासाठी तुमचे काही म्हणजे वेबिनार आहे किंवा असं काही सुरू आहे का की तरुण पिढी याच्यातनं त्यांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे?
0: हो, तरुण पिढीसाठी आम्ही बरेच NSS तर्फे बऱ्याच आम्ही हे कचरा व्यवस्थापन यामध्ये आम्ही अवेअरनेस घेतो आहोत आणि वेस्ट टू वेल्थ नावाचं आम्ही जे हे जे कचरा जबाबदारी कचरा ही माझी जबाबदारी हे माझी कंपोस्ट माझी संपत्ती किंवा माझी माती माझे पोषण अशा प्रकारचे आम्ही भरपूर वर्कशॉप घेतो आणि मुलांना त्यात ऍक्च्युली तुम्ही त्यात काय काय करू शकता त्यामुळे काय होते क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो आहे. आणि नुकतंच पर्यावरण दिवशी NSSच्या मुलांसाठी बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या ओल्या कचऱ्यापासून निघणारे लिचेट आहे त्याचा उपयोग सुद्धा कसा करता येईल, खत निर्मितीच्या आधी जे लिचेट म्हणतो जे पाणी असतं जे ओल्या कचऱ्यात आपण पाणी पाण्यात बुडवून ठेवायचो ते थोड्या वेळ आणि ते पाणी गाळून घ्यायचं, घट्ट करून ते पाणी काढून घ्यायचं. गाळलेल्या पाण्यामध्ये सोल्युबल न्यूट्रियंट्स असतात, त्या सोल्युबल न्यूट्रियंटचा उपयोग मुलांना जास्तीत जास्त त्याच्यावर भाज्यांसाठी कसं उगवून हायड्रोपोनिकली उगवायचं कसं याही गोष्टी मी त्यांना शिकवल्यात. खत म्हणजे नुसतंच सॉलिड खत नाही आहे, ह्या दोन्ही गोष्टींचा उपयोग ते करून सोप्यात सोपी पद्धत ते शिकतात आणि भरपूर गोष्टींचा आम्ही अशा प्रकारचे वर्कशॉप सुरू केलेले आहेत.
1: अच्छा, तुम्ही एक गाणं सुद्धा या जनजागृतीसाठी लिहिलं आणि कंपोज पण केलंय, त्याच्या दोन ओळी आम्हाला ऐकायला आवडतील.
0: हो नक्कीच. हिंदी मध्ये केलेलं आहे, माझ्या युट्यूब साठी मी गो ग्रीन नावाचं युट्यूब चॅनल आहे त्यासाठी मी एक चलिए निसर्ग के साथ
1: अच्छा
0: एक गाणं मी लिहिलं की निसर्गाबरोबर तुम्ही कसं जाणार आहात तर त्यात ओला कचरा घेऊन तुम्ही कसं त्याचा उपयोग करणार आहात हे दाखवत मी एक गाणं लिहिले, त्यातल्या दोन ओळी मी तुम्हाला सांगते. चलिए मी हे गाणं ऍक्च्युली लिहिलं आणि नंतर चाल लावून घेतली, एक गायक आहेत बेंद्रे म्हणून त्यांच्याकडनं मी चाल लावून घेतली कंपोज करून घेतलं आणि नंतर मग ते युट्यूबवर टाकलेलं आहे. त्यातल्या दोन ओळी अशा आहेत की चलिए निसर्ग के साथ बनाते हे अच्छा खाद, गीला कचरा सुखे पान काला सुना कुदरत का दान. हे जे ओला कचरा आणि सुखे पान काहीच लागत नाही त्याला, जे बॅलन्सिंग पानं आहेत ती उचलून तुम्ही बागेत आणा, तुमच्याकडे नसतील तर ती बागेतल्या ज्या ओला जे गवत आहे ते वाळत ठेवलेलं असतं कित्येक वेळा बागेत कट केलेलं ते सुद्धा त्याचा पण वापर करता येतो आणि पानं आणून ती बारीक कुस्करणं हे सुद्धा एक मुलांना फिजिकली ऑक्युपाईड ठेवतं, मेंटली ऑक्युपाईड ठेवतं, निसर्गाशी ते निसर्गाशी कनेक्ट राहतात. निसर्गाचं हे एक महादान आहे आणि त्यातून हे ब्लॅक गोल्ड कसं तयार करता येतं हे मी त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. हे जे गाणं आहे त्या गाण्याचा उद्देश फक्त ऐकणं नाही आहे, ते मुलांनी बघावं पण म्हणजे त्यात जो कचरा तयार करताना जे काय रिसोर्सेस आहेत आपले घरातले ते वापरून मी एक कॉफीचं ग्राइंड पण वापरून कॉफी ग्राइंड हे फुकट आपल्याला तुम्ही जर बरिस्टा आणि बऱ्याच ठिकाणी जर कॉफीची मशीन्स आहे त्या ठिकाणी सुद्धा ते कॉफी ग्राइंड फ्री देतात फेकूनच देतात नाहीतरी. तर त्या ग्राइंडचा आपण वापर करून ओला आपल्या घरातला ओला कचरा हे सुद्धा तुम्ही त्यात टाकून खत तयार केलं तर अतिशय बॅलन्सिंग आणि उत्कृष्ट खत तयार होतं हेही आम्ही त्या वर्कशॉपमध्ये त्यांना करून दाखवलेलं आहे. आणि हे किती मौल्यवान खत आहे हे त्यांना जसं जसं ते प्रयोग करतात आपल्या आपल्या घरामध्ये ते वाजा लावतात हायड्रोपोनिकवर असेल किंवा कुठल्या तरी स्वरूपात जे छोट्या कुंडीमध्ये असतील कंपॅनियन प्लांटेशनमध्ये ते लावतात तसं असेल कारण प्रत्येकाकडे जागा नाही आहे. आता आज मेट्रो सिटीमध्ये जागा नाही आहे तर जे काय रिसोर्सेस आहेत जे काय आपल्याला जागा आहे त्यामध्ये तुम्ही ते लावायचे. म्हणून मला माझ्या या गाण्याच्या ओळी तसाच आहे की निसर्गाच्या बरोबरच तुम्ही चला चलिये निसर्ग की साथ.
1: खूपच छान. ॲक्च्युली छान मॅडम, या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण तुम्ही खूप छान मार्गदर्शन आज आम्हाला केलं की आपला जो रोजचा कचरा आहे तो न टाकून देता ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन आपण अगदी सोप्या पद्धतीने रोजच्या आयुष्यात अगदी छोटेसे बदल केले तर आपणही घरच्या घरी या ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकू. जाता जाता एक काय तुम्ही सांगू शकाल, काय संदेश द्याल सगळ्यांना?
0: मी तर सगळ्यांनाच ही विनंती करते की तुम्ही वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेला पुढे न्या आणि घरातल्या घरातच तुम्ही माझा कचरा माझी जबाबदारी घ्या, स्वतः कंपोस्ट तयार करा, माझी संपत्ती आहे हे समजा आणि निसर्गातूनच निसर्गात जायचे. आपण नाहीतर काय करतो बाहेरची भाज्या आणतो आणि ते वापरून आपल्याला हेल्थवर दुष्परिणाम पण दिसतात. म्हणून निसर्गातून निसर्गात जा. तरुणांना माझा एक संदेश आहे, दरवेळेला त्यांच्या मनात येतं ही वस्तू मी कुठे फेकू, ही वस्तू कुठे फेकू ही विचारण्याऐवजी ही वस्तू मी पुन्हा कशी उपयोगात आणू शकतो किंवा आणू शकते हा प्रश्न तुम्ही तुम्हाला विचारा. आणि मुळात ही कचरा ही समस्याच नाही आहे आणि त्यासाठी आपण काय उपयोग करणार आहोत हे पाहण्याची त्यांची दृष्टी आम्ही तयार करतो आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे मौल्यवान खत आहे आणि त्यात संशोधन करा. या संशोधनामध्ये आता फॉर एक्झाम्पल जे तुम्ही खत तयार करायचा प्रयत्न करत आहात ते एकदा बिघडेल दोनदा बिघडेल पण नंतर जेव्हा तुम्ही ते सातत्य ठेवाल त्यावेळेला त्यातून अतिशय बॅलन्स चांगलं खत होणार आहे. आणि हे तुमचं संशोधन आहे, कुठल्या झाडाला तुम्ही कुठलं खत घातल्यावर त्याच्यावर कुठलं पर्यावरण संरक्षक आणि निसर्गासोबत आपल्याला काय काय गोष्टी करू शकता याचाही त्यांना अनुभव स्वतः केल्यानंतर अनुभव येणार आहे. म्हणून त्यांनीही जीवनाची वाटचाल करताना निसर्गासोबतच चला हे मला अतिशय महत्वाचं सांगायचं आहे. आणि पुनर्वापर रियूज रिसायकल रिड्यूस नुसतं फक्त शिकायचं नाहीये, तरुणांनी ते आत्मसात
1: करायचं. आज तुम्ही आम्हाला दूरध्वनीवरून इतकं छान मार्गदर्शन केलं आकाशवाणीतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद छाया मॅडम. धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला संधी दिल्याबद्दल. आणि कधीही वर्कशॉपसाठी कोणाला तयार असेल तर मी सांगत जाईन म्हणजे मग कोणाला आसपासच्या लोकांनी शक्य असेल किंवा कोणाला माझी मदत हवं असेल तर कधीही मी यायला तयार आहे.
1: नक्कीच
0: मार्गदर्शन हे जसं आपण एकमेकाला जोडून करणार आहोत तेव्हाच आपला आपला देश आपण पुढे जाणार आहे. आणि हे सगळ्या निसर्गामध्येही आपल्या परिपूर्ण चक्र तयार होणार आहे.
1: खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात सहज संवाद. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, ओला कचरा आणि त्याचं व्यवस्थापन याविषयी आपण आताच मार्गदर्शन जाणून घेतलं. पण आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रचंड कोरडा कचरा सुद्धा निर्माण होत असतो, कपडे म्हणा, फुटवेअर्स म्हणा किंवा ई कचरा सुद्धा सगळ्यांच्या घरी भरपूर प्रमाणात असतो. मग या कचऱ्याचं नेमकं करायचं काय? आपण तो अगदी सहजच डस्टबिन मध्ये टाकून देतो, पण या सगळ्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं किंवा आपण काय करू शकतो या संदर्भात आपल्याशी आज बातचीत करणार आहेत अमोल मोरे सर. हे ग्रीन सोल फाउंडेशन इथे फील्ड मॅनेजर म्हणून काम करतात. या ग्रीन सोल फाउंडेशन विषयी मी थोडक्यात माहिती देते. ग्रीन सोल फाउंडेशन ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली एक संस्था आहे. गरजू आणि वंचित मुलांच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम ही संस्था राबवते. संस्थेचा प्रमुख उद्देश पर्यावरण संवर्धनासोबतच गरजू मुलांना आवश्यक साधने आणि सुविधा उपलब्ध करून देणं आहे. संस्था वापरलेल्या आणि जुन्या पादत्राणांचे संकलन करून त्याचे पुनर्वापर आणि अपसायकलिंग करते आणि त्यापासून तयार केलेली पादत्राणं गरजू मुलांपर्यंत पोहोचवते. या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि सामाजिक विकास या तिन्ही क्षेत्रात योगदान दिलं जातं. ग्रीन सोल फाउंडेशन शाळा, समुदाय आणि विविध भागीदार संस्थांच्या सहकार्याने पादत्राणं संकलन, पुनर्वापर, शालेय साहित्य वितरण आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा विविध उपक्रमांचे आयोजन करते. संस्थेचे कार्य शाश्वत विकास आणि सामाजिक जबाबदारीच्या दिशेने महत्वपूर्ण योगदान ही संस्था करत असते. आज या संस्थेचे फील्ड मॅनेजर अमोल मोरे सर आपल्यासोबत आहे. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सगळ्यात पहिले मला असं विचारायला आवडेल की ग्रीन सोल याचा अर्थ काय, म्हणजे ग्रीन सोल हे नाव का देण्यात आलेलं आहे?
1: आता ग्रीन सोल हा शब्द जरी एक वाटत असला तरी यामध्ये वेगवेगळे दोन अर्थ लपलेले आहेत. आणि पहिला म्हणजे ग्रीन. ग्रीन म्हणजे आपण विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर येतो की निसर्ग, एक निसर्ग संवर्धन किंवा पर्यावरण पूरक. म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला सुद्धा बघतो तर हिरवा रंग हा आपल्या निसर्गाचं प्रतीक आहे आणि त्याचं संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून ग्रीन हा शब्द त्या ठिकाणी आहे. आणि दुसरा शब्द म्हणजे सोल. आता सोल म्हणजे काय तर आपले जुने चप्पल असतील, जुने बूट असतील, त्यांच्या खालचा भाग आणि तळवा. आपण बघतो की अलीकडे किंवा आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुटांचं असेल किंवा चपलांचं असेल यांचं वेस्ट हे निर्माण होत आहे, म्हणजे ते फेकलं जात आहे. मग त्यांचा कुठेतरी पुनर्वापर झाला पाहिजे, त्यांचा कुठेतरी पुनर्निर्मिती झाली पाहिजे किंवा ते आपल्या उपयोगात येतील का, हा एक उद्देश ग्रीन सोल या संस्थेने चालू केला. आणि हेच नाव त्यांनी दिलं आहे की आपलं निसर्गाचं संवर्धन आपल्याला यामध्ये करायचं आहे, जेणेकरून ज्या जुने चप्पल असतील, जुने बूट असतील, त्यांना आपल्याला जास्तीत जास्त उपयोगात आणायचं आहे. तर त्यामुळे ग्रीन सोल हे नाव त्यावेळेस देण्यात आलेलं आहे.
0: अच्छा, आणि मग ही संस्था ही कधीपासून कार्यरत आहे आणि कुठे कुठे याचं काम चालू आहे?
1: तर ही एक सामाजिक संस्था आहे. आमचे फाउंडर जे आहेत रमेशजी धामी सर आणि श्रेयांजी भंडारी सर यांनी 2016 साली 22 जून 2016 आमच्या संस्थेची स्थापना आहे. आणि उद्देश हाच आहे की आपल्या पर्यावरण असेल किंवा निसर्गाचं संवर्धन करायचं असेल, त्याचबरोबर समाजामध्ये बदल घडायचा आहे. म्हणजे आपण बघतो की आता जसं मी सांगितलं की आमची संस्था जी करते की जुने चप्पल असेल, बूट असेल, त्यांना पुनर्निर्मित करते. ज्यावेळेस आम्ही समाजामधून चप्पल असेल, बूट असेल

0: हे कलेक्ट करतो. तर हे आपल्या किंवा मुंबईपुरतंच मर्यादित नसेल किंवा एखाद्या शहरापुरतंच मर्यादित नसेल, तर आमची संस्था आहे संपूर्ण भारतामध्ये या संस्थेचं काम चालू आहे. म्हणजे आपल्या अक्रॉस पूर्ण भारतामध्ये 14 ते 15 आमचे कलेक्शन सेंटर आहेत, ज्या ठिकाणी ठिकाणाहून आम्हाला फुटवेअर येतात, म्हणजे चप्पल किंवा बूट आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला गोळा होतात आणि त्यानंतर आम्ही त्याची प्रोसेस करतो. त्याचबरोबर जो गोळा झालेला जो काही फुटवेअर असतील त्यांची प्रोसेस झाल्यानंतर त्याचं काय करायचं, हा एक मोठा हे आहे. तर ते जे आहेत आमचे सामाजिक जबाबदारी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, कंपन्या असतील, हे आमच्यासोबत जुडलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतामध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत की जे चप्पल अफोर्ड करू शकत नाही, म्हणजे त्यांच्याकडे चप्पल नाही आहे किंवा त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्य म्हणजे शाळेची बॅग नसेल, तर ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आम्ही आयडेंटिफाय करतो. तेथील लोकल एनजीओ असतील, तेथील शिक्षक असतील, त्यांना कनेक्ट करतो आणि ही मदत आम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे इतर म्हणजे आपण विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये आमच्या संस्थेचं काम चालू आहे गेली 10 वर्षापासून.
1: अच्छा, 10 वर्ष. पण मग हे कलेक्शन सेंटर म्हणजे नेमकं काय आणि किंवा ग्रीन सोल हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं, कारण चपलांचा कचरा म्हणजे जे वेस्ट आहे ते तर प्रत्येक घरात भरपूर प्रमाणात निघत असेल, पण मग नेमका हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला किंवा हे कलेक्शन ड्राईव्ह म्हणजे नेमकं काय ते त्याबद्दल जरा सांगा.
0: येस येस येस येस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचे कलेक्शन सेंटर आहेत आणि ते मोस्टली मेट्रो सिटीज जे आहेत आपले, दिल्ली असेल, बँगलोर असेल, कोलकाता असेल किंवा मुंबई असेल, अशा ठिकाणामध्ये आपले आहेत. आता ग्रामीण भागामध्ये याची थोडी जनजागृती किंवा काय त्याला थोडा वेळ लागत आहे, कारण आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पण सुद्धा आम्ही अवेअरनेस करत आहे, जनजागृती करत आहेत. परंतु शहरामध्ये याचं मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठवलेला किंवा बूट कलेक्शन हे प्रत्येक घरांमध्ये आपल्याला दिसतं आणि त्यांचा मोठा प्रश्न असतो की आता करायचं काय. बऱ्याचशा लोकांना जनजागृती नसल्यामुळे ते फेकून देतात, बीएमसीच्या गाड्या येतात त्यांच्या नगरपालिकेच्या, त्यामध्ये ते टाकून देतात. पण आता जनजागृती होत आहे, त्याच्यामुळे आम्ही जसं सांगत आहे की तुमचा जुना फेकलेला हा कुठेतरी एखाद्या गरजू विद्यार्थ्यासाठी नवीन वस्तू म्हणून त्यांच्या समोर आपण नेऊ शकतो. जसं जुने बूट आम्ही कलेक्ट करतो आणि एक नवी चप्पल बनवून आम्ही त्या गरजू विद्यार्थ्याला देतो. तर हा एक उद्देश ठेवून आमच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या सोसायटीज असतात शहरातल्या, त्या सोसायटीज त्यांचं कलेक्शन राबवतात आणि आमचं कलेक्शन सेंटर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते स्वतः पाठवतात. त्याचबरोबर मुंबईमध्ये तर आता जास्त प्रमाणामध्ये जनजागृती आपल्याला बघायला मिळते, लोक स्वतः पोर्टर बुक करतात किंवा त्यांचं ब्लिंकेट वगैरे यांच्या सगळ्या गोष्टी बुक करून आमच्याकडे पाठवतात, आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला त्यांचं जुने बूट पाठवतात किंवा कपडे सुद्धा पाठवतात.
1: म्हणजे अशा प्रकारे ती कलेक्शन ड्राईव्ह तुमची, आणि ते मग किती किती दिवसांनी प्रत्येक ठिकाणी असे दर महिन्याला किंवा 2 महिन्यातून एकदा असं काही ठरलेलं असतं का कलेक्शन ड्राईव्हचं?
0: कलेक्शन ड्राईव्हचं हो असं. आता कसं आहे, आम्ही सुद्धा पण काही सोसायट्याला अप्रोच करतो किंवा बऱ्याचशा सोसायटीज आम्हाला स्वतःहून कॉल करतात की सर आमच्या सोसायटीमध्ये पण सुद्धा आम्हाला तुमचा कलेक्शन ड्राईव्ह चालवायचा आहे. मग तो पुढील 2-4 दिवसासाठी ते कलेक्शन ड्राईव्ह चालवतात आणि त्या 2-4 दिवसामध्ये जो काही फुटवेअरचं कलेक्शन त्यांच्याकडे होणार, कपड्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे होणार, तर ते कलेक्शन मग आमचे जे ट्रान्सपोर्टर आहेत किंवा आमची जी ट्रान्सपोर्टर टीम आहेत त्यांच्याशी कनेक्ट करून मग ते आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला आम्ही आणतो.
1: अच्छा, हे सगळं काम करत असताना तरुण पिढीचा सहभाग कसा आहे या कामामध्ये?
0: येस, नक्कीच. आमचं गेली 2 ते 3 वर्षापासून आम्ही वेगवेगळे कॉन्फरन्सेस अटेंड करत आहेत, वेबिनार अटेंड करत आहेत आणि त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला युवकांचा सुद्धा या ठिकाणी भेटत आहे. आम्ही मागच्या वर्षी पण आमचं सेंट जेव्हिअर्स स्कूल असेल आपलं मुंबईचं कॉलेज असेल त्या ठिकाणी पण कार्यक्रम घेतला, युवकांचं एंगेजमेंट त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळालं आणि विद्यार्थी पण यांचा सहभाग असा आहे की ते सुद्धा आम्हाला स्वतः अप्रोच करतात की सर आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला कलेक्शन ड्राईव्ह राबवायचा आहे. म्हणजे मग ते कनेक्ट करतात, ते त्यांच्या अवेअरनेस पण त्यांच्या एरियामध्ये असेल किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये असेल त्यांच्या शाळेमध्ये करतात, ते सुद्धा कलेक्शन ड्राईव्ह राबवतात आणि आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला पाठवतात. आम्ही त्यांच्या म्हणजे जे काही कलेक्शन ते किंवा व्हॉलेंटियर बेसिसवरती आमच्यासोबत करतात त्यांना आम्ही ग्रीन सोल सोबत जोडलेलं किंवा कलेक्शन केलेलं एक सर्टिफिकेट पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो की त्यांना प्रोत्साहन देतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी.
1: खूप छान माहिती देत आहात सर. पण या सगळ्यामध्ये एक छोटंसं छानसं निसर्गावर आधारित असं एक छानसं गीत ऐकूया आणि आपली बातचीत पुढे सुरू ठेवूया.
0: नक्की.

0: आज श्रोतेहो सहज संवाद या कार्यक्रमात आपण टाकाऊपासून टिकाऊ या विषयावर बोलतो आहोत, कचरा व्यवस्थापन. आणि आत्ता आपल्या अशी बातचीत करतायत ग्रीनफील्ड, माफ करा, ग्रीन सोल चे फील्ड मॅनेजर अमोल मोरे सर. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत. हॅलो.
1: हा
0: सर, आपण म्हणजे आधी बोलत होतो की फुटवेअर्स तुमच्यापर्यंत येतात, तुम्ही त्याला पुनर्निर्मित करून त्याचं वाटप करता, पण हे जेव्हा तुमच्यापर्यंत येतात फुटवेअर्स, ते पुनर्निर्मित करत असताना सुद्धा त्याच्यातनं सुद्धा काही म्हणजे वेस्ट निघत असेल ना, मग ते निर्माण झाल्यावर त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं?
1: ओके. आता बघा, आमच्याकडे जे फुटवेअर येतात ते पूर्ण म्हणजे पूर्ण वेगळ्या पूर्ण याच्यामध्ये ते असतात, आणि त्यातला जो भाग आहे म्हणजे आम्हाला मोस्टली आम्ही जो युज करतो तो फुटवेअरचा खालचा भाग, म्हणजे बुटाचा खालचा भाग किंवा चप्पलचा खालचा भाग असतो, आणि वरचा भाग सुद्धा आम्ही चप्पलला स्ट्रीप लावण्यासाठी त्याचा पण वापर करतो. तर मला असं वाटतं ऑलमोस्ट आम्ही एक 70-80% जो आहे त्यातील भाग आम्ही युज करतो आणि त्यापासून जे पुनर्निर्मित करतो. उरलेला जो भाग आहे, जो 20% भाग आहे, त्या भागावरती सुद्धा आमचं सध्या काम चालू आहे. म्हणजे आता आमची जी फाउंडेशन आहे सध्या ते आम्ही स्टोअर्ड केलेला आहे, मोस्टली प्रोबॅबिली मध्ये जे कचरा आमच्याकडे आहे तो आमच्याकडे स्टोअर्ड आहे, आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जो काही उरलेला भाग आमच्याकडे आहे त्यापासून सुद्धा आम्ही त्याला ग्राइंड करून त्यापासून पावडर बनवून त्यापासून आम्ही काही आम्हाला शीट बनवता येईल का, जेणेकरून वेगळा सोल निर्माण करता येईल का, आणि त्याचा उपयोग आम्हाला कसा करता येईल, तर याविषयी आमच्या संस्थेचं काम सध्या चालू आहे. तर त्यासुद्धा आम्ही काम करण्याचा विचार आमचा आहे.
0: आता बऱ्याच आपल्या श्रोत्यांना हा प्रश्न पडला असेल की फुटवेअर म्हणजे नक्की चप्पल जोडे हे कशा पद्धतीने तुम्ही घेता, म्हणजे बऱ्याच जणांची आपण साधारण ही मानसिकता असे की चप्पल तुटल्याशिवाय किंवा बूट खराब झाल्याशिवाय आपण तो टाकून देत नाही, तर मग अशा प्रकारचे फुटवेअर्स पण ग्रीन सोलमध्ये घेतल्या जातात का, की अशा प्रकारे आपण ते फेकून देण्याच्या ऐवजी ग्रीन सोलकडे पाठवावे?
1: येस येस. आता आमचं समजा कलेक्शन करत असताना किंवा फुटवेअर घेत असताना आमचे काही नियम आहेत, काही क्रायटेरिया आम्ही ठरवलेला आहे की त्यानुसारच आम्ही ते कलेक्शन घेतो. कारण जर सरसकट जर पाठवलं तर ते आमच्याकडे सुद्धा त्याचं वेस्ट आमच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार होईल. त्यामुळे आम्ही काय करतो की जो आपला समजा चांगल्या पद्धतीचा किंवा वापरलेला शूज जो असेल किंवा एखादा बूट असेल किंवा चप्पल असेल ते तर आमचा एक क्रायटेरिया आहे, जो फाटलेला नसेल किंवा खालून त्याचा सोल जो असेल तो पूर्णपणे तुटलेला नसेल, म्हणजे चांगल्या पद्धतीचा जो सोल असला पाहिजे हा एक क्रायटेरिया आम्ही ठेवलेला आहे. वरच्या बाजूने जरी तो फाटला असेल किंवा काही जरी स्क्रॅच गेलेला असेल तर ते आम्ही युज करतो, त्याचं काही आम्हाला हे नाही आहे. आणि दुसरं समजा असे म्हणजे की लहान मुलांचे जे चप्पल असतील, कारण लहान मुलांच्या 5 वर्षाच्या आतमधील मुलांची काही चप्पल असेल किंवा बूट असेल ते आम्हाला सध्या तरी आमच्या उपयोगामध्ये येत नाही, कारण आम्ही सोल कट करत आहोत, सोलच्या आतमधला जो भाग आहे तो आम्ही घेऊन त्यापासून चप्पल बनवतो. लहान मुलांचं ऑलरेडी ती व्यवस्थिती लहान असते, त्याच्यामुळे त्यापासून आम्ही चप्पल काय ती बनवू नाही शकत आहे सध्या तरी. कारण आम्ही जेव्हा जे मुलांना जी बनवून वस्तू जी देतो ती देतो म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत ज्या मुलांना आम्ही ती देतो, म्हणजे 7 ते 8 नंबरची साईज जी आहे लहान मुलांची तेव्हापासून ते आम्ही बनवतो आणि ते देतो. त्यामुळे ती आम्ही नाही घेत, पण जनरली समजा अडल्ट असतील किंवा यंग मुलं असतील त्यांचे फुटवेअर असतील त्यांचे चप्पल आम्ही घेतो. आता महिलांमध्ये सुद्धा महिलांचे काही फुटवेअर असतात, त्यामध्ये बरेचसे हिल्स वगैरे असतात. आता हिल्सचं सुद्धा आम्हाला जास्त उपयोगामध्ये आम्हाला येत नाही, कारण आम्हाला ते कट करता नाही येत, कारण त्यापासून आम्ही आतला भाग जो आहे किंवा सोल आहे ते आम्ही युज करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे हिल्स आम्ही अवॉइड करतो. जनरली स्पोर्ट शूज जे आहेत आपले ते आम्ही घेतो, किंवा रबर शूज वगैरे असतील ते सुद्धा आम्ही घेतो आणि ते उपयोगामध्ये करतो.
0: अच्छा, या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही हे जे काम करताय, शाळकरी मुलांना तुम्ही याचं वाटप करता आहात, वंचित मुलांना याचं सगळं वाटप होत आहे, तर असा कुठला छानसा अनुभव आहे का की जो आमच्या श्रोत्यांना सांगायला तुम्हाला आवडेल, की तो अनुभव असा कायम स्मरणात राहणारा अनुभव आहे?
1: नक्कीच नक्कीच, मला पण आवडेल. आता मी ग्रीन सोल फाउंडेशन मध्ये फील्ड मॅनेजर आहे आणि जो काही डोनेशनचा पार्ट आहे म्हणजे जी वस्तू तयार झाली जे आम्ही बनवलं जुन्यापासून नवीन बनवलं आणि ती द्यायची आहे, तो देण्याचा जो काही भाग आहे तो संपूर्ण माझ्याकडे आहे. आणि कुठल्या व्यक्तीला द्यायचा आहे, कुठं द्यायचं आहे, ते कशा पद्धतीने मटेरियल पोहोचवायचं आहे, हा सगळा भाग मी करत असतो. आणि जेव्हा त्याचं वितरण करायचं असतं स्वतः मी वितरणासाठी सुद्धा जातो. आमचे जे कलीग असतात, आमचे जे सहकारी संस्था आमच्यासोबत जुळलेले ते सुद्धा आमच्या त्या ठिकाणी असतात. तर हे देत असताना एक मुलांचा बऱ्याचशा शाळांमध्ये मी जातो त्यावेळेस बघतो, समजा मी गाडीतून जात असताना किंवा मुलं पायी चालत येतात, बऱ्याचशा 3 ते 4 किलोमीटर 2-3 किलोमीटर पासून ती पायी चालत शाळेमध्ये येत असतात. मुलांच्या पायामध्ये चप्पल नसतात, बूट नसतात, कशा तरी उन्हा तानामध्ये मुलं आपल्या पावसामध्ये असेल ते शाळेमध्ये पोहोचतात आणि शिक्षण घेत असतात. तो अनुभव मला कुठेतरी माझ्या मनाला लागतो, एक इमोशनल अटॅचमेंट माझी सुद्धा त्या मुलांसोबत निर्माण झालेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते मुलांना देतो तर त्यांचा चेहऱ्यावरचा हसमुख भाव आणि त्यांची जी उत्सुकता आहे ती वस्तू मिळण्याबद्दल, ते बघून माझ्या मनाला सुद्धा एक अनुभव चांगला आणि आनंद मला सुद्धा मिळतो. आणि एखादा आम्ही जेव्हा एका व्यक्तीला एका मुलाला ती चप्पल देत असताना त्याला विचारलं की आता ही चप्पलचं काय करणार, तर त्या मुलाने सांगितलं की ही जी चप्पल आहे ही मी शाळेतच न वापरता आता याचा म्हणजे येणारा समजा एखादा सण असेल त्यौहार असेल त्यावेळेस मी घालेल. म्हणजे अशी सुद्धा परिस्थिती आहे की मुलांना ती भेटतच नाही किंवा ते घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती. म्हणजे आम्ही जी दिलेली वस्तू आहे आम्हाला म्हणतात की मी सर एका स्पेशल दिवसाला किंवा काही कार्यक्रम माझ्याकडे येणार त्यावेळेस मी हे चप्पल घालणार. तरी खूप इमोशनल अटॅचमेंट या ठिकाणी आहे आणि खूप काम करण्याची गरज आम्हाला सुद्धा या ठिकाणी आहे.
0: पण हे किती म्हणजे खरोखरच हे असं उत्तर ऐकल्यानंतर खरोखरच खूप म्हणजे खरं इमोशनलच आपण सुद्धा होऊन जातो. म्हणजे तुम्ही आता सांगताय तर आम्हाला सुद्धा असं वाटतं की खरंच काय परिस्थिती आहे ना, की किती साऱ्या मुलांजवळ चप्पल नाही आहे घालायला सुद्धा. हे अशा प्रकारचं आणखीन काही तुम्ही उपक्रम राबवत आहात का, की म्हणजे गावागावात हा उपक्रम पोचावा यासाठी ग्रीन सोलकडनं काही पावलं उचलल्या जात आहेत का?
1: आता सध्या तरी गावागावात म्हणजे जेव्हा आम्ही जेव्हा जातो मुलांमध्ये डोनेशन ड्राईव्ह करत असताना अक्रॉस इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये आम्ही जातो, वेगवेगळ्या स्टेटमध्ये मी जातो आणि मोस्टली आमचं प्रेफरन्स ग्रामीण भागातच असतं. तर ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही ही चप्पल ज्यावेळेस देतो त्यावेळेस आम्ही फक्त मुलांना ही अपसायकल झालेली चप्पलच नाही देत, तर त्यामागे काय प्रोसेस झालेली आहे, त्याचा काय इम्पॅक्ट आहे, कुठून आलेला आहे, त्याचा आपल्या पर्यावरणावरती आपल्या निसर्गावरती काय परिणाम होणार आहे जर हा कचरा असा साठत गेला, जर हे बूट असेच कलेक्शन होत गेले, त्या सुद्धा गोष्टी आम्ही त्यांना सांगतो हे का गरजेचं आहे. ह्या चपला जुन्या चपला असेल किंवा आपल्या घरामध्ये पडलेली एखादी टाकाऊ वस्तू असेल ती तिला आपण टिकाऊ कशा पद्धतीने बनवू शकतो, हा सगळा जनजागृती असेल, हा सगळा विचार जो असेल हा आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक गावागावातील वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
0: मग तरुणांना सुद्धा या बाबतीत त्यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती व्हावी, त्यांचा सुद्धा तुमच्या या कार्यात अधिकाधिक सहभाग व्हावा यासाठी काय सांगाल?
1: नक्कीच नक्कीच. आता आजच्या घडीला निसर्ग संवर्धन असेल किंवा पर्यावरण पूरक गोष्टी आपल्याला सांभाळता येईल किंवा त्याचं संवर्धन किंवा त्याचा कसा वापर आपल्याला करता येईल यावर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा संस्था सुद्धा यामध्ये जडलेला आहे आणि आपल्या प्रधानमंत्री असतील किंवा त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला जास्तीत जास्त वेस्ट को बेस्ट कसे बनाया जाय, वस्तूला आपल्याला कशा पद्धतीने चांगलं तिचा वापर करता येईल किंवा जास्त काळापर्यंत कसा वापर आपल्याला त्या वस्तूचा करता येईल, हा उद्देश सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्याला ठेवायचा आहे. कारण याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या पिढीला सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. जर आता आपण संवर्धन ह्या गोष्टी केल्या नाही तर कदाचित ह्या गोष्टी आपल्या येणाऱ्या पिढीला बघायला सुद्धा मिळतील नाही की काय नैसर्गिक साधन संपत्ती होती आणि काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जास्तीत जास्त येणारी पिढी असेल आपल्याला कशा पद्धतीनं या उपक्रमामध्ये सहभाग घेता येईल, एक ग्रीन सोल फाउंडेशन जर पुढाकार घेतला तरच ह्या गोष्टी सर्व शक्य होईल असं नाही आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ग्रीन सोल फाउंडेशन असेल किंवा त्या जुन्या गोष्टीवरती प्रक्रिया करून त्या जास्तीत जास्त उपयोगात कसा आणता येईल अशी जर एखादी चळवळ एखादी मुवमेंट जर चालू झाली त्यांनी सहभाग स्वतःहून जर दर्शवला तर नक्कीच एक चांगला बदल घडताना आपल्याला दिसेल आणि आपल्याला आपलं पर्यावरण किंवा निसर्ग हे संवर्धित करता येईल.
0: धन्यवाद सर. हा या विषयाची खरंच व्याप्ती खूप मोठी आहे पण घड्याळ आता सांगते कार्यक्रमात इथेच थांबावं लागणार आहे. पण आज तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, तुमच्या संस्थेबद्दल खूप छान माहिती दिली आणि मला असं वाटतं खरंच कचरा व्यवस्थापन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून आपण निसर्गाचं रक्षण कुठल्या छोटंसं का होईना करू शकू. तुम्ही इथे आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर.
1: धन्यवाद धन्यवाद सर्व श्रोत्यांना सुद्धा धन्यवाद.
0: श्रोते हो सहज संवाद या कार्यक्रमात आज छाया तारळेकर मॅडम आणि अमोल मोरे सर यांच्याशी आपण बातचीत केली आणि घड्याळ सांगते इथेच थांबायला हवं. पुन्हा भेटूया सहज संवादच्या पुढच्या भागात एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत मी मैथिली आपली रजा घेते. नमस्कार श्रोते हो. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ होती आहे. पुणे केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल, तो आम्ही सहक्षेपित करू ठीक 12 वाजता. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपल्या महिला श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम वनिता मंडळ. केल्याने होतं आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकणार आहोत. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर यांचं आहे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होता आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर.

0: नमस्कार श्रोते हो, सर्वांना विद्यागौरीचा नमस्कार। आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, पण हे सगळं प्लास्टिक जातं तरी कुठे? तर ते जातं जमिनीच्या पोटात किंवा समुद्रात। आज आपल्याकडे ज्या पाहुणे आले आहेत त्यांचं या विषयातलं काम खूप मोठं आणि प्रेरणादायी आहे। एका अभयारण्यात प्लॅस्टिकमुळे मृत्यू झालेल्या हरणाला बघून विचार सुरू झाला आणि एक अद्भुत प्रवासही सुरू झाला। हा प्रवास आहे रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशनच्या संस्थापिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा। पर्यावरणाच्या संबंधित गेल्या अनेक दशकांमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्याचा एक महत्वाचा घटक आहे प्लॅस्टिक। प्लॅस्टिकनी केलेल्या क्रांतीबरोबरच त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत। या समस्येवर ज्यांनी कृती करून मार्ग शोधला अशा डॉक्टर मेधा ताडपत्रीकर आज आपल्यासोबत असणार आहेत। मेधाताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत।
1: धन्यवाद गौरीताई, मलाही आज इथे कार्यक्रमात येऊन खूप आनंद झालाय आणि श्रोत्यांशीही गप्पा मारायला मिळत आहेत।
0: चला तर मग थेट सुरुवात करूया। तुम्ही स्वतःला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणता आणि ते प्लास्टिक खाल्ल्यामुळे झालेल्या एका हरणाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला, ऐकायला आवडेल।
1: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य, म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं। म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय हेच, आणि हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन। कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो करत असलो तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं। मग आम्ही 2009 एका अभयारण्यात गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले। आम्हाला जास्ती आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे, पण दोन चार दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं। आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्यासारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्यासारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात। बरं, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते, बरं ती तिथेच राहते हालत नाही। काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो। मग आधी हरिण इतकं गोंडस, त्याचं म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी याच्यावर का काही करत नाही। कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते। आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझा जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून, आम्ही असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत, आपणही याच्यावर काही करत नाही। मग आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू, म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला
0: की मुळाशी जायचं ठरवलं।
1: की आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं। मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं, पण जवळजवळ 40-50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं। एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 जगभरात 8 पेक्षाही जास्ती प्लास्टिकचा कचरा तयार झाला।
0: माय गॉड,
1: त्यातला 9% रिसायकल झाला
0: फक्त,
1: हो फक्त 12% हा जाळला गेला आणि जो बाकीचा राहिलेला आहे साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे। म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं

0: त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची त्यांची पतवंड झाली तरीही ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बर आम्ही दोघही इंजिनियर नाही बर का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं. आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर, मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं ते गरम करणं पाण्यात घालणं. आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ बर्फापासून पाणी मग आपण हे प्लास्टिक बद्दल करू शकतो का. हा म्हणजे प्लास्टिक बनत फॉसिल फ्युएल पासून म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला, तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरने. मग असं वाटलं की अरे चला मोठा प्रेशर कुकर, मग कुठल्या तरी मित्राकडनं मोठा प्रेशर कुकर मिळवला आणला आणि तो घातला. मग म्हणजे ते हे झालं, मग कोणीतरी सांगितलं शिट्टी काढा, ती काढली, मग सगळं वरती काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला ट्यूब लावून बघा. मग हे करत असताना खूप वाचन चाललं होतं की अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो की काय करता येईल. आणि मग एक 4 ते 5 महिन्यांनी आम्हाला असं जाणवलं की ती जी काळी ट्यूब आहे त्याच्यातनं ते जे पाण्यात घातली होती त्याच्यावरती एक काळ्या रंगाचे तरंग आले.
1: बर
0: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं अरे चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला आणि तेव्हा आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होता आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं
0: गोष्टी होतात. हा पण म्हणजे असं काही मनात नव्हतं की म्हणजे केल्याने होत आहे,
1: पण तो अवेअरनेस होता ना की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान मेधाताई, 2002 सालापासून साधारण प्लॅस्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी आणि प्लॅस्टिकवर बंदी आली, मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं, आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले आणि सोबत पारंपरिक प्लास्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लास्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं तर आणि त्या दिशेने कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं?
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो, मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं, त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता. आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं कारण का पहिले वगैरे, आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना 2 महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही ह्यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडतोय. कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती. मग ते म्हणले ह्यातनं तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे, नका सोडू. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं आपल्याला जमलं नाही आपण प्रयत्न केला देव सोडून. आम्ही खरं सांगते आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं.
1: बर
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची आता कोणी उत्तर द्यायचं कारण का सांगणार काय
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही 1-6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं तेव्हा लक्षात आलं अरेच्चा हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन आहे कारण का ह्याच्यामध्ये मिथेन प्रोपेन ब्युटेन म्हणजे आपला एलपीजी असतो तसंच होतं. मग म्हणलं आता ह्याचं काय करता येईल. मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही

0: इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते ह्याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं. इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते पण मग हे सुरू केलं.
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं.
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं पण हे माहिती नव्हतं. पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाहीत, आपण सायंटिस्ट नाही जमलं तर काय होईल. आपण प्रयत्न केला आणि नाही जमलं की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो
1: थांबून पाहिलं
0: करून पाहिलं नाही.
1: वा वा. ताई, रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस जाणीव जागृती करत आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणजे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ तो आहे कॉस्ट अकाउंटंट, तो म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहायला पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरंय.
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी एक दोन वर्ष आपण चालवून बघू, वेगवेगळे प्रयोग करत राहू आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता.
1: खरंय.
0: मग मला म्हणजे असं कुठे कुणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे आणि कारण तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाहीये, प्लास्टिक अतिशय उपयुक्त
1: प्रॉडक्ट.
0: आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना
1: की ब्रशपासून सुरुवात.
0: चष्मे,
1: चष्मा
0: म्हणजे अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत किंवा आज वैद्यकीय याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट्समध्ये आहेत. तुम्ही सांगा पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना दोन दोन महिने पडून असायचे, आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे, विमानात आहे,
1: सगळीकडे
0: प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वाईट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे लक्षात आलं. मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते तर एक जण म्हणले उत्तम सांगताय पण आमच्याकडे जी बाई येते आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते. तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे? म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हटलं तुम्ही ठेवा मी न्यायला येईन. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. म्हणजे ध्यानी मनीही नव्हतं म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन म्हणजे प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोणतरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती.
1: सिस्टीम
0: मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे,
1: शिस्त लावायला
0: पाहिजे. आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. ह्याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चानी कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जे प्रोसेस सगळी होते त्याच्यात TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डीपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा मेड इन इंडिया प्रोजेक्ट ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
0: आमचं पहिलं मशीन 2009 आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डीपॉलिमरायझेशन म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
1: श्रेडिंग
0: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक विशिष्ट ती झाली क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हीटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर

0: तर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं, आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
1: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं. खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया. ब्रेक के बाद भेटूयाच. कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लास्टिक वापरतो हे साधारणतः फेकलेलं प्लास्टिक असतं, म्हणजे रॅपिंग पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लास्टिक असतं, त्याच्यापासून परत प्लास्टिक तयार होतं, आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लास्टिक

0: टाकतो त्यातनं आपल्याला 40-70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोलच्या टाईपचं,
1: चांगली क्वांटिटी
0: लिक्विड. आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो एक 5-10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच, मग याचा उपयोग एकतर ब्रिकेट्स बनवतात, त्याला बाइंडिंग करता होतो.

0: फुल नाही,
1: निसर्गाला हार्मफुल नाही. आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत आणि तुमचे पैसेही वाचतात.
0: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही हे सगळी मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
1: याला तर उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या MNCs सरकारी अशा सर्व प्रकारात, कारण प्लास्टिक सगळीकडे, प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे MNCs आहेत की जे वापरतात, त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
0: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात. आणि हे अशी मशीन्स हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की त्या ज्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई, 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात आणि आज साधारण 2,75,000 पेक्षा जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: प्रवास म्हणलात ना, तर आता बघितलं तर वाटतं कसं काय आपण केलं, पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो. कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते, हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे आणि कचरा करणंही वाईट नाही. कारण शेवटी असं आहे, आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
0: पूर्वी त्या कागदात
1: यायच्या, आज प्लास्टिकमध्ये आल्या. आणि म्हणजे मध्ये सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
0: खरंय,
1: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा, आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीत, शाळेत, ऑफिसेस, तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना,
0: माउथ पब्लिसिटी होती
1: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो 4 जणांना अवेअर करतो.
0: खरे,
1: आणि हळूहळू पुढे माझं काम सोपं होत गेलं. कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
0: खरे,
1: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले,
0: चळवळ बनणं गरजेचं आहे.
1: अगदी खरं, कारण एक माणूस नाही हो करू शकत,
0: नाही
1: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत, कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण,
0: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
1: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची, आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात. ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची. म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहे, फक्त सवय बदलायची आहे.
0: सवय
1: आणि पूर्वी होतच की, पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता?
0: खरं, अगदी दुधाची पिशवी, रद्दी, काचवाल्याकडे काच द्यायची, म्हणजे इतकं
1: असायची, कपडे देऊन तुम्ही घ्यायचा,
0: भांडी
1: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू, टी शर्ट कोणी नाही घरात नसेल, भोक पडली तर तो आपण गाडी पुसायला घेतो, त्याला अजून भोक पडली की आपण घरात लगायचं.
0: देण्याची वृत्ती नव्हती.
1: आज कसं झालंय की आहे द्या फेकून
0: द्या फेकून,
1: पण त्याचा काय परिणाम होतो? म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
0: नाही म्हणणं,
1: घरातच तुम्ही आणलं नाही तर

0: कचरा होणार नाही, पण अवघड आहे,
1: अवघड आहे ते. आणि आता ते आपल्या लाईफस्टाईल मध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं, तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी, ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय, तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात, एक सहज कुतूहल म्हणून.
0: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात, फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्री मध्ये पाठवून दिलं जातं,
1: दुसरीकडे कचरा फेकून
0: स्वतःचा.
1: ऍक्च्युअली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींनो तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल. मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते, तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
0: गौरीताई तुम्ही गाणं ऐकवताय ना, तर माझं एक आवडतं गाणं आहे, माझी आई खूप छान म्हणायची, गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं, मोहनिया तुझं संगीत.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लॅस्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आत्ता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
1: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच

0: बदलू शकतात, म्हणजे
1: खरे
0: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
1: बायस्ड नाही आहे, त्याला कारण आहेत काही.
0: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर, घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं,
1: पण ते अशक्य नाही,
0: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो.
1: खरं,
0: त्यामुळे असं समजू नका की मी एवढाच प्लास्टिक कसं देऊ, कसं वळा
1: माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
0: हा, पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही.
1: खरं,
0: त्यामुळे छोटं छोटं म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: खरं,
0: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेर जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
1: कापडी पिशवी
0: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता, प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं, ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. पूर्वी तुम्हालाही माहिती आहे की तुमची आई माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून
1: रियूज
0: व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे, त्याचे रॅपर्स आहेत, किंवा वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप, शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात किंवा मोठे बॉटल्स
1: असतात,
0: सहज कचऱ्यात फेकले जातात. टूथपेस्ट, टूथब्रश, म्हणजे इथपासनं सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
1: डबे,
0: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
1: धुवून
0: कोरडं करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माश्या येतात, झुरळ लागू शकतात, जर आणि घाण वास येतो. आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर
1: जात.
0: तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे,
1: हेच आहे.
0: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल, म्हणजे आत्ताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
1: ऋतुचक्रावर परिणाम,
0: गरम होत आहे,
1: समुद्र
0: सगळंच बदललंय, एवढा पाऊस नाही. आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्यापरीने आपण एवढं जरी केलं ना तरी हा खूप आहे.
1: आणि हा पृथ्वी प्रती असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतो आहे, आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. वेदाताई, MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केले, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, कशी सांगड घातली गेली?
0: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतो. माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर होतो, कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत. आणि त्यामध्ये एस्पेशली मराठी लोकांना, मुलांना, मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
1: नाही जात,
0: आणि हे वापरता येईलच असं नाही, पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात शहाणपणा नाही असं म्हणणं,
1: दृष्टी येते.

0: एक लॉजिक येतं
1: करेक्ट
0: की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच पण आपल्या बरोबरचे समृद्ध होतात.
1: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतायत. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला आणि खेडापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते. कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना त्या आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका म्हणजे पुढचा असणारा पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स किंवा सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं इनोव्हेशन त्याच्यात अनेक प्रकारे होऊ शकतं. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊ
1: फॅसिलिटीज भरपूर
0: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
1: एमएसएमईच्या अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
0: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत. त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा आणि याचं मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं माणसं वाढत आहेत, कचराही वाढतोय. म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही आणि इनोव्हेशन खूप होतात. आज एआयचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
1: खरं
0: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही तर ह्यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत, तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं
1: माहितीचा विस्फोट झालेला
0: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, मग तिथेही काम करा.
1: खरंय खरंय. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाणपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
0: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधीतरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसननी जेव्हा दिव्याचा शोध लावला तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहण्या 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे.
1: म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारला.
0: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तर जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात. तर ह्या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
1: ओपन असलं पाहिजे.
0: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. या सगळ्यातनं एक चांगलं आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये तर प्रश्न विचारा लोकांना की आणि मला माहिती नाही याचा न्यूनगंड बाळगायचा कशाला
1: गरज
0: नाही माहिती. आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारला की हे मला येत नाही मला समजून सांगा तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात
1: खरे
0: म्हणजे सांगायला. आणि याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण ह्याचा लाज वाटण्यासारखं काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेला.

0: करतात ना, तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जे असतं ना तर मी अगदी याचा फायदा घेतला असता, कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं. म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली, म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही म्हणजे शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं, तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता
1: आणि झिरो पासून सुरुवात असते, आधीचं काही
0: असते आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयशाला तरी त्याचं काही वाटत नाही हो, कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज एआयने तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण तरीही कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतं,
1: ऑप्शनला टाकू शकत
0: नाही तुम्ही
1: अजिबातच.
0: म्हणजे कष्ट हे आहेतच, हे एवढं जर लक्षात ठेवलं ना तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की सक्सेसफुल
1: होऊ शकतो. अगदी अगदी. ताई तुम्ही एमबीए पण तुमचं झालेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, कारण आजकाल कसं आहे तुम्ही सांगून नाही, तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
0: बाई आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा झिरो होते, कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती हो. आम्ही जेव्हा सुरू केलं नोंदी करून ठेवणं, फोटो ठेवणं, हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत, कुठलेही कारण का सुरुवातीचे तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन तुम्ही काय करता. आज तर फोन सगळ्यांकडे असतो, एक फोटो काढणं कुठेही गेलात काय गेलात तर त्याचा कदाचित आज नाही पण एक 2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहेत, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोनपे खाऊन शिकलेली आहे, त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की
1: डॉक्युमेंटेशन
0: डे वन पासून ठेवा, फोटो काढा.
1: खरे वा, खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुलं असतील तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया, पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
0: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं. तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिकपासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले, म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे, कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात.
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट आहेत ते वाढले पाहिजे. साधारण एक 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात आज 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात, म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना, सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात, त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं, त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाही आहे. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना, आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतोय, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळेजण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या,
0: महत्त्वाची गोष्ट आहे,
1: खूप म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही, प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प लावतात, तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना, तो काय प्रकारचा येतोय, नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नये. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार
0: नाही.
1: आणि लोकांनी जे कचरा गोळा म्हणजे कचरा निर्माण करतात हे नागरिक,
0: खरं
1: यांनाही सहभागी. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं की जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं चालवत होतो, अजूनही चालतं, तर तेव्हा आम्ही जेव्हा गोळा करत असताना आम्ही लोकांना आवाहन करायचो की नुसतं देऊ नका प्लास्टिक, त्याचं पुढे काय होतं बघायला या. कारण तुम्ही जर बघितलं तरच तुमचा विश्वास बसणार ना, तरच तुम्ही देणार. तुम्ही ही जी संख्या वाढत गेली तर आमच्याकडे अनेक हजारो लोकांनी येऊन हे मशीन बघितलंय. तर आज आपल्या शहरातल्या जो कचरा प्रकल्प आहे त्याला आपण नागरिक किती भेट देतो किंवा काय चाललंय, प्रत्येकाची काय अपेक्षा असते, माझ्या घराशेजारी कचरा प्रकल्प नको, पण तिथे काय होतं, त्याचं काय होतं, आपल्या कचऱ्याचं नक्की कुठे जातो काय होतं, एवढं तरी आपण एक सुजाण नागरिक म्हणून जरी बघितलं ना तरी मला वाटतं या परिस्थितीमध्ये खूप बदल घडेल.
0: आणि हा तिन्ही पातळ्यांवर जेव्हा अवेअरनेस वाढेल तेव्हा हे काम वाढेल आणि मग तेव्हा ते प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. ताई, वन ऑफ द टॉप 30 वुमन ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणून नीती आयोगाने तुमच्या कामाची दखल घेतली आहे, काय भावना होत्या आणि त्यामुळे या चळवळीला बळ मिळालं का?
1: जेव्हा पहिल्यांदा म्हणजे निवड झाली, कारण का हे 2000 लोकांतन 2-3 इंटरव्ह्यू देऊन पुढे लोकांसमोर ही निवड झाली होती, कॉफी बुक टेबल निघालं,

0: आणि जेव्हा आपलं स्वतःचं सरकार जेव्हा आपली अशी म्हणजे आपल्याला
1: दखल
0: घेतं तेव्हा कुठे ना कुठेतरी बरं वाटतं,
1: समाधान मिळतं.
0: समाधान याचं असतं आणि एक म्हणजे दुसरं एक असतं की आपण जे केलं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे, ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं पुण्यामध्ये,
1: पोचलात तुम्ही,
0: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले किंवा प्लास्टिकपासून काय होऊ शकतं, प्लास्टिकबद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
1: खूपच छान. आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लॅस्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
0: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लास्टिकपासून इंधन बनतं, म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही प्लास्टिकपासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका, महानगरपालिका,
1: दुसरा कोणी करेल,
0: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं, पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन्स काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे
0: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
1: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
0: आज आहे म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचा बदल
1: इथे खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. श्रोते हो, या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल. प्लास्टिकचा वापर कमी करू, पण त्याचा द्वेष न करता कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल. चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचराकुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्लॅस्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

बराय तर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्यागौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या मेल आयडीवरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.

श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील हे गीत आहे अजय झांगीर यांचं. संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी. ऐकूया.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातील देवकी पंडित यांनी गायलेलं, गजेंद्र अहिरे यांचं हे गीत आहे, कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: श्रोते हो, देबू या चित्रपटातील हे गीत होतं बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील. गीत अनंत केळकर यांचं संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रिय पणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो. दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो असं प्रधानमंत्र्यांनी

म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल. मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल. देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल. तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMRचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला. मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते असं डॉ बहल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात आज झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेट इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका 4-चाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपौल पिपरारा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडलं. त्यापैकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फलाग झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही आज 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भकं होती. आज सकाळी 7 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी एका अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज 4th दिवशी श्रीलंकेचा डाव सर्वबाद 290 या धावसंख्येवर आटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती. मात्र आज 4th दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हेन्सेट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भवन इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 4,519 लाभार्थ्यांना ऑनलाईन सातबारा, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचं लोकार्पण आणि आपलं सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 14 देवस्थानं, यात्रास्थळं आणि तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा भोयर यांनी केली. तळेगाव इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसंच आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. तळेगाव शामाजी पंथ इथं नव्यानं बांधण्यात येत असलेलं 300 खाटांचं रुग्णालय तसंच ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाअंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी विभाग आणि आत्माच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. हिंगणघाट इथं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री डॉ पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत हिंगणघाट इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

0: मॉलच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लिलाव शेडचं भूमिपूजन, विविध योजनांतर्गत बैल मृत्यू आणि आगग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेश वितरण, लॅपटॉप वितरण, जिल्हा परिषद शाळांना सिलिंग फॅन वितरण तसंच डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचं वितरण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कंटेनर चालकावर परिवहन विभाग आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा उभा करून वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धा शहरातील अंबिका चौक इथं चहाचा आस्वाद घेत नागरिकांशी चाय पे चर्चा केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या तसंच नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून त्यांच्या अर्जांचा स्वीकार केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 32,535 इतकी असून 316 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10,635 शेतकऱ्यांच्या खात्यात 107 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलीस कवायत मैदान इथं आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि सत्कार करण्यात आला. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाची राज्यातील स्वतःची पहिली इमारत वर्धा इथं उभी झाली आहे. या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 मधील ई पीक पाहणी मोहिमेत आष्टी तालुक्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील बोरखेडी आणि चांबला या गावांमध्ये 100% ई पीक पाहणीचं काम पूर्ण झालं असून जिल्ह्यात 100% ई पीक पाहणी पूर्ण करणारी ही पहिली गावं ठरली आहेत. राज्याच्या जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जयंती दिन तसंच जलसंधारण दिनानिमित्त मृद आणि जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आयोजित महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जलसंधारणाचा जागर केला. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह 558 kHz श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातील गोपाळ देशपांडे यांचं हे गीत.

0: शुभा जोशी यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरुनाथ शेणा यांचं, आणि या गीतावरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 20 सेकंद झालेले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. मोतिया वृष्टीला घेऊन सोबत लिहून सुवर्ण साज. कविता बोरकरांची. असा श्रावणाचा महिना होता. उत्तर प्रदेशात डेहराडून किंवा हरिद्वार असा कुठेसा आमचा प्रवास चालू होता. रस्त्यानं जाताना कावडी भरभरून पाणी घेऊन लोक जात होते. उत्सवाचा माहोल, कावडी सजवलेल्या, एकापाठोपाठ एक जाणारे लोक, हे दृश्य इथे महाराष्ट्रात कुठे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं. म्हणून बसमध्ये चौकशी केली तर कळलं की सावन महिन्याच्या ह्या कावड यात्रा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, दिल्ली वगैरे वरच्या भागात श्रावण हा भोलेनाथचा, इथे शंकराचं खूप प्रस्थ. श्रावणी सोमवारी भोलेनाथच्या देवळात प्रचंड गर्दी असते. सोमवारी उपास करून बेलपत्र, धतुरा, दुधानं शिवलिंगाची पूजा केली जाते. कावड यात्रा ही खास इथली यात्रा. 10-15 दिवस चालत हजारोंनी शिवभक्त गंगाजलाने भरलेल्या रंगीत सजवलेल्या कावड्या खांद्यावर घेऊन चालत हरिद्वार, ऋषिकेश, गोमुख वगैरे ठिकाणांहून पाणी आणतात आणि आपापल्या गावातल्या शिवमंदिरात अर्पण करतात. बम बोले च्या घोषाने रस्ते दमदमून जातात. मोठे विलोभनीय दृश्य दिसत होते ते. श्रावणात सगळीकडेच तसा मांसाहार लसूण कांदा वर्ज केला जातो. एकूणच श्रावणाचं नातं शंकर, विष्णू आणि निसर्ग यांच्याशी जोडलेलं असल्यामुळे प्रत्येक प्रदेशात त्याला आपला असा खास स्थानिक रंग चढलेल्या दिसतो. पावसाळ्यातल्या हिरवळीचं स्वागत हर तऱ्हेनं केलं जातं. राजस्थानात श्रावणातल्या तृतीयेला हरियाली तीज साजरी होते. नववधू हिरवे कपडे घालतात, तिथेही झाडांना झोपाळे बांधतात आणि तरुण स्त्रिया गाणी म्हणतात. पार्वतीची पूजा होते. गुजरातमध्ये श्रावणातल्या दर गुरुवारी झुलनोत्सव साजरा होतो. कृष्ण आणि राधेच्या मूर्तींना झोपाळ्यावर बसवून भजन कीर्तन होते. एकूणच भोलेनाथचा आणि पार्वतीचा हा पवित्र महिना उत्तरेत मोठ्या धामधुमीने साजरा होतो. उत्तरेत राखीचा सणही खूप जोरात साजरा होतो. महाराष्ट्रात भाऊबीजेला जेवढं महत्व तेवढंच उत्तरेत राखी पौर्णिमेला. नोकरीनिमित्त काही वर्ष मी तामिळनाडूत चेन्नईला होते. तिथेही श्रावण महिना म्हणजेच आदि महिना पवित्र मानला जातो. श्रावणी शनिवारला महत्व असे. तिरुपती बालाजी, विष्णू मंदिरांमध्ये विशेष पूजा होत असे. केरळमध्ये श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी श्रावण शुक्रवार व्रत करून देवीची पूजा करतात. कर्नाटकात नागपंचमी आणि वरमहालक्ष्मी व्रत श्रावणातच येतं. तिथल्या देवीला 16 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य असतो. बंगाल आणि ओडिशामध्ये श्रावणातल्या सोमवारी सावन सोमवार सोबतच मंगलागौरी व्रतही करतात. हेही पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत असते. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये नागपंचमीला नागदेवतेची विशेष पूजा होते. एकूण आपल्याकडे श्रावणात मंगळागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा हे सण जसे जोरात असतात तसाच देशभरात श्रावण हा निसर्ग, भक्ती आणि स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणून साजरा होतो. प्रांतापरत्वे पद्धती वेगळ्या असल्या तरी श्रावणाचा आत्मा मात्र एकच आहे. श्रावण आपल्याला निसर्गाशी आणि श्रद्धेशी जोडतो, हेच त्याचं सौंदर्य आहे. दानाचाही मोठाच संस्कार या सण आणि व्रतांमध्ये लोकांना सांगितला जातो. सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे उत्सव महत्वाचे ठरतात. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. कविता आहे इंदिरा संतांची. आला श्रावण. उद्या भेटूया श्रावण कडीच्या शेवटच्या भागात.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता। दुपारचे 2 वाजलेले आहेत। पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी। आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया जनावरातील कर्करोग।
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। दुधाळ आणि पाळीव प्राण्यांमध्ये कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। या आजारावर उपचार पद्धती पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाल्या आहेत। शरीराच्या एखाद्या भागात पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे निर्माण झालेल्या गाठीने होणारा एक गंभीर स्वरूपाचा आजार म्हणजे कर्करोग। शरीराच्या गरजेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात। ही पेशी विभाजनाची नेहमीची पद्धत आहे, पण कधीकधी नव्या पेशींची गरज नसताना हे विभाजन अतिरिक्त होत असतं आणि या अतिरिक्त पेशींचं गाठोडं म्हणजेच ट्यूमर। कर्करोगाचे सौम्य आणि गंभीर असे प्रकार आहेत। सौम्य प्रकारचा ट्यूमर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही, कमी हानिकारक असतात। गंभीर प्रकारचे ट्यूमर हे पसरणारे आणि शस्त्रक्रियेनंतर पुन्हा उद्भवू शकणारे असतात। कर्करोगाची लक्षणं ही विशिष्ट भागातील शरीरक्रियेच्या कामातील मंदी किंवा स्थगितीमुळे शक्यता दर्शवते। 5 ते 10 वर्ष वयोगटातील मोठ्या जनावरांमध्ये हा रोग होत असतो, परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा आजार आढळत आहे। 10 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जवळपास 50% पाळीव प्राण्यांमध्ये आढळतो। मोठ्या जनावरांमध्ये मुख्यतः डोळे, प्रजनन संस्थेचे विविध अवयव, मोठं आतडं आणि शिंगांमध्ये, तर छोट्या जनावरांमध्ये तोंड, मलाशय, मूत्राशय, स्तनग्रंथींचा कर्करोग आढळतो। कर्करोग हा पूर्णपणे अनुवंशिक नसला तरी कुत्र्यांच्या ग्रेट डेन, रॉटविलर, ग्रे हाऊंड या प्रजातींमध्ये, हाडांचा आणि खिल्लार बैलांमध्ये शिंगांचा कर्करोग आढळतो। मोठ्या जनावरांमध्ये शिंगांच्या कर्करोगामुळे शिंगाला वेदना होतात। जनावर सतत डोकं हलवतं, शिंग एका बाजूला झुकतं, झाडास शिंग घासतं, शिंगास हलकं मारल्यावर त्यातून आवाज येतो जो निरोगी शिंगातून येत नाही। बैलपोळा सणाच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंग तासून रासायनिक रंग लावतात, परंतु या कारणांमुळे मोठ्या जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होतो। वैज्ञानिकांच्या अभ्यासात असं आढळून आलंय, क्ष किरणांच्या अतिवापरामुळे आणि प्रखर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या माऱ्यामुळे कर्करोग होऊ शकतो। लहान जनावरांमध्ये तोंडाच्या कर्करोगामध्ये तोंडातून लाळ गळणं, रक्त येणं, तोंडाचा वास येणं, अन्न चावण्याची क्षमता कमी होणं अशी लक्षणं दिसतात। परिणामी प्राण्याची अवस्था खालावते। प्रजनन संस्थेतील कर्करोगामध्ये योग्य पद्धतीनं रेतन भरवून सुद्धा गर्भधारणेस अडथळा येतो। बाह्य भागातील कर्करोगात गाठ सदृश्य वाढ दिसून येते। अशा प्रकारची लक्षणं दिसून आली तर तात्काळ पशुवैद्यकांशी संपर्क साधून उपचार करावे। लवकर निदान झाल्यास हा आजार औषधोपचार किंवा क्ष किरणांच्या उपचार पद्धतीनं आटोक्यात आणता येतो। कर्करोगाची गाठ शल्यचिकित्सा करून पूर्णपणे काढता येते। विशिष्ट अवयवांच्या कर्करोगात ते अवयव गाठीसकट काढून टाकता येतात। यामध्ये शिंग, गर्भाशय, अंडाशय, स्तनग्रंथी, डोळे इत्यादी। निश्चित निदान हे प्रयोगशाळेमध्ये वाढीच्या तपासणीवरून केलं जातं। यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कडक उन्हात बैलांना काम देऊ नये, त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय करावी, शिंगांना रासायनिक रंग लावू नये। काही भागात कर्करोगास उत्तेजित करणाऱ्या वनस्पती आढळतात, त्या जनावरांच्या खाद्यामध्ये येऊ देऊ नयेत। पाळीव प्राण्यांमधील प्रजनन संस्थेचे कर्करोग होऊ नये म्हणून लहान वयातच नसबंदी करून घ्यावी।
0: जनावरातील कर्करोग याविषयी माहिती आपण ऐकलीत। वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा। कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला। या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी।
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
5: हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
6: श्रोते हो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
6: अच्छा, म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमज आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
7: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
6: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
7: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
6: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपेढीला फोन करणं आवश्यक आहे.
7: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
6: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
7: जो समोरचं नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
6: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
7: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
6: अच्छा. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
5: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
2: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, त्या विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
1: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
1: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्याद्वारे. ते पाईपमधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज ह्याबाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी

0: जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील, त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
0: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र, जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं, तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
0: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील, नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
0: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळं असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
0: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:15 होत आहेत, ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू ठीक 2:15.

0: नलिनी जोशी यांनी गायलेला राग मधमाश सारंग श्रोतेहो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती श्रीकांत भावे यांनी, तर हार्मोनियमची साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. नादब्रह्म या कार्यक्रमाची निर्मिती केली होती आकाशवाणी पुणे केंद्रांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: दुपारचे 3 वाजता श्रोते हो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे. अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली. या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते. भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. ढोलताशे आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली. यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशू मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सिमाल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्रं विहित मुदतीत देण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी, अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगा काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल, त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनो याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2रा कसोटी क्रिकेट सामन्यात आज 4थ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला, त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 2रा डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह, राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या 2रा क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आता अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12 होतात. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. नैऋत्य मान्सून मराठवाडा येथे सामान्य असून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात त्याचा जोर कमी झालेला दिसतोय. काल कोकण तसंच मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची काल नोंद करण्यात आली. काल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद करण्यात आली. ती याप्रमाणे अलिबाग जिल्हा रायगड इथे 52 किलोमीटर प्रतिताशी इतका वाऱ्याचा वेग होता. दापोली जिल्हा रत्नागिरी इथे 35 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवला. मध्य महाराष्ट्रात बारामती इथे 50 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. तर नारायणगाव इथे 43 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. मराठवाडा येथील वैजनाथ इथे 37 तर भांडारपूर इथे 39 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. पावसाची नोंद काही प्रमुख ठिकाणी याप्रमाणे पेडणेम इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. महाड इथे 1, मडगाव इथे 1, पेण इथे 1 आणि ताला रायगड जिल्ह्यात इथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्रात लोणावळा इथे 2 सेंटीमीटर तर दिंडोरी इथे 2, हर्सूल इथे 1 अशी पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यात शेगाव इथे 3 सेंटीमीटर तर उदगीर इथे 2, वाशी जिल्हा धाराशिव इथे 1, बीड इथे 1 पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात भंडारा इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. चिमूर इथे 2, तसंच गडचिरोली इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील. हलक्या स्वरूपाची पावसाची नोंद होऊ शकते. कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज श्रोते हो आपण ऐकलात. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 26 ऑगस्ट बुधवार, श्रावण 28 शके 1948. आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला हवामान वृत्त. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. श्रोतेहो, आता ऐकूया भारतीय प्रमुख कार्य माशांचं संगोपन याविषयी डॉक्टर शार्दूल रांगण यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एक अत्यंत उपयुक्त आणि सध्या महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे भारतीय प्रमुख कार्प मत्स्यबीज संगोपन. खरं तर हा विषय आपल्या मत्स्य व्यवसायाच्या वाढीसाठी अत्यंत मोलाचा आहे. आज आपल्यासोबत या विषयाचे जाणकार तज्ज्ञ उपस्थित आहेत. मी सरांची ओळख करून देते. आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर शार्दूल गांगण सर. सरांविषयी सांगायचं म्हणजे ते स्वतः बायोलॉजिस्ट आहेत आणि असोसिएट रिसर्च ऑफिसर म्हणून ते सध्या तारापूरवाला मरीन बायोलॉजी रिसर्च सेंटर बांद्रा येथे सध्या कार्यरत आहेत. तर सर, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या या विषयाला अनुसरून आज आपण आपले आजचे मान्यवर आहेत त्यांच्याकडनं मोलाचा सल्ला घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मग या मार्गदर्शनातून मत्स्य बीज संगोपनाच्या विविध पैलूंवर आपण माहिती करून घेऊया. सर, भारतीय प्रमुख कार्प म्हणजे काय आणि नेमके कोणते मासे त्याच्यात समाविष्ट होतात?
2: आज आपण मत्स्य बीजोत्पादन आणि त्याचं संगोपन याबद्दल

0: थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आता आपण जो प्रश्न विचारलात भारतीय प्रमुख कार्प, ह्याला प्रमुख कार्प का म्हणतात ह्याबद्दल आपण एक जाणून घेऊया. प्रमुख कार्प म्हणायचं त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य कारण आहेत की हे मासे जे आपल्या विविध बदलत्या वातावरणामध्ये तग धरून ते वाढणारे असायला पाहिजे. वातावरण म्हणजे काय की आपल्याकडे तीन वेगवेगळे ऋतू असतात, पावसाळा असतो, उन्हाळा असतो, हिवाळा असतो, या तिन्हीमध्ये ते तग धरून सक्षमरित्या त्यांची वाढ व्हायला पाहिजे. तसेच ते एकमेकांना अन्नासाठी स्पर्धा करू नयेत हे अत्यंत महत्वाचं आहे. तर भारतीय प्रमुख कार्प या माशांमध्ये तीन प्रकारचे मासे येतात, ते म्हणजे कटला, रोहू आणि मृगळ. तर हे कटला, रोहू, मृगळ हे जे मासे आहेत ते तलावामध्ये एकमेकांना स्पर्धा करत नाहीत. तसेच ते बंदिस्त म्हणजे एका बंदिस्त तलावामध्ये आपण त्याची बोटुकली म्हणून साठवणूक केली तर ते 8 ते 10 महिन्याच्या कालावधीमध्ये ते विक्रीयोग्य होतात. ह्या माशांना प्रमुख कार्प का म्हणतात की हे मासे पूरक खाद्याशिवाय तलावामध्ये जे नैसर्गिक खाद्य आहे त्यावर पण ते त्याचं भक्षण करून ते वाढीयोग्य होतात. असे मासे जे बंदिस्त तलावामध्ये राहतात, वातावरणाशी जुळून घेतात आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक खाद्य म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करतात, म्हणजे आपल्याला पूरक खाद्याचा जो काही खर्च आहे तो कमी होतो, असे मासे आहेत म्हणून ह्या माशांना भारतीय प्रमुख कार्प असं म्हटलं जातं.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की ते निसर्गाशी मिळते जुळते लगेच होऊन जातात, म्हणजे निसर्गाशी समरस होतात, तर त्याचविषयी एक प्रश्न असा पण आहे सर की हे भारतीय प्रमुख कार्प मासे असतात, त्यांचं प्रजनन कधी आणि कसं होतं? मग
0: मुख्यतः प्रमुख कार्प माशांचा प्रजननाचा कालावधी साधारणपणे जून ते ऑगस्ट असा जवळपास 45 ते 50 दिवसाचा असतो. आणि भारतीय प्रमुख कार्प हे मासे जास्त करून प्रेरित प्रजनन म्हणजे जे आपण इंड्यूस ब्रीडिंग असं म्हणतो की त्यांना संप्रेरकेचं इंजेक्शन देऊन आणि पावसाळी किंवा जे नद्यांमध्ये जसं पाण्याचं वातावरण असतं
1: बरोबर
0: तसं वातावरण निर्मिती करून त्याचं प्रजनन हे करू शकतो. तर असे मासे जे आहेत ते साधारणपणे त्यांचा जो प्रजननाचा कालावधी हा जून ते ऑगस्ट या 3 महिन्याचा असतो.
1: बरं सर, मग यांचं बीज उत्पादन करण्यासाठी जे पालक मासे असतात त्यांची निवड मग कशी करायची?
0: हा हे खूप महत्वाचा हा भाग आहे. आता परिपक्व जे प्रजननक्षम मासे ओळखायच्या एक 7 अवस्था सर्वसाधारणपणे मानल्या जातात आणि 6व्या अवस्थेतील हा जो मादी किंवा नर प्रजननास हे योग्य असे होतात. तर त्यांचे काही बाह्य म्हणजे मॉर्फोलॉजिकल गुणधर्म आहेत, म्हणजे मासा समजा आपण हातात घेऊ तर तो हातात घेतल्यावर काही गुणधर्म मी जे आता सांगेन ते समजा आपण त्याचे निरीक्षण केले तर आपल्याला समजून येईल की हा मासा प्रजननास योग्य आहे. तर मादीमध्ये काय होतं की खांदेपर जो आहे हा तुलनात्मक दृष्ट्या लहान असतो आणि आतला भाग त्याचा हा गुळगुळीत असतो, पण नरामध्ये जर हा खांदेपर घेतला तर हा जरा थोडा मोठा असतो आणि आतल्या भागीला जरा खरबरीत असतो, म्हणजे हा नर मासा प्रजननाला तयार झालेला आहे असं आपण समजू शकतो. तसेच मादीमध्ये पोटाचा भाग हा फुगीर असतो आणि जरा नरम असतो आणि नरामध्ये तसं आपल्याला काही आढळून येत नाही, हा सर्वसाधारण असतो. तसंच मादीमध्ये जे गुदद्वार असते हे थोडं बाहेर आलेलं असतं आणि त्याचं गुलाबी रंगाचं असतं आणि थोडं फुगीर असतं. उलट नरामध्ये हे गुदद्वार खोलगट असतं. मादीचं गुदद्वार हे जर गुलाबी असेल किंवा बाहेर आलेलं असेल तर आपण ही मादी प्रजननास तयार आहे असं समजू शकतो. तसेच ह्या मादीच्या पोटावर समजा हलकासा आपण दाब दिला तर त्याच्यामधून अंडी थोडीफार बाहेर आलेली आपल्याला दिसतात. तसंच नराच्या समजा पोटावर हलकासा दाब दिला तर सफेद द्रव बाहेर दिसतो. आणि मादी जेव्हा प्रजनन क्षमते मादीचं शरीर हे फुगीर असतं आणि नराचं शरीर हे आपलं सरपातळ नॉर्मल
1: असतं. यासाठी जर हार्मोन्सचा वापर असतो या प्रजननासाठी तर तो कसा काय केला जातो?
0: हार्मोनचा वापर साधारणपणे जे संप्रेरक आहे म्हणजे आपण म्हणतो ही ओवाप्रिम आहे, पूर्वीपासून हे वापरलं जातं संप्रेरक हे, तर ओवाप्रिम हे माशाच्या वजनाच्या किलोच्या प्रमाणामध्ये वापरतात. म्हणजे जवळपास कटला आहे, रोहू आहे, मृगळ आहे हे नराला 0.2 ml प्रति किलो ह्याप्रमाणे ही संप्रेरके वापरतात आणि मादीसाठी ही कटल्यामध्ये 0.4 ml असतात, रोहूमध्ये 0.3 ml असतात आणि मृगळमध्ये 0.2. अशा प्रकारे म्हणजे समजा एखादा कटल्याचा नर किंवा नर आणि मादी मासा हे 5 किलोचे असतील तर त्या ह्या दराच्या हिशोबाने ते वापरतो.
1: बर सर, मग ह्या प्रजननासाठी कोणत्या प्रकारच्या टाक्या किंवा यांची संरचनेची कशी आवश्यकता असते? याविषयी काय सांगाल?
0: हे खूपच थोडं इंटरेस्टिंग तंत्रज्ञान आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की जे काही बीजोत्पादन किंवा बीज निर्मिती केली जाते ती नद्यांमधून केली जाते, पण कालांतराने संशोधनाअंती त्याचं प्रेरित प्रजनन ही एक तंत्रज्ञान विकसित झालं. त्याबद्दल मी एक थोडक्यात सांगतो. त्याच्यामध्ये चायनीज सर्क्युलर हॅचरी म्हणून ती एक टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. तर ह्याच्यामध्ये वर्तुळाकार उबवणीमध्ये एक मोठी टाकी असते, एक 8 मीटर व्यासाची असते, आणि त्या टाकीमध्ये साधारणपणे 100 किलो नर आणि मादी मासे हे ठेवले जातात, आणि खाली त्याच्या तळाशी हा जो 8 मीटरच्या टाकीचा गोलाकार असते त्याच्यामध्ये तळ जो असतो तो थोडा सेंटरला त्याच्या मध्यभागी असा उतरता असतो.

0: तोटा ठेवलेला असतात, जेणेकरून त्याच्यामधून हाय प्रेशरने पाणी बाहेर येतं.
1: बरं,
0: हे कशासाठी असतं की ह्या माशांना नद्यांमध्ये जे खळखळाटाने पाणी जात असतं तशा खळखळाट किंवा तसा फ्लोची त्यांना एक कृत्रिमरित्या ते तसं आपण वातावरण तयार करायचं असतं. ह्या वर्तुळाकार टाकीमध्ये वरच्या साईडला एक स्प्रे असतात, जेव्हा पाऊस असेल तेव्हा आपण हे स्प्रे बंद करणार आहोत, पण जेव्हा पाऊस नसेल तर तेव्हा हे स्प्रे आपण चालू करणार, म्हणजे जेणेकरून त्यांना वाटेल की आपण नद्यांमध्ये आहेत आणि पाऊस पण पडतोय. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये मासे हे प्रजननास म्हणजे तयार होतात आणि उद्युक्त होतात. म्हणजे प्रॉपरली आपण जर केली तर आपल्याला त्याचं जे काही रिझल्ट आहेत, म्हणजे अंड्याची फलित होणं, म्हणजे फर्टिलायझेशन रेट वगैरे आहे, किंवा प्रत्येक मादीमागे एक साधारणपणे 70,000 पर किलो हे अंडी मिळतात, तर चांगल्या प्रकारे ते रिझल्ट अशा प्रकारे जर आपण वातावरण निर्मिती केली तर मिळू शकतात. हा झाला स्पॉनिंग पूल झाला. माशांनी ह्याच्यामध्ये अंडी घातल्यानंतर ही अंडी गुरुत्वाकर्षण म्हणजे ते पाईपलाईनने एक दुसरी उबवणी टाकी असते, म्हणजे इन्क्युबेशन पॉइंट असतात. ह्या साधारण 4 ते 2 मीटर ह्या व्यासाच्या टाक्या असतात. साधारणपणे स्पॉनिंगच्या टँक असतात मोठ्या ज्या टाक्या 8 मीटर ज्या, तर त्याच्यामध्ये हे साधारण 6 ते 7 तासांनी जवळपास हे अंडी सोडतात. आणि त्यानंतर उबवणी टाक्यांमध्ये ही अंडी मधोमध जे ड्रेनेज पाईप असतं त्याने येऊन ही 16 ते 20 तास ही ह्या उबवणी टाक्यांमध्ये ही अंडी उबवली जातात. ऍक्च्युली ह्या उबवणी टाक्यामध्ये सुद्धा जो पाण्याचा फ्लो आहे हा जवळपास 1.5 ते 2 लिटर प्रतिसेकंद इतका हा घेत असतो, कारण का ह्या फलित अंड्यांना ऑक्सिजनचा पुरवठा हा मुबलक प्रमाणात द्यायचा असतो. कारण का जर मुबलक प्रमाणात दिला नाही तर ही अंडी प्रॉपरली हॅचिंग आउट त्याचं होणार नाही, म्हणजे त्याच्यामधून मस्त जिरे बाहेर येणार नाही.
1: बरोबर.
0: तर 16 तासात अंड्यातील बीजांची ही पूर्ण वाढ होते आणि नंतर त्याच्यामधून ही जिरे बाहेर येतात. पण हे बाहेर आलेले त्यांच्यामध्ये ही खाद्याची जी पिशवी म्हणजे योक सॅक हे जवळपास असतंच, आणि ते पूर्णपणे ऍब्झॉर्ब व्हायला म्हणजे ते पूर्णपणे जायला 1.5 ते 3 दिवस लागतात ह्याच्यामध्ये. त्यानंतर 2.5 ते 3 दिवसांनंतर हे सगळे मत्स्य जिरे आहेत हे एका जिरे काढण्याचे 4 बाय 2 बाय 1/2 मीटर उथळ टाकी असते, ज्याच्यात हार्वेस्टिंग चेंबर असं म्हणतात, तर ह्या टाक्यांमध्ये ते गोळा करतो.
1: सर, हे झालं प्रोसिजर की कशी टाकी असली पाहिजे किंवा त्याची संरचना कशी असली पाहिजे. पण आपला आता विषयाचा जो मेन मुद्दा आहे त्याकडे वळतोय की बीज संगोपन ते नेमकं कसं करायचं असतं आणि बीज संगोपन म्हणजे काय, याविषयी काय सांगाल?
0: हा, माशांचं प्रजनन हा एक वेगळा विषय आहे आणि बीज संगोपन हा एक वेगळा विषय.
1: बरोबर.
0: प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक संशोधन केंद्र तर काही बीजोत्पादन केंद्र स्थापू शकत नाही.
1: बरोबर.
0: तर अशी मोजकीच काही बीजोत्पादन केंद्र असतात जिथे ह्या उबवण्या टाक्या असतात, हॅचरिंग कलेक्टिंग टँक असतात किंवा स्पॉनिंग टँक असतात, म्हणजे प्रजनन टाकी वगैरे.
1: बरोबर.
0: आणि काही संशोधन केंद्र किंवा आमच्यासारखी संशोधन केंद्र काय करतात की ह्या बीजोत्पादन केंद्रामधून आम्ही मत्स्यजिरे आणतो आणि ते संगोपन करून त्याचं एक 20 ते 22 दिवसांमध्ये बोटुकली किंवा अर्ध बोटुकली करून ते आपण शेतकऱ्यांना वाटप करतो.
1: अच्छा.
0: तर प्रथम मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जसं भात शेती जी मशागत करतो तसंच बीज संगोपन जे तलाव आहे त्याची पण आपण त्याच प्रकारे म्हणजे पूर्वतयारी किंवा मशागत करणं अत्यंत गरजेचं आहे. तर संगोपन तलावाची पूर्वतयारीमध्ये काय की समजा त्याच्यामध्ये एप्रिल मे मध्ये पाणी असेल तर ते प्रथमतः आपण काढून टाकलं पाहिजे आणि एक साधारण 250 किलो प्रति हेक्टर त्याला चुन्याची मात्रा दिली पाहिजे. साधारणपणे संगोपन तलाव हा साधारणपणे 0.01 म्हणजे जवळपास कमीत कमी 1-2 गुंठे तरी पकडा आणि जास्तीत जास्त एक साधारण 8 ते 9 गुंठे ह्या प्रमाणातच जास्त संगोपन तलाव हे जास्त मोठे नसतात आणि खोली पण 1.5 मीटर पर्यंतच असते. तर असा ह्या संगोपन तलावामध्ये जर पाणी असेल तर ते काढून टाकायचं. जर पाणी काढणं शक्य नसेल तर साधारणपणे 300 किलो प्रति हेक्टरी त्याला ब्लिचिंग पावडरची मात्रा देणार, जेणेकरून जे काही पूर्वीचे मासे असतील वगैरे इतर काही कीटक वगैरे असतील तर ते निघून जाण्यास मदत होते, किंवा तलावाच्या पाण्यातील पाण वनस्पती असतील तर मनुष्यबळाचा वापर करून त्या काढून टाकाव्यात, नाहीतर बांधावर गवत असेल तर त्या पण जरा साफसुथरं करावं, कारण का त्यामुळे काय होतं की थोडे बेडकाची पिल्लं बेडू किंवा इतर कीटक गवतामुळे ते हे जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणजे साठवणुकीच्या अगोदर बऱ्यापैकी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता एकदा हा तलाव सुकवला किंवा त्याला चुन्याची मात्रा दिली, नंतर पाणी साठवलं.
1: बरोबर.
0: तर पाणी साठल्यानंतर जेव्हा आपण साठवणूक करणार आहोत, म्हणजे समजा आज वार आहे गुरुवार,

0: ही आपण शुक्रवारी साठवणूक करणार आहोत रात्री, तर गुरुवारच्या दिवशी त्याला एक कीटक मारण्यासाठी एक मात्रा असते इमल्शनची, तर ती द्यायला पाहिजे. तर साधारणपणे एका गुंठ्याला 1 लिटर पर्यंत डिझेल आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास हायऑक्साईडचं मिश्रण टाकायचंय, किंवा ते नसेल तर थोडीफार कपडे धुण्याची पावडर जरी टाकली तरी चालेल. आणि हे मी एक गुंठ्याचं सांगतोय, तुम्ही ते तुमचा जसा संगोपन तलाव असेल त्यानुसार ते तुम्ही त्याचं वाढीव करून मिश्रण आणि इमल्शन जरा ह्याचं बनवायचं आहे आणि ते आपण सडा शिंपडतो तसा तलावाच्या, त्याने काय होईल की या तलावामध्ये पूर्ण असा लेअर तयार होईल ह्या डिझेलचा. आणि जे कीटक असतात हे साधारणपणे पाण कीटक हे हवेतून त्यांचे एक नळीद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा घेत असतात, तर हे डिझेल त्या नळ्यांमध्ये जाऊन त्यांचा वातावरणाशी संपर्क तुटेल आणि त्याने त्यांना सफोकेट होऊन ते मरतील. त्यामुळे ही जे पाण्यातील कीटकांचं निर्मूलन आहे हे अत्यंत गरजेचं आहे. जे आपण मत्स्यजिरे संगोपन किंवा मत्स्य बोटुकली साठवणूक करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण 5 दिवस ही खत योजना करायला पाहिजे. साधारणपणे खतासाठी जवळपास 300 किलो प्रति हेक्टर हे सुपर फॉस्फेट, आता हेक्टर मी हे सांगतोय, त्याप्रमाणे जवळपास हे 10 गुंठ्याला 30 किलो वगैरे येणार. तसंच 700 किलो शेंगदाणा पेंड प्रति हेक्टर ही खत योजना चांगली प्रकारे त्याचं स्लरी टाईप म्हणजे दह्यासारखं पातळ करून ते आपण 5 दिवस अगोदर हे तलावामध्ये टाकायचं आहे. म्हणजे त्यानंतर जवळपास मत्स्यजिरे जे आपण सोडणार आहोत तर त्याच्या अगोदर 1000 जाळं उपलब्ध असेल तर ते वारंवार फिरवून जे काही काण कचरा आहे तर ते सुद्धा काढण्यात आपल्याला अधिक चांगलं होईल. आणि मत्स्यजिरे टू मत्स्य बोटुकली समजा 4.5 ते 5 सेंटीमीटर पर्यंत जर वाढवायची असेल तर एक साधारणपणे तुम्ही 50,000 मत्स्यजिरे प्रति गुंठा एवढे जरी संचयन केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याची वाढ ही 1-22 ते 23 दिवसांमध्ये आपल्याला दिसून येते.
1: सर, हे जे आपण बीज संगोपन करत असतो तर या संगोपनासाठी जैविक आणि भौगोलिक काही अटी आवश्यक आहेत का?
0: जसं मी म्हटलं की जैविक आणि भौगोलिक अटी म्हणजे हे जे आपण मत्स्य जिरे जे आपण संगोपन करणार आहोत तर त्यांच्यासाठी खत योजना जी करतो आहे ती का करतोय की त्यांना ते पूरक खाद्य जे आपण टाकणार आहोत ते वेगळं, पण ही जी खत योजना जी करणार आहोत ती खत योजना त्या तलावामध्ये नैसर्गिक खाद्य निर्मितीसाठी आपण करणार आहोत. तर आपला जो एक उद्दिष्ट असलं पाहिजे की मुबलक प्रमाणामध्ये जर तलावामध्ये नैसर्गिक खाद्य असेल तर हे जे मत्स्यजिरे आहेत हे मत्स्यजिरे तलावामध्ये जे आपण टार्गेट आहे 25 दिवसांमध्ये अर्ध बोटुकली किंवा बोटुकली पर्यंत त्याची वाढ होऊन ते विक्रीय होऊ शकतात.
1: बरं, मत्स्य बीज असतात त्यांची विक्री आणि वितरण याविषयी काही शासकीय योजना आहेत का आणि इतर मग त्या कोणत्या आहेत?
0: शासकीय योजना तसं मी काही नमूद करू इच्छित नाही, पण जर काही शेतकऱ्यांचे शेततलाव असतील तर ते नक्कीच आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा. आणि कसं असतं की आमच्यासारखी काही संशोधन केंद्र आहेत, तारापूरवाला सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र, तसंच त्यांचं उपकेंद्र आहे पनवेलला, तर पनवेलला आमचे पॉन्ड आहे तर त्याच्यामध्ये आम्ही हे मत्स्य बीज संगोपना करून मत्स्य बोटुकली हे जे काही प्रत्येक जिल्ह्याचे आत्मा जी संस्था आहे त्या आत्मा थ्रू लाभार्थी शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करत असतो. तर नक्कीच मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी त्यांच्या नजीकच्या किंवा त्यांच्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांना जर संपर्क साधलात तर त्यांना ते नक्कीचच त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे गरज असलेल्या मिस्स बीजांची आमच्याकडून पूर्तता करता येते.
1: सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे की जे नवोदित मत्स्य पालक आहेत त्या पालकांसाठी आपण काय सल्ला देऊ इच्छिता?
0: मी आता माझ्या अनुभवाप्रमाणे एकच आवाहन करू इच्छितो शेतकऱ्यांना, सल्ला तर नाही एक विनंती, की ठीक आहे हे मत्स्य बीज संगोपन हे थोडंफार तांत्रिकदृष्ट्या म्हणजे शिकूनच करायला पाहिजे, पण असे समजा काही होत करू शेतकरी प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ॲटलीस्ट एक 4-5 जर शेतकऱ्यांनी मनावर घेतलं, हा काही तसा मोठा भांडवलीदार असा काही व्यवसाय नाही आहे, छोट्या भांडवलामध्ये पण करू शकतात. ते जर मागील त्याला शेततळ या योजनेचे जर लाभार्थी असतील तर त्यांनी नक्कीच पुढाकार घेऊन आमच्याकडून तांत्रिक ज्ञान घेऊन थोडंफार ही मत्स्य बीज संगोपन करून बोटुकलीची निर्मिती केली तर त्या तालुक्यातल्या इतर शेतकऱ्यांना जी काही गरज आहे मत्स्य बोटुकलीची तर ती भागू शकते आणि आपण परावलंबी न राहता स्वावलंबीच बनू एवढं मी म्हणजे आशा बाळगतो जर शेतकरी मोटिवेट झाले तर. नक्कीच,
1: तर खूप महत्वाचा सल्ला आणि एक चांगलं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे सर. तर श्रोते हो, आपण आजच्या कार्यक्रमातून आपलं भारतीय प्रमुख कार्प

0: म्हणजेच रोहू, कतला आणि मृगल या माशांच्या बीज संगोपनाविषयीची उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. आपल्यासोबत होते डॉक्टर शार्दूल गांगण सर. त्यांच्या मार्गदर्शनातून मत्स्यपालनात बीज निर्मिती आणि संगोपनाचे महत्व अधिक स्पष्ट झाले आहे. आपल्या व्यवसायासाठी ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल. आजच्या कार्यक्रमासाठी तज्ज्ञांचे मनपूर्वक आभार.
1: भारतीय प्रमुख कात माशांचं संगोपन याविषयी डॉक्टर शार्दूल रांगण यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आता कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 3:35 झालेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतून आपल्यापर्यंत विविध क्षेत्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पूर्ण जीवनावर आधारित असलेला हा कार्यक्रम एक प्रकारे अशा नागरिकांची बायोग्राफी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. आणि आता ज्येष्ठ नागरिक आपण म्हटले तर बघा त्यांचा अनुभव हा खूप दांडगा अनुभव असतो आणि ते एक प्रकारे प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहेत आपल्या करता. त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या अनुभवाने ते आपलं कुटुंब सावरत नाही तर आपल्या समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात आणि अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरून त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी हाच या कार्यक्रमाचा हेतू, अर्थात कार्यक्रम अमृत कलश. तर आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक मोठे व्यक्तित्व आलेले आहेत, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे सर. साबळे सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: सरांची ओळख करून देताना, सर हे अधिष्ठाता शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय अर्थात आजची चित्रकला महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते अधिष्ठाता म्हणजे अर्थात डीन या पदावर कार्यरत आहेत. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी ते माजी अधिष्ठाता होते 2011 ते 2024 या काळात. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे साबळे सरांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांचा PhD विषय तो म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट ची निसर्ग चित्र परंपरा. हे त्यांचं PhD त्यांनी विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेश इथून त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा हातखंडा हा खास पेंटिंग आणि लँडस्केप यावर त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांनी जलरंग आणि अक्रेलिक माध्यमात निसर्ग चित्र सुद्धा रंगवलेली आहे. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी पुष्कळशे प्रदर्शन सुद्धा भरवलेली आहेत आणि त्यांनी एक अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा, विद्यार्थी कसे घडावेत हा त्यांचा जीवनातील सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून. तर साबळे सर, आज आकाशवाणीच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असाच आहे सर, जो साहजिक प्रश्न आहे तो म्हणजे आपला जन्म केव्हा झाला आणि आपला जन्म कुठे झाला आणि आपल्या आई वडिलांचं नाव थोडं कथित कराल.
2: नमस्कार. माझा जन्म हा भीमाशंकर जे एक तीर्थक्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हिमालयाच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं भीमाशंकर, त्या भीमाशंकर पासून 20 किलोमीटर अलीकडे असणारे एक राजेवाडी असे छोटस गाव आहे.
1: अच्छा.
2: आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1969 मध्ये आणि माझं आई आणि वडील म्हणजे आईचं नाव माझ्या रमाबाई आणि वडिलांचं नाव डोंगरू. तर हे आम्ही सर्व जे शेतकरी जे कुटुंब आहे आमचं गावाकडचं ते शेतकरी कुटुंब आहे आणि तो जो आदिवासी भाग आहे सर्व जो, तर हे असे आदिवासी जे वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत तर त्या गावांमध्ये तिथे माझं जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा माझं गावामध्येच झालं. शाळा आमची आहे आणि ती शाळा नंतर माझ्या लक्षात आलं की ती शाळा आमची 100 वर्ष जुनी आहे.
1: अच्छा.
2: म्हणजे त्याच्यावरती ज्यावेळेस माझ्या नंतर लक्षात आलं की एवढी जुनी शाळा की ज्या गावात रस्ता नाहीये, लाईट नाहीये, तर तिथे एवढी जुनी शाळा कशी असू शकेल. तर तिथे पूर्वीच्या ज्या म्हणजे ब्रिटिश कालीन याच्यामध्ये पूर्वी शेतकी स्कूल होत्या.
1: बरोबर.
2: हा, तर अशा पैकी ती एक जुनी दगडी अशी इमारत होती आणि त्याच्यामध्ये 1 ते 4 पर्यंतचे सगळे वर्ग असे चालणं अशी ती शाळा होते. साधारण हे 80 त्या दरम्यान, तर त्या काळामध्ये ह्या कुठल्याच अशा सुविधा गावाकडे नव्हत्या. माझे एक शिक्षक होते जे आम्हाला 4थीला शिकवायला होते, तळपे गुरुजी म्हणून. आम्ही
1: तुम्हाला अजूनही सर तुमच्या शिक्षकांचं नाव 50 वर्षाच्या आधीचे पण तुम्हाला गोष्ट अजूनही आठवणीत आहे हे खूप महत्वाचं.
2: कारण का काही ज्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे जसं आपण बालपणातल्या काही गोष्टी ज्या तुमच्या मनावरती खूप एकदम प्रभाव देऊन जातात, किंवा तशापैकी आमचे जे शिक्षक होते म्हणजे तळपे गुरुजी, ज्यांचं अक्षर खूप सुंदर होतं, आणि दुसरा महत्वाचा भाग की ते आम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सतत एकत्र घेऊन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होत राहायच्या. त्यांचं ड्रॉइंग चांगलं होतं आणि त्यांनी एक पाटीवरती एक ड्रॉइंग त्यांनी काढून दाखवलं होतं. पाटी माझी होती, माझ्याच पाटीवरती पूर्वीच्या ज्या आपल्या दगडी अशा ज्या हा दश पार्ट स्लेटचं आपण जे यायच्या आणि त्याच्यावरती मग पेन्सिलने ते हे करायचं, तर त्यांनी एक सुंदर चित्र काढलं होतं आणि ते असं दाखवलं. मला म्हटलं पुसून टाक, मी लगेच पुसून टाकलं. ते म्हटले तू का पुसलंस, ते आता परत काढून दाखव. तर त्यावेळेस माझ्याकडे काहीच हे नव्हतं की मला ते जमेल वगैरे असं काही नाही, मी तसा प्रयत्न नाही केला. पण तो एक प्रसंग मला आठवतोय की आपण ज्यावेळेस पुन्हा बालपणाचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी आपली नाळ त्या गोष्टीशी कशी कनेक्ट झालेली असते, किंवा त्या गोष्टी कुठेतरी आपल्या माइंड मध्ये फिक्स झालेल्या असतात आणि त्याचा पुढे जाऊन कसा डेव्हलप होत राहतं त्या गोष्टी. म्हणजे अशी जी प्रभाव करणारे जे शिक्षक आहे, तर त्या शिक्षकांमुळे आम्ही शाळेशी खूप जास्त कनेक्ट झालो. मला आठवतंय की आमची जी शाळा होती ते शाळेची चावी माझ्याकडे असायची.
3: अच्छा.
2: कारण गावामध्ये शाळा, गावातली शाळेची चावी त्या कुठल्या तरी घरामध्ये ठेवली जायची, तिथून मग तुम्ही शिक्षक ते बाहेर गावून यायचे, ती सकाळी शाळा उघडायची आणि मग सगळे मुलं बसायची. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्यावरती जे टीचिंगचे किंवा शिक्षक म्हणून जे संस्कार जे काही झाले ते मला असं वाटतं माझ्या त्या गावातल्या शाळेमध्येच झाले. आणि आजही मी शाळेतला ज्या संस्थेचा एक हेड म्हणून ज्या बघतो, तर आज मी संस्था जशी सांभाळतो, आजही संस्थेची चावी जशी माझ्याकडे, तशी ती चावी तेव्हापासूनच कुठेतरी अशी होते की तुम्हाला पुढे जाऊन शिक्षकच तुम्ही होणार आहात आणि तुम्हाला संस्था तुम्ही सांभाळणार आहात. तर हा एक भाग मी पुन्हा ज्यावेळेस मागे बघतो तर याचं एक वेगळं मला असं ते फिलिंग जाणवतं की अरे याची सुरुवात कुठेतरी तिथे झाली असेल, तिथे झाली असेल त्याच्यामध्ये.
3: नाही, खूपच छान सर. म्हणजे तुमचा हा जो अनुभव आहे की तुम्हाला बालपणापासून तुमच्या शाळेच्या जीवनापासूनच, शिक्षक जरी वेगळे असले पण तुम्ही विद्यार्थी असूनही शाळेची चाबी तुमच्याकडे आहात. आता आपण आपल्या घरामध्ये म्हणतो घराची चाबी म्हणतो, अलमारीची चाबी आपल्या एका कुटुंबामध्ये वगैरे, तर तो जनरली कुटुंब प्रमुख असतो. तर कोणी स्त्री असते घरातली मुख्य, आई म्हणा किंवा कधी कधी वडील स्वतःकडे ठेवतात, तसा प्रकार तुमच्यामध्ये घडला.
2: शिक्षकाचा रोल खूप इम्पॉर्टंट राहतो. म्हणजे आज आपल्याकडे गुरुला महत्व दिलेलं आहेच आपल्या संस्कृतीमध्ये जरी असेल, पण शाळेमध्ये शिक्षक खूप गरजेचा असतो आणि तो निश्चित शिक्षकच हा विद्यार्थी घडवतो.
3: बरोबर.
2: हा, तो माझ्या अनुभवातनं मला असं वाटतं. आणि ज्यावेळेस मी शिक्षक होण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस मी माझ्या त्या शिक्षकांकडे पाहिलं की माझ्या शिक्षकांनी मला कसं घडवलं, आता मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं घडवायला पाहिजे आणि काळानुरूप मला काय बदल करायला पाहिजे जेणेकरून माझे विद्यार्थी चांगला घडेल, ही जाणीव मी सातत्याने जपली. त्यामुळे आजही मी माझ्या स्वतःबद्दल ज्यावेळेस विचार करतो की मी माझं प्रोफाईल ज्यावेळेस बघतो, तर मी प्रथम सांगतो की

0: आता एक पहिला एक शिक्षक आहे आणि त्याच्यानंतर मी चित्रकार आहे, तर त्यामुळे विद्यार्थी आणि टीचर हे जे नातं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहिलेलं आहे. जे सुरुवातीपासून ती जी सुरुवात जी झाली, म्हणजे आम्हाला शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ड्रॉइंग हा विषय नव्हता, जो आज हायस्कूलला ड्रॉइंग हा विषय असतो, परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही ड्रॉइंग हा विषय शिकवण्यासाठी तसे ट्रेन टीचर नसतात. तर त्यावेळेस मग मी एक पहिलं चित्र, त्यावेळेस इतिहासाच्या पुस्तकामध्ये बुद्धाचं एक चित्र होतं, सारनाथचा बसलेला बुद्ध, त्यात मी ते बुद्धाचं चित्र काढलं होतं. ते माझ्या लाईफ मधलं पहिलं मोठं चित्र होतं जे मला आठवते सर्व त्याच्यामध्ये. आणि ते वर्गात ज्यावेळेस नोट बोर्डवरती लावलं, भिंतीवरती लावलं, त्यावेळेस तो एक अनुभव खूप वेगळा होता त्यावेळेचा.
1: बरोबर आहे, कारण त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने भगवान बुद्धांचं चित्र काढलं आणि ते तुमच्या वर्गाच्या खोलीमध्ये लावल्या गेलं, तर तुम्हाला पण एक वाटत असेल की माझ्या हातचं चित्र पूर्ण शाळेच्या याच्यामध्ये वर्गामध्ये खास लावल्या गेलेलं आहे. आणि तेव्हा तुमच्या शिक्षकांनी पण तुमच्या चित्राला खरोखर एक दाद दिली असणार, म्हणून त्यांनी ते चित्राचं वर्ग खोलीमध्ये लावलं, हे किती महत्वाचं ठरतं.
0: आठवीला मी प्रवेश घेतला आणि शाळेमध्ये एक नोटीस आली की चित्रकलेची एक परीक्षा असते एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट.
1: एलिमेंटरी सातवी नंतर आठवी नंतर,
0: हा, तर ती सातवी म्हणजे सातवी आठवीला मोस्टली ती असते. परंतु मी आठवीला आल्यानंतर तिची नोटीस आली की ज्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसायचंय त्यांनी नावं वगैरे द्या. तिथे मला पहिल्यांदा मी त्या शिक्षकांशी कनेक्ट झालो आणि त्या परीक्षेला मी बसलो चित्रकलेच्या, आणि त्या परीक्षेमुळे त्या शिक्षकांबरोबर जुडलो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस मी पाहतो की प्रत्येक टप्प्यावरती मला माझे शिक्षक होते आणि त्या शिक्षकांचा मी एकदम लाडका विद्यार्थी होतो.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे त्यांच्याशी मी माझं अटॅचमेंट ही नेहमीच राहिलेले. ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस मी मेरिटमध्ये आलो होतो, म्हणजे ए ग्रेडनी पास झालो होतो आणि मेरिटमध्ये आलो होतो. त्यामुळे आमच्या शाळेमधल्या जी काही मुलं होती त्यातल्या आम्ही चार ते पाच मुलांची नावं होती काही ए ग्रेडमध्ये आले आणि त्यातला मी मेरिटमध्ये आलेलो होतो. त्यामुळे एक फोटो माझा पहिल्यांदा त्याच पेपरमध्ये छापून आला होता त्यावेळेचा. खूप असं कॉन्फिडन्स देणारी जी गोष्ट होती त्याच्यात त्या काळामधली जी ते.
1: बरं सर, तुमचं आपण काय म्हणू बी एफ ए म्हणजे बॅचलर डिग्री तुम्हाला कोणत्या वर्षी मिळाली? मग
0: मी आता मी अभिनवला जो होतो तर तिथे डिप्लोमा होता.
1: अच्छा, डिप्लोमा
0: तो फाईन आर्टचा, तो चार वर्षाचा डिप्लोमा होता, दहावी नंतर चार वर्षाचा डिप्लोमा होता. म्हणजे पूर्वीचं जे आर्ट एज्युकेशन जे सुरू झालं आपल्याकडे ते जे जे स्कूलमध्ये सुरू झालं तर तोही पूर्वीचा डिप्लोमा होता. म्हणजे 1924 मध्ये तो डिप्लोमा सुरू झाला, तो आजही चालू आहे.
1: आजही चालू आहे का? अच्छा, म्हणजे ब्रिटिश काळापासून
0: तो सुरू झालेला तो जो कोर्स होता. आणि नंतर डिग्री जी सुरू झाली ती 81 मध्ये सुरू झाली, म्हणजे 70 मध्ये सुरू झाली ती सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये. नंतर मग ती मुंबईमध्ये आले. पुण्यामध्ये मी माझा जीडी आर्टचा हा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मग पुढे शिकायचंय. मी 93 मी जीडी आर्ट पास झालो फर्स्ट क्लास मध्ये. आणि मग आता पुढे शिकायचंय, मग जे जे ला जायचंय. मग जे जे मध्ये फक्त जे जे मध्ये डिग्री होती आणि डिप्लोमाच्या मुलांना प्रवेश मिळणार फक्त डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, म्हणजे तो पोस्ट डिप्लोमा होता टीचर होण्यासाठीचा. आणि मग त्यासाठी मी 94 म्हणजे 94 मी जे जे ला ऍडमिशन घेतलं आणि तिथनं मी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून डीपीएडचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला.
1: बरं सर, आपण आता एक छोटासा विरंगुळा घेऊया. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील अधिष्ठाता अर्थात डीन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी वार्ता सुरू आहे. तर या विरंगुळ्यामध्ये सर आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते चित्रपटातील गीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, तुमच्या आवडीचं तुम्ही तुमच्या मुखातून जर थोडस ऐकवलं, एखादी कडवं जरी किंवा एखादी लाईन जरी, मग ओरिजिनल गीत आपण त्यांना नक्कीच ऐकवू.
0: एक गाणं आहे, म्हणजे आता ज्यावेळेस आपण हा ऑगस्ट महिना सुरू आहे त्यामुळे स्वातंत्र्याबद्दलचं हा क्रांतीचा एक थोडासा महिना मध्ये आपण ज्याला आपण म्हणतो ऑगस्ट महिन्यामध्ये, कलावंत म्हणा की एक शिक्षक म्हणा, प्रत्येकासाठी स्वातंत्र्य खूप इम्पॉर्टंट राहतं. किंवा जो क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतो त्या प्रत्येकासाठी एक स्वातंत्र्य हा खूप इम्पॉर्टंट पार्ट राहतो, जो फ्रीडम तुम्हाला हवा आहे. आणि एक सुंदर गाणं मला असं वाटतं की म्हणजे माझ्यासाठी गांधीजी एक खूप अशी एक आदर्श अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या आम्ही खूप इन्स्पायर होतो. तर त्यांच्यावरचं एक गाणे, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमल. तर हे जे गीत आहे हे मला खूप इन्स्पायर करतं, आवडतं. तर आपण मला वाटतं ते गीत ऐकूया.
1: नक्कीच सर.

0: तर श्रोतेहो, आपणास स्वातंत्र्याचं महात्मा गांधींवर आधारित असलेलं हे गीत नक्कीच आवडलं असणार, जे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांना सुद्धा आवडीचं गीत त्यांनी आपल्याला ऐकवलेलं आहे. तर सर, आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया या गीतानंतर. बरं सर, मग तुम्ही आता बॅचलर डिग्री आणि तुमचे डिप्लोमा आर्ट्स फॅकल्टीमध्ये तुम्ही घेतले, मग तुमचे मास्टर्स जे म्हणतो, मास्टर ऑफ आर्ट्स, हे तुम्ही कुठून केलं आणि केव्हा केलं?
1: जो आता पहिल्यांदा जीडी आर्ट हा जो एक डिप्लोमा आहे, कारण हे जीडी आर्ट नंतर पुढचे शिक्षणाचे तुमचे दरवाजे बंद होऊन जातात. कारण तुम्हाला डिग्रीला जायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक असतं, आणि तशी सुविधा फक्त नागपूरच्याच युनिव्हर्सिटीमध्ये होते. कारण नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जीडी आर्ट नंतर तुम्ही मास्टर्स MFA साठी तुम्ही मास्टर ऑफ फाईन आर्टला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत होतं. परंतु मुंबईमध्ये ती सुविधा नव्हती. मी 94 ज्यावेळेस मी जेजेतनं अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर मी जुन्नरला ओतूर या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून जॉईन झालो. त्या ठिकाणी एक नवीन कॉलेज सुरू झालं त्यावेळेस, शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालय. म्हणजे ओतूर हे जे शिवनेरीच्या जवळ
0: पुण्यामध्येच
1: आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर हा जो तालुका आहे त्यामध्येच ते ओतूर हे गाव आहे सगळे ते.
0: अच्छा.
1: आणि तिथे हे चित्रकला महाविद्यालय सुरू झालं, आणि त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून मी आणि माझा एक मित्र सोपान तावरे असं आम्ही दोघं जण मित्र होतो. आम्ही बरोबर BFA आम्ही GDR आम्ही दोघांनी बरोबरच केलं. JJला पण आम्ही दोघांनी बरोबरच ऍडमिशन घेतलं. पासआउट झाल्यानंतर दोघंच आम्ही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजून झालो, आणि ते आमचं कॉलेज पण नवीन सुरू आणि आम्ही शिक्षक पण नवीनच त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पुन्हा MPSCची जाहिरात आली आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच्या जागा निघाल्या, आणि त्यामध्ये मी MPSC थ्रू माझं सिलेक्शन झालं आणि मी 2001 JJ जॉईन झालो. तर त्यावेळेस एक संधी निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, जी मराठवाडा आपलं औरंगाबादची युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे बाय रिसर्च हा एक अभ्यासक्रम सुरू झाला होता, MFA बाय रिसर्च.
0: अच्छा.
1: आणि त्यासाठी तुम्ही डिग्रीवरती शिकवण्याचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळेल. मग आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 2010 माझं MFA मी तिथे कम्प्लीट केलं. आणि MFA झाल्यानंतर मग मला रिसर्च हा जो विषय हा खूप पहिल्यांदा लक्षात आला की कुठलंही आपण चित्र शिकवतो की एक चित्र असतं, हे चित्र म्हणजे सुद्धा एक ते इट्सेल्फ एक रिसर्च असतं.
0: बरोबर. आणि प्रत्येकाच्या हातातून हा एखादी विषय जरी दिला
1: हो,
0: म्हणजे आपण चित्रकलेचा विषय आणि एखादी विषय आपण समजा ठेवला कुणासमोर की बाबा यांचं यांचं चित्र काढा. उदाहरणार्थ तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही बुद्धांचं चित्र काढलं.
1: बरोबर.
0: आणि आता आपण चार शिक्षकांना म्हणा किंवा चार मास्टर्स वाल्यांना बोलावलं तर ते आपापली बुद्धी लावून
1: बरोबर
0: वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र काढलं त्यांच्या डोक्यात, जे आहे एक प्रकारे हा रिसर्चच आहे.
1: म्हणजे मग प्रत्येकाचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या प्रमाणे त्याचं जे परसेप्शन असतं त्याचा वापर करून तो ती चित्र काढत राहतो सगळ्यात. त्याच्यानंतर मी PhD साठी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये प्रयत्न केला. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझं PhD साठी मी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु काही कारणास्तव गाईड आणि त्या काही नियम बदलल्यामुळे ते अवेलेबल नाही झालं. मग मी विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये मी PhD साठी रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून 2024 मी माझी PhD पूर्ण केली.
0: कोणत्या वर्षी सर?
1: 2024.
0: म्हणजे मला एक थोडी गोष्ट विचारायची वाटते सर, एक उत्कंठा म्हणून विचारतो आहे, तुमचं मास्टर्स तुम्ही केव्हा केलेलं आहे?
1: 2010.
0: मग ही जवळपास 14-15 वर्षाची गॅप झाली, पण मग त्यानंतर तुम्हाला असं का बरं मनात आलं की आपण मास्टर्स झाल्यानंतर PhD पण कम्प्लीट करावी असं का वाटायला लागलं तुम्हाला?

0: कारण का तुम्ही ज्यावेळेस मास्टर्स ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला एक लिमिटेड एरिया असतो जिथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो करायचा असतो की तेवढा वेळ नसतो. परंतु तुम्हाला फुल प्लेज जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही PhD ला गेल्यानंतर तुमचा खरा कस लागतो की तुम्ही एका विषयाला घेऊन जो अभ्यास करतो म्हणजे तुम्ही कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो
1: आणि रिसर्च असतो
0: मग मला असं वाटलं की आपल्यालाही ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण तुम्ही ऍज अ टीचर आहात तर तुम्ही टीचर म्हणून परिपूर्ण तुम्हाला असायला हवं तर तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे.
1: बरोबर आहे. कारण शिक्षण घ्यायला कोणतीही वयोमर्यादा
0: नाहीये. तर त्यामुळे तो PhDचा जो भाग आहे की तुम्ही PhD कम्प्लीट केली त्यातनं मग खूप साऱ्या गोष्टी नव्यांना कळल्या. शिक्षण सतत मी सुरू ठेवलं होतं.
1: बरं, तुम्हाला सर PhD तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी प्राप्त झाली?
0: आता 56
1: वयाच्या 56व्या वर्षी म्हणजे तुमच्या वयाच्या 56व्या वर्षी म्हणजे तुम्ही तुमच्या आपण काय म्हणू रिटायरमेंट जवळजवळ त्या काळातही तुम्ही शिक्षणाला सोडलं नाही आणि तुम्ही अति उच्च शिक्षण म्हणजे आपण काय म्हणू उच्च शिक्षणच म्हणू
0: PhD
1: आणि PhD नंतर असं काही आहेच नाही त्याला आपण एक शेवटचा शिक्षणाचा एक शेवटचा टप्पा म्हणतो आणि उच्च शिक्षणाचा टप्पा तो असतो. तो खरखर तुमचा तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आत्मसात करण्याचा जो तुमचा लहानपणापासूनचा जो तुम्ही मनामध्ये असं आणलं आणि शिक्षकी पेशा सुद्धा तुम्ही निवडला आणि त्या पेशेतून तुम्ही एक चित्रकलेच्या दुनियेतून चित्रकलेच्याच विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या आपण काय म्हणू महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण करून महाविद्यालयामध्ये त्याच क्षेत्रात तुम्ही विद्यार्थी सुद्धा घडवीत आहात हे अगदी महत्वाचं ठरतं. बरं सर, आता तुमच्या थोड्या वैयक्तिक जीवनावर येतो. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 2000 मध्ये.
1: अच्छा.
0: माझी जी मिसेस आहे ती पण फाईन आर्टिस्ट आहे.
1: अच्छा, व्हेरी गुड.
0: ती पण स्कूलवरती ड्रॉइंग शिकवते. स्वाती तिचं नाव. आणि ती खूप चांगली चित्रकार आहे. म्हणजे तिचं नॅशनल लेवलवरती खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ललित कला सारखी जी राष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेमध्ये तिची जवळपास दरवर्षी त्यांचं जे अॅन्युअल एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये जी 5 वेळा चित्र तिची सिलेक्ट झालेली आहेत.
1: तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेली जीवनसाथी कशी काय मिळाली?
0: हो, म्हणजे मला असं वाटतं की ते कुठेतरी आपण म्हणतो ना की प्रत्येकासाठी एक बनवलेली असते,
1: निसर्ग
0: बनवलेली असते. तो मला असं माझं सुरुवातीपासूनच हे होतं की मला जिला चित्रकलेचं शिक्षण असलेली अशीच मला
1: जीवनसंगिनी
0: मिळायला पाहिजे आणि ती त्या अनुषंगाने
1: तुम्हाला
0: मिळाली पण त्याच्यामध्ये.
1: आणि तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही साकार केलं.
0: ते साकार झालं त्याच्यामध्ये. माझी मुलगी पण याच फील्ड मध्ये.
1: मला
0: मुलगी आहे, तिचं पण नाव सृष्टी आहे.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी लँडस्केप करतो, पेंटिंग करतो, त्यामुळे निसर्गाशी जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट कुठेतरी होती आणि त्याच्यामुळे ते नाव तिच्याशी कनेक्ट झालं सृष्टी. कारण आणि तिने पण जे स्कूल ऑफ आर्ट मधनं टेक्स्टाईल्स मधनं तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि टेक्स्टाईल्स मध्ये ती मास्टर डिग्री पण कम्प्लीट करते. घरात कुठे बघितलं की तुम्हाला आर्टच ही फक्त त्याच्यामध्ये
1: निगडीत आहे.
0: हा, म्हणजे आर्ट आणि टीचिंग हे दोनच विषय त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असतात.
1: साबळे फॅमिलीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये मिस्टर मिसेस आणि तुमची कन्या ह्या पण एकाच क्षेत्रामध्ये आहेत हे किती म्हणजे महत्वाची गोष्ट ठरते आहे. आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार एकाच क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही एकमेकांचा तुमचा जो सपोर्ट आहे एकमेकांना तो पण खूप चांगला मिळत असणार. तुम्हाला असे काही वेगळे छंद वगैरे आहेत का? ते कोणते?
0: वेगळे छंद मध्ये म्हणजे मी चित्र काढणं हाच मोस्टली आमचा बेसिक त्याच्यातला पार्ट होता आहे. म्हणजे आवड आहे की त्याच्यामध्ये लँडस्केप पेंट करणं आणि ट्रॅव्हलिंग करणं किंवा ट्रेकिंग करणं. तर भटकंती म्हणजे निसर्ग चित्र करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि त्याबरोबर निसर्गाशी कनेक्ट होणं हा पार्ट माझा शाळेमध्ये असल्यापासूनच झालेला आहे. तो आजपर्यंत तसंच कंटिन्यू राहिलेला आहे.
1: तुम्ही आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि चित्रकलेतील दुनियेमध्ये जे कार्य करणारे विद्यार्थी आहेत कलाकार आहेत ज्यांना तुम्ही असा काय संदेश प्रदान करणार?
0: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ॲज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल. तुमच्याकडचा जो कुठलाही छंद असेल तो तुम्ही जोपासा, हेच मी आवाहन करेल.

0: ने फारच छान सर. चित्रकलेच्या दुनियेतून आज जे काही विद्यार्थी घडत आहेत आणि घडण्यामध्ये चित्रकलेशी जो संबंध आहे तो तुमच्या बालपणापासून तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात एक आयुष्य व्यतीत केलेलं आहे चित्रकलेच्या दुनियेत. आणि येणाऱ्या काळातही तुम्ही जे विद्यार्थ्यांना घडवित आहात आणि येणाऱ्या एआयच्या दुनियेमध्ये सुद्धा बुद्धीने काढलेले चित्र मानवी बुद्धीतनं जे साकार केलं जातं ते खूप महत्वाचं ठरतं. तर सर आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी आपण वार्ता केली आणि त्यांनी आपल्या जीवनातील बऱ्याच काही आठवणी बऱ्याचशा चांगल्या चित्रकलेच्या गोष्टी आपल्याला कथित केलेल्या आहेत. त्यानिमित्त मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे त्यांचे आपण शतशः धन्यवाद देऊया. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. अमृत कलश हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 4 वाजलेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील इंदिरा संत यांची ही रचना आहे. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सर्वसाक्षी या चित्रपटातील.

यानंतर ऐकूया आम्ही दोघे राजा राणी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे. वंदना विटणकर यांचं संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी.

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील हे गीत होतं. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ऐकूया संसार या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे शांता शेळके यांचं. संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सोबती या चित्रपटातील हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरातील. गंगाधर महामरे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमातील शेवटचं गीत अपराध या चित्रपटातील हे गीत आहे महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं N. दत्ता यांनी.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहारा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो, सध्या दादा कोंडके यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात. ज्या काळामध्ये दादा कोंडके यांचे विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग रंगत होते, त्यावेळेला काही घडलेल्या गमती जमती दादांनी सांगितलेल्या आहेत आणि तेच काही किस्से सांगत मी आपल्याला त्यांच्या चित्रपटातली ढंगदार अशी गाणी ऐकवतोय. नागपूरच्या धनवटे नाट्य मंदिरामध्ये सतत 6 वर्ष रंगपंचमीच्या दिवशी विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचा प्रयोग हमखास असायचाच. कारण कुठंही असलो तरी रंगपंचमीला धनवटे नाट्य मंदिरात हजर राहावंच लागे. एका वर्षी तिथं दुसरं नाटक होणार होतं पण तिथल्या लोकांनी ते होऊ दिलं नाही आणि विच्छा याचाच प्रयोग व्हायला पाहिजे असा आग्रह धरला. सगळेजण भांग पिऊन तर्र असत. अवघ्या नाट्यमंदिरात रात्रभर गुलाल उधळला जायचा. लोक रंगमंचावर आणूनही तो उधळत आणि प्रेक्षकांवरही तो उधळला जाई. रात्री 9 वाजता जो प्रयोग सुरू व्हायचा तो पहाटे 3-4 वाजता संपायचा. रात्रभर लोक सारखे हसतच राहत आणि त्यामुळं सगळ्या कलावंतांना एक आगळीच नशा चढायची. अगदी म्हातारे कोतारे देखील रंगपटामध्ये येऊन नंतर पाया पडायचे आणि खूप हसलो म्हणून सांगायचे. अशाही काही आठवणी आहेतच. याच आठवणी आपण ऐकणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा गाण्यानंतर. आज सुरुवातीला येऊ का घरात चित्रपटातली काही गाणी आपण ऐकणार आहोत. दादा कोंडके प्रॉडक्शन्स या बॅनरखाली आलेला हा चित्रपट, निर्माता आणि दिग्दर्शक दादा कोंडकेच होते. कथा दादा कोंडके आणि राजेश मुजुमदार यांची होती. या चित्रपटातलं संगीत राम लक्ष्मण यांचंच आहे. या चित्रपटाबद्दल बोलूया एका गाण्यानंतर.

नागपूरमध्ये विच्छा माझी पुरी करायचे प्रयोग रंगत होते. असंच एकदा प्रयोग संपल्यानंतर एक वयस्कर गृहस्थ दादा कोंडके यांना भेटण्यासाठी रंगपट्टामध्ये आले. शुभ्र धोतर घातलेलं, शुभ्र सदरा घातलेला, त्या बाबांचा चेहरा अगदी कमालीचा तेजस्वी असा वाटत होता. त्यांनी एक तस्बीर दादा कोंडके यांना दिली. मध्ये दुमडणारी दुहेरी तस्बीर होती ती. त्यावेळेला ते बाबा दादा कोंडके यांना म्हणाले की वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या आणि विभूतीचं दर्शन घ्या, स्मरण करा, तुम्ही अल्पकाळामध्येच लखोपती होणार आहात एवढं मात्र नक्की. तुम्ही लक्षाधीश झाला की मी तुम्हाला भेटायला येईन, तेव्हा मात्र मला रिक्त हस्ते परत पाठवू नका, असं शांतपणे सांगून ते गृहस्थ निघून गेले. दादा कोंडके यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निवांतपणे ती तस्वीर उघडली. रामकृष्ण परमहंसांचं छायाचित्र होतं ते, सोबत माताजी देखील होत्या. दादा कोंडकेंनी रंगपटातलं एक फळ उचलून त्या तस्बिरीवर ठेवलं आणि तस्बीर मनोभावे कपाळाला लावली. पुढं अनेक वर्ष दादा कोंडके यांनी त्या गृहस्थाची वाट पाहिली. ज्या ज्या वेळेला ते नागपूरला जायचे त्यावेळेला आठवणीनं ती व्यक्ती कुठं दिसते का पाहायचे. अनेकांना त्यांनी त्या व्यक्तीचं वर्णन करून सांगितलं, पण तशी व्यक्ती कोणी पाहिल्याचं सांगितलं नाही. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या निमित्तानं अनेकदा असे चमत्कारिक अनुभव देखील दादा कोंडकेंना आलेत. सध्या आपण येऊ का घरात चित्रपटातली गाणी ऐकतोय. या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्यासोबत उषा नाईक आणि मधु कांबीकर होते. याशिवाय राहुल सोलापूरकर, भालचंद्र कुलकर्णी, राघवेंद्र कडकोळ, वसंत शिंदे, दीनानाथ टाकळकर ही त्यांची नेहमीची टीमही होतीच. याशिवाय आशा पाटील, अलका इनामदार, मोहन लोके इत्यादी कलावंतही होतेच. या चित्रपटातली गाणी महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेली आहेत. ऐकूया आणखीन एक धमाल असं गाणं.

विच्छा माझी पुरीकराचा एक प्रयोग. चांद्याच्या पुढं सीमेवरती एक गाव आहे, तिथं पोलीस वेलफेअर सेंटरच्या मदतीसाठी ठेवला होता. विस्तीर्ण पटांगणावरती भव्य रंगमंच उभारलेला होता, सगळं मैदानच माणसांनी फुलून गेलं होतं. प्रयोग सुरू झाला, बतावणी संपली आणि प्रत्यक्ष बघायला सुरुवात झाली. राजा, कोतवाल, शिपाई सगळेच रंगमंचावर आले होते आणि नेमकं त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये एकदम हाहाकार उडाला. एकच धावपळ सुरू झाली, जो तो वाट सापडेल तिकडं पळत होता. बरीच मंडळी तर रंगमंचावरती देखील धावली आणि सगळ्या कलावंतांना धक्के मारून पुढंही निघून गेली. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्या कलावंतांचे कपडेही फाटून गेले. त्यावेळेला प्रेक्षकांमध्ये एक भला मोठा साप आला होता आणि त्यामुळं ही सगळी पळापळ सुरू झाली होती. शेवटी त्या सापाला पकडून मारण्यात आलं, सगळेजण शांत झाले आणि फाटक्या वस्त्रानिशी पुन्हा सगळे कलावंत रंगमंचावर आले. त्यावेळेला दादा कोंडके यांनी पहिलाच डायलॉग मारला, महाराज पाहिलं का या कोतवालाचा गबाळा कारभार किती येते. सगळ्या त्यांच्या या भुंगळ कारभारामुळं हे साप असे मोकाट सुटतात आणि आपली ही अशी अवस्था होते. या पहिल्याच डायलॉगला प्रचंड हाशा आला आणि प्रेक्षकांनी मनापासून टाळ्या बाजून दाद दिली. आणि हा प्रयोग संपेपर्यंत या सापावरूनच वेगवेगळे विनोद करत हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. येऊ का घरात चित्रपटातलं आणखीन एक गाणं.

विच्छा माझी पुरीकराचे प्रयोग केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील झाले. लखनौ, इंदोर, दिल्ली इत्यादी ठिकाणीही या लोकनाट्याचं स्वागतच झालं. लखनौची गोष्ट सांगायची तर तिथं केवळ 250-300 मराठी कुटुंब होती, पण त्यांचंही आपुलकीचं आमंत्रण या लोकनाट्याच्या कलावंतांना मिळालं. फार काही मोठी बिदागी त्यांना मिळणार नव्हती, फक्त गाडी भाडं मिळेल एवढंच त्यांनी सांगितलं होतं. पण सगळ्या कलावंतांनी ते मान्य केलं, कारण दूरच्या ठिकाणी आपली मराठी मंडळी जाणार, त्यांचीही इच्छा पुरी करणं भागच होतं ना. या कलावंतांचा होकार मिळताच लखनौच्या रसिकांचा आनंद गगनात माविना. लखनौच्या रेल्वे स्टेशनपासूनच दादा कोंडके आणि संपूर्ण कलावंतांचं स्वागत करण्यात आलं. बडे बडे डॉक्टर, वकील, इंजिनियर, सरकारी अधिकारी गाड्या घेऊन त्यांच्या स्वागताला गेले. लोकनाट्यातल्या कलावंतांचं सामान उचलण्यासाठी देखील सगळेजण धडपड करत होते. आणि लखनौ हे आदरातिथ्यात अवघ्या भारतात

सर कसं आहे याचं दर्शन तिथल्या कलावंतांना प्रत्यक्षात घडलं. लखनौच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये विच्छामाजी पुरीकराचा प्रयोग झाला. नाट्यमंदिर केव्हाच फुलून गेलेलं होतं. मराठी मंडळी तर एखाद्या लग्न समारंभाला येतात तशी नटून थटून आलेली. बड्या बड्या अधिकाऱ्यांच्या बायका, लेकी, सुना एक जात नऊवारी साडी नेसून आलेल्या. अगदी अस्सल मराठमोळा वेश होता. ते पाहून विच्छामाजी पुरीकराचे सगळे कलावंत अगदी हरखून गेले. परप्रांतात या मंडळींना मराठी पण सुचतं, पण महाराष्ट्रात मात्र आज सुशिक्षित स्त्री नऊवारीमध्ये दिसणं किती दुर्मिळ झालं आहे याची जाणीव त्यावेळेला दादा कोंडकेनं झाली. लखनौचा प्रयोग अतिशय जोरदार झाला. अवघं नाट्य मंदिर 3 तास खदखदून हसत होतं. प्रयोग संपल्यावर देखील सगळ्यांनी तारीफच केली आणि प्रयोगानंतर सगळ्या कलावंतांना जेवणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. सगळ्यांचं तिथंही स्वागत करण्यात आलं. रांगोळ्या काय, सुगंधी उद्बत्त्या काय, पंचपक्वान्न काय, सगळंच अगदी मन प्रसन्न करणारं होतं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात मराठमोळ्या वेशातील गृहिणींचं हिंदी आणि उर्दू मिश्रित मराठी बोलणं हे ऐकणं देखील हा एक वेगळाच आनंद होता असं दादा कोंडकेंनी लिहून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातच नव्हे तर लखनौसारख्या ठिकाणी देखील त्यांचे प्रयोग झाले याचा सगळ्याच कलावंतांना खूप आनंद झाला. येऊ का घरा चित्रपटातलं आणखीन एक धमाल असं गाणं आपण ऐकूया.

विच्छा माझी पुरी करायचा प्रयोग जसा लखनौला झाला तसाच इंदोरला पण झाला, आणि असाच एक प्रयोग दिल्लीला देखील झाला. दिल्लीचा प्रयोग मात्र सगळ्या कलावंतांच्या कायम स्मरणात राहिला होता, कारण विज्ञान भवनामध्ये हा प्रयोग झाला होता. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील बडी आसामी म्हणजे अलकाझी येणार होते. दिल्ली दरबारवाले बंडोपंत सरपोतदार लोकनाट्यातल्या कलावंतांना पुन्हा पुन्हा बजावून सांगत होते की इथं आघळपघळ काही घेऊ नका, मोजकंच घ्या. बतावणी देखील कमी करायला लावली, कारण तिथले लोक फार चोखंदळ, ते हसतात देखील तोलून मापून. तेव्हा तिथं सगळं कसं अगदी दर्जेदार झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. वसंत सबनीसही त्यामुळं थोडे अस्वस्थ झाले होते. बंडोपंतांच्या सूचनेनुसार आपण वागूया असं ते कलावंतांना बजावून सांगत होते. प्रयोगाची वेळ झाली, पण अलकाझी आले नव्हते. नाट्यक्षेत्रातली ती फार मोठी आसामी होती, त्यामुळं त्यांच्याशिवाय प्रयोग कसा सुरू करणार. शेवटी ते अलकाझी महाशय आले. एकच धावपळ सुरू झाली. एक अत्यंत अशक्त असे असणारे गृहस्थ समोरच्या रांगेमध्ये अगदी गंभीर चेहरा करून बसले. सगळं कसं शांत शांत होतं. प्रयोग सुरू झाला, ढोलकीचा पहिला तोडा झाला, मात्र तो रसिक एकदम हरखला, काहीसा हल्ला. दादा कोंडकेंचं लक्ष त्या अलकाझींकडेच होतं. आपण त्यांना जिंकणार याची खात्री दादा कोंडकेंना होतीच. गवळणही रंगली आणि मग मावशीचा संवाद सुरू झाला. दादा कोंडकेंनी मध्येच अलकाझींचं नाव घेतलं. ते म्हणाले, ए मावशे, सारं गाव दिसतंय तुला आणि एवढा मोठा माणूस इथं बसलाय तो तुला दिसत नाही होय, असं म्हटलं. त्यावेळेला मावशीनं विचारलं, कोण? अलकाझी? कोण हा यो अलकाझी? अलकाझी कोण? तुला नाटकात काम करायचंय की नाही? असं दादा कोंडके उद्गारले आणि स्वतः अलकाझी अगदी खो खो करत हसत हसत आसनावरून उठले. सगळं विज्ञान भवन मग खदखदून हसू लागलं. त्या दिवशीचा प्रयोग तुफान गाजला. सगळ्यांचं टेन्शन पार नष्ट झालं. उलट अलकाझींना दादा कोंडके यांच्या प्रयोगाचं आश्चर्य वाटलं आणि रंगपटात येऊन त्यांनी सर्वांना शाबासकी दिली आणि खूप तोंड भरून कौतुकही केलं. असे विच्छा माझी पुरीकराचे अनेक सोनेरी दिवस दादा कोंडकेंनी अनुभवले.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। आजच्या आपल्या दुसऱ्या सभेला आरंभ होत आहे। सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचारांचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्चला झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे केलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा निर्णय जाहीर केला. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची आणि प्रमुख उद्योगपतींची भेट घेतील. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 5:02 होत आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज ऐकूया सानिका गोरगावकर यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांनी गायलेली मिश्र खमाज ठुमरी आणि मिश्र गारा दादरा. त्यांना तबला साथ केली आहे रोहन चिंचोरी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे उपेंद्र सहस्रबुद्धे. ऐकूया सानिका गोरगावकर यांचं उपशास्त्रीय गायन.

शिरगावकर यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं, मिश्र खमाज ठुमरी आणि मिश्र गारा दादरा. त्यांना तबला साथ केली होती रोहन चिंचोरे आणि हार्मोनियम साथ केली होती उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
3: बंध प्रेमाचे वंदन सागराला।
4: लेखिका आहेत सुचिता लाडे,
3: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
4: संचालन रोहिणी सूर्यवंशी
3: आणि सादर करते आहेत आशिष बेनिशाम सातपुते।
5: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
6: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
7: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
4: बंध प्रेमाचे
3: वंदन सागराला।
8: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत। शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले।
9: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित

0: आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोचलो. तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाईट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
1: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
2: हा खडतर प्रवास अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम ऐकूया युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते.

26 ऑगस्ट जागतिक नारी समता दिवस. समतेविषयी बोलत असताना मला काय नवं सांगता येईल का असा विचार मी नेहमी करते. आणि हे सांगत असताना आपल्या आधी किती जणांनी हे असं सांगून झालंय असंही वाटत राहतं. पण सगळ्या वाचलेल्या, लिहिलेल्या, बोललेल्या विचारवंतांची जी काही मतं आहेत आणि आपलं जगणं, यातून आज हे सांगावंसं वाटतंय की जी गोष्ट मला इतर सगळ्यांसोबत तुलनात्मक दृष्टीने पाहण्यापासून परावृत्त करते, तिथून पुढे आपल्या समतेचा प्रवास सुरू होतो. आपण नेहमीच आपल्या प्रगतीचे मापदंड हे इतरांच्या तुलनेतून पाहतो, पण जेव्हा आपण अनेक तज्ज्ञांची मतं ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की प्रत्येकाचं ज्याचं त्याचं एक व्यक्ती म्हणून, एक विचार म्हणून, एक कल्पना म्हणून आणि एक स्वप्न म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे. ते अस्तित्व आपल्याला जपायला आणि वृद्धिंगत करायला शिकवतं ती ती गोष्ट आपण पाहायला हवे. जागतिक नारी समता दिवस म्हणजेच वुमेन्स इक्वालिटी डे. 1973 पासून हा दिवस इक्वालिटी डे म्हणून अमेरिकेत अधिकृतपणे पाळला जातो. 26 ऑगस्ट 1920 अमेरिकेच्या संविधानातील 19व्या दुरुस्तीला मान्यता मिळाली आणि महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळाला. 26 ऑगस्ट नारी समता दिवस. नारी समतेच्या दृष्टीने सर्वांच्या विचारानुसार पुरुषांच्या बरोबरीने अधिकार, संधी, शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता आणि सामाजिक सन्मान मिळणे म्हणजे समानता. प्रत्येक व्यक्तीला तिच्या लिंगामुळे कमी अधिक संधी न मिळता न्याय संधी मिळावी असं सर्वांचंच मागणं होतं. या दिवसाच्या साजरं करण्यामागे असणारा उद्देश म्हणजे मुलींना आणि मुलांना समान शिक्षणाच्या संधी मिळणे, महिलांना समान कामासाठी समान संधी आणि न्याय्य वेतन मिळणे, महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. याकडे स्त्रीवादी विचारधारेचे तज्ज्ञ खूप वेगवेगळी मतं सांगतात. वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी आपल्या पुढे रचून ठेवल्या आहेत. त्यातील माझ्या लक्षात राहिलेल्या काही व्याख्या, काही मतं आज मी तुम्हाला या कार्यक्रमात सांगणार आहे. मेरी वॉलस्टोनक्राफ्ट म्हणते की समानतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच तर्कबुद्धी आहे आणि शिक्षणाची क्षमता आहे हे आपल्याला सांगतो, आणि त्यामुळे त्यांना समान शिक्षणाची संधी असायलाच हवी. त्यासाठी त्यांनी फार आग्रह धरला. स्त्रीत्वाविषयी बोलत असताना सिमॉन द बोवाचं नाव घेतल्याशिवाय वेगळ्या वैचारिक क्रांतीचा विचार होत नाही. त्यांनी जगाला एक वेगळा पैलू दाखवून दिला, तो म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीत्व केवळ जन्माने ठरलेले नसते. समाज स्त्रीकडून ज्या भूमिका आणि अपेक्षा ठेवतो त्यातूनही तिची सामाजिक ओळख घडते. द सेकंड सेक्स या पुस्तक

पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते हे त्या फार ठामपणे लिहितात. तिची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतिकीकरण यांची ताकद खूप आहे. आणि ते वाचल्यानंतर आपण स्त्री असो वा पुरुष असो, आपण इतरांकडे पाहताना आपल्याला एक वेगळा आयाम मिळतो आणि आपल्यातल्या विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपण स्वतःहून प्रवृत्त होतो. काही बाबतीत स्वतःची तर्कबुद्धीही जागृत होते. बेड्डी फ्रीडन म्हणते की स्त्रीचे आयुष्य केवळ घर आणि विवाह मातृत्वापुरते मर्यादित असावे असे नाही. तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिक्षण, करिअर, सर्जनशीलता आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी असली पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार हा देखील समतेचाच भाग आहे. या व्यतिरिक्त मला बेल हुक्सबद्दल देखील सांगायला आवडेल. तिचं साहित्य जगभरातील लोकांना विचार करायला, कृती करायला प्रवृत्त करतं. ती म्हणते, स्त्रीमतवादाच्या विचारात स्त्रीवाद हा फक्त काही निवडक स्त्रियांच्या प्रश्नापुरता मर्यादित नसावा. गरीब, वंचित किंवा विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रियांनाही समान संधी मिळणे आवश्यक आहे. ग्लोरिया स्टायनेम ही स्त्री पुरुषांना त्यांच्या लिंगामुळे ठराविक चौकटीत बंदिस्त न करता व्यक्ती म्हणून समान संधी मिळायला हव्यात यासाठी आग्रही राहिलेली व्यक्ती आहे. अमुक काम बायकांचं, तमुक काम पुरुषांचं यासारख्या गोष्टी समतेच्या आड येतात. व्यक्तीच्या क्षमता आणि आवडीला लिंगापेक्षा महत्व मिळावे हा तिच्या वैचारिक मांडणीचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर माझ्या विशेष लक्षात राहिलेली तत्वज्ञ म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ. स्त्रीला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी स्वतःची जागा आणि आर्थिक स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे असं ती समत आहे. आर्थिक अवलंबित्वामुळे निर्णय स्वातंत्र्य कमी होऊ शकते, म्हणून शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची जागा हे महिला सक्षमीकरणाचे महत्वाचे घटक आहे असं व्हर्जिनिया वुल्फचं ठाम मत आहे. ऑड्रे लॉर्डचं असं म्हणणं आहे की स्त्रियांचे अनुभव सगळ्यांचेच सारखे नसतात, त्यामुळे समतेच्या चर्चेत विविध स्त्रियांकडून ऐकणं, समजून घेणं आवश्यक आहे. गरिबी, सामाजिक पार्श्वभूमी, वय, अपंगत्व किंवा इतर परिस्थितींमुळे स्त्रियांच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, यामुळे सर्व स्त्रियांसाठी एकच उपाय पुरेसा नसतो. जुडित बटलर यांचं म्हणणं आहे की समाजातील स्त्री पुरुषांच्या भूमिका मोठ्या प्रमाणावर सामाजिक नियम आणि अपेक्षांमधून घडतात. मुलींनी असेच वागावे अशा अपेक्षा लहानपणापासून रुजवल्या जातात. समता म्हणजे व्यक्तीला अशा कठोर सामाजिक चौकटींपासून मुक्त होण्याची संधी देणं. स्त्रियांना नागरिक म्हणून पुरुषांप्रमाणेच राजकीय अधिकार मिळायला हवेत यासाठी सुसान बी अँथनी खूप आग्रही राहिल्यात. मतदानाचा अधिकार, राजकीय सहभाग आणि सार्वजनिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे लोकशाहीतील समानतेचे महत्वाचे घटक आहेत. कितीतरी तज्ज्ञ आहेत ज्यांना या अशा आत्ता आपल्याला सहज वाटणाऱ्या व्याख्या आणि जगणं अजमावण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. त्याबद्दल बोलणंही स्वप्नवत होतं आणि गुन्हा समजला जायचा हे स्वातंत्र्यपूर्ण विचार मांडणं देखील. एलेलिन पॅनहर्ट्स म्हणतात की स्त्रियांच्या हक्कासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नाही, अधिकार मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या राजकीय अधिकारांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे स्त्रीवादी चळवळीतील सक्रिय सहभाग आणि संघटित संघर्षाचे महत्वही आपल्याला अधोरेखित झाले आहे. जसे पाश्चिमात्य राष्ट्रीय विचारवंतांची उदाहरणं आहेत, तशीच राज्यातील उदाहरणंही आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई शिंदे हे नाव फार मोठं आहे. समाज स्त्रीच्या चारित्र्यावर कठोर नियम लादतो, पण पुरुषांच्या वर्तनाकडे अनेकदा वेगळ्या नजरेनं पाहतो. ही दुहेरी नैतिकता प्रश्नांकित केली आहे त्यांनी. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुषांसाठी असलेली दुहेरी सामाजिक निकषांवरती कठोर टीका केलेली आहे. हा भारतीय स्त्रीवादी विचारातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सावित्रीबाई फुलेंच्या उल्लेखाशिवाय आपल्या संपूर्ण देशाच्या न्यायोचित समतेबद्दल काही बोलल्याच जाऊ शकत नाही. स्त्रीच्या मुक्तीचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अजन्म योगदान दिलं. शिक्षण मिळालं
की स्त्री

स्वतःच्या अधिकारांविषयी जागरूक होईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी स्त्रीला शिक्षण, स्वावलंबन आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे हे सांगितलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारात स्त्रीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व केंद्रस्थानी होते. फ्लोरेम नाइटिंगेल या म्हणतात की स्त्रियांनी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शिक्षण आणि व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. नर्सिंगला व्यावसायिक स्वरूप देताना त्यांनी स्त्रियांच्या कामाकडे केवळ घरगुती भूमिकेच्या पलीकडे पाहण्याचा मार्ग दाखवला. काम आणि कौशल्याच्या क्षेत्रात स्त्रीला संधी मिळणे हा समानतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि आत्ताचे मलाला युसुफझाई ती म्हणते की मुलींना शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने जगभर आवाज उठवला. तिच्या विचारातून मुलगी शिकली तर तिच्या आयुष्याच्या निवडी वाढतात आणि समाजही पुढे जातो हा संदेश आपल्याला मिळतो. या सर्व विचारांचा आपण जर एकत्रितपणे विचार केला तर समान शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णय स्वातंत्र्य, राजकीय व सामाजिक सहभाग आणि रूढ लैंगिक भूमिकांमध्ये समाजोपयोगी दृष्टीने आणि माणूसपणाच्या विकासाच्या दृष्टीने मतमतांतरे मांडलेली आहेत आणि आजही या मतांच्या आधारावर आपण प्रगती करतो, विचारमंथन करतो आणि त्यानुसार ठरवतो की आपल्याला आपण काय करता येईल जेणेकरून बाईपणाचं जगणं अधिक सहज, सोपं, सुखकारक होईल आणि त्यानुसार आपण बदलही करत राहतो. कारण स्त्री प्रश्न हा दिवसापुरता बोलायचाच विषय नाही आणि फक्त स्त्रियांनीच बोलायचा तर नाहीच नाही. ही बाब संपूर्ण समाजासाठी खूप प्रभावी बदल घडवणारी आहे. एखादा विचार जेव्हा मांडला जातो तेव्हा खूप लोक त्या दृष्टीने मतं मांडत असतात. याच वैचारिक देवाणघेवाणीमधून आपल्याला पुढे नेणारं तात्पर्य मिळतं. समाज मान्य करतो की तिचा प्रवास त्याच्याही प्रगतीचा अविभाज्य भाग आहे, पण कधी कधी नाकारतो त्याच्याच विकासासाठी पडणारं एखादं पाऊल. त्या पावलाची घुसमट आपल्याला ऐकता येणं गरजेचं आहे. कारण समानतेचं स्वप्न रुजवू पाहणारा जो काही संघर्ष आहे त्यात आपण सहभागी आणि सहाय्यक ठरलं पाहिजे. कारण कधी कधी समान संधी नसते तेव्हा संघर्ष वेगवेगळ्या भूमिकेत उभा राहतो. स्वप्नातील कल्पना आणि वास्तवाचा चेहरा ह्या सगळ्या प्रवासामध्ये हळूहळू आपल्याला आकलन होणं फार गरजेचं आहे. बहुतेक वेळा आपण फक्त पुरुषप्रधान संस्कृतीविषयीच बोलत असतो आणि आपणही त्याचे असंवेदनशील पाईक ठरतो कधीकधी. अर्थात असा विचार करताना वाटतंही की स्त्रियांच्या प्रगतीविषयी नेहमीच अशी भावना का असते, पण स्त्रियांच्या विकासाची मोजपट्टी ही पुरुषांच्या विकासाला प्रमाण मानून आपल्यापुढे उभी राहत आहे आणि याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची प्रगती हा नात्यांमधला अडथळा ठरतो की काय असं देखील चित्र आपल्यापुढे तयार केलं जातं. प्रगती करत असताना, असंख्य परंपरेतील गोष्टींना छेद देत असताना हा प्रवास परस्पर विरोधक म्हणूनही काही ठिकाणी उभा राहतो. अशा ठिकाणी आपल्याला अत्यंत संयतपणे भूमिका घेणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रवास संवेदनशील मार्गाने व्हायला हवा. भारतीय समाजातील इतिहासकालीन स्त्री आणि आत्ताची आधुनिकीकरणाच्या अनुषंगानं काम करणारी स्त्री ह्या एकमेकींच्या हातात हात घालून प्रवास करत राहिल्या पाहिजे. कारण आजही स्त्री मुक्ती म्हणजे, स्त्री स्वातंत्र्य म्हणजे वेशभूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचार स्वातंत्र्य इतकेच मुद्दे बऱ्याच ठिकाणी चर्चेला आहेत. अर्थात सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं बदल झाला, पण जेव्हा अधिकारांचं हस्तांतरण होत राहतं आणि तेव्हा आपल्याला जे स्वीकारायचं असतं त्यावर आपण बोललं पाहिजे. कारण या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. आपण बोलायला हवंय त्या वास्तवात न आलेल्या स्वप्नावर आणि तिच्या रोजच्या अस्तित्वावर. कपडे धुण्यावर, भांडी घासण्यावर आपण रोज बोलायला हवं. त्या चार दिवसातील भावविश्वावर जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी न देणाऱ्या व्यवस्थेवर आपण बोलायला हवं आहे. तिच्या विकासाला हीन मानणाऱ्या मानसिकतेवर, तिच्या शरीरावर अधिकार गाजवणाऱ्या विकृतीवर आणि सजण्याच्या मनाविरुद्ध बंदी घातलेल्या त्या विधवावस्थेवर, बलात्कारात तिचा विनयभंग झाला असं म्हणणाऱ्या अविवेकावर आपण सतत बोलायला हवं आहे. सर्वांच्या मनात बिंबवलेल्या सौंदर्याच्याच कुरूप कल्पनांवर

तिचं काळं सावळं देखणे पण नाकारणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींवर, फक्त शरीरयष्टीवर बोलणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील गोष्टींवर आपण बोलायला हवं. आपण बोलायला हवं की पुनरुत्पादन क्षमतेपेक्षाही तिच्या मनातल्या वात्सल्यावर, तिच्या विश्रांत कामाला न मिळालेल्या आर्थिक मोबदल्यावर आणि न मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दलही आपण युवा म्हणून बोलायला हवं आहे. तिच्या अस्तित्वाकडे समानतेच्या परिप्रेक्षातून न बघणाऱ्या संस्थेविषयी आपण अजून बोलत नाही आणि त्यामुळे कधी कधी तिचा जन्म आजही नाकारला जातो. त्यावेळी आपण फक्त खेद व्यक्त करतो, पण या खेदाआधी आपल्याला त्या पावलांची घुसमट ऐकता यायला पाहिजे. कारण नारी समता दिवस हा साजरा करण्यासाठी जेव्हा आपण हा विषय मांडतो आहे, तेव्हा ही खूप सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये आपण ज्या गोष्टीचं अनुकरण करणार आहोत ते म्हणजे सर्वांनाच समानतेने आणि स्वतंत्रपणे जगण्याच्या अधिकारासाठी आणि माणूसपणाकडे संवेदनशीलतेने जाण्यासाठी आपण एकमेकांना सहाय्यभूत ठरलं पाहिजे. तरच आपण हे ठामपणे म्हणू शकतो आणि आपण सांगू शकतो नारी समता तुलनेच्या पलीकडे.

स्त्री हक्क आणि सुरक्षितते संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, पण तरीही त्यांना अजूनही समान हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी लढावं लागतं. ही एक गंभीर बाब आहे. लैंगिक अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा, वेतनातील विषमता, शिक्षण आणि संधींमध्ये भेदभाव हे प्रश्न अजूनही आपल्या समाजात ठाण मांडून आहेत. स्त्री हक्क म्हणजे शिक्षणाचा अधिकार, समान संधी आणि वेतनाचा हक्क, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार. मित्रांनो, आज तुमच्यावर जबाबदारी आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा, समाजाला जागं करा, अन्यायाविरोधात उभे रहा, लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवा, स्त्रियांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखण करा, सुरक्षित समाज घडवण्यासाठी स्वतः पुढे या. तुमचं एक पाऊल एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, चला संकल्प करूया, स्त्री विरोधी वर्तनाला थारा देणार नाही, समानतेचे शिक्षण घेऊ आणि इतरांना देऊ, आणि प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी ठाम उभं राहू. धन्यवाद.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com, yuvaniairpune@gmail.com, yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रम

कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: In Jammu and Kashmir, the Chhadi Mubarak Yatra was held in Poonch today, marking the formal culmination of the Sri Budha Amarnath Ji Yatra 2026. In men's cricket, hosts Sri Lanka reached 229 for 6 in their second innings at stumps on day 4 after receiving follow-on from India in the second and final test in Colombo. Sri Lanka now lead by 16 runs. And with that, we end this news bulletin.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:10 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रेमाची गोष्ट या चित्रपटातलं गीत रोहित राऊत यांच्या आवाजात. गीतकार आहेत विश्वजीत जोशी आणि संगीतकार आहेत अविनाश विश्वनाथ.

श्रोते हो, यानंतर ऐकूया क्लासमेट चित्रपटातलं गीत, गायक सोनू निगम आणि सायली पंकज, गीतकार आहेत क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार आहेत पंकज पडघम.

श्रोते हो, याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:20 होत आहेत. ऐकूया संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत ते आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्रासाठी आखलेल्या योजनांचा. श्रोते हो, मुंबईत सध्या 20 वर्षांखालील आशियाई ज्युनियर आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयी बोलण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आज आपल्यासोबत क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत. निरंजनजी, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: सध्या मुंबईत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे, तिच्याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: हां, सध्या आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा मुंबईत ITC मराठा या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या समोर आहे. आणि ही स्पर्धा 3 विभागात आपण घेतो आहे, जलद बुद्धिबळ, त्यानंतर अतिजलद बुद्धिबळ म्हणजे ब्लिट्स आणि क्लासिकल, या 3 प्रकारात ती होते. हे ह्याच्यात 10 देशातून 150 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यात भारतातर्फे सगळ्यात जास्त स्पर्धक आहेत, कारण लोकल स्पर्धा आहे त्यामुळे. आणि त्याच्यात लास्ट इयर झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप जी U19 झालेली होती, त्याच्यात खेळलेल्या खेळाडूंनाच फक्त ह्याच्यात प्रवेश आहे. त्यामुळे ही ओपन टू ऑल अशी स्पर्धा नाही आहे. आणि याच्यात सध्या भारताचे खेळाडू फार चांगली कामगिरी करत आहेत. जसं आपण रॅपिड आणि ब्लिट्समध्ये बघितलं, भारताला भरपूर पदकं मिळवलेली आहेत. आणि ह्याच्यात प्रॉमिनंटली रशियासुद्धा यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या सहकार्यामुळे आणि साईच्या सहकार्यामुळे आपण ही घेतो आहे. आणि ह्याच्यातला जो विजेता आहे याला डायरेक्ट इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळू शकतो, नाहीतर त्यांना जे नॉर्म्स करायला लागतात त्याच्याऐवजी यांना डायरेक्ट किताब मिळतो. आणि ग्रँडमास्टरचा नॉर्म जर का इंटरनॅशनल मास्टर एखादा जिंकला तर त्याला ग्रँडमास्टरचा नॉर्मही या स्पर्धेत मिळतो.
1: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी या स्पर्धेचं काय महत्त्व आहे, तसंच मुंबईला या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे कितपत अभिमानास्पद आहे?
2: निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी सुद्धा. आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे मी सांगू इच्छितो, 2014 साली आपण ह्याच याची वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा घेतली होती, ज्याच्यात 51 देश सहभागी झाले होते. मागच्या वर्षी आपण वुमन ग्रँड प्री स्पर्धा घेतली, तर आपण दरवर्षी एक अशी मोठी स्पर्धा जी आहे जी वर्ल्ड स्तरावरची आणि जी खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल अशी स्पर्धा आपण दरवर्षी घेतो. याला आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आर्थिक पाठबळसुद्धा मिळतं आहे, दरवर्षी आपल्याला ते सपोर्ट करत आहेत. आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आपल्या खेळाडूंना इथेच खेळायला मिळतं, नाहीतर दरवर्षी त्यांना बाहेर देशात जायला लागतं. सो इथेच आपल्याला कमी खर्चात त्यांना खेळता येतं सर्व खेळाडूंना, आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळता येतं. सो त्यांना त्याचा एक छान अनुभव मिळतो.
1: आताच तुम्ही म्हणालात की रॅपिड, ब्लिट्स आणि क्लासिकल अशा 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आता सलग 11 दिवस अशी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणं हे काही सोपं काम नाही, तर स्पर्धा संचालक म्हणून

0: या सर्व नियोजनात तुमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं?
1: सर्वात मोठं आव्हान हे होतं की ह्याला चांगला जो व्हेन्यू आहे, चांगलं ठिकाण स्पर्धेचं मिळणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्याच्यात मुंबईसारख्या ठिकाणी सलग 11 दिवस एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हेन्यू ॲवेलेबल होणं, हॉल ॲवेलेबल होणं, कारण मुंबईत इतके कार्यक्रम असतात की आम्हाला म्हणजे आम्ही बऱ्याच हॉटेलमध्ये बघितले हॉल, परंतु सलग 11 दिवस हॉल उपलब्ध असणं आणि खोल्याही उपलब्ध असणं, आणि हे इतकं छान हॉटेल आम्हाला मिळालेलं आहे, एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जायला यायलासुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हे मुंबईतल्या ट्रॅफिकचं कुठलंही अडचण नाही किंवा पोचायला काही अडचण नाही, आणि तिथे इतरही बरेच हॉटेल आजूबाजूलासुद्धा आहेत, म्हणजे त्यांना ऑफिशियल हॉटेलमध्ये ज्यांना राहायचं नाही ते तिथेही राहू शकतात. सो हे हॉटेल मिळवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मुंबईसारख्या ठिकाणी, आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे 2 महिन्यात करायचं होतं. आम्हाला स्पर्धा अलॉट झाली 2 महिन्यापूर्वी, तर हे 2 महिन्यात हे सगळं जुळवून आणणं आणि त्याला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत, तर हॉटेल मिळाल्यानंतर आमचं जवळजवळ 75% काम झालं.
0: बुद्धिबळात लागणारी जी मानसिक एकाग्रता आणि स्टॅमिना असतो तो पाहता खेळाडूंना अशा पद्धतीचं वातावरण आणि सुविधा देणं कितपत महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: नक्कीच अशा पद्धतीचं हॉटेल मिळाल्यामुळे आणि असा आंतरराष्ट्रीय दर्जाची सोयीसुविधा खेळाडूंना मिळाल्यामुळे त्यांना पूर्णपणे खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं, आणि तिथे बाकी कुठलाही त्रास, जर का वॉशरूम्स क्लीन नसतील किंवा इतर ठिकाणी अशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात, परंतु असा 5-स्टार व्हेन्यू घेतल्यामुळे त्या खेळाडूंना पूर्णपणे त्यांच्या खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ह्याच्यात आलेले असल्यामुळे रशियासारखे जे चेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आपण कंट्री म्हणतो, तर त्यांच्यासुद्धा खेळाडूंशी 2 हात करायला असं एन्व्हायरमेंट मिळणं, आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेनी कायमच अशा व्हेन्यूमध्येच स्पर्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे वर्ल्ड ज्युनियरसुद्धा आपण पुण्याला हयातसारख्या ठिकाणी घेतली, त्यानंतर मागच्या वर्षी वुमन ग्रँड प्रीसुद्धा आपण फनसारख्या हॉटेलमध्ये घेतली, त्यामुळे अशा स्पर्धेच्या ठिकाणामुळे खूपच सोयीचं होतं खेळाडूंना.
0: निरंजनजी, या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विदित गुजराती आणि पद्मिनी राऊत यांच्यासारख्या नामांकित ग्रँडमास्टरनी हजेरी लावली होती. तुम्हाला काय वाटतं अशा बड्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते?
1: नक्कीच, कारण ह्याच्यातले बहुतेक खेळाडू जे आहेत, आता आमचे खेळाडू प्रतिनिधी जे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत आहेत अभिजित कुंटे, ते सुद्धा इथे पूर्ण वेळ स्पर्धेच्या ठिकाणी आहेत, जे आधीचे एशियन ज्युनियरचे विजेते आहेत, आणि प्लस विदित गुजराती किंवा पद्मिनी राऊत सारख्या चॅम्पियन लोक आल्याने नक्कीच तरुण खेळाडूंना त्याच्यापासून प्रेरणा मिळते, त्यांच्यासारखं परफॉर्म करण्याचं आणि भारतासाठी पदक जिंकण्याचं त्यांना नक्कीच प्रेरणा मिळते.
0: या स्पर्धेत अनेक इंटरनॅशनल मास्टर आणि फिडे मास्टर खेळाडू खेळत आहेत, यातील कोणत्या खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरीद्वारे ग्रँडमास्टर पद मिळवण्याची संधी आहे?
1: ओपन कॅटेगरीमध्ये टॉप सीड मयांक चक्रवर्ती आहे, आणि त्याचं जवळजवळ ग्रँडमास्टर किताब जो आहे तो त्यांनी ऑलरेडी मिळवलेला आहे, आणि त्याच्या खालती जे महाराष्ट्राचे मेन खेळाडू आहेत, वीरेश शरणार्थीसारखा खेळाडू आहे जो आत्ता दुसऱ्या स्थानी आहे 7 राऊंडनंतर, अशा खेळाडूंना अतिशय चांगली संधी आहे टायटल मिळवण्याची. मुलींमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या काही खेळाडू आहेत, त्यानंतर बोर्डोलोई म्हणून एक टॉप सीड मुलींमध्ये आहे, त्यांना स्पर्धा जिंकून इंटरनॅशनल मास्टर किंवा वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवण्याची अतिशय चांगली संधी आहे.
0: निरंजनजी, भारतीय खेळाडूंनी रॅपिड आणि ब्लिट्स प्रकारात सर्वाधिक पदकं जिंकून सुरुवातीलाच आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे, त्यात विवान विशालने रॅपिडचं विजेतेपदही मिळवलं, तर भारतीय खेळाडूंच्या या प्रभावी कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता?
1: नक्कीच ही अतिशय चांगली गोष्ट आहे, आणि सध्या भारतात बुद्धिबळासाठी जे वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण आता एकूण ग्रँडमास्टर जे आहेत त्याची 100 जवळपास गाठलेली आहे, 99 झालेले आहेत आणि कधी 100वा ग्रँडमास्टर आपल्याला मिळेल. आणि ही परिस्थिती बघता याच्यात भारतीय खेळाडूंनी डॉमिनेट केलं तर त्याच्यात 9

0: वाटण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आता वर्ल्ड स्टेजला सुद्धा आपला वर्ल्ड चॅम्पियन आहे भारताचा, आणि मुलींमध्ये सुद्धा आव्हानवीर आपली भारताची आहे, त्यामुळे ह्याच्यात भारतीय खेळाडूंनी चांगलं परफॉर्मन्स देणं हे अगदीच अपेक्षित होतं.
1: एक शेवटचा प्रश्न आता. महाराष्ट्राची दिव्या देशमुख आणि विदित गुजराती अशा दोन्ही बुद्धिबळपटूंना यंदाचा अर्जुन पुरस्कार घोषित झाला आहे. महाराष्ट्र बुद्धिबळासाठी हे कितपत महत्त्वाचं आहे?
0: हे अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या दृष्टीने सुद्धा, महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी सुद्धा विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांचा परफॉर्मन्स जो आहे हा अतिशय डिझर्विंग होता, आणि त्याला भारतीय गव्हर्नमेंटनी दखल घेऊन त्यांना ह्या प्रतिष्ठेचा अवॉर्ड दिलेला आहे, अर्जुन अवॉर्ड. एकाच वर्षी दोन बुद्धिबळपटूंना महाराष्ट्रातल्या हा अवॉर्ड मिळणं हे अतिशय आमच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी गोष्ट आहे. हे पहिल्यांदाच घडलेलं आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या इतिहासात, त्यामुळे ही अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, आपण बोलत होतो महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले यांच्याशी. निरंजनजी, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण बातचीत करणार आहोत साई म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुधारित खेलो इंडिया योजनेला मंजुरी दिली आहे. यातील एकूण 36,441 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी साईच्या काय योजना आहेत याविषयी बोलण्यासाठी अंकित पाटील इथे आले आहेत. अंकित पाटील, आपलं क्रीडाविश्वामध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: अंकित पाटील, मला एक सांगा की खेलो इंडियाचं राष्ट्रीय बजेट तब्बल 36,439 कोटी रुपयांचं आहे, त्यातून महाराष्ट्राच्या स्टेट ॲक्शन प्लॅनला किती निधी मिळणार आहे?
2: सर्वप्रथम मला काही बाबी स्कीमबद्दल सांगाव्याशा वाटतात. तर जी आताची जी स्कीम आहे ती जवळपास 36,441 कोटी हा एवढा निधी एक 5 वर्षांच्या कालावधीमध्ये भारत सरकारकडून वितरित केला जाईल. त्यामध्ये दोन कंपोनंट्स आहेत. एक कंपोनंट आहे तो 29,054 कोटी रुपयांचा कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये खेलो इंडिया स्कीम हा एक कंपोनंट आहे. आणि दुसरा कंपोनंट आहे त्याच्यामध्ये आपण जे नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन असतं, जसं आता आपण चेस फेडरेशनशी बोलत होतात त्याप्रमाणे अनेक नानाविध फेडरेशन्स असतात, तर त्याला देखील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सपोर्ट करते. आणि त्याचा जो निधी आहे तो जवळपास 7,387 कोटी एवढा निधी आहे. या दोघांचा मिळून अराउंड 36,441 कोटी निधी भारत सरकार देत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खेलो इंडियाच्या जे स्टेट इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण जे बोलत आहोत, तर त्यामध्ये जवळपास 3 कंपोनंट स्कीममध्ये आहे. आणि जर मी स्कीमबद्दल सांगायचं म्हटलं तर स्कीममध्ये जवळपास भारत सरकारने 9 कंपोनंटची तरतूद केली आहे. त्यामधले पहिले 3 कंपोनंट जे आहेत तर ते खेलो इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे एक स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर मेडल स्ट्रॅटेजी. यामध्ये काय होणार आहे की प्रत्येक स्टेट जो आहे तो आपला स्वतःचा एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवतो. महाराष्ट्र शासन देखील आपला एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवत आहे. तर एकदा तो स्टेट ॲक्शन प्लॅन मंजूर झाला की त्यामध्ये भारत सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग करते आणि वेगवेगळ्या प्रकारची फंडिंग प्रोव्हाइड करते. दुसरा आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. तर यामध्ये काय असतं की केंद्र सरकारचं म्हणा किंवा राज्य शासनाचे म्हणा, अनेक नानाविध स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट्स असतात. फॉर एक्झाम्पल, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई औरंगाबाद इथे आपले एक खूप इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत, तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट म्हणतो. त्याच अनुषंगाने मिलिटरी किंवा रेल्वेज PSU यांचे देखील वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर्स असतात. महाराष्ट्रात देखील रेल्वेचे आहेत, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, आर्मी यॉटिंग नोड आहे. तर या सगळ्यांना देखील या स्कीम थ्रू आपण एक मोठ्या प्रमाणावर फंडिंग देणार आहोत. आणि तिसरा एक कंपोनंट आहे तो म्हणजे सेंटर आणि स्टेट शेअरिंगमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात येईल. त्याच्यामध्ये 60% केंद्र शासन आणि 40% जवळपास महाराष्ट्र शासन देणार. अशा पद्धतीने एक अजून प्लॅन तयार केला जाईल. आता सध्या गॅझेटमध्ये नोटिफिकेशन आले, एकदा का योजना अस्तित्वात आली की त्यानंतर हा सगळा निधी वितरित केला जाईल.
1: आताच तुम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा उल्लेख केला, तर या निधीमधून राज्यातील कोणत्या क्रीडा संकुलांचा कायापालट करण्याची योजना आहे?
2: हो तर बेसिकली यामध्ये

0: स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया फक्त एकटं नाही, तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन सोबत मिळून यावर एक प्लॅन तयार करतं. आता करंटली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यावरती एक बैठक घेतील आणि त्यानंतर ज्यावेळी स्टेट गव्हर्नमेंट आपले प्लॅन सबमिट करतात तर त्यानंतर एक डिपार्टमेंट प्रोजेक्ट अप्रायझल कमिटी असते. त्या प्रोजेक्टचं अप्रायझल झालं की त्यानंतर आपण त्यावर निर्णय घेतला जातो की कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्पेंड होणार आहे. यामध्ये नमूद करण्याची विशेष गोष्ट ही की यामध्ये आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरलाच पैसे देत नसतो, तर आपण एक ओव्हरऑल स्पोर्टिंग कल्चर डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यावर जास्त फोकस करतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण त्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट असतील किंवा न्यूट्रिशन असेल किंवा कोच डेव्हलपमेंट असेल किंवा कॉम्पिटिशन प्रमोशन असेल, तर या सगळ्यांना देखील केंद्र शासन आपल्या या स्कीमच्या माध्यमातून सपोर्ट करत असते.
1: अंकितजी, या सुधारित योजनेत समाविष्ट केलेल्या नव्या इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट्स या श्रेणीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना काय फायदा होईल?
0: या अगोदर काय होतं की जनरली खेलो इंडिया ॲथलीट अशी एक आपल्याकडे संकल्पना होती की दिल्लीवरून एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट कमिटी होती जी जवळपास 4 ते 5 हजार खेळाडूंना वेगवेगळ्या 23 खेळविधांमधून आयडेंटिफाय करत होती आणि ते खेलो इंडिया ॲथलीट्स बनत होते. पण असं आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला एक मेडल पाथवेज ज्याला आपण म्हणतो किंवा मेडल मिळवण्यासाठी जो रस्ता असतो तर त्यामध्ये डायरेक्ट एलिट लेवलला जाण्याची गरज नाही आहे, तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरांवरती आता आपण खेळाडूंना आयडेंटिफाय करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पुढे बोलूच या, एक खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय असे एक जमिनी स्तरावर किंवा ग्रासरूटवरती आपण आयडेंटिफाय केलं आहे. त्यावरती आपण गेल्यावरती एक इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट असा एक संकल्पना नवीन अस्तित्वात आली आहे आणि त्यानंतर त्यावरती त्याच्यानंतर जे अजून उत्कृष्ट करणारे खेळाडू असतील तर त्यांना आपण खेलो इंडिया ॲथलीट म्हणून आयडेंटिफाय करणार आणि त्याहूनही उत्कृष्ट असतील मग त्यांना आपण एलिट ॲथलीट्स म्हणून आयडेंटिफाय केलं जाईल. मग ते वेगवेगळ्या आपल्या सेंटर्समध्ये ट्रेन करतात, कोणी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ट्रेन करतं, कोणी अक्रेडिटेड अकॅडमीजमध्ये ट्रेन करतं आणि त्यानंतर आपले जे टॉप्स ॲथलीट्स आहेत अशी एक पूर्ण ज्याला एक मेडल पाथवे म्हणता येईल हा एक एन्टायर पाथवे आपण या स्कीमच्या माध्यमातून बनवत आहोत.
1: ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील क्रीडा सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी साई नेमका कसा आराखडा तयार करत आहे?
0: जसं मी अगोदर सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 3 कंपोनंट आपल्या या स्कीममध्ये देण्यात आलेले आहेत आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्ट्रेंथनिंग स्पोर्ट्स ॲसेट्स आणि दुसरा म्हणजे स्टेट ॲक्शन प्लॅन, या दोघांच्या धर्तीवरती आपण अनेकानेक प्रोजेक्ट्स करणार आहोत. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ऑलरेडी स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स असेट्स आहेत, जसं आपलं छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बालेवाडीमध्ये, नंतर साईचे अनेक ट्रेनिंग सेंटर्स आहेत, खेलो इंडिया सेंटर्स आहेत, या सगळ्यांचं जे एक जाळं आहे त्याला सगळ्यांना आपण अधिकाधिक स्ट्रॉंग करणार आहोत. आणि दुसरं मला असं इथं नमूद करावं असं वाटेल की वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस तर आहेच पण या स्कीममध्ये अधिकाधिक ग्रासरूट लेवलवरती आपल्याला टॅलेंट स्काउटिंग, टॅलेंट आयडेंटिफिकेशन आणि टॅलेंट डेव्हलपमेंट कसं करण्यात येईल किंवा कसं आपल्याला करता येईल यावर जास्त भर दिला गेला आहे.
1: आता जो तुम्ही टॅलेंट स्काउटिंगचा उल्लेख केला, तर शालेय स्तरावरच खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्यातील शाळा किंवा नव्या ज्या स्कूल ऑफ एक्सलन्स आहेत त्यांची भूमिका किती महत्त्वाची ठरेल?
0: ही ॲक्च्युली एक जुनी टर्मिनॉलॉजी होती, आता एक नवीन टर्मिनॉलॉजी आपण सुरू केली आहे. तर बेसिकली आता नव्या स्कीममध्ये खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय अशी एक दोन नव्या संकल्पना आपण आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपले खेलो इंडिया सेंटर्स प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतातच. तर यामध्ये आपण अशी संकल्पना आहे की जे स्पोर्ट्स आहे ते मेन स्ट्रीम एज्युकेशन आणि खेळ यांना अधिकाधिक जवळ कसं आणता येईल आणि टॅलेंट्स स्काउटिंगसाठी आपल्याला ॲथलीटच्या जवळ किंवा विद्यार्थ्याजवळ अधिकाधिक कसं जाता येईल यावर जास्त भर आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं एवढं मोठं शैक्षणिक जाळं ऑलरेडी आपलं आहे, तर तिथं जर आपण खेळाडूंना शाळेतच जर आयडेंटिफाय करता आलं आणि शाळांना जर आपल्याला सपोर्ट करता आला तर त्यानुसार आपल्याला टॅलेंट आयडेंटिफिकेशन करण्यात खूप जास्त योगदान आहे. ऑल्सो आपल्याकडे एक कीर्ती म्हणून एक इनिशिएटिव्ह मागच्या काही वर्षात राबवला होता, तर त्याच्यामध्ये देखील आपण खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आयडेंटिफिकेशन करत असतो.
1: महाराष्ट्राला पारंपरिक खेळांचा मोठा वारसा आहे, तर ऑलिम्पिक खेळांबरोबरच आपल्या मातीतील खेळांना या सुधारित योजनेद्वारे कसं प्रोत्साहन दिलं जाईल?
0: महाराष्ट्राला ज्याला आपण पारंपरिक

0: किंवा इंडिजिनस गेम्स ज्याला म्हणतो, याचा नक्कीच खूप मोठा वारसा आहे. आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून यावर सुद्धा एक कंपोनंट आहे स्कीमचा, जो डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस गेम्स ज्याला आपण म्हणतो, तर तो दिलेला आहे. तर यामध्ये आपण स्पोर्टिंग कल्चर कसं विकसित करता येईल यावर जास्त भर दिला जातं. आता महाराष्ट्रामध्ये खो खो आहे, कबड्डी आहे, मलखंब आहे, तर यामध्ये खेलो इंडिया थ्रू आपण लीग्स, कॉम्पिटिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता लीग्स देखील करवतो, ज्यातून आपलं एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन होतं. आणि मग त्यानंतर आपले खेलो इंडिया गेम्स एक आपलं फ्लॅगशिप इव्हेंट असतो, ज्यामध्ये यूथ गेम्स असतात, युनिव्हर्सिटी गेम्स असतात, विंटर गेम्स असतात, ट्रायबल गेम्स असतात. तर या सगळ्या गेम्समध्ये देखील आपण इंडिजिनस गेम्सला पार्टिसिपेट करवतो आणि त्यानुसार ते टॅलेंट आयडेंटिफाय केल्यानंतर जर त्याच्यात चांगला वाव असेल तर त्यामध्ये आपण जॉब देखील देतो.
1: हा कार्यक्रम ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या जवळच्या खेलो इंडिया सेंटरसाठी जोडलं जाण्यासाठी आपण काय आवाहन कराल?
0: मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. एक तर हे की आपल्याला सर्वांना फिट इंडिया किंवा फिटनेसचा डोस आधा घंटा रोज, हे जे मान्य पंतप्रधानांनी दिलेला आपला जो एक मूलमंत्र आहे तो आपण सगळ्यांनी पाळावा. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी फिटनेस केल्याने काय होणार आहे किंवा देशाचं ऑलिम्पिक्सचं मेडल कसं येईल, पण ज्यावेळी पालक स्वतःच स्पोर्ट्स खेळायला लागतात तर मुलं जे असतात ते पालकांकडे बघून अधिकाधिक स्पोर्ट्समध्ये सहभागी होतात. दुसरं म्हणजे ज्यावेळी पालक स्वतः खेळायला लागतात किंवा स्वतः रोज स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात तर ते एज्युकेशनसोबत मुलांच्या स्पोर्टिंग कल्चर किंवा करिअरकडे देखील फोकस करतात. तर हा एक माझ्याकडून संदेश असेल की सर्वांनी अधिकाधिक माध्यमातून फिटनेसचा डोस आधा घंटा रोज या योजनेत सहभागी व्हावं. आणि दुसरं म्हणजे या खेलो इंडियाच्या योजनेअंतर्गत खूप सारे ग्रासरूट लेवलवरती आता उपक्रम होणार आहेत. खूप खेलो इंडिया फिडर स्कूल निर्माण होणार आहेत किंवा उत्कृष्ट विद्यालय निर्माण होणार आहेत, अनेक खेलो इंडिया सेंटर्सची निर्मिती होणार आहे. तर त्यामध्ये अधिकाधिक आपण सगळेजणांनी येऊन पार्टिसिपेट करावं.
1: तर श्रोते हो, आता आपण साईच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी बातचीत करत होतो. अंकितजी, आपण इथे आलात आणि साईच्या योजनांबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. श्रीलंकेतील गॉल इथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला. देवदत्त पडिकलचे शानदार शतक आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारचे 10 बळी यांचा या विजयात मोलाचा वाटा होता. अमेरिकेतील सेंट लुईस येथे आयोजित सिंग फील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आर्मागेडन प्रकारात त्याला अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. श्रोते हो, याचबरोबर हा कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, याचबरोबर क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:55 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्षाधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिला आहे. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21.90 रुपये प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20.66 रुपये इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18.22 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17.74 रुपये इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320.97 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं 1 त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस CBI किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते.

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6-2 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमाक्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी घेऊन येऊ, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यात सर्वत्र शांततेत ईदच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीव्र आवाजाच्या डीजेवर कायम बंदी असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात संगीत वाजवून नागरिकांना त्रास होऊ नये, तसंच ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचं पालन व्हावं यासाठी पोलिसांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSC 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय

0: मधल्या 5 ते 10 विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोअन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत. आता ऐकूया काही संदेश.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्झवर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
4: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
5: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
5: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
5: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
6: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
7: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
8: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
9: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
5: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
5: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कोणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
10: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
11: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:15 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा नुकतीच झाली आहे. देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांचा यात समावेश आहे. सातारा सैनिक स्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक शिवप्रसाद अरविंद टिंगरे त्यापैकीच एक. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यात आपलं योगदान देणारे शिवप्रसाद टिंगरे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार टिंगरे सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. टिंगरे सर, सर्वप्रथम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि जेव्हा या पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात तुमचं नाव आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
1: धन्यवाद मॅडम. वास्तविक पुरस्काराची घोषणा झाली हा क्षण माझ्यासाठी खरोखर अत्यानंदाचा क्षण आहे. मात्र एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आज मिळालेला हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ माझ्या वैयक्तिक सन्मान नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि ऐतिहासिक भूमीत वसलेल्या देशातील पहिल्या सैनिक स्कूल साताराच्या समृद्ध वारशाचा आणि गौरवशाली परंपरेचा सन्मान आहे असं मला वाटतं. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्याच्या जीवन प्रवासात मला वेळोवेळी खंबीर साथ देणारे माझे आई वडील, कुटुंबातील व्यक्ती, माझे गुरु, शाळा प्रशासन, तसेच सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांनी माझ्यावर नितांत विश्वास दाखवला, ते माझे विद्यार्थी आणि सदैव पाठीशी उभे राहणारे पालक याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. हा क्षण माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं.
0: नक्कीच सर, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना आणि घडवताना येणारे अनुभव सामान्य शाळेपेक्षा कसे वेगळे असतात, काय सांगाल?
1: मॅडम, मी सैनिक स्कूल शाळा सातारा जी आहे जॉईन करण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम डे स्कूल मध्ये कार्य करतो. आणि माझ्या मते डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील कामाची तुलना केली असता एक लक्षात येतं की डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील अध्यापन प्रक्रियेत असा मोठा फरक नाही. मात्र सैनिक स्कूल मधील शिक्षकांची भूमिका ही केवळ वर्गापुरती मर्यादित न राहता ती पूर्ण वेळ पालकाची बनते. इथं मुलं वयाच्या अवघ्या 10-12 वर्षी घरापासून दूर, आई वडिलांपासून दूर वसतिगृहात राहायला येतात. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीती, घराची ओढ असते. अशा वेळी त्यांची भावनिक गरज ओळखून त्यांना आधार देणे, सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे इथील शिक्षकाचे पालक म्हणून कर्तव्य असतात. विद्यार्थ्यांना जेव्हा समजते की इथं आपली काळजी घेणारे शिक्षक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वास जेव्हा मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्यांचा संकोच गळून पडतो व ते सैनिकी शिस्तीत आणि अभ्यासात आत्मीयतेने रमतात. इथे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडले जाऊन एक निष्पाप मुलाला देशाचा भावी रक्षक, जबाबदार नागरिक आणि शास्त्रज्ञ म्हणून घडवणे हा अनुभव इतर कोणत्याही शाळेतील अध्यापनापेक्षा अत्यंत वेगळा, संवेदनशील आणि आयुष्य समृद्ध करणारा आहे असं वाटतं.
0: तर नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यातील अतुलनीय योगदानासाठी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झालाय. विज्ञान शिक्षण अधिक कृतीशील, आनंददायी, तंत्रज्ञानावर आधारित आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला?
1: खूपच मला आवडेल हे शेअर करण्यासाठी. तर मॅडम, कोरोना संकट जेव्हा आपल्या देशावर आलं होतं 2020 दरम्यान मध्ये, तेव्हा संपूर्ण देश थांबला होता आणि तेव्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठं आव्हान तयार झालं होतं की त्या काळामध्ये मी आमच्या सैनिक स्कूल सातारामध्ये स्वतः पुढाकार घेऊन झूम, गुगल फॉर्म सारख्या टूलचा सखोल अभ्यास केला. केवळ स्वतः न शिकता इतर सहकारी शिक्षकांना देखील या साधनांचा वापर करण्याचे मार्गदर्शन व मदत केली. ऑनलाईन क्विझ, वक्तृत्व स्पर्धा आणि इतर काही अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते राबवले. वर्क फ्रॉम होम जो कालावधी चालू होता तेव्हा युट्यूबचा वापर करून मी वेब डिझायनिंग आणि संकेतस्थळ निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात केलं. मी एक स्वतः वैयक्तिक वेबसाईट देखील सुरू केली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य पोहोचवण्यास सुरुवात केली. जेव्हा शाळा पूर्ववत सुरू झाल्या तेव्हा शाळेत अधिकृत युट्यूब चॅनल सुरू केलं, ज्या चॅनलच्या माध्यमातून शाळेमधील विविध उपक्रम जे आहेत ते युट्यूब स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालकांना घर बसल्या आपल्या पाल्याचा सहभाग पाहता येऊ लागला. शाळा व पालक यांच्यातील विश्वास व पारदर्शकता अधिक दृढ झाली. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल लर्निंग एनेबल्ड रिव्हिजन मॉड्यूल एक गेमिफाईड टूलची निर्मिती केली आहे. साधारणपणे वर्गात उजळणी किंवा रिव्हिजन घेताना शिक्षक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात, पण मला यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा होता. यासाठी सुरुवातीला एका साध्या लकी ड्रॉ पासून सुरू केलेली ही संकल्पना विकसित करत मी त्याचं एक गेमिफाईड डिजिटल टूल मध्ये रुपांतरण केलं आहे. या प्रणालीचं स्वरूप असं आहे की ज्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव रॅन्डमली स्क्रीनवर निवडलं जातं, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या नेहमी तयार राहतो. ज्या विद्यार्थ्याची निवड होते तो स्वतः समोर येऊन क्विझ मास्टरची भूमिका बजावतो. त्यामुळे स्वतः तयारी करून आणलेले प्रश्नाच्या आधारे तो वर्गातील इतर विद्यार्थ्या प्रश्न विचारतो. यामुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न निर्मितीचे कौशल्य वाढीस लागते. उत्तर देण्यासाठी स्क्रीनवर मर्यादित वेळेचा टायमर असून अचूक उत्तरासाठी पॉईंट मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट वजा केले जातात. वर्गातील डिजिटल स्क्रीनवर शेजारी रिअल टाइम लीडर बोर्ड दिसतो. पॉईंट वाढतात, विद्यार्थ्यांचं नाव रँकिंग वर सरकतं. म्हणजेच एकाच वेळी रिव्हिजन, खेळ, निकोप स्पर्धा व विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास याच्या विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनावर खूप पॉझिटिव्ह अशा प्रकारचे बदल झाला आहे. पूर्वी ज्या मुलांना प्रश्न विचारायला भीती वाटायची ती मुलं आता स्वतः संदर्भ पुस्तके वाचून गुंतागुंतीचे प्रश्न शोधून काढून क्वेश्चन बँक तयार करतात आणि खेळ खेळत संपूर्ण पाठाची उजळणी होते. भीती नाहीशी होते आणि वर्गातील प्रत्येक मुलगा स्वतःच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू बनतो. विज्ञानाचा खरा अर्थ पाठ्यपुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात डोकावल्यावरून समजतो. वर्गात विज्ञानातील विविध संकल्पना शिकवताना आम्ही केवळ पुस्तकी सिद्धांतावर न थांबता समाजातील प्रत्येक समस्येवर सखोल चर्चा करतो. या अडचणींवर विज्ञानाच्या आधारे विधायक उपाय कसा शोधता येईल या विचार मंथनातून नवनवीन संकल्पना आणि प्रकल्पांची बीज रोवली जाते. दैनंदिन समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्यावर कमी खर्चात आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रवृत्त केलं. यातून पुढे येणाऱ्या नवनवीन कल्पना केवळ चर्चेपुरते न ठेवता यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. सैनिक स्कूलमधील माझ्या विद्यार्थ्यांनी आज अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान मंचावर आपली ठसठशी छाप पाडली आहे. ज्यामध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानद स्पर्धा असेल, सीबीएसई सायन्स एक्झिबिशन, सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड, विकसित भारत बिल्डर्स आणि इतर आंतरशालीय राज्य राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सैनिक स्कूलमधील विज्ञान विषय अध्यापन करताना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे बरोबरच भविष्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए आणि लष्करात आवश्यक असणारे नेतृत्व गुण त्यामध्ये रुजवले जात आहे. प्रयोग करताना किंवा वर्गातील उपक्रमामधून अचूक निर्णय क्षमता आणि सांघिक वृत्ती विकसित केली जाते. याचा सराव केला जातो. ज्ञानासोबतच राष्ट्रनिष्ठा आणि शिस्त या मूल्यांवर आधारित भावी अधिकारी घडवण्याचा हा अनुभव शिक्षक म्हणून अत्यंत समृद्ध आणि अभिमानास्पद वाटणार आहे.
2: शाळांमध्ये स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि हॉकेथॉन सारखे उपक्रमही तुम्ही राबवले आहेत, काय आहेत हे उपक्रम?
1: शाळेमध्ये मॅडम मी स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि त्याचबरोबर सायन्स क्लबची स्थापना केली आणि या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला की विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकामध्ये दिलेली प्रोजेक्ट करू नये, तर या इनोव्हेशन कौन्सिल असेल किंवा सायन्स क्लबच्या माध्यमातून एक नवनवीन कल्पना जी आहे त्याची क्रिएटिव्हिटी जी आहे ती क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांची समाजापर्यंत आली पाहिजे आणि याच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करून जसं की सांगली कोल्हापूर ठिकाणी ज्यावेळी महापूर आला होता त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला होता की ज्यामध्ये रेस्क्यू बोट पलटली आणि त्यामध्ये बरेच लोकांचे प्राण गेले होते, तर त्यावेळी तो घटना लक्षात घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी ऍटो इन्फ्लेटिंग रेस्क्यू जॅकेट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला होता जो नॅशनल लेवलपर्यंत आम्ही प्रेझेंट केला. त्याचबरोबर आर्टिफिशियल गिल सिस्टम तिच्या सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड फर्स्ट प्राइज मिळाली, कन्व्हर्टेबल बेंच ह्या इन्स्पायर अवॉर्डमध्ये आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत दाखवला की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नव्याने झालेला जो विकसित भारत बिल्डर होतं त्यामध्ये देखील माझ्या विद्यार्थ्यांना ध्वनी लहरीचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा एक प्रोजेक्ट सादर केला होता की ज्यामुळे तो राज्य लेवलला विजेता ठरला. एनएमसी बेस्ड सेफ कार्ड किंवा कोरोना कालावधीमधील जे प्रसंग होता तो विचारात घेऊन ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टम असे प्रकल्प सादर करून माझे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यामध्ये विवो इग्नाइट असेल, युथ आयडॉन असेल याच्यामध्ये चमकलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्कूल इनोव्हेशन कौन्सिलमुळे शाळेतील कॅडेट केवळ पुस्तकी विद्यार्थी न राहता समस्या सोडवणारे आणि संशोधक बनले आहेत.
2: डिजिटल युगामध्ये मुलांचं जिथं लक्ष विचलित होणं अगदी सोपं झालेलं आहे, अशा वेळी मुलांमध्ये एकाग्रता आणि सैनिकी शिस्त टिकून ठेवण्यासाठी तुम्ही शाळेत असे कोणते

0: केलेत ज्याची दखल थेट केंद्र सरकारनं घेतली आहे.
1: खरं सांगायला तर सायन्स क्लब आणि टिंकरिंग जे वेद वगैरे जे आहे विज्ञान प्रदर्शन, त्यामुळे आमची विद्यार्थ्यात आहे केवळ ग्राहक किंवा कंझ्युमर न राहता तंत्रज्ञानाची निर्मिती करणारी मुलं बनलेली आहेत, की जे सेन्सॉर्स मायक्रो कंट्रोलर छोटे छोटे टूल्सचा वापर करतात आणि समाजातील विविध समस्यांवर प्रोटोटाईप डिझाईन करत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर

0: स्वतः तयार केलेले प्रकल्प लहान मुलांना, सामान्य नागरिकाला, तज्ज्ञ परीक्षकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार मांडणी बदलतो. शेकडो लोकांसमोर प्रकल्प सादर केल्यामुळे त्याचा संकोच दूर होऊन त्याला आत्मविश्वास निर्माण होतो. प्रदर्शनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामोरे जाण्याची सवय लागते. उत्तर माहीत नसल्यास आम्ही या पैलूवर नक्की अधिक काम करू की निकोप वैज्ञानिक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजते. ऐनवेळी एखादा सेन्सर किंवा सर्किट बंद पडल्या न घाबरता तातडीने उपाय शोधणे व अपयशाला न खचता प्रकल्पात सतत सुधारणा करत राहण्याची वृत्ती विकसित होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रकल्प होऊन त्यांच्या नव्या कल्पनांची देखील देवाणघेवाण होते आणि संशोधनाची क्षितिजे आणखी विस्तारित होतात.
1: तर आजच्या तरुण पिढीमध्ये देशसेवा आणि राष्ट्रप्रेम अधिक घट्ट रुजवण्यासाठी पालकांची भूमिका काय असायला हवी?
0: हा अत्यंत मूलभूत आणि प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न तुम्ही विचारला. कारण राष्ट्रप्रेम ही केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी देण्याची घोषणा अथवा गोष्ट नसून ती रोजच्या जीवनात जगण्याची एक जीवन पद्धती आहे. दैनिक शाळेमध्ये आम्ही हे गुण मुलांमध्ये उतरवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो, पण त्याचा पाया पालकांनी घरातच रचला पाहिजे. पालकांनी मुलांसमोर लहानपणापासून असे संस्कार केले पाहिजेत की कोणत्याही निर्णय घेताना आधी समाज आणि राष्ट्र मग स्वतःचा विचार करण्याची सवय लावायला हवी. मुलांना सर्व सुख सुविधा अगदी आईच्या हातात देण्यापेक्षा त्यांनी कष्ट करण्याची, आव्हानांना सामोर जाण्याची व अपयशातून शिकण्याची शिस्त शिकवली पाहिजे. आपली दैनंदिन कामे स्वतः करणे, वेळेची कदर करणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे या सवयी घरातूनच लावल्या पाहिजे. मुलं सैन्यात जावो, विज्ञानात संशोधन करो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करो, माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी कसा होईल हा विचार पालकांनी संवादातून मुलांच्या मनात सतत पेरला पाहिजे. जेव्हा घरातून हे संस्कार मिळतील आणि शाळेतून त्याला दिशा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक कर्तव्यलक्ष आणि राष्ट्रनिष्ठ पिढीची निर्मिती होईल.
1: नक्की सर, आजचा आमचा वृत्तविशेष कार्यक्रम अनेक शिक्षक ऐकत असतील, तर एक आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजे, काय संदेश द्याल?
0: पुरस्कार मिळणं हा शिक्षकाचा म्हणजे शिक्षकाच्या जीवन प्रवासातील एक भाग असू शकतो, परंतु आदर्श शिक्षक होणे हे रोजच्या जगण्यातून आणि समर्पणातून घडणारी गोष्ट आहे. माझ्या मते आजच्या युवा शिक्षकांनी केवळ माहितीचा स्रोत न होता तर एक मेंटर आणि पालक होणं गरजेचं आहे. आज इंटरनेटच्या युगात हर एक प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. इतर शिक्षकांची खरी गरज ही माहिती देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक आणि भावनिक आधार देणारा पालक बनण्याची आहे. शिक्षकाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. काळानुसार बदल स्वीकारून AI टूल्स, डिजिटल तंत्रज्ञान, नव्या अध्यापन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे. आपण जे शिकवतो ते मुलांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं आणि अध्यापनात आवश्यक ते बदल करणे गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या यशाकरता सातत्यपूर्ण धडपड करतो तो शिक्षक एक दिवस यशाच्या अति उच्च शिखरावर नक्कीच पोहोचतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात मी इशिता तुमचं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद शके 1948 दिनांक 26 ऑगस्ट 2026. आज ऐकूया आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित राज्यस्तरीय प्रसारण.
1: मंडळी नमस्कार. शेतकरी बंधूंनो, एक ग्राहक म्हणून आपण कुठल्या गोष्टींकडे वस्तू विकत घेताना लक्ष दिलं पाहिजे आणि घेतलेल्या वस्तूंमध्ये जर काही खोट निघाली किंवा इतर काही कारणांमुळे घेतलेली वस्तू खराब निघाली तर एक ग्राहक म्हणून आपण ती वस्तू किंवा सेवा विकत घेतलेल्या दुकानदाराला परत करू शकतो का? किंवा वस्तू खराब निघाली तर त्याविषयी आपण कुठे तक्रार करू शकतो? त्यासाठी कुठला कायदा आहे का? त्या कायद्यात सांगितल्याप्रमाणे आपण ग्राहक म्हणून कुठली खबरदारी घ्यावी, या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमातून. आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट हेमंत भंगाळे यांना.
2: नमस्कार
1: हेमंतजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे ग्राहक संरक्षण कायदा आणि जागरूक शेतकरी. ग्राहक संरक्षण कायदा 2019 जो आहे तर त्याच्या अंतर्गत ग्राहकांना कुठले हक्क जे आहे ते प्रदान करण्यात आलेले?
2: ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा भारत सरकारने ग्राहकांचे हक्क आणि हित संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणलेला एक सुधारित कायदा आहे. हा कायदा 9 ऑगस्ट 2019 रोजी संमत झाला आणि 20 जुलै 2020 पासून तो सर्व भारतभर लागू करण्यात आला. आता या कायद्यामध्ये आपण प्रश्न विचारला मला की या कायद्याने कुठले हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत, हा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. यामुळे ग्राहकांना असे हक्क देण्यात आले की सुरक्षित वस्तू किंवा सेवा मिळवण्याचा हक्क, त्यानंतर माहिती मिळवण्याचा हक्क, नंतर त्यांना निवडीचा हक्क मिळाला, ग्राहकांचे एकूण घेण्याचा हक्क, नुकसान भरपाई मिळवण्याचा हक्क आणि ग्राहक शिक्षणाचा हक्क यामुळे मिळालेला आहे.
1: सर, मला आता असं सांगा ना की ग्राहक विवाद निवारण आयोग हे पण आम्ही ऐकलेलं आहे, तर हे काय आहे नक्की?
2: बरोबर, ग्राहकांच्या तक्रारी निवारण्यासाठी ग्राहक निवारण आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून यामध्ये 3 स्तर देण्यात आलेले आहे.
1: बरं,
2: म्हणजे जिल्हा आयोग म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं हे, नंतर राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग.
1: अच्छा,
2: आता या 3 स्तर देण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्हा आयोगात 50 लाख पर्यंतच्या तक्रारींचे निवारण होते, राज्य आयोगामध्ये 50 लाख ते 2 कोटीचे निवारण होते.
1: अच्छा,
2: आणि तर राष्ट्रीय आयोग हे नवी दिल्ली येथे आहे, येथे 2 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या तक्रारींवर निर्णय घेतले जात असतात.
1: अच्छा,
2: यामुळे ग्राहकांच्या त्यांच्या तक्रारीचे निवारण वेगाने आणि प्रभावीपणे मिळण्यासाठी त्यांना संधी मिळत आहे.
1: अच्छा, म्हणजे हे 3 प्रकार आहेत, एक जिल्ह्याचं, एक राज्याचं आणि एक देशपातळीवर. आता मला हे सांगा ना की हा जो नवीन कायदा आहे, या कायद्यामध्ये प्रॉडक्ट लायबिलिटी बद्दल काही उपाययोजना आहेत का?
2: हो, आहेत. प्रॉडक्ट लायबिलिटी म्हणजे वस्तू व सेवांचे नियम.
1: अगदी,
2: याबद्दल एक उपाययोजना केलेली आहे. उत्पादक, विक्रेते व सेवा पुरवठादार यांना अधिक जबाबदार यांच्यामध्ये बनवलेले आहे. जर ग्राहकाला उत्पादन किंवा सेवेमुळे कोणती हानी झाली तर संबंधित कंपनी जबाबदार धरली जाऊ शकते.
1: कुठल्या कुठल्या विषयांशी निगडीत तक्रारी ज्या आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी होऊ शकतो किंवा करू शकतो आपण?
2: ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर शेती, बँकिंग, बिल्डर, कोचिंग क्लासेस, इलेक्ट्रिसिटी, विमा, वैद्यकीय सेवा, रेल्वे, पोस्ट खाते, कुरिअर सेवा अशा अनेक सेवांबाबत आपण तक्रारी दाखल करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला हे बघावं लागेल की ग्राहक म्हणजे कोण. जो मूल्य देऊन सेवा खरेदी करतो तो ग्राहक होतो.
1: अगदी,
2: म्हणजे ज्याने जिथे मूल्य दिलं आणि त्याची सेवा खरेदी केली तो ग्राहक होतो. आता मी हे जे सांगितलं त्याच्याबद्दल ग्राहक तक्रारी या ग्राहक न्यायालयात करू शकतात.
1: अच्छा, शेतकरी बांधवांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम यामध्ये काय तरतूद केलेली आहे?
2: कृषी क्षेत्राला सशक्त बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्याच्या अधिकारांचा आणि कर्तव्यांचा जागरूकता देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा हा महत्वाचा आणलेला आहे. कृषी क्षेत्रात अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं बी बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, की आणि कृषी उत्पादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना अनेक समस्या येतात. आता तर बरेचशा तक्रारी आपण बघतो आहोत की विमाबद्दलही आपल्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहक संरक्षण कायदा 2019 शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरलेला आहे.
1: मग शेतकरी बांधवांसाठी या कायद्याचे काही फायदे आहेत का ते सांगा आम्हाला.
2: हो, फायदे आहेत. निकृष्ट दर्जाचे बियाणे, निकृष्ट दर्जाचं खतं, कीटकनाशक, पीक संरक्षण विमा, याबद्दल काही विक्री झाल्यास शेतकरी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात.
1: बर,
2: भ्रामक जाहिराती आणि खोट्या माहितींच्या आधारे होणाऱ्या फसवणुकीपासून त्यांना संरक्षण दिलेले आहे.
1: बर,
2: खराब किंवा दोषयुक्त शेती उपकरणं किंवा अवजारे मिळाल्यावर त्यावर कायदेशीर कारवाई करता येते. कृषी उत्पादनांवर दिल्या जाणाऱ्या हमी म्हणजे वॉरंटी गॅरंटी, जे शेतकरी आता सध्या अवजारे विकत घेतो त्याच्यावर वॉरंटी आणि गॅरंटी दिली जाते, त्याच्या अंमलबजावणीसाठी देखील उपाययोजना या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत.
1: बर, सर मला आता असं विचारायचं आहे की शेतकरी बांधव जे आहेत ते ग्राहक म्हणून तक्रार करू शकतात, बरोबर?
2: हो.
1: आणि या व्यतिरिक्त आणखी कोण तक्रार करू शकत?
2: आता कसं आहे, ग्राहक म्हणून तक्रार कोण करू शकतो हा जो प्रश्न आहे, याचा शेतकरी स्वतः न्यायालयात दाखल करू शकतो. शेतकऱ्यांचा गट व सहकारी संस्था.
1: बर,
2: त्याचप्रमाणे अधिकृत ग्राहक संघटना ज्या नोंदणीकृत असतात त्या तक्रार दाखल करू शकतात आणि न्याय मागू शकतात.
1: बर, ग्राहक संरक्षण कायद्यात शेतकऱ्यांना काय अधिकार देण्यात आलेले?
2: ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठे अधिकार देण्यात आलेले आहेत. ते आता त्या जर आपण पहिला अधिकार बघितला तर समानता व निवडीचा अधिकार.
1: बर,
2: शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी आणि खरेदीसाठी विविध पर्याय असणे आवश्यक आहे. त्यांना फसवणूक आणि धोकाधडी टाळण्यासाठी योग्य पर्यायाची माहिती मिळायला हवी. हा एक मोठा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर समान दर्जांची वस्तू किंवा सेवा, शेतकऱ्यांना विक्रेत्यांकडून मिळणारी सेवा किंवा वस्तू योग्य दर्जाची असायला हवी. उदाहरणार्थ आपण याच्यात जर बघितलं तर बियाणे, रासायनिक औषधे, खतं, अवजारं या बाबींमध्ये गुणवत्ता सुनिश्चित त्यांनी केली गेली पाहिजे.
1: बरं,
2: त्यानंतर त्यांना अधिकार दिला आहे तो माहितीचा अधिकार. शेतकऱ्यांना विक्रीसाठी असलेल्या वस्तूंची पूर्ण माहिती मिळायला हवी. उदाहरणार्थ बी बियाणे, अवजारे, खते वगैरे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी त्यांना ग्राहक न्यायालयात तक्रार करण्याचा अधिकार आहे.
1: अच्छा,
2: जर बियाणे किंवा रासायनिक औषधे विमा खरेदी करताना जर ती गुणवत्तेत कमी असतील तर शेतकरी तक्रार दाखल करू शकतात. समजा विमा शेतकऱ्याने काढलेला आहे आणि त्याच्या शेताचं उत्पन्नाचं काही नुकसान झाल्यास विमा कंपनीने त्याला रक्कम देण्यास नकार दिला तरी तो ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करून त्याची दाद मागू शकतो.
1: बरं,
2: त्यानंतर पारदर्शकतेची आवश्यकता. सर्व विक्रेत्यांनी त्यांची उत्पादने पारदर्शकपणे आणि स्पष्टपणे प्रस्तुत केली पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांना कायदेशीर हक्कांची माहिती मिळवणे सोपे जाईल. जसे की उत्पादनाच्या किमतीत वेगवेगळ्या करांचा समावेश हा शेतकऱ्यांसमोर उघड केला गेला पाहिजे. बरेचसे लोक शेतकऱ्यांसमोर बरेचशा बाबी उघड केल्या जात नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. नंतर खरेदीचे संरक्षण शेतकऱ्यांना चुकीच्या किंवा कमी गुणवत्तेच्या उत्पादने मिळाल्यास त्यांचा तोटा होतो. अशा वेळी त्यांना ग्राहक संरक्षण कायद्यामुळे पैसे परत मिळण्याचा, विक्रेता व कंपनीकडून भरपाई घेण्याचा व नुकसान भरपाई प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
1: बरं, सर आता मला असं सांगा ना की शेतकरी बांधवांना या कायद्यानुसार कुठले कर्तव्य आणि जबाबदारी देण्यात आलेली आहे?
2: बरोबर,
1: म्हणजे ज्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांनी ज्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे असं काय आहे?
2: मी आत्ता अधिकार सांगितले की त्यांना अधिकार काय आहे, आता त्यांनी कर्तव्य काय व जबाबदारी काय त्यांची हे देखील महत्वाचं आहे कायद्यानुसार. सामान्य सत्तेचा वापर. शेतकऱ्यांनी बी बियाणे, खते, औषधे, अवजारे खरेदी करताना अचूक माहिती घेणे, त्याचबरोबर बिल त्याची पावती पुरावा म्हणून स्वतःजवळ ठेवणे अतिशय आवश्यक आहे. सामान्य ज्ञानाची माहिती मिळवणे म्हणजे काय?

0: शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या गुणवत्ता आणि किमतीबद्दल अधिक माहिती मिळवावी. केवळ कमी किमतीवर लक्ष केंद्रित न करता गुणवत्ता देखील त्याची लक्षात ठेवावी.
1: बरं.
0: शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण प्रक्रिया. जर समजा त्याची फसवणूक झाली तर तो काय करू शकतो? शेतकऱ्यांचे जर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार उल्लंघन होत असेल तर त्यांना तक्रार निवारणासाठी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात. त्याकरिता पुरावा सादर करणे आवश्यक असते. आता ग्राहक न्यायालय म्हणजे न्यायालय आहे. जसं आता आपण म्हटलं, मी सांगितलं की शेतकऱ्यांनी बियाणे घेतल्याची पावती स्वतःजवळ बाळगणं गरजेचं आहे. सदोष बियाण्याबाबत कृषी अधिकारी यांच्याकडे जी तक्रार केली जाते त्या तक्रारीची पोचपावती आपल्याजवळ असावी. कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन पंचनामा करत असतात. ते पंचनामा देखील आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्तव्य कायद्यानुसार देण्यात आलेले आहे.
1: बरं, तुम्ही खूप छान सांगितलं सर आता की ते कुठले कुठले कर्तव्य आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक आता आपण असं एक जनरल असं एक्झाम्पल घेऊयात की समजा मी शेती करते आणि मी एखादं बियाणं विकत घेतलंय आणि ते मी माझ्या शेतामध्ये टाकलं, पण मला असं लक्षात आलं की मी त्यात फसले गेलीय.
0: बरोबर.
1: तर आता मला तक्रार करायची, तर मला एक लिंक सांगा ना की मी कसं त्याची तक्रार करू शकते आणि ती कशी स्टेप बाय स्टेप मी पुढे जाऊ
0: करू शकते. समजा आपण शेतकरी आहात.
1: बरोबर.
0: तुमची फसवणूक झालेली आहे. शेतकरी काय करतो की बुवा जमीन तयार करतो, अतिशय महागडं बियाणं त्याच्यामध्ये संपूर्ण टाकतो, त्याला पूर्ण मेहनत मशागत केल्यानंतरही त्याला त्याचं उत्पन्न मिळत नाही, त्याने सर्वप्रथम त्याची तक्रार कृषी अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे.
1: आता थोडंसं थांबवते सर तुम्हाला की तुम्ही सांगताय कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पाहिजे, पण त्याआधी आता समजा मी जे बियाणं विकत घेतलेलं आहे तर ते प्रॉडक्ट जे आहे तर त्याचं काही लेबल किंवा त्याची ती
0: पिशवी
1: म्हणा हे मी माझ्याजवळ अगदी सांभाळून ठेवलं पाहिजे,
0: याची
1: पण गरज आहे.
0: बिलकुल बिलकुल.
1: तसं म्हणजे डिटेल सांगा सर, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना जे आहे ते व्यवस्थित योग्य मार्गदर्शन होईल.
0: आता आपण सांगितलं की कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
1: हो.
0: आपण जे बियाणं ज्या पिशवीतून आणतो ती पिशवी देखील आपल्याजवळ बाळगणी फार आवश्यकता आहे. कारण का की त्या पिशवीवर त्याची किंमत असते. पिशवीवर बॅच नंबर लॉट नंबर नमूद केलेला असतो.
1: एक्सपायरी पण असते.
0: एक्सपायरी, त्यानंतर हे बियाणं कधी पॅक केलं, त्याची एक्सपायरी कधी आहे आणि आपण ते कधी विकत घेतलं आपल्या बिलावर असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वप्रथम विक्रेत्यांकडनं पावती घ्यावी. पावती घेऊन त्या पावतीवर आपण जे बियाणं घेतलेलं आहे त्याची विक्रेत्याने नोंद केलेली आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. त्यानंतर जर ते बियाणं आपण पेरलं त्याची पिशवी आपल्याजवळ बाळगावी. त्यानंतर जर आपल्याला त्याच्यातून काही मिळत नाही आहे उत्पन्न किंवा त्याची वाढ होत नाही आहे, तर वाढ होऊन देखील आपल्याला त्याचे फळं मिळत नाही, तर मग हे कृषी अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करावी.
1: बर.
0: की मी असं असं बियाणं घेतलं होतं, त्याचा लॉट नंबर असा असा होता आणि मी एवढे मेहनत मशागत करून पाण्याची योग्य निगा ठेवूनही त्याची वाढ झालेली नाही, त्यामुळे मला अशी शक्यता आहे की ते बियाणं जे आहे ते सदोष बियाणं आहे, त्यामुळे आपण माझ्या शेतावर यावं व त्याची पाहणी करावी, तसा पंचनामा करावा. मग या वेळेला यानंतर कृषी अधिकारी बियाणं म्हणजे शेतकऱ्यांच्या सोबत जे कंपनी आहे, कंपनी प्रतिनिधी, नंतर विक्रेता प्रतिनिधी यांना देखील तिथे शेतावर बोलवलं जातं आणि ते सर्वांच्या समक्ष त्यांचा पंचनामा करतात.
1: बर.
0: आता या पंचनाम्यामध्ये स्वतः कृषी अधिकारी, महाबीज प्रतिनिधी, नंतर जे लोकल अधिकारी आहेत ते पण सोबत असतात. ते पंचनामा करतात, सर्व पिकांची पाहणी केली जाते आणि त्या पाहणीच्या अंती निष्कर्षामध्ये ते त्यांचा निष्कर्ष लिहितात की अशा अशा बियाण्यामध्ये शेतकऱ्यांना किती टक्के उत्पन्नामध्ये त्याला लॉस झालेला,
1: नुकसान झालेलं
0: आहे आणि ते त्याच्यामध्ये नमूद करतात. आता हा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टाचा आधार घेऊन शेतकऱ्यांना ग्राहक न्यायालयात येऊन दाद मागता येते.
1: बर.
0: हा रिपोर्ट अतिशय महत्वाचा झाला, कारण याच्यातला तज्ज्ञ कोण? शेतकरी जो बांधव आहे जो महागडं बियाणं घेऊन पेरून टाकतो, मात्र याच्यातले तज्ज्ञ कृषी अधिकारी आहे. त्यांना त्याच्यातलं माहिती असतं की बुवा काय याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आला या बियाण्यामध्ये की त्याची वाढ होऊ शकलेली नाही आहे आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे जो बियाण्याचा पंचनामा आपण न्यायालयात आणून त्याच्याविषयी दाद नुकसान भरपाई मागू शकतात.
1: कृषी अधिकाऱ्यांचा पंचनामा

0: पंचनामा जो आहे तो महत्वाचा
1: महत्वाचा आहे.
0: आणि तो पंचनामा घेऊन त्याच्यानंतर त्यांच्याजवळ जी काही पिशवी आहे, जे त्याच्यावरती लिहिलेले सगळे त्यांचं बिल आहे, पावती आहे, हे सगळं घेऊन मग ते ग्राहक निवारण कोर्टात येतात. या ठिकाणी आल्यानंतर मग त्यांनी वकिलांमार्फत पुढे काय करायचं?
1: आता कसं आहे, ग्राहक संरक्षण कायदा असा आहे की तिथे वकील लावण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला वकील लावायचा असेल तर त्याला कोर्टाचीच परवानगी घ्यावी लागते की मला पुरेसं ज्ञान ग्राहक संरक्षण कायद्याचं नाही नसल्याने मला वकील याच्यामध्ये लावायचा आहे. मात्र कायद्यामध्ये तशी आवश्यकता नाही. तक्रारदार शेतकरी हा स्वतः देखील तिथे त्याची बाजू मांडू शकतो. मी जे आता सांगितलं, पंचनामा, पावती, पिशवी, त्यानंतर जर त्याने त्या पंचनाम्याच्या वेळी फोटोग्राफ्स, बरेच लोक फोटोग्राफ्सही काढतात की आपल्याकडे कृषी अधिकारी आलेले आपल्याला
0: पुरावा म्हणून,
1: हा पुरावा म्हणून, किंवा आपल्या पिकाचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, तर जे फोटोग्राफ्स मोबाईल, आता जनरली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, मग त्या बियाण्यांचं येताना पंचनामा करताना फोटो काढले जातात, तर तो फोटोचाही पुरावा आपण त्या केस सोबत लावू शकतो. जेणेकरून अधिकारी माझ्याकडे आले, पिकाची स्थिती अशी होती, यानंतर कोर्ट त्यानुसार कंपनीला, विक्रेत्याला त्याच्यामध्ये पक्षकार केलं जातं आणि जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असतं त्या नुकसानी भरपाईनुसार भरपाई मिळावी का नाही हे न्यायालय पुराव्यांती बघितलं जातं.
0: बरं सर, आता मला असं विचारायचं आहे की आता आपण जसं सांगितलं की त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तक्रार करताना, एक अजून माझ्या डोक्यात आता असा विषय आला की ज्यावेळी शेतकरी जे आहे हे सदोष बियाणांची जेव्हा तक्रार करतात तर त्यावेळी प्रयोगशाळेमध्ये त्या बियाणांची तपासणी करणं वगैरे असं पण काहीतरी प्रक्रिया असते का, त्याच्याबद्दल काय?
1: आता ग्राहक संरक्षण कायदा 2019 यामध्ये कलम 38 क नुसार ज्या वेळेला एखाद्या वस्तूची तक्रारी केली जाते त्यावेळी ग्राहकांकडून त्या वस्तूंचा नमुना तपासणीसाठी घेतला जातो व संबंधित प्रयोगशाळेकडे त्याचा पाठवला जातो. त्याचा अहवाल 45 दिवसामध्ये मागवण्याची अशी तरतूद आहे या कायद्यामध्ये. अशी तरतूद ही जी आहे ही कुठल्याही सदोष वस्तूंबाबत आपण करू शकतो आणि कायद्यामध्ये ती प्रोव्हिजन्स दिलेली आहे. परंतु आता माझा इथे असं सांगणं आहे, शेतकरी हा त्याचं संपूर्ण बियाणं, म्हणजे शेतकऱ्याने समजा एखादी पिशवी आणली बियाण्याची, तो काही त्याचा नमुना काढून ठेवू शकत नाही. तो काय करत असतो, अतिशय महागडं बियाणं असतं म्हणजे दाण्याला किंमत असते, तर तो काय करतो की संपूर्ण बियाणं त्याच्या शेतीमध्ये पेरणी करत असतो. ज्यावेळेस सदोष बियाण्याबाबत तक्रार उपस्थित केली जाते त्यावेळी त्याच्याकडे बियाण्याचा कोणताही नमुना शिल्लक राहत नाही. अशावेळी सदोष बियाण्याचा नमुना जे कृषी अधिकारी असतात त्यांनी विक्रेता अथवा कंपनी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: मात्र ज्या लॉटचा नमुना त्या शेतकऱ्यांना विकला गेलेला आहे त्याच लॉटचा नमुना कृषी अधिकाऱ्यांनी त्या कंपनी आणि विक्रेत्यांकडून घेतला गेला पाहिजे.
0: बरं,
1: यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन विरुद्ध मधुसूदन रेड्डी असा एक न्यायनिर्णय दिलेला होता, त्यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिलेला आहे. या न्यायनिर्णयात शेतकऱ्यांना निकृष्ट प्रतीचे बियाणे विकण्यात आलेले होते म्हणून कंपनीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश करण्यात आलेला होता. थोडक्यात काय की शेतकऱ्याने बियाण्याचा नमुना आपल्याजवळ ठेवणं आणि ते पृथक्करण प्रयोगशाळेत करण्यासाठी पाठवणं हे कायद्याला अपेक्षित नाहीये किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार देखील आवश्यक नाहीये. ज्या वेळेला ते शेतकरी तक्रार करतो त्यावेळेला त्या कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांकडनं त्याचा नमुना घ्यावा आणि तो पृथक करण्यासाठी पाठवावा.
0: बरं सर, तक्रार करण्यासाठी काही वेळ किंवा असं काही पिरियड असतो का की इतक्या इतक्या दिवसातच तक्रार केली गेली पाहिजे किंवा असं काही
1: आहे? आता कायद्यामध्ये कसं असतं, कायद्यामध्ये मुदत दिलेली असते प्रत्येक कायद्यात, त्याप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर 2 वर्षाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे.
0: बरं,
1: समजा तुम्ही बियाणं घेतलं आणि बियाणं घेतल्यापासून 2 वर्षामध्ये तुम्ही न्यायालयात यायला पाहिजे. मात्र माझं असं सांगणं आहे की बियाणं घेतलं, आता बरेचशा पिकांची बरेचसा वेगवेगळा कालावधी असतो वाढीचा, ज्या वेळेला ते बियाणं पेरलं, बियाणं पेरल्यानंतर आपल्याला कळलं की सदोष बियाण्यांमुळे माझं नुकसान झालेलं आहे, तर ज्या वेळेला आपण कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो, कृषी अधिकारी आपल्या शेतावर येऊन पंचनामा करतात, तर तो दिवसापासनं आपल्याला 2 वर्षाच्या आत ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
0: अच्छा, तेव्हापासून 2 वर्ष.
1: 2 वर्ष.
0: बरं, म्हणजे मग ही जी वेळ आहे 2 वर्षाची, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी येऊन कोर्टामध्ये जे आहे ते तक्रार

0: दादा मागायची असते, मागितली
1: पाहिजे. सर, आता आपण शेतकरी कायद्याविषयी बोलतोय, तुम्ही इतकं छान सांगितलंय. एक सहज प्रश्न आला डोक्यामध्ये की असा एखादी कुठली केस आहे का की ज्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी दाद मागितली आणि तो निकाल जो आहे तो शेतकऱ्यांच्या बाजूने लागला, असा काही कुठला एखादा?
0: असे बरेच निकाल आहेत. शेतकरी हा, मी पहिल्या सांगितलं, आर्थिक कणा आहे देशाचा. आणि शेतकरी म्हणजे इथे मला एक असं एक, आम्ही जे आता हे केसेस चालवत असतो नेहमी, ग्राहकांच्या बाजूने आम्ही तक्रारी करतो. बरेच शेतकऱ्यांचे लॉट्स असतात, बरेच कंपन्यांच्या विरुद्ध तक्रारी असतात. काही काही शेतकऱ्यांनी तर म्हणजे पूर्ण गावचे गाव दे, एका तथाकथित कंपनीचं बियाणं त्यांनी पेरलं, ते खराब निघालं, ते खराब निघाल्यानंतर त्यांनी दाद मागितली तर त्यांना नुकसान भरपाई मिळते. तर आता नुकसान भरपाई मिळण्याची जी पद्धत मी आपल्याला आत्तापर्यंत आपण जे चर्चा केली त्यानुसारच असतं की त्याच्यासाठी शेतकऱ्याने न्यायालयात येताना आपली केस शाबित करणं आवश्यक असतं. आता शाबित साठी कसं, तर आपल्या पुरावे सादर करणे गरजेचे असते. आता हिच्यात मला अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगावा लागतो. समजा आपण ज्या वस्तूची तक्रार करतो आहे, मी समजा म्हणतो की माझं नुकसान झालं, समजा उदाहरणार्थ केळीचं नुकसान झालं, तर केळीचा भाव काय होता? आता 2023 माझे नुकसान झालंय समजा, तर 23 केळीचा भाव काय होता? तर हे पुरावा आणण्याचं काम शेतकऱ्यांचं आहे, म्हणजे त्यावेळेला मार्केट यार्डमध्ये काय रेट होता. कारण कोर्टाला आपण नुकसान भरपाई मागतो, तर न्यायालयाने देताना त्यांना पण काहीतरी एक बेस असावा लागतो, त्याला पुरावा असावा लागतो की 2023 अशा अशा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर त्यावेळेला 23 त्या मालाचा असा असा भाव होता.
1: बरं,
0: आणि शेतकरी सांगतोय आहे की माझं इतकं इतकं नुकसान झालेलं आहे, मग तो भाव आणि शेतकरीने मागणी केलेला नुकसान भरपाई ही टॅली व्हायला पाहिजे.
1: अच्छा,
0: त्यावेळेला न्यायालय तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते.
1: अच्छा,
0: असं सर्व बाबींचा विचार करून आपण न्यायालयासमोर येत असतो.
1: अगदी अगदी. सर, आपण आता बोलतो आहे बी बियाणांबद्दल आपण बोलतोय, त्यानंतर पीक विम्याबद्दल आता तुम्ही सांगितलं, या व्यतिरिक्त देखील शेतकरी आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींविषयी तक्रार जी आहे ती ग्राहक मंचात येऊन करू शकता किंवा ग्राहक न्यायालयात करू शकता?
0: आता हे बी बियाण्याचं आपण बोलतोय, त्याची चर्चा केली. आता सध्या परिस्थितीत काय झालं आहे की शेतकरी बँकांकडनं कर्ज घेत असतात, तर काही बँका त्यांना विमा देत असतात. आता हा जो विमा असतो, हा विमा म्हणजे जर काही नुकसान झालं, वादळात नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं, तर त्या विमाचं संरक्षण त्याचं पिकाचं केलेलं असतं. आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्या विमा कंपनीकडे त्या बँकेमार्फत त्याला क्लेम दाखल करावा लागतो. म्हणजे माझं असं असं नुकसान झालेलं आहे. आता इथे पण मी परत हे सांगेल की नुकसान झालं आहे शेतकरी ज्यावेळेला म्हणतो आहे त्यावेळेला त्याचे पुरावे त्याला द्यावे लागतील. म्हणजे संबंधित कृषी अधिकारी, माननीय तहसीलदार साहेब, माननीय तलाठी साहेब यांच्याकडे तक्रारी केल्यात का, त्या लोक तुमच्या शेतावर आलेत का, त्यांनी पंचनामा केलात का, तुमचं नुकसान किती प्रमाणात झालं. केवळ आपण म्हणतोय ते नुकसान नाही, तर या लोकांनी आपल्या शेतीवर येऊन पंचनामा करून कुठेतरी कागदांवर तो पंचनामा नुकसान भरपाई आली तर त्यानंतर त्याला त्या विमा कंपनीकडे दाद मागावी लागते.
1: बरं,
0: समजा विमा कंपनीकडे दाद मागितली आणि विमा कंपनीने त्याला ती क्लेमची रक्कम दिली नाही, तर मग त्याला हे सर्व कागदपत्रांचं जमवाजमव करून परत ग्राहक न्यायालयाकडे येता येतं. आता हे झालं आपण बियाणं बघितलं, त्यानंतर आपण विमा बघितला. त्याचप्रमाणे बरेच शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतात, शेतीच्या उपयोगासाठी ट्रॅक्टर फार महत्वाचं आहे. नंतर अवजारे विकत घेतात, तर या ट्रॅक्टर मध्ये किंवा अवजारांमध्ये देखील काही सदोष त्यांना आढळलं. आता मशिनरी एक कंपन्यांची काही गॅरंटी नसते, कुठे काही खराब असतं, तर याच्यामध्ये देखील तो ग्राहक न्यायालयात येऊन दाद मागू शकतो. नंतर बरेचसे वस्तू तक्रारदार शेतकरी विकत घेत असतो, याच्यातही त्याची फसवणूक होत असते, तर याच्यामध्ये देखील तो ग्राहक न्यायालयात येऊन त्याची तक्रार दाखल करू शकतो.
1: बरं, म्हणजे कुठल्याही लहानातल्या लहान वस्तूपासून अगदी ट्रॅक्टर आणि मोठमोठ्या मशिनरी पर्यंतही जिथेही त्यांना काही नुकसान झालं किंवा काही असलं तर ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत लागणाऱ्या त्या सगळ्या त्यांचा विचार करून त्या घेऊन मग इकडे कोर्टात येऊन ते दाद मागू
0: शकतात.
1: सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा विचारेल की ग्राहक संरक्षण कायद्याचा म्हणजे हा एकंदर कायद्याचा काय निष्कर्ष आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी कसा फायद्याचा आहे, काय सांगाल?
0: ग्राहक संरक्षण कायद्याने शेतकऱ्यांना फार मोठे संरक्षण दिलेले आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांची व कर्तव्यांची माहिती असणे आवश्यक आहे. या कायद्यांचा त्यांनी प्रभावीपणे उपयोग केल्यास शेतकरी त्यांचे हिताचे संरक्षण करू शकतात, त्यांना बाजारात होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवता येईल आणि सशक्त बनवता येईल, आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल व त्यांचे जीवनमान सुधारणे देखील शक्य होईल.
1: त्यामुळे हा कायदा जो आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा आहे आणि आपण इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांना, तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आजच्या आपल्या या कार्यक्रमातून त्यांना मिळाली असतील. ॲडव्होकेट हेमंत भंगाळे, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आपला वेळ आम्हाला दिला यासाठी जगा आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र राज्यस्तरीय प्रसारण आताच आपण ऐकत होतात. आता ऐकूया एक गीत.

श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात भेंडी पिकावरील कीड रोगांचे नियंत्रण या विषयावर माहिती जाणून घ्याल. आणि संध्याकाळी 7:30 कृषी विषयक कार्यक्रम किसानवाणी. बरं तर श्रोतेहो, या कार्यक्रमातून मी इशिता आपली अनुमती घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

श्रोते हो, आताच आपण ऐकलात शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझे शिवार. प्रसारभारतीच्या वेज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8 वाजत आहेत. आता ऐकूया पॅमेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईला दिल्ली चेन्नई हावडाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलदगतीनं अंमलबजावणी सुरू आहे. या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.
2: रेल्वेमध्ये 7 हाय डेन्सिटी रूट्स आहेत. ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रपोर्शनेटली अगर लें तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है. ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई, और मुंबई से हावड़ा, और दिल्ली से गुवाहाटी.
1: यामुळे इंधन बचत होईल तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल असं रेल्वे मंत्री म्हणाले. देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएन्झा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे. बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवकं घेऊ नयेत असं सांगितलं आहे. H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवकं प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21.90 रुपये प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20.66 रुपये इतका आहे. तर रिक्षाचं भाडं 18.22 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17.74 रुपये इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली. यात महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत. दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 9,22,000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार असून आज 25,000 जास्त महिलांना मंजुरीपत्र देण्यात आली. मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळ

0: मध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत, अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे. हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे. पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9852894445 हे जारी केले आहेत. भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779853168 07 आणि +9779709107705 00 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गोपाळगंज आणि बेतिहा इथे एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमादलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 7 राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्टेम क्षेत्रातलं गुणवान मनुष्यबळ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वेगानं विस्तारणारी नवोन्मेष परिसंस्था यामुळे जपानचं तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष भागीदारीसाठी भारत एक आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज टोकियो इथं आयोजित भारत जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेमध्ये बोलत होते. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावामध्ये केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोअन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईला दिल्ली, चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं 1 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात ऐकूया संजीवनी मुळे नगरकर यांनी सादर केलेल्या लावण्या. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची.

श्रोतेहो, आताच आपण संजीवनी मुळेनगरकर यांनी सादर केलेल्या लावण्या ऐकल्या. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीकृष्ण विचारे यांचं गीत प्रणती म्हात्रे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूह गीत. गीतकार आहेत वसंत बापट, संगीतबद्ध केलं आहे कनू घोष यांनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो, संगीत पत्रिका या कार्यक्रमात पंडित के जी गिंडे यांची पंडित वीरा आठवले यांनी घेतलेली मुलाखत आज प्रसारित करत आहोत. पंडित कृष्ण गुंडोपंत गिंडे अर्थात पंडित के जी गिंडे हे विष्णुनारायण भातखंडे परंपरेतले एक अग्रणी संगीतज्ञ होते. 26 डिसेंबर 1925 रोजी कर्नाटकातल्या बैलहोंगल इथे त्यांचा जन्म झाला. उत्तम गायक, उत्तम संगीत रचनाकार, कुशल शिक्षक असा पंडित के जी गेंडे यांचा लौकिक होता. श्रीकृष्ण रातनजनकर यांच्याकडे लखनौला अगदी बालवयापासूनच जाऊन त्यांनी संगीताचे धडे गिरवले आणि पुढे गुरुजींना ते सहाय्यक म्हणून काम करू लागले. 1951 ते मुंबईत आले आणि भारतीय विद्याभवन इथं शिक्षकाचं काम त्यांनी केलं. पुढे 1962 वल्लभ संगीत विद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती झाली आणि या संगीत विद्यालयाला त्यांनी नावारूपाला आणलं. त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम कलाकार घडवले. पंडित के जी गिंडे यांना 2000 बंदिशी मुखोद्गत होत्या. अनेक प्रचलित तसंच अनवट रागांची त्यांना माहिती होती. ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा हे संगीताचे सर्व प्रकार ते लिलया सादर करत त्यांच्या गायनामधून भावोत्कटता आणि सौंदर्यदृष्टीचं दर्शन घडायचं. सूर

0: आणि लय दोन्हींवर त्यांचा अधिकार असाधारण असा होता, ज्याबद्दल पंडित कुमार गंधर्वांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांना गौरवलं होतं. 13 जुलै 1994 या दिवशी कोलकाता इथं त्यांचं निधन झालं. पंडित के जी गिंडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या संग्रहालयातील संगीत पत्रिका हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करत आहोत. संगीत पत्रिकेअंतर्गत पंडित के जी गिंडे यांची पंडित वी रा आठवले यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. खरं तर ही मुलाखत म्हणण्यापेक्षा एक रसपूर्ण अशी सांगीतिक चर्चा किंवा संवाद असंच म्हणता येईल. ऐकूया पंडित के जी गिंडे आणि पंडित वीरा आठवले यांच्यातील सांगीतिक संवाद.
1: नमस्कार गिंडे साहेब.
2: नमस्कार.
1: मला प्रथम तुमचं अभिनंदन करू द्या. तुम्हाला संगीत नाटक अकॅडमीतर्फे पुरस्कार मिळाला नाही का?
2: ठीक आहे, पुरस्कार मिळालेला आहे. मी असं समजतो की हा पुरस्कार माझ्या गुरु परंपरेला आहे आणि आपल्या सर्वांच्या गुणीजनांचा आशीर्वाद.
1: आणि म्हणूनच मी माझ्यातर्फे वैयक्तिकरित्या आणि सर्वांच्यातर्फे तुमचं अभिनंदन करतो. आज एक चांगला योग आहे. तुमच्या संबंध या सांगीतिक जीवनाबद्दल आपल्याला चर्चा करायची. मला हे सांगा की तुमचा हा संगीत प्रवास केव्हापासून सुरू झाला?
2: तसं पाहता वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून माझा प्रवास सुरू झाला, तो नाट्यसंगीतापासून.
1: बर.
2: अगदी सुरुवातीला नारायणराव बालगंधर्वांची बहुतेक गाणी मी गात असे. माझे वडील बंधू जे न्यूरोसर्जन डॉक्टर राम गिंडे होते, त्यांनी माझ्याकडून ही सर्व गाणी बसून घेतली होती. आणि माझा जाहीर प्रोग्राम पहिला वयाच्या 6व्या वर्षी मी 2 तासाचा प्रोग्राम दिला.
1: हे आम्हाला अगदी नवीनच माहिती आहे.
2: आणि त्यावेळेला मी अगदी म्हणजे अर्जवून नारायणरावांची सबंध नाटकंसुद्धा माझ्या वडिलांनी मला दाखवली होती. आणि नारायणरावांचा आशीर्वाद पण मला मिळाला होता. त्यांची भजनं पण मी दर गुरुवारी भजन करत असत. जिथे मुक्काम असेल तिथे, त्या बेळगावला किंवा हुबळीला त्यांचा जेव्हा मुक्काम असायचा तेव्हा ती भजनं पण मी पाहिले.
1: थोडक्यात म्हणजे तुमच्या गाण्याचा जो प्रवास सुरू झाला तो नाट्यसंगीतापासून.
2: त्यामुळे झालं काय की त्या गीतांची जे चाली होत्या त्यासोबत आपल्या रागदारी संगीताच्या बंदिशीवरती अवलंबित होतो. त्यामुळे रागदारी संगीताचा थोडासा पूर्वपीठिका त्या गीतापासून माझी तयार झाली होती. म्हणजे एखादी तर्ज म्हणा किंवा एखादी धून तुम्ही गायला तर हा अमुक राग आहे हे ओळखता येण्यापर्यंत मला तसं स्वरज्ञान वगैरे असं काही करवलं नाही, माझ्याकडून अलंकार घोटवले गेले नाही. पण सुरुवातीपासून गाण्याची ढप म्हणजे नक्कल करणं, त्यावेळेला मी आणि कुमार गंधर्व
1: वा
2: आम्ही आमच्या घरीच म्हणजे 2-3 वर्ष सतत आम्ही रोज संध्याकाळी आमची मैफिली जमायची. कुमार पण गात असे, तो पण नकल्या होता. तेव्हा ते निर्णाऱ्या गव्यांची नक्कल तो करत असत आणि मी गात असे. तर तेव्हा वयाच्या आमच्या 5व्या 6व्या वर्षावर आम्ही दोघेही एकत्र आमच्याच गावी त्यांचे वडील असत.
1: पण जरा गमतीची गोष्ट अशी नाही का की कुमारजी त्यावेळेला गव्यांच्या नकला करायचे, तुम्ही नाट्यसंगीत
2: अर्थात
1: ही मजेदार गोष्ट.
2: हो
1: बरं, तुम्ही मग रीतसर अशी म्हणजे तालीम किंवा शिक्षण
2: माझी
1: ते केव्हापासून सुरू झाली?
2: माझी रीतसर तालीम जी सुरू झाली ती अण्णासाहेब रातंजनकरांकडे 1936 पासून. ते पण माझ्या बंधूंमुळे. माझे बंधू जेव्हा इथे वैद्यकीय शिक्षणाकरता मुंबईला आले तेव्हा डॉक्टर मोघे जे एकनाथ पंडितांचे शिष्य होते, कृष्णराव मुळे यांच्याकडे नेहमी संगीतांचे कार्यक्रम होत असत तेव्हा माझे बंधू तिथे जात असत. एखाद दिवशी चर्चेमध्ये भातखंड्यांचं नाव आलं की भातखंड, त्यावेळी ते कृष्णराव मुळेंचं तुम्हाला माहीत आहे भारतीय संगीतशास्त्र. तर त्यावेळेला माझ्या बंधूंनी दुसरं काहीही केलं, भालचंद्र सीताराम सुप्तनकर, कारण त्यावेळेला भातखंडीची पुस्तकावरती नावं नसायची.
1: बरोबर.
2: फक्त प्रकाशक आणि संपादक यांचीच नावं असेल.

0: लागले आणखी त्यांची गाठ घेतली. मग त्यावेळेला त्यांची गाठ भेट झाली आणि त्यांना पुस्तकं सहन प्रेझेंट केली त्यांनी. तेव्हा मग त्यांनी भातखंडेने सांगितलं, आता मी वृद्ध आहे तर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझे शिष्य बाबू रातनजनकर इकडे येत असतो त्याला तुम्ही गाठा. तसं होऊन आमचे बंधूंची ओळख अण्णासाहेबांशी 1933 पासून झाली. त्यांचे वडील त्यावेळेला ह्याच होते अण्णासाहेबांचे. तर ते घरोबा इतका झाला की त्यांनी मग माझ्याकरता त्यांच्या मागे सारखं टोमणा सुरू केला की माझ्या भावाला तुम्ही शिकवावं म्हणून. तर त्यावेळेला माझं वय जवळजवळ 5-7 वर्षात होतं, त्यामुळे लहान आहे.
1: म्हणजे मग त्यावेळेला तुम्ही अगदी बेळगावहून पंडितांना रातनजनकरांच्याकडे
0: लखनौला गेला. त्यावेळेला वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1936 मध्ये मी लखनौला बेळगावहून लखनौला गेलो.
1: म्हणजे संगीत तालमीला सुद्धा तुम्हाला आता जवळजवळ 55 वर्ष झाली की?
0: हो अवश्य 55 वर्षाची. त्यावेळेला गंमत अशी की मी जेव्हा अण्णासाहेबांच्याकडे मुंबईला जेव्हा ते उन्हाळ्याच्या सुट्टीत आले होते, पहिलं त्यांनी मला माझी टेस्ट घेतली, माझी चाचणी घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी मला गायला सांगितलं की माझ्या बंधूंनी आपल्या क्रमिक पुस्तकातले 1-2 बंदिशी मला शिकवल्या होत्या.
1: बर,
0: त्या मी गाऊन दाखवले त्यांना. त्याच्यानंतर
1: बंधू म्हणजे मला वाटतं
0: डॉक्टर गिंडे, जे न्यूरो सर्जन, राम गिंडे
1: सर्जन,
0: हो ते सर्वात वडील बंधू माझे. त्यांनीच मला ह्याच्यात गाण्यामध्ये
1: बरोबर
0: जास्त प्रोत्साहित केलं.
1: आणि तुमची तालीम अशी कशी सुरू झाली? मग
0: ते सांगतो.
1: चाचणी घेतली त्यांनी.
0: चाचणी घेतल्यानंतर त्यांनी मला पाहिलं, त्यांनी असंच आकाराने काही गायले, मी तिची नक्कल केली. मग त्यांनी मला काही राग ओळखायला सांगितले. त्याच्यानं माहीत होतं की मी नाट्यसंगीतचा अभ्यास केलेला आहे, तेव्हा त्या रागांमध्ये थोडेसे आलाप करायचे. मग मी हा अमुक राग आहे असं ओळखायला लागलो. तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं, दुसऱ्या दिवशी माझी तालीम त्यांच्या घरी राहून मी म्हणजे अगदी गुरुकुल पद्धतीमुळे 16 वर्ष त्यांच्या घरी होतो मी.
1: थोडक्यात म्हणजे असं की संगीतकाराला जी आवश्यक असते जी क्षमता सांगितली
0: हो
1: ती तुम्हाला लहानपणापासून
0: हो अगदी वयाच्या लहान 10व्या वर्षापासून त्यांच्या निकट सान्निध्यात राहण्याचा मला सुयोग आला आणि मी 16 वर्ष सतत त्यांच्याबरोबर राहत असते. म्हणजे मुंबईला जरी आलो तर त्यांच्याच घरी माझा वास्तव्य असायचा. माझे बंधू इकडे होते तरी मी 1 महिना बेळगावला माझ्या आई वडिलांना भेटायला जात असे, पण बाकीचे 11 महिने मी गुरुजींच्या सान्निध्यातच असायचे.
1: बरं, मग तुम्हाला तुम्ही जी तालीम घेतली
0: दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी तालीम सुरुवात केली त्यांनी त्यांनी नोमतम आला भैरवापासून माझी तालीम सुरुवात केली. स्वर काही नाही, सारे गम काही नाही, अगदी नोमतम आलापासून भैरव रागामध्ये नोमतम आलाप सुरुवात.
1: म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की तुम्हाला जी तालमीला सुरुवात केली तीच मुळे ध्रुपदाच्या नोमतम पासून केली, हा त्याचा अर्थ झाला.
0: कारण त्यांची ही मान्यता होती की ध्रुपदा गायनामुळे आवाजामध्ये एक ओजस्वपणा येतो, एक स्थिरता येते, आणखीन स्वराचे जे लगाव आहे जे आपल्या संगीताचं ऍक्च्युअली जीव आहे जो स्वर लगाव ज्याला म्हणतो आपण अवतार म्हणतो, तर त्या गोष्टींचा अनायास अभ्यास होऊन जातो ह्या नोमतोम आलापामुळे. वरचे खालचे कण एका स्वराला निनादित ठेवण्याकरता, त्या आवाजाला चालू ठेवण्याकरता जे कणाचा उपयोग होत असतो ह्या नोमतोम आलापामधून सहज साथ.
1: म्हणजे त्यावेळची एकंदरीत मान्यता अशी असावी
0: हो
1: की ख्याल जरी शिकायचा झाला तरी सुद्धा तालीमच्या दृष्टीनं किंवा आवाज कमावण्याच्या दृष्टीनं ध्रुपदाची तालीम दिली जावी अशी कल्पना असली पाहिजे. नाही,
0: त्यांचे
1: आपण हे गेल्या 50 वर्षापूर्वीचं
0: हो हो त्यावेळेला भातखंडे साहेब पण अगोदर ध्रुपदाचीच तालीम देत असत, कारण ते स्वतः ध्रुपद शिकले होते आणि त्यांनी आपल्या शिष्यांना पण ध्रुपदाची सुरुवातीला तालीम, मग ख्यालाची तालीम. कारण ख्यालाचा प्रथा जास्त रूढ होऊन गेली होती त्यावेळेला, ध्रुपद मागे पडलं होतं. पण ध्रुपदाची तालीम तर अवश्य दिली जात असे, त्याचप्रमाणे मला त्यांनी ध्रुपदाची तालीम अगोदर दिली.
1: पण मग नोमथोम
0: नोमथोम आला
1: परमचारी तुम्हाला
0: हो
1: सर्व तऱ्हेने शिकवले.
0: म्हणजे अगदी भैरव मुख्य जे राग आहेत, भैरव, तोडी, पूर्वी, मारवा आणि आसावरी, या रागांमध्ये त्यांनी मला 2 वर्षात सबंध नोमतोम आलाप बसवून दिले होते. आणि मग त्याचे थोडेसे

0: जी कल्पना दिली होती तुम्हाला द्रुपदाची तालीम त्या वेळेला पूर्णपणे मिळाली नाही.
1: म्हणजे तुम्हाला त्या वेळेला बंदिशी सुद्धा शिकवल्या?
0: बंदिशी शिकवल्या
1: द्रुपदाच्या.
0: आणि गाताना त्यांच्यावर मी कोणताही राग गात असे, मागे तंबुऱ्यावर मला जे शिकलेले राग नसत ते पण त्यांच्याबरोबर मी साथ करत असे. म्हणजे ते सूर मल्हार म्हणत किंवा लक्ष्मी तोडी म्हणत किंवा काही म्हणत, मी जसं ते गाता तसं आम्ही गायचं. म्हणजे त्या योगाने आम्हाला त्यांनी राग न शिकवता आपल्याबरोबर गाऊन गाऊन त्याचे संस्कार आमच्यावरती घडवले. आम्हालाच माहीत नव्हते कोणता राग गातायचे, पण ते जसं गात असत आम्ही त्यांची साथ करत असत. अशा प्रकारे एकतर शैक्षणिक दृष्टिकोनातून ध्रुपदाची तालीम देवली, आणि मग पुढे ख्यालात गायन त्यांच्यावर मी गात असे मैफिलीमध्ये म्हणा किंवा घरी ते रियाजाला बसत असत त्या
1: म्हणजे तुमच्याही दृष्टीने मग असं म्हणावं लागेल की ज्याला गाणं शिकायचं म्हणजे पद्धती तर त्यांनी ख्यालाच्या बरोबर ध्रुपदाची सुद्धा तालीम घेणं
0: आमच्या अभ्यासक्रमामध्ये
1: आवश्यक म्हणण्यापेक्षा उपयुक्त खरं.
0: भातखंड्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अगदी प्राथमिक आवश्यकता आम्ही प्रत्येक रागाचं एक ध्रुपद अवश्य शिकवतो त्यांना, आणि त्या लगावाने त्या ध्रुपद गायल्यानंतर त्या आवाजाला एक तऱ्हेचं पकड, आणखीन त्याच्यामध्ये ते एक ज्याला स्थिरता म्हणतो आवाजाला लवचिकता ती येते म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही ध्रुपद शिकवतो. त्यामुळे अनायास आम्हाला प्रत्येक रागामध्ये ध्रुपद शिकायचा योगायोग आला. जेव्हा मी मला त्यांनी मॅरिज कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला सांगितलं, प्रवेश घ्यायला सांगितला, 2 वर्षानंतर त्यांनी मला प्रवेश घ्यायला सांगितला. मग मी क्लास अटेंड करत असे, सकाळी त्यांची तालीम असायची, मग शाळा, त्याबरोबर माझं शिक्षण पण मी पूर्ण केलं, फक्त गाण्याकरता नाही, बीएपर्यंत मी तिकडेच राहून शिक्षण पण घेतलं. बरोबर, कारण ही पण बाजू असली पाहिजे म्हणून गाण्याबरोबर जनरल शिक्षण पण मी घेतलं. तर असा माझा कार्यक्रम व्यस्त असे तिथे, म्हणजे जास्तीत जास्त वेळ मी संगीताकडे घालवत असो. आणि दुसरा जो माझा लाभ झाला, त्यावेळचे जितके गुणीजन होते अण्णासाहेबांकडे नेहमी येणं जाणं असायचं, फक्त येणं जाणं नाही चर्चा पण चालायची त्यांची,
1: त्यामुळे संस्कार चांगले.
0: आणखीन त्यामुळे त्यांचं गाणं वाजवणं पण आम्हाला ऐकायला मिळालं, त्यांची चर्चा ऐकायला मिळाली. म्हणजे बारकावे त्यावेळेला न जाणता त्यांच्याकडे त्यांच्याजवळ बसून 2 गुणीजनांची चर्चा, त्यांचे बारकावे आम्हाला न कळता टिपत गेलो मी.
1: बरं,
0: आणि त्याचा उपयोग मला पुष्कळ असा झाला.
1: म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांगीतिक मूल्य कळायला लागली असं म्हणा थोडक्यात.
0: म्हणजे जे सर्वसाधारण एका संगीत विद्या शाळेत राहून म्हणा किंवा गुरुजीच्या निकट फक्त सान्निध्यात, ज्याला आपण आम तालीम शागिर्द असं म्हणतो, पण मला खासून खास तालीम मिळाली.
1: बरोबर,
0: त्या कक्षेमध्ये आपल्याला माहित आहे की पूर्वी 4 तऱ्हेची तालीम असायची, तुम्ही जाणताय, सुन्नी तालीम, खास तालीम,
1: खास तालीम,
0: मग खासुल खास, एक आम तालीम असायची, असे जे प्रकार होते. त्यांनी मला आपला मुलगा म्हणूनच, अण्णासाहेबांनी, मी त्यांचा मानसपुत्र आहे.
1: थोडासा आता त्या तालमीचा जरा आम्हाला एक नमुना दाखवू शकाल का?
0: जसं एक ध्रुपद जसं आला, पण तुम्हाला माहीत आहे की ध्रुपदाची 2 शाखा आहे.
1: बर,
0: मी त्या अभ्यास केला आणि त्याचा पण एक इतिहास थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आम्ही ध्रुपद गात असत, शिकत असत, पण ह्याच्यावरती स्पेशलायझेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ध्रुपद शिकलो नव्हतो.
1: तो आपण तो विषय नंतर घेऊ, पण आम्हाला तुम्ही जरा तुमच्या तालमीचं जरा,
0: कारण त्या तालमी त्या कदाचित असेल मला जी सुरुवातीला तालीम दिली जसं भैरव, तर भैरवाचे जे लगाव आहेत ते नोमतोम आलाप, आणि मी थोडासा एक 5 मिनिटं तुम्हाला
1: एक आलाप जरा नमुना पहा.

0: ह्याच्यामुळे रागाचे वेगवेगळी अंग कळायला लागली. अच्छा, स्थायी अंग काय आहे, अंतरा अंग काय, संचारी अंग काय, आभोग अंग काय, म्हणजे जे रागालापाने रूपकालापाने जे आलाप करतात. ध्रुपदामध्ये दोन अंग आहेत, एक रागाला पण एक रूपकाला.
1: बरोबर.
0: तर त्या दृष्टिकोनात जे गवय्ये होते, जे ध्रुपदीय होते, ते लोक रूपकालापाने नोमतोम आलाप करत, वैणिक जे होते ते रागालापाच्या दृष्टिकोनातून आलाप करत असत.
1: पण मग अलीकडे आपल्याला जरा अशी प्रथा दिसते की जे ध्रुपदी आहेत ते सुद्धा रागालापानेच आलाप करतात.
0: ते मेरखंडाच्या हिशोबाने आज वास्तविक आपण पाहतो तर ध्रुपदाचा प्रचार डागर परिवाराने केलेला आहे. आज डागर परिवार आहे, त्यांची पूर्वपीठिका बहिराम खान जे स्वतः ध्रुपदीय होते आणि पण बिनकार होते, बंदेली आणि मुराद खान या परंपरेतून वैणिक असल्यानंतर एक एक स्वर जोडत जोडत ते लोक रागाचा विस्तार करतात. पण जर गवई लोक असतात जे ध्रुपदी आहेत, इथपासूनच ते भैरवाला घेतील. असे तर नाही, एक एक स्वर नाही वाढवणार.
1: मग असंच म्हणावं लागेल की तुम्हाला जी ध्रुपदाच्या आलापचारीची जी तालीम दिली ती एकंदरीत या रूपकालापाच्या पद्धती.
0: हो.
1: आणि मला असं वाटतं की ही जी पद्धत आहे ती विशेषत ख्याली आणि उपयुक्त जास्त.
0: हो.
1: आणि त्यामुळे ती कदाचित तुम्हाला त्या अंगाने त्यांनी.
0: हो, कदाचित असेल
1: असं मला वाटतं.
0: कारण त्यावेळेला मला ह्याची काही समजच नव्हती. पण ह्या तऱ्हेने मला रागाचे म्हणजे स्थायी, अंतरा, संचारी, आभोग ही जी चार अंग आहेत आलापाची, रूपकालापाची,
1: बरोबर,
0: त्या दृष्टिकोनातून मला या प्रत्येक रागांमध्ये त्यांनी नोंदतोम आलाप करवले होते. आणि मग मी ध्रुपद शिकत गेलो.
1: पण मग नेमकं तुम्हाला ध्रुपदाकडे वळाला तुम्ही असं म्हणू किंवा ध्रुपदाची आवड निर्माण झाली म्हणू किंवा काही कारणांनी असेल की तुम्ही या ध्रुपद गायकीचं तुमची प्रतिमा निर्माण झाली की ध्रुपद गायक म्हणून, ती काही त्याच्या मागची काय प्रेरणा होती किंवा त्याच्या मागची कारण काय?
0: प्रेरणा अशी होती, आपल्याला माहीत आहे आकाशवाणीमध्ये जेव्हा डॉक्टर बाळकृष्ण केसकर मंत्री झाले

0: नभो आणि मंत्री जेव्हा झाले ते स्वतः ध्रुपद शिकलेले होते. हरिनारायण बाबू मुखोपाध्यायकडे बनारसला त्यांनी ध्रुपदाचं अध्ययन केलं होतं आणि त्यांची एक उत्कट इच्छा होती की ध्रुपद गायकीला पुनर्जीवितपणा आणला पाहिजे, लोकप्रियता प्राप्त करून दिली पाहिजे. त्यांची नेहमी खटपट असायची. त्यांचे मित्र पद्मनाभ शास्त्री ते इंदूरला होते तर ते पण नसिरुद्दीन डागरकडेचं ध्रुपद खूप ऐकलं होतं इंदूरला राहून, तर त्यांची पण त्यांना पाठिंबा मिळाल्यानंतर डागर बंधू नात्याने म्हणजे मोइनुद्दीन डागर आणि अमीनुद्दीन डागर हो नसिरुद्दीनचे जे दोन चिरंजी मोठे चिरंजीव होते त्यांना पुढे प्रोत्साहित त्यांनी केलं. त्याचबरोबर त्यांना माहीत होतं की अण्णासाहेबांकडे मी आणि भट आम्ही ध्रुपदाची तालीम घेतलेली आहे तर त्यांना त्यांच्याचबरोबर आम्हाला पण पुढे ध्रुपदीय म्हणून तुम्ही पण ध्रुपद गायलं पाहिजे. त्यावेळेला जेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्हाला नॅशनल प्रोग्राम ध्रुपदाचा करायचा आहे,
1: वा
0: 1954
1: वा
0: होळीचा जो नॅशनल प्रोग्राम झाला अर्धा प्रोग्राम मी आणि माझे गुरुबंधू भट या दोघांचा होळी धमाल आणि अर्धा प्रोग्राम सिद्धेश्वरी देवीचा ठुमरी अंगाने होळी गीतं गायचं असा प्रोग्राम ठरला. त्या आम्ही त्यावेळेला माझ्या डोक्यात त्याच्या अगोदर मी आमच्या विद्यालयाच्या कार्यक्रमातून म्हणा ध्रुपद गात असे कारण त्याचं पण कारण होतं अंबादास पंत आगळे
1: बर
0: सखाराम तात्यांचे चिरंजीव जे होते ते आमच्याबरोबर लखनौला राहत असतात. कारण की छोटू भैया तुम्ही ध्रुपद का गात नाही, तुम्ही गा मी वाजवतो असं करून मला कॉलेजमध्ये त्यांनी ध्रुपद आणि धमार गायला लावायचं आणि स्वतः साथ करायची असं म्हणून थोडासा मला आत्मविश्वास ध्रुपद गायकीबद्दल होता. ते डॉक्टर केसकरांनी ऐकलं होतं त्या त्यांनी मग आम्हाला उत्तेजन देण्याकरता आमच्या मागे लागले तुम्ही ध्रुपद पण गायला पाहिजे, ख्याल तर तुम्ही गातात पण ही गायकी पण पुढे आली पाहिजे. त्यामुळे काय झालं
1: म्हणजे प्रोत्साहन जरी दिलं त्यांनी ही गोष्ट खरी असली तरी तुम्हाला त्या गायकीची एकंदरीत आवड पहिल्यापासून असली पाहिजे आणि होती
0: आणि होती म्हणजे मला तालीमच मिळाली होती त्याच्यावरती मग मी विशेष लक्ष पुरवायला लागलो. आणखीन मी जितके त्यावेळचे ध्रुपदी होते त्यांना बारकावीने ऐकले म्हणजे रहीमुद्दीन खान डागर इमामुद्दीन डागर त्याच्यानंतर मग आपले दरभंग्याचे रामचतुर मलिक सियाराम तिवारी हे जितके जितके ध्रुपद गाण्यावर होते मी बारकाईने ते कशा तऱ्हेने आविष्कार करतात इथपर्यंत की राजा भैयांना मी ध्रुपद गायला लावलं एकदा. राजा भैया मोठे ख्याली आहे
1: हो
0: ग्वालियरचे
1: हो
0: पण त्यांना वामनराव देशपांडे लालाभाऊ देशपांडेकडे ध्रुपदाची तालीम झाली होती त्यांची त्यांच्याच योगाने म्हणा. इंदोरला मी एकदा ते अण्णासाहेबांबरोबर गेलो असता केशव आपट्यांचं मला ध्रुपद ऐकायला मिळालं
1: केशव आपटे
0: तर त्यांचं पण मला ऐकायला मिळालं म्हणजे निर्णाळे लोक ध्रुपदामध्ये कशा तऱ्हेने आविष्कार करतात त्याची बढत कशी करतात तर ह्या सबंध पद्धती घेऊन मग मी माझ्या कल्पनेप्रमाणे आपली एक स्वतःची स्वतंत्र गायकी अशी त्याच्यावरती विचार मांडला म्हणजे बोल घ्यायचे उपज घ्यायची तर कशा अंगाने घेतले पाहिजे म्हणजे ध्रुपदामध्ये उपज निराळ्या तऱ्हेने होईल धमारामध्ये निराळ्या तऱ्हेने होईल हे संबंध ॲनालिटिकल व्ह्यू विश्लेषणात्मक त्याची विवेचन माझ्या मनात ठरवून मी आणि भट या दृष्टिकोनातून आम्ही त्याचा अभ्यास करायला लागलो. मग आम्ही आमचे प्रोग्रॅम्स रेडिओमध्ये 25 वर्ष जवळजवळ आम्ही ध्रुपद
1: विशेषतः मग त्याच क्षेत्रामध्ये तुमचं विशेष नाव झालं
0: हो
1: ही गोष्ट खरी
0: तर त्यावेळेपासून आम्ही ध्रुपद संगतीत जुगल बंदीने काढ तुम्हाला माहीत आहे ध्रुपद गायला ताकद पाहिजे तेवढा दमसास लागतो त्यामुळे एकट्याचं काम नसतं म्हणून एकाला दुसरा पूरक म्हणून दुसरा साथीला असतो.
1: मग या अभ्यासात तुम्ही वैशिष्ट्य म्हणून काय सांगू शकाल ध्रुपद गायकीची
0: ध्रुपद
1: या एकंदरीत गायकीची
0: ध्रुपदाच्या
1: आणि त्याच्यामध्ये निर्धारित जे प्रकार आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती द्या.
0: आता बघा ध्रुपदा
1: ध्रुपद धमार साधरा हे सगळे आता त्या
0: ध्रुपद प्रकार धमार साधरा हे सबंध प्रकार ध्रुपद शैलीमध्ये मोडतात. ध्रुपद शैलीमध्ये एक तर आवाजाला लवचिकता आणि ओजस्वपणा हे तर मिळतच आहे पण रागाचं स्वरूप रागाचा जो एक दृष्टिकोन आहे तो शुद्ध रूपाने तुम्हाला ध्रुपदापासून मिळतो. आणि माझ्या समजुतीप्रमाणे संगीताची जी 3 वैशिष्ट्ये आहेत जी घटक आहेत स्वर लय आणि शब्द

0: या तिन्ही घटकांना समान वजन समान
1: महत्व देणार
0: महत्व देणार ही रूपशैली आहे. तिथे तुम्हाला काव्याला पण दुरावता कामा नये, स्वर तर आहेच, त्याच्याबरोबर लयी पण आहे.
1: आजकाल मात्र मला वाटतं बऱ्याच लोकांचा समज आहे की लयीशी झटापट
0: नाही,
1: पण तसं नाही,
0: त्यामुळेच ध्रुपद मागे पडलं
1: बरोबर.
0: पण ह्या

0: भक्तांची मोडतोड जी लईमध्ये करायची ते योग्य प्रकारे, फक्त अक्षर गायची नाही तर शब्द पूर्ण उच्चार झाले पाहिजेत किंवा काव्यार्थ लोकापर्यंत पोचला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ध्रुपदाची मांडणी करावी लागते. पण सांगितिक दृष्ट्या ध्रुपद एकदा गायलं की त्याचा एक संबंध, एक आउटलाईन, जी रागाची आउटलाईन आपल्याला मिळते.
1: पण म्हणजे पण ती जी आउटलाईन मिळणार ती तुम्हाला आलापचारीमधूनच मिळणार.
0: आलापचारीमध्ये तुम्हाला स्वरी पण आहे, पण त्याचे खास खास जे स्वरसंगती आहे त्या रागाची याचा बोध अगदी चटकन होतो ध्रुपद गाण्यामध्ये. ध्रुपद गाण्यामध्ये या गोष्टींचा बोध चटकन होतो. जसा तुम्हाला सांगतो
1: एक गोष्ट अशी, ध्रुपद तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुमचा जास्त भर असतो आलापचारीवर खरं, आणि मग तुम्ही ध्रुपदाची शब्द घेऊन उपज करता. तेव्हा ह्या दृष्टीने तुम्ही आम्हाला जरा रागा हे जे आलापचारी आपण म्हणतो त्याचं थोडं स्वरूप पाहिलं जाईल.
0: आता बघा मी केदारामध्ये तुम्हाला थोडे आलाप आणि मग त्याचा एक ध्रुपद चिंतामणी मिश्रीचा एक ध्रुपद ऐकवतो.

0: अनापचारीचे तुम्ही चार भाग द्रुपद शैलीमध्ये नेहमी असतात.
1: थोडक्यात
0: कुठले? एक स्थायी, स्थायी अंतरा संचारी आणि संचारीला जोडूनच अभोग घेतला जातो.
1: पण म्हणजे द्रुतलईमध्ये जे करतात
0: ते काय म्हणतात? मग त्याला थोडेसे यती प्रस्ताराचा जो भाग आहे.
1: हा यती
0: म्हणजे एक दो तीन, एक दो तीन, एक दो, एक दो, एक दो तीन चार, एक दो, एक दो तीन, म्हणजे हे निनाळे यती जे प्रस्तार आहे याचा आपण नोंदतो मालापामध्ये, म्हणजे लयकारी दाखवायची.

0: त्या ध्रुपद शैलीमध्ये अशा तऱ्हेची ही
1: क्लायमॅक्स होती पूर्वपूर्व आला
0: बरोबर आणि अशा तऱ्हेची आलापी मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात असत्या हो नाही का पूर्वी आणि मग तुम्ही ध्रुपद
1: आहे सुरुवात करता आता ध्रुपदाचा मध्ये पण काय छंद आहे

0: तेव्हा अशा तऱ्हेची
1: मग त्यामध्ये वेगवेगळी जास्त लयकारी होत नसते, फक्त छंदाना घेऊन उलट फेर करायची असते. आता धमार जे आहे त्याच्यामध्ये लयकारीला खूप,
2: धमार मध्ये जास्त
1: लय, आणि त्याच्यामध्ये पण काय आहे की पुष्कळ लोक असं समजतात की दीपचंदी किंवा रूपकाचं दुप्पट केलं तर धमार होतो. एक दोन तीन, एक दो एक दो एक दो तीन, एक दो एक दो कधी धीट धा गीट तीट ता, अशी लोकांची समज आहे. पण तो

0: फुलफाक मध्ये पण एक दो तीन चार एक दो एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार असं झपता नाही येतो.
1: नाही ते वजनच वेगळं.
0: म्हणजे त्यामुळे काय छंदावरती जसं मी तुम्हाला सांगितलं लय लयचा जी आकृती आहे स्वराकृती ह्या संबंधाने शब्दांची जी मांडणी आहे त्या तिघांना बरोबर घेऊन जावं लागतं ध्रुपदामध्ये. म्हणून पहिली तालीम ह्याच्यामध्ये द्यावी लागते की तुम्हाला तिन्ही अंगांची दृष्टिकोन काय आहे आणि त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे.
1: मग त्याचा फायदा तुम्हाला विशेषतः मग ख्याल गायकी मांडण्यामध्ये निश्चित होत असला पाहिजे
0: मिळा
1: खरं का.
0: कारण आपण असं म्हणतो कलावंती जे ख्याल जी निघालेली आहेत ती या ध्रुपदा अंगापासूनच सुरुवात झाली.
1: बरोबर.
0: तर त्याचा जो काय अवशेष आहे त्याच्यामध्ये थोडा स्वैरपणा मिळाला.
1: बरोबर.
0: गायकाला म्हणजे अगदी जे रिजिडिटी जी आपल्याला ध्रुपदामध्ये होती थोडासा स्वैरपणा मिळाला. म्हणजे आपली कल्पना आपले ख्याल म्हणजे आपले विचार.
1: पण मग ख्यालाच्या तालमीच्या दृष्टीनं तुम्हाला जी तालीम देतात ती ख्याल बंदिशी पासून
0: हो
1: सुरुवात करायची कधी मग या आलापाच्या करायची मग काय कल्पना आहे
0: ख्यालाच्या बंदिशीपासून.
1: म्हणजे ते त्यावेळेला मग बंदिशीपासून सुरुवात करून मग उपज करायची
0: मग त्याच्याबद्दल ख्याल भरायचा.
1: ते कसं काय ख्याल भरणं म्हणजे काय क्रिया.
0: ते बघा ख्याल भरणं म्हणजे तोच ख्याल वेगवेगळ्या पाठांतराने म्हणायचा. म्हणजे श्रोत्याला हे अनुभव करवायचा की तो ख्याल मीच म्हणतोय दुसरं काहीच म्हणत नाही आहे. राग संबंध मांडतो त्या ख्यालाच्या अनुषंगाने आणि तोच ख्याल खरा म्हणजे त्या बंदिशीवरती आपले विचार मांडतो आपण.
1: बरोबर.
0: जसं

0: वेगवेगळे पहलू त्याचे घ्यायचे आणि वेगवेगळ्यात आविष्कार करून जगं असं वाटलं पाहिजे की ख्यालच मी गातो आहे.
1: वेगवेगळ्या तऱ्हेने
0: वेगवेगळ्या तऱ्हेने त्याची पाठांतरं समजा तुम्ही
1: असं. बरोबर बरोबर.
0: थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या ख्यालाची पाठांतरं मी आपल्या कल्पना शक्तीप्रमाणे मानतो.
1: साधारणपणे आता ही प्रथा जातच चालली असं म्हणाला.
0: आता
1: यंत्र भरला
0: स्वर बाय स्वर डेव्हलप करतो आणि मुकडे पण बदलायला लागलो. तिथपर्यंत पण बदल पोहोचते की ज्या स्वराला आपण वाढवायचं आहे तिकडे आपण मुकडा राहून टाकतो. आता हे प्रवाह आहे हे चालत राहणार, परिवर्तन चालत राहणार.
1: पण ही अस्थायंतर भरण्याची क्रिया आणि मग त्याच्यानंतर मग जी उपज सुरू व्हायची ती
0: ध्रुवरंगाची जी अब्द्या आपल्याला जे फायदा जे आग्रह घराण्यात हा विशेष प्रकार जो लईच्या अंगाने जो उपज करायची
1: विशेष बोलाच्या अंगाने
0: बोलाच्या अंगाने.
1: पण आपल्याकडे बालेरंगामध्ये
0: बहलावे घेतात.
1: बहलावेचं स्वरूप काय असते?
0: बहलावे लईला ऍक्च्युअली धरून नसतात.

0: म्हणजे पण हे
1: आणि त्याला लयुक्त तुम्ही बोल घेतले की
0: आग्रह
1: हे निर्णय पाहणे दृष्टिकोन आहे.
0: पण म्हणजे अशा तऱ्हेची मग तुमची ही ख्यालाची तालीम
1: हो
0: त्या दृष्टीने झाली नाही का
1: हो.
0: आणि याचा तुम्हाला ध्रुपदाच्या शैलीच्या शिकण्यामुळे खूपच उपयोग झाला. तर
1: ख्यालामध्ये आपण साहित्य फक्त एक मदतगार घेतो, त्याला तितकं महत्व देत नाही जितकं आपण ध्रुपद धमारामध्ये देतो.
0: पण ते सुद्धा आपण
1: शब्द असतात ते सार्थ आपण त्याची उच्चार करतो, पण मुख्य उद्देश काय की रागाविष्कार त्याकडे आपण विशेष लक्ष पुरवतो. म्हणजे तिथे स्वर आणि लय हे प्रधान होतात, शब्द सहाय्यक होतात. त्याच्या पुढची पायरी म्हणजे जी ठुमरी जी आहे.
0: पण त्या म्हणजे ख्यालाच्या बरोबर तुमचा ठुमरीचा सुद्धा निश्चित अभ्यास
1: लखनौला राहिलो.
0: आणि एक जरा मी असं ऐकलंय की तुम्ही थोडस या नृत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी प्रवेश केला.
1: त्याचं कारण असं आहे, माझे सस्नेही म्हणा किंवा माझे बरोबर मोहनराव कल्याणपूरकर
0: असं मी ऐकलं. म्हणजे ते
1: कल्याणपूरकर हे आमच्या बरोबरच लखनौला राहत असत.
0: बर.
1: आणि ते इकडे सुंदर प्रसादजींकडे कथक शिकलेच होते, पण लखनौला गेल्यानंतर अच्छन महाराज म्हणजे बिरू महाराजचे वडील, शंभू महाराज या लोकांची त्यांना तालीम मिळत असे. आणि त्या तालमीच्या वेळेला मी तिथे बसायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला अच्छन महाराजांनी तत्कार पण करवलेले आहेत गुगुळ पायात बांधून. पण त्यामुळे मला फायदा जो झाला ते निर्णय लयकारीचे बोल जे करा त्यामुळे लय अंग माझ्यामध्ये उपजत असल्यामुळे त्याला विकास मिळाला. आणि दुसरी गोष्ट, मला माझ्यामध्ये लय अंग उत्पन्न करणारे जागृत करणारे दोन व्यक्ती, एक अच्छन महाराज
0: बर
1: आणि दुसरे विलायत हुसेन खासा.
0: वा.
1: मी त्यावेळेला विलायत हुसेन खासाने होरी धमार ऐकत असे, आणि तसा होरी धमार मी लयकारी फार क्वचित लोकांची ऐकलेली. फैयाज खासाहेब गात असत, फैयाज खासाहेब शब्द लालित्याला जास्त महत्व देत असत, पण लयकारीच्या दृष्टिकोनातून मी एकदा ऐकलेलं आहे, एकदा तिपटीच्या लयकारी सुरू झाले तर त्याच अंगाने वेगवेगळ्या तऱ्हेने मुखडे बनवून समेला येत असत विलायत हुसेन खासाहेब.

0: त्यांच्यासारखा लयकार गवई मी तर कमीत कमी ऐकला नाही. आणि तोच प्रयोग तो ख्यालामध्ये सुद्धा करत असत. बोल बनाव जे त्यांचे होत. त्या ह्या दोन व्यक्तीने माझ्यामध्ये लयीची जागृतता वाढवली.
1: आणि कच्छन महाराज आणि ती तुमची ख्याती आता अलीकडे इतकी झाली आहे.
0: त्यामुळे मला ताल हा छंद असा दिसतो समोर की मी मात्रा बघत नाही कधी. ताल हा छंदाने मी बघतो.
1: पण या नृत्याचा मग उपयोग हो तुम्हाला ठुमरीच्या आविष्कारामध्ये निश्चित झाला असेल.
0: ऑफकोर्स. कारण त्याचं भाव प्रदर्शन होतं. बोल से बात बनती है.
1: बरोबर.
0: ठुमरीमध्ये काय बोल जोपर्यंत तुम्ही म्हणाल फक्त
1: बनाव
0: त्या मुरकीने काही
1: बनाव होत नसते.
0: त्यामध्ये काहीतरी आपल्याला सांगायचं असते.
1: ते सांगायला मग जरा गाऊन गाऊन दाखव.

0: मधून आणि ही खेळाच्या पुढची पायरी खरी.
1: तर या दृष्टिकोनातून थोडा ठुमरीचा अभ्यास
0: वेगळा एक प्रांत.
1: आणि अण्णासाहेबांना पण कदरबियांचे चिरंजीव जे होते त्यांनी ठुमरी शिकवल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला काही लखनौच्या ठुमऱ्या शिकवल्या होत्या.
0: म्हणजे मग एका दृष्टीने पाहिलं तर मग तुमची ध्रुपदाची किंवा त्या शैलीची तालीम झाली, ख्यालाची तालीम झाली,
1: ठुमरी आणि टप्प्याची राजा यांच्या सभासदात राहून आणि अण्णासाहेबांच्या सभा टप्प्याची पण तालीम झाली.
0: टप्प्याची पण घेतली.

0: म्हणजे थोडक्यात या गाण्याच्या प्रांतात तुम्ही एकंदरीत चतुरस्रपणा केला नाही का?
1: जी काय म्हणजे
0: ठुमरी टप्पा सर्व. पण जसं तुम्ही गात गेला तसं मग अलीकडे तुम्ही आता व्याख्यान आणखीन ते लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन
1: कारण
0: शिबिर वगैरे सुद्धा घ्यायला लागले. हे केव्हापासून तुमच्यामध्ये आलं?
1: हे जवळजवळ समजा अलीकडे काही गोष्टी आपले श्रोता फक्त करमणुकीच्या दृष्टीने पूर्वी पाहत असत, आता त्यांना जिज्ञासा वाढलेली आहे समजून घेण्याची.
0: बरोबर.
1: ख्याल म्हणजे काय, ध्रुपद म्हणजे काय, अशा तऱ्हेने मी आज प्रात्यक्षिक व्याख्यान देतो तर मला मैफिलीपेक्षा जास्त प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळतो.
0: बरोबर.
1: आणि जवळजवळ 600-700 लोक एका जसं मैफिल ऐकायला येतात तसं व्याख्यान ऐकायला येतात आणि त्यांना जिज्ञासा वाढलेली आहे. हे एक चांगली गोष्ट आहे आज
0: खरं.
1: आणि त्याच्या योगाने मला असं वाटतं की आपला जो प्रवाह आहे भले वाहत जाओ पण कुठेतरी त्याला बांध लागणारच आहे आणि परत ते पाणी फिरणार मागे आणि परत आपण हिस्ट्री रिपीट सेल्फ असं म्हणतो तसा कोणताही दिवस तो सोनियाचा दिवस परत उजाडेल अशी माझी पूर्ण खात्री आहे.
0: आणि ह्यामध्ये तुम्ही आता विशेष हल्ली
1: लक्ष घालतो
0: नाही का?
1: हो, लोकांना एज्युकेटिव्ह करायचं, त्यांचा दृष्टिकोन वाढवायचा हा माझा.
0: हे उघडच आहे की त्या लोकांची जशी जाण वाढत जाईल, समज वाढत जाईल, त्याप्रमाणे कलेचा दर्जाही किंवा त्याचा स्तरही वाढत जाणार.
1: हो हो,
0: उघडच आहे.
1: आता लोकांची रुची वाढेल
0: तुमच्यासारख्या म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात आणि पुन्हा या व्यासंगामध्ये सुद्धा असणाऱ्या लोकांनी केला तर केव्हाही संगीत कलेच्या दृष्टीने ते उपयुक्तच म्हणावं लागेल नाही का?
1: बरोबर आहे.
0: आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू

0: आणि प्रयत्न काय, तुम्ही आणि आम्ही त्याच नावेत प्रवाह करत आहोत आणि तुम्हीच मला बोलतं केलं. हे मी नेहमी म्हणतो की मला विनायकराव आठवल्याने मला बोलतं केलं. माझ्यामध्ये काय गोष्ट होती मला माहीत नाही, पण त्यांनी एखाद वेळेला असं पाहिलं असेल माझ्यामध्ये काही आहे त्याला बोलतं करावं म्हणून. तुम्ही जेव्हा रेडिओमध्ये इथे प्रोड्युसर होता तेव्हा माझ्या माथी तुम्ही व्याख्यानं लादली आणि मग मला बोलतं केलं आणि त्याच्यानंतर आपण निर्णया ठिकाणी शिबिरे घेत होतो त्या तुम्ही मला विषय देऊन बोलायला सुरुवात कर तेव्हा थोडी हिचकी होती. पण आता मला
1: त्याचा तुम्हाला आनंद मिळतोय,
0: आनंद मिळतो आणि परिपूर्णता पण मी त्याचा आनंद घेतो मी. कारण एक गोष्ट माझी, मी जो अनुभवलेली गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं त्याच्यामध्ये फार आनंद आहे. एका रसिकाला रिझवणं त्याच्यापेक्षा आपली एखादी गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवणं ह्याच्यामध्ये आनंदाचा दर्जा कित्येक मोठा आहे असं मी मानतो.
1: बरोबर, ही गोष्ट खरी आहे कारण त्यामुळे लोकांची जाणही वाढते ना.
0: बरोबर आहे,
1: आणि ती नवीन पिढी पुढे जर ही जाण जाणं ही माहिती होणं ही आवश्यकच आहे आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न खरोखरीच अतिशय अभिनंदनीय आहेत किंवा स्तुत्य आहेत असं म्हटलं तरी चालेल.
0: मी या सर्व गोष्टींचा श्रेय मी,
1: हाच तुमचा प्रवास
0: प्रवास आहे, याला संबंध आपले गुणीजन माझे गुरुजन हे आणि सन्मित्र ह्या लोकांचे संबंध
1: हे अनुभव लोकांच्या पर्यंत पोहोचावेत आणि असाच तुमचा प्रवास सतत
0: राहावे, आशीर्वाद असावेत, जन जन जनता जनार्दनाचे आशीर्वाद.
1: मी इच्छा व्यक्त करतो
0: बस
1: आणि आपण आता ही चर्चा संपवू.
0: नमस्कार.
2: संगीत पत्रिका या कार्यक्रमांतर्गत पंडित केजी गिंडे यांची वीरा आठवले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10 मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात हलकासा पाऊस पडला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 33 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 32 अंश सेल्सिअस इतकी झाली. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 81% आणि सांताक्रूज इथं 76% अशी झाली. पावसाची नोंद कुलाबा इथं 2.2 मिलीमीटर इतकी झाली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे आकाश ढगाळ असेल. अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता हवामानविषयक कोणताही इशारा नाही. श्रोतेहो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज

तासांस आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता. AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलंय दशरथ पुजारी यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दशरथ पुजारी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं गीत. संगीतकार आशिष मुजुमदार.

पद्मजा फेणाणे जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत लिहिलं होतं विंदा करंदीकर यांनी. संगीतकार यशवंत देव. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमे निमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बेनिशाम सातपुते.
2: आजी, आज घरात दोन ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
4: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
6: नारळी पौर्णिमेचा त्याला सागरा पूजूया.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.
7: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
8: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विनायक चित्तार यांचं सतारवादन राग बागेश्री. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. ऐकूया विनायक चित्तार यांचं सतारवादन राग बागेश्री.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विनायक चित्तार यांचं सतारवादन ऐकलत, राग होता बागेश्री, तबलासात केली होती संतोष मिश्रा यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत। शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले।
3: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाईट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे।
4: कुठल्याही वनवासी भागाला, मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही। एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत।
2: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती। शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी 11:00 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM Gold 100.1 MHz वर।
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत, प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून।
6: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे, लेखिका अनुराधा गोरे, निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवार, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा खरे। तर ऐकूया वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 10।
7: वारस होऊ अभिमन्यूचे। यू हॅव नेव्हर लिव्ह until you have almost died, and for those who choose to fight, life has a special flavor, the protected will never know it. हे शब्द गेला आठवड्याभर माझा पिच्छा पुरवत होते। कॅप्टनच्या आईबाबांनी आर्मी आणि सर्व्हिंग मॅन यांचा सांगितलेला स्पेशल नात्याचा मी विचार करत होतो। आपल्या सिव्हिलियन्समध्ये असा बंध तयार होतो का असा विचार मनात येत होता। तुम्ही पण हे जाणून घ्या आणि डेव्हलप न्यू रिलेशनशिप्स।
8: खरंच हे सारं सांगताना बाबांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य खूप काही सांगून जात होतं। त्याच्या युनिटचा बेस आहे नहान, हिमाचल प्रदेश इथे। तिथल्या प्रेरणास्थळाला सुब्बूचं नाव दिलंय, त्याच्या नावाची तिथे ट्रॉफी आहे। रेझिंग डेला त्यांचं आमंत्रण येणारच, दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा त्याचा कमांडिंग ऑफिसर पाठवणारच। सुब्बूची धाकटी बहीण लाडकी म्हणून तिच्या लग्नाला सारं युनिट हजर झालं। वृत्तपत्रात बातमी आली, पॅरा टीम टू ड्रॉप इन मुंबई फॉर वेडिंग, कमांडर स्टँड अप फॉर स्लेन मेट सिस्टर्स वेडिंग।
7: त्याच्या शाळेने खास स्मरणिका काढली, त्याच्या MVLU कॉलेजनं तो ज्या वर्षात बसे त्या वर्गात त्याचा फोटो लावला, घराजवळच्या चौकाला BMC ने त्याचं नाव दिलंय। चला आता आपण बोलूया सुब्बूच्या बाबांशी। नमस्कार बाबा, तुमच्या लाडक्या सुब्बूचं युनिट आणि त्याच्या जाण्यानंतरचं तुमचं आणि त्याच्या युनिटचं स्पेशल रिलेशन याबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल।
9: नाउ देयर हॅज बीन गुड सपोर्ट फ्रॉम द unit where he worked, that is one para special forces. They communicate with us every week or at least once in 15 days without fail. And we also talk to them. They, whenever they come anywhere close to Bombay, they call on us. They inquire about us, not only about our health and all those things, any problems relating to the our daily work, daily life, etc. And whenever they also invite us every year to their unit for the racing day functions. Whenever we go to Delhi, they conduct or rather arrange for a get together with all the other officers present in that area from one pair of special forces. In fact, I was really touched when I invited them for my daughter's wedding. They came all the way from Himachal Pradesh to attend the marriage. And very particular in calling on us, we spend an evening with us. So that way the help from the unit has been extraordinary. I mean, something which they treat us like their parents, and we see our son's progress through their progress. I mean, the juniors who have joined after my son left, even they come and meet us very regularly, which is a sense of pride for us that the relation my son has kept with the unit.
10: गोरेगावकरांनी त्याचा सन्मान कसा केला?
9: बॉम्बे म्युनिसिपॅलिटी, बॉम्बे कॉर्पोरेशन, दे ऑल्सो विथ द हेल्प ऑफ द लोकल MLA, दे हॅड नेम्ड द वन स्ट्रीट विच वॉज क्लोज टू द स्कूल ॲज कॅप्टन सुब्रमण्यम लेन. अँड ऑल्सो ए चौक वॉज ऑल्सो नेम्ड नियर अवर हाऊस ॲज सुब्रमण्यम चौक.
8: धन्यवाद बाबा, आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजिंक्य पुत्र व्हावा ऐसा गुंडा म्हणतात ना, तेच खरं. असाच आणखी एक पुत्र म्हणजे नवांग कापडिया. आज आपण भेटणार आहोत कफ परेडवरच्या कापडिया कुटुंबियांना. लेफ्टनंट नवांग, सचिन, भूषण, त्यावर्षी मुंबईतून निवड झालेल्या तिघांपैकी आज एकही जण जिवंत नाही. त्यांचे नातेवाईक सांगतात त्यांची बॅचच अनलकी. त्यापैकी किती जणांनी जगाचा निरोप घेतला, काहींना कायमचं अपंगत्व आलं. खरं तर यापैकी प्रत्येक जण हिरा होता, पण तो काळवंडला, दहशतवादाच्या छायेनं निष्प्रभ ठरला. त्यांची डोंगरा एवढी मोठी स्वप्न अचानक भंग पावली.
10: लेफ्टनंट सचिन यांचे बाबा स्वतः निवृत्त सेनाधिकारी, म्हणून युद्धाच्या कथा ऐकत तो लहानाचा मोठा झाला, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. परदेशातील नोकरी, पासपोर्ट हातात असतानाच त्याचं OTA म्हणजेच ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये सिलेक्शन झाल्याची तार मिळाली. त्याने आईला आनंदाने मिठी मारली. प्रशिक्षणानंतर तो चार कुमावचा सदस्य झाला. त्याचं पोस्टिंग होतं श्रीनगरला.
8: मित्रांनो, पोस्टिंग श्रीनगरला याचा अर्थ मुख्यालय श्रीनगरला. यांचं युनिट असतं सतत फिरतीवर, वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गुंतलेलं. म्हणून तर यांना पत्र पाठवायचं झालं ना तर पत्ता लिहावा लागतो केअर ऑफ 56 APO किंवा केअर ऑफ 68 APO. ऑगस्ट उजाडला तेव्हा त्याचं युनिट एका जंगलाच्या आसपास होतं. 2 ऑगस्टला रात्री 2 वाजता खबर आली, अतिरेकी जमा होत आहेत. युनिटमधली माणसं शोधमोहिमेवर निघाली.
10: 3:45 ते निघाले. अंधार कापत जीप निघाली. पुढे रस्ता नव्हता, पाऊस कोसळत होता. वारा एवढा वेगाने वाहत होता की विचारू नका. वाट निसरडी झाली होती. थोडासाही सुगावा लागू न देता माणसं काम करत होती. त्यांना दूरवर एका मोकळ्या जागेत थोडा प्रकाश आणि संशयास्पद हालचाली दिसल्या. सेनेने प्रथेप्रमाणे हवेत गोळीबार केला. आता समोरून तात्काळ गोळ्यांच्या फेरी झडू लागल्या. त्यांना विवेक, माणुसकी याच्याशी देणं घेणं नव्हतं. आपल्या माणसांना मात्र निरपराधांना झळ पोचू नये याची काळजी घ्यायची होती.
8: याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला. ओळखीचं जंगल आणि माणसं मारणं हेच एकमेव ध्येय असणाऱ्यांनी आपल्या माणसांना टार्गेट केलं. आपली माणसं पांगली होती. लेफ्टनंट सचिन जिथे होते त्या पाऊल वाट्याजवळ खोल दरी होती. त्यांच्या पायावर गोळी लागली, तोल गेला, पाय घसरला आणि लेफ्टनंट सचिन खोल खोल दरीत गायब झाले.
10: त्यांचा शोध घेतला गेला, मात्र शोध लागेपर्यंत त्यांचा देह ओळखण्यापलीकडे गेला होता. घरच्यांना आपल्या लेकाचं अखेरचं दर्शनही झालं नाही. त्यांच्या बहिणीने त्यांच्या शवपेटीलाच राखी बांधली आणि वर्षाच्या आत आई लेकाच्या भेटीला निघून गेली. मागे राहिल्या आठवणी आणि सचिनचे बाबा.
8: लेफ्टनंट भूषण परब यांची कहाणी पण अशीच. 6 फूट उंच हँडसम भूषण, इन्स्ट्रुमेंटेशन घेऊन इंजिनियर झालेला हा खेळाडू मुलगा, मॉडेलिंगच्या ऑफर्स येत होत्या, उत्तम कविता करत असे. मात्र याला वेळ होतं युनिफॉर्मचं. OTA मध्ये सिलेक्शन झालं, पण त्याच्या आईला हे फारसं पसंत नव्हतं. ती धास्तावली, कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. छोट्याशा आजारपणाचं निमित्त झालं आणि ती देवाघरी गेली. जणू आपल्या लाडक्याच्या दुरावण्याची झळ तिला पोहोचू नये म्हणून देवानं केलेली ही रचना होती. भूषणचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्याचं पोस्टिंग झालं चंदीगडला.
10: थोडेच दिवस झाले होते लेफ्टनंट भूषण नवीन जीवनात रुळत होते, आर्मी लाईफ एन्जॉय करत होते. एकदा स्कूटरवर बसून युनिफॉर्ममध्ये असताना ते आपल्या कामावर जात होते. त्यांच्या मागे एक जवानही बसला होता. तेवढ्यात समोरून एक ट्रॅक्टर चंदीगड शहराच्या हमरस्त्यावर भर वेगात धावत आला. स्कूटरला धडक देऊन चालता झाला. मागे बसलेला जवान वाचला आणि लेफ्टनंट भूषणने मात्र आपला जीव गमावला. त्या ट्रॅक्टर आणि त्याच्या ड्रायव्हरचं पुढे काय झालं हे मात्र शेवटपर्यंत समजलंच नाही.
8: अजिंक्य, या व्यवहारी पैशालाच सर्वस्व मानणाऱ्या जगात ही माणसं किती वेगळी असतात हे पुन्हा अधोरेखित झालं. त्याचे बाबा बँकेमध्ये अधिकारी, त्यांनी पेन्शन घ्यायचं नाकारलं. त्याच्या जाण्यानंतर जी रोख रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळाली त्याचा त्यांनी कॉर्पस केला. त्याचं येणारं व्याज ते गरजूंना वाटतात. घराजवळच एक NGO डिव्हायडेड घरातल्या मुलांसाठी वसतिगृह चालवते, त्यात ते जातात, मुलांचा अभ्यास घेतात. या दुनियेच्या अफाट पसाऱ्यात दुःखाच्या महासागरातील थेंबर दुःख निवारण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद, अनुकरणीय.
10: यांचा तिसरा बॅचमेट नवांग, लेफ्टनंट नवांग कापडिया, मुंबईच्या पेडल रोड या गर्भश्रीमंत वस्तीत याचं घर. कापडाचा पारंपरिक व्यवसाय, ट्रेकिंग, खास करून हिमालयाची शिखरं यांच्या आईबाबांना साथ घालीत. तिथल्या निडर गुरख्यांप्रमाणे आपली मुलं व्हावीत अशी आकांक्षा बाळगत त्यांनी आपल्या मुलांची नावं ठेवली सोनम आणि नवांग. नवांगचे आजोबा महात्मा गांधीजींचे अनुयायी, म्हणूनच नवांगचं प्राथमिक शिक्षण झालं गुजराती माध्यमात. गांधीजींच्या पुण्यतिथीला त्यांचं सारं घर आजतागायत उपास करतं आणि मौन पाळतं.
8: BCOM झाल्यानंतर AC रूममध्ये बसून बाबांचा व्यवसाय सांभाळण्याऐवजी नवांगनं CDSE म्हणजेच कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा दिली. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून पासआउट झाल्यानंतर त्यांना पोस्टिंग मिळालं जम्मू काश्मीरमध्ये. 3 गुरखा हे त्यांचं युनिट. शत्रूला चांगला धडा शिकवायचा, घुसखोरांचा समाचार घ्यायचं त्यांचं स्वप्न संपुष्टात आलं अवघ 72 दिवसात.
10: त्यावेळी त्यांचं युनिट होतं कुपवाडा जिल्ह्यात, एक कुप्रसिद्ध जिल्हा, पाकच्या सीमेला लागून. फुटीरतावाद्यांचं प्राबल्य, तिथल्या हिंदू शीख बांधवांनी भयग्रस्त होऊन पळ काढलेला आहे. अक्षरशः या जिल्ह्याने आपल्या शेकडो युनिफॉर्म मधल्या लोकांचा बळी घेतलेला आहे.
8: अल ओमर तंझीम या पाकिस्तानी संघटनेनं इथे तळ जमवलाय. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी एका घरात दडल्याची आणि प्रचंड शस्त्रसाठा तिथे असल्याची बातमी होती. 11 नोव्हेंबर 2001 इथल्या 72 दिवसांच्या वास्तव्यात अशी अनेक छोटी मोठी ऑपरेशन्स हे होतं त्याचं रुटीन. पूर्ण तयारी करून लेफ्टनंट नवांग आणि त्यांचे साथीदार घुसखोरांच्या मागावर निघाले. घनदाट निबिड अरण्य, दिवसाही अंधाराचं साम्राज्य, सडक अशी नाहीच, निसरड्या वाट्या, प्रशिक्षित जंगल ज्यांच्या परिचयाचं, भारतद्वेष ज्यांच्या मनात ठासून भरलेला, अशा शत्रूच्या शोधात त्यांची सगळी टीम निघाली. अत्यंत सावधपणे जंगलाचा आसरा घेणाऱ्यांना आपल्या या युनिफॉर्म मधल्या माणसांना टार्गेट करणं सोपं होतं.
10: एका चिंचोळ्या निसरड्या उतारावर असताना जंगलात दडलेल्या आतंकवाद्यांनी त्यांना घेरलं. चारी दिशांनी यांच्यावर पावसासारख्या गोळ्या बरसू लागल्या. नवांग बरोबर असलेले GOC यांच्या पोटात गोळ्या घुसल्या. तोल सावरणं कठीण झालं. तिथल्या उतारावर ते कोसळले, मात्र दुःख करून हातपाय गळून बसून राहायला वेळच नव्हता. आता अधिक द्वेषाने त्याने लक्ष्याच्या दिशेने कूद सुरूच ठेवली.
8: तिथला प्रत्येक युनिफॉर्म वाला हा दहशतवाद्यांचा टार्गेट होताच, पण त्यांचा लीडर लेफ्टनंट नवांग हे होतं प्रमुख टार्गेट. पुढे असणाऱ्या लेफ्टनंटच्या गालाखाली कानामागे नेम धरून गोळी मारली.

0: रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, पण कुडीत प्राण असेपर्यंत अतिरेक्यांच्या विरोधातली मोहीम ते थांबवणार नव्हते. एव्हाना त्यांनी आतंकवाद्यांना यमसदनास पाठवलं होतं. आता मात्र अधिक काळ उभं राहणं शक्य नव्हतं. लेफ्टनंट खाली कोसळले. त्यांच्या टीमनं आपली कामगिरी पूर्ण केली. ऑपरेशन फत्ते झालं. प्रचंड शस्त्रसाठा ताब्यात आला.
1: इफ आय डाय इन कॉम्बॅट झोन, बॉक्स मी अप अँड सेंड मी होम. पिन माय मेडल्स टू माय चेस्ट. टेल माय मॉम आय डिड माय बेस्ट. असा निरोप घेऊन नवांगच्या युनिटमधली माणसं कापड्यांच्या घरी आली.
0: अजिंक्य, आता 10 वर्षांनंतरही आपला नवांग आपल्यात वावरतोय असंच घरातली सारी मानतात. त्यांच्या आई गीता कापडिया जिथं आपल्या मुलानं चिरविश्रांती घेतली तिथला निसर्ग कॅनव्हासवर उतरवते. अनेक ठिकाणी जाऊन वारली पेंटिंग, मधुबनी पेंटिंग शिकवते. वृक्ष लागवड हा तिचा ध्यास. प्रत्येक वृक्षात नवांग वास करतो असा त्यांचा विश्वास आहे. नवांगच्या युनिटशी त्या कायम संपर्कात असतात. त्यांच्या युनिटने अनेक माणसं गमावली. अब बहुत हो चुका आंटी, अब सहा नाही जाता, इधर से भाग जाने का मन करता है, हे त्यांचे शब्द आईंच्या मनाला लागले. आपल्या दुःख वेदनेला त्यांनी वाट कशी करून दिली ऐकूया नवांगच्या आईकडून.
2: मी गीता कापडिया, क्लेटन नवांग कापडियाची आई.
1: नमस्कार. नवांगच्या जाण्यानंतर तुमचं आयुष्यच बदललं. तुम्ही हाती घेतलं मिशन, त्याच्याविषयी आम्हाला काही सांगू शकाल का तुम्ही?
2: नवांग गेल्यानंतर माझ्या एका मित्राबरोबर बोलणं झालं. त्यातून तो मला म्हणाला, माणसं जेव्हा एक दुसऱ्यांशी भांडतात त्याचं कारण एक आहे का, आपल्यातल्या ज्या कोमल भावना असतात त्याच नाहीशा झालेल्या असतात. आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं, आपलं आणि झाडापानांचं, मातीचं जे नातं आहे तेच आधी तुटलं आहे. आणि ते नातं तुटल्यावर, म्हणजे ती आपली जी नाजूक भावना तुटली आहे, त्याच्यामुळे हळूहळू माणसापासून माणूस दूर होत चाललाय. तर त्यामुळे तो म्हणाला का, पहिली गोष्ट आपण केली पाहिजे का, आपण हे झाडाचं प्रेम वाढवलं पाहिजे. आणि ती मला हे इतकी पटली, आणि ही अगदी न बोलून करण्यासारखी कृती होती. त्यामुळे मी काय करायचे, जिथे जिथे मी जायचे तिथे तिथे मी छोटीशी झुडपं घेऊन जायचे, किंवा फुलाची म्हणा, किंवा जिथे वृक्ष लावणं शक्य असेल तिथे वृक्षाची. आणि त्यामुळे काय साहजिकच कोणीही म्हणतं का, हा हे फुलांचं आहे तुम्ही आणलं ना, मग आवडीने कोणीही लावतं. असं करून करून हे माझं झाड लावायचं वाढत गेलं आहे. आणि त्यामुळे मग आता काय होतं, केव्हा तरी मग सगळ्यांचे फोन येतात, म्हणतात का आज नवांगचा वाढदिवस होता, किंवा काही आमच्याकडे एक चांगला प्रसंग होता आणि आंटी आम्ही तुमची आठवण ठेवून 5 झाडं लावली, 15 झाडं लावली. हे असा हा म्हणजे छोटासा प्रयोग आहे. म्हणजे माझ्या मनातला हे दरवेळेला मी असं काही त्याच्याबद्दल बोलत नाही, पण फक्त झाडं लावत असते किंवा अशी रोपं देऊन सगळ्यांना झाडं लावायचं प्रोत्साहन देत असते. न बोलून केलेली भावना आहे ज्याच्यामुळे एक प्रेम वाढत जाईल अशी भावना आहे.
0: गीता मॅम, नवांग गेल्यानंतर अजूनही तुमचा त्याच्या युनिटशी संपर्क आहे का?
2: नवांग गेल्यानंतर 15 दिवसामध्येच त्याच्याबरोबर जो दुसरा एक मुंबईचा मुलगा होता, लेफ्टनंट परब म्हणून, त्याचाही मृत्यू झाला. आणि त्यामुळे माझ्या लक्षात लगेच आलं का हे सारखं आता चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे मला बाकीच्या पण त्यांचे जे कोर्समेट होते ते पण माझ्याशी जोडले गेले होते, आणि ते मला फोन करायचे. आणि त्यामुळे मला कळलं का पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे यंग ऑफिसर्स जखमी होऊन तिथे आलेले होते. एकटा त्यातला पॅरेप्लेजिक होता, म्हणजे कमरेपासून त्याला हलता येत नव्हतं. दुसरा एकट्याचा पाय ॲम्प्यूट झाला होता. आणि ही मुलं बिहारची, कोणी यूपीची, कोणी कलकत्त्याची, अशी दूर दूरहून आलेली होती, आईवडिलांच्यापासून दूर होती. आणि ते मला रोज रात्रीची फोन करायची, आणि त्यांना माझा आधार झाला आणि मलाही त्यांचा आधार झाला. आणि अशा रीतीने त्या स्वरूपाने मी त्या ऑफिसरांशी जोडले गेले. ते ऑफिसर तिथे जवळजवळ 1-1.5 वर्ष होते. त्यातून ते बाहेर येऊन परत आर्मीमध्ये कामाला लागले. त्यांची लग्नसुद्धा झाली. आणि मी मात्र पुण्याचं जे पॅरेप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे त्याच्याशी जोडले गेले. आणि तिथे 1971 पासूनचे जवान आणि ऑफिसर्स आहेत जे खुर्चीमध्येच आहेत. आणि

0: त्यांना तशी सगळी व्यवस्था आहे, तिथे हॉस्पिटल आहे, डॉक्टर आहेत, खाण्यापिण्याची व्यवस्था आहेत, पण जगापासून मात्र ते तोडले गेले आहेत. आणि थोड्या यंग फॅमिलीज पण आहेत ज्या अलीकडे काश्मीरच्या ह्याच्यामध्ये पॅरेप्लेजिक झालेले यंग जवान आहेत, ज्यांच्या बायका लहान मुलं आहेत, आणि ती आपल्या कंपाऊंडमध्ये आहेत पण त्यात बांधली गेलेली आहेत. म्हणजे तो जसा काही एक प्रकारचा त्यांना तुरुंग झाला आहे. हे माझ्या लक्षात आल्यापासून मी त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवलं आहे. त्या बायकांच्या करता सगळ्यांना मशीनी दिल्या आहेत, छोटे उद्योग चालू केले आहेत, आणि शिवाय थोडे जे पॅरेप्लेजिक आहेत त्यांचे पायच नव्हे तर हातात देखील खूपच कमी मुवमेंट होती. त्यांच्याकरता आम्ही चहाचं, म्हणजे दार्जिलिंगहून चहा आणून त्याच्याकरता एक छोटंसं पॅकिंग सेंटर केलेलं आहे. तिथे 5 जणं आहेत, त्यांना त्यांचे हाताची बोटं वापरता येत नाहीत. ते कोपऱ्याने उचलून चहाची पिशवी बॉक्समध्ये ठेवतात. ते असे लहान मोठे काम मी करते, त्यांच्याशी जोडले गेले आहेत. आणि बाकीचे पण जे अनेक जखमी होऊन येतात, जे माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यांना मी माझ्या परीने होईल ती मदत करते आणि बाकीच्या लोकांना पण त्याची जागृती देते. का नुसतं तुम्ही जे फक्त परमवीर चक्र मिळालं किंवा फक्त एक आर्मी डे आहे त्या दिवशी हे करून चालणार नाही, ही अशी बरीचशी जणं असतात. त्यांना आपल्या सोशल सर्कलमध्ये त्यांना घ्यायला पाहिजे, म्हणजे ती आपली झाली पाहिजेत आणि आपलं कुटुंब म्हणून आपण वाढवलं पाहिजे, असा मी प्रयत्न करत असते.
1: ग्रेट, आम्ही पण नक्कीच प्रत्येक वर्षी एकदा तरी वृक्ष लावू नवांग यांच्या स्मृतीसाठी आणि पुण्याच्या पॅराप्लेजिक होमला भेट देऊ, त्यांच्यासाठी निधी संकलन करू.
2: लेफ्टनंट सचिन भूषण नवांग यांचे गुरु, OTA मधले त्यांचे प्रशिक्षक मेजर येशेन आचार्य यांना पण 3 फेब्रुवारी 2006 रोजी मृत्यूनं गाठलं. लेफ्टनंटचे वरिष्ठ 1 वर्षाच्या आत मारले गेले. श्रीनगरच्या रेडिओ स्टेशनला आतंकवाद्यांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला मुक्त करताना ते आणि त्यांचे साथीदार यांच्या रक्ताचा सडा श्रीनगरच्या रस्त्यावर पडला. मेजर येशेन आचार्य हे आपल्या मुंबईचे वर्सोवा इथे राहणारे एक उत्तम खेळाडू, MA विथ इंग्लिश लिटरेचर. तरीही केवळ साहित्यात रमण्याऐवजी त्यांनी आर्मी जॉईन केली. खेळांचं महत्व अनन्यसाधारण, मात्र विशिष्ट मर्यादेतच. खेळांचा आनंद लुटायचा तर हवं निर्भय निर्धोक वातावरण, आणि असं वातावरण निर्माण करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं.
1: सिक्स राजपूतचे मेजर आचार्य RR म्हणजे राष्ट्रीय रायफल्समध्ये निवडले गेले. 2003 फेब्रुवारी महिन्यात त्यांचं युनिट होतं पुलवामा जिल्ह्यात. दहशतवादांचं प्राबल्य आणि वेगळी मानसिकता असलेला हा भाग. 1 फेब्रुवारी 2003, माझ्यासाठी देवाला प्रार्थना कर, असं पत्नी जायत्रीला सांगत ते कामगिरीवर निघाले. एका लष्कराच्या चौकीवर एका आतंकवादी गटानं हल्ला केला. प्रत्युत्तरात 8 ते 10 जण मारले गेले. उरलेल्यांनी एका खेड्यात आश्रय घेतला. त्यांचा समाचार घ्यायचा होता. खेडं कॉर्डन ऑफ केलं गेलं. सर्वांना घर सोडून बाहेर पडण्यास सांगण्यात आलं. आता घराघरात जाऊन शोध मोहीम सुरू झाली.
2: एका घराजवळ येताच आता आपली सुटका नाही हे लक्षात येताच घरात घुसणाऱ्यांवर ऑटोमॅटिक गन्स बरसू लागले. लष्कराची माणसे जखमी होत होती, अधिक कुमक मागवली गेली. तोपर्यंत मेजरांच्या पायावर, हातावर, मानेवर अशा 10 गोळ्या घुसल्या होत्या. जखमी चवताळलेले मेजर हार मानणारे नव्हते. त्याही अवस्थेत त्यांनी त्यांच्या मारेकऱ्यांचा समाचार घेतलाच. थोड्या वेळानं कुमक आली, ऑपरेशन पूर्ण झालं, पण मेजर आणि त्यांचे 3 साथीदार शहीद झाले होते.
1: आपल्या या शूरपुत्राचं दफन झालं चेन्नईला. दे हु फॉर देअर कंट्री डाय शॅल फिल अन ऑनर्ड ग्रेव्ह, फॉर ग्लोरी लाईट्स द सोल्जर्स टूम अँड ब्युटी वीप्स द ब्रेव्ह. हे शब्द त्यांच्या दफनभूमीवर कोरले गेले.

आत्ताच आपण ऐकत होतात वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 10. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा खरे.

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं अत्तराचा फाया या चित्रपटातलं. कवी संजीव यांची रचना, संगीतकार राम कदम. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातलं. गजेंद्र अहिरे यांच्या गीताला संगीत दिलंय अजय अतुल यांनी आणि स्वर आहे श्रेया घोषाल यांचं.

0: हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं दगडी चाळ या चित्रपटातलं. क्षितिज पटवर्धन यांच्या गीताला संगीत दिलं होतं अमित राज यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
3: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
1: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100.1 MHz वर.

0: आई शपथ ह्या चित्रपटासाठी साधना सरगम यांनी गायलेलं कवी सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की. श्रोतेहो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया जोगवा चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत. संगीतकार अजय अतुल.

झेंडा या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अवधूत गुप्ते. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजत आहे. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कौस्तुभ गांगुली यांचं गायन राग कौसी कानडा. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे. बोल आहेत जीवन जोवन. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध आहे. बोल आहेत मनभर प्यारे नयन सलोने. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहेत. बोल आहेत चितचढी मोहन मूरत अब. तबलासात केले प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम संगती आहे अभिषेक काठे यांची. ऐकूया कौस्तुभ गांगुली यांचं गायन राग कौसी कानडा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कौस्तुभ गांगुली यांचं गायन ऐकलं, राग होता कौसी कानडा. तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम संगती होती अभिषेक काठे यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई

0: अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144334 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:30 वाजत आहे. प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
2: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
3: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, सध्या दादा कोंडके यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचा प्रयोग एकदा गिरगावमधल्या साहित्य संघ मंदिरामध्ये होता, तेव्हाची ही गोष्ट आहे. गिरगावामध्ये मराठी माणसं राहत असत, नाटकांना लोकनाट्यांना गर्दीही करत असत. अगदी आशा भोसले देखील रंगपटामध्ये येऊन म्हणाल्या होत्या की दादा कोंडके, आज विच्छा माझी पुरी करा बघायला फार मोठा माणूस आला आहे बरं का. दादा कोंडकेंना वाटलं नेहमीप्रमाणेच कोणीतरी गायक किंवा संगीत दिग्दर्शक वगैरे असेल, पण प्रत्यक्षात बघितलं तेव्हा समोर धीर गंभीर चेहऱ्याचे साक्षात चित्र तपस्वी भालजी पेंढारकर उभे होते. दादा कोंडके यांना आश्चर्य वाटलं. देव देश आणि धर्मावरची ज्वलंत निष्ठा त्यांची आठवली आणि त्याच्यासाठीच त्यांनी आपली वाणी आणि लेखणी झिजवल्याचं स्मरणही दादांना झालं. त्यांच्या जोशपूर्ण, चमकदार आणि ओजस्वी लेखणीतून उतरलेले दमदार संवाद दादा कोंडकेंच्या कानात घुमू लागले. त्यांचे अनेक शिवकालीन बोलपट दादा कोंडकेंच्या डोळ्यासमोर आले. सुनबाई किंवा मीठ भाकर, अगदी साधी माणसासारख्या हृदयस्पर्शी चित्रपटांचीही आठवण दादांना झाली. या साहेब असं म्हणत दादा कोंडके त्यांच्यासमोर गेले आणि त्यांना चरणस्पर्श केला. भालजींनी दादांना उठवलं, प्रेमानं पाठीवरून हात फिरवला आणि दादा कोंडकेंना ते म्हणाले, अरे मला साहेब नाही म्हणायचं, फक्त भालजी म्हण. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून दादा कोंडकेंना हायसं वाटलं. पण रंगपटात आल्यापासून गंभीरपणाचं बेअरिंग सांभाळताना मात्र दादांची पार तारांबळ उडत होती. त्यावेळेला एक मजेदार किस्सा घडला, तो एका गाण्यानंतर आपण ऐकूया.

त्या दिवशी विच्छाचा प्रयोग तुफान रंगला. विच्छामध्ये दादा कोंडके इरसाल हवालदार रंगवायचे आणि मोहिते नावाचा एक लवचिक कलावंत होता त्यांच्या हाताखालचा शिपाई. त्या दोघांचं ट्युनिंग इतकं उत्तम जमलेलं की त्या जोरावरती भरपूर हाशे वसूल केले जात असत. त्या दिवशी दादा कोंडकेंचा सहकारी होता मोहिते, त्यानं रंगमंचावर प्रवेश केला तो हातात उलटी तलवार धरून. ताबडतोब दादा कोंडके म्हणाले, अरे मूर्खा, तलवार सरळ धर, भालजी पेंढारकरांचे ऐतिहासिक चित्रपट पाहिले नाहीस का? गाढवा, अरे आज तरी अशी चूक करू नकोस, समोर तेच बसलेले आहेत, तेव्हाच तलवार सरळ धर, नाहीतर तीच तलवार हातात घेऊन. एवढं म्हणून थांबले, पण अख्खं संघमंदिर हास्यानं दणाणलं आणि त्यामध्ये भालजी देखील सामील झाले होते. त्यानंतर कोल्हापुरामध्ये देखील भालजी पेंढारकर दोन तीनदा विच्छा माझी पुरी कराच्या प्रयोगाला आले. दादा कोंडकेंची त्यांनी पाठ थोपटली आणि वा खूप छान करता, लोकांना भरपूर हसवता अशी प्रशंसाही केली. आता आपण वाजू का या चित्रपटातली काही गाणी ऐकणार आहोत. 1986 साली आलेला हा चित्रपट, या चित्रपटाबद्दल बोलूया गाण्यानंतर.

वाजूका हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला. निर्माता आणि दिग्दर्शक होते दादा कोंडके. पटकथा दादा कोंडके यांचीच होती. या चित्रपटाला संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. यामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर उषा चव्हाण, रमेश भाटकर, नंदिनी जोग, आशा पाटील, भालचंद्र कुलकर्णी, वसंत शिंदे, मधु गायकवाड आणि राघवेंद्र कडकोळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. इतरही अनेक कलावंत होते. या चित्रपटातलीही अनेक गाणी गाजली आहेत. आत्ता जे आपण गाणं ऐकलं श्रावण महिन्यात होत, ते गाणं तर खूपच गाजलं. याशिवाय गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढवतो हेही गाणं तेवढंच गाजलं. आपण ऐकूया.

दादा कोंडके हे लोकनाट्यातून चित्रपटाकडे कसे वळाले त्याचा एक सुंदर किस्सा आहे. साधारणपणे ते 1969 साल असावं. भालजी पेंढारकर यांनी एके दिवशी दादा कोंडके यांना जयप्रभा स्टुडिओमध्ये बोलावलं. दादा कोंडके गेले, नमस्कार वगैरे झाल्यानंतर दादा कोंडके त्यांच्यासमोर उभेच राहिले. तेव्हा भालजी म्हणाले, दादा बसा ना, उभे का, संकोच मुळीच करू नका. पण दादांना जरा अवघडल्यासारखं झालं. मैदानावरच्या खुल्या कार्यक्रमात हजारो लोकांना झुलवणारे दादा, पण भालजींसमोर मात्र त्यांना कमालीचं दडपण आलं होतं. खरं तर स्टुडिओमध्ये सकाळी 7:30 वाजताच दादा कोंडके पोहोचले होते, पण भालजींची भेट त्यांच्याशी झाली 9:30 वाजता. आधीच 2 तास बसून दादा कोंडके कंटाळले होते, कारण भालजींचा व्यायाम, देवपूजा हे सगळं सुरू असल्यामुळं त्यांना दादा कोंडके आल्याचं कोणी सांगितलंच नाही. आणि भालजींच्या दैनंदिन कार्यक्रमात अडथळा आणण्याची कुणाचीही हिंमतच नव्हती. दादा कोंडके येऊन 2 तास झाले हे जेव्हा भालजींना कळलं, तेव्हा त्यांच्या मनाला ते खूप लागलं. त्यांनी आपल्या सेवकांना चांगलंच झापलं. भालजींनी त्वरित दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळेला दादा कोंडके यांना जाणवलं, आभाळा एवढ्या कर्तृत्वाची असा मी आपल्याकडं दिलगिरी व्यक्त करते, त्यामुळं त्यांना थोडंसं खजिलंही वाटलं. भालजी म्हणाले, दादा तुम्ही सुंदर काम करता, माझ्या चित्रपटात काम कराल? मी पहिलवानाच्या जीवनावर चित्रपट काढतोय, त्यामध्ये तुम्हाला अनुरूप अशी भूमिका आहे. क्षणाचाही विचार न करता दादा कोंडके यांनी होकार दिला. त्यांना चित्रणासाठी सलग तारखा हव्या होत्या, म्हणून विच्छा माझी पुरी करायचे प्रयोग कोल्हापूरच्या परिसरात, म्हणजे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सातारा या भागामध्ये मी लावतो असं दादा कोंडकेंनी भालजींना आश्वासनही दिलं. कारण विच्छा माझी पुरी करायचे प्रयोग बंद ठेवून अन्य कलावंतांवरती अन्याय करावा हे भालजींच्या मनालाही पटत नव्हतं. भालजींच्या चित्रपटाचं नाव होतं तांबडी माती. त्यामध्ये पहिलवानच्या मित्राचं म्हणजे नाण्याचं काम भालजींनी दादा कोंडकेंना दिलं. या चित्रपटात ललिता पवार, अनुपमा, झुंजारराव पवार, आशा काळे आणि सातारचा एक पहलवान शक्तिकुमार अशी कलावंत मंडळी तांबडी मातीमध्ये होती. आणि अशा पद्धतीनं दादांचा चित्रपटामध्ये प्रवेश झाला. कार्यक्रमाची सांगता सासरचं धोतर चित्रपटातल्या गीतानं करूया. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला

0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडं होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
3: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
1: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2 वाजून गेलेत. प्रसारित करत आहोत क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत ते आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्रासाठी आखलेल्या योजनांचा. श्रोते हो, मुंबईत सध्या 20 वर्षांखालील आशियाई ज्युनियर आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयी बोलण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आज आपल्यासोबत क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आहेत. निरंजनजी, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: सध्या मुंबईत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे, तिच्याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: हां, सध्या आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा मुंबईत ITC मराठा या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या समोर आहे. आणि ही स्पर्धा 3 विभागात आपण घेतो आहे, जलद बुद्धिबळ, त्यानंतर अतिजलद बुद्धिबळ म्हणजे ब्लिट्स आणि क्लासिकल, या 3 प्रकारात ती होते. हे ह्याच्यात 10 देशातून 150 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यात भारतातर्फे सगळ्यात जास्त स्पर्धक आहेत, कारण लोकल स्पर्धा आहे त्यामुळे. आणि त्याच्यात लास्ट इयर झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप जी U19 झालेली होती, त्याच्यात खेळलेल्या खेळाडूंनाच फक्त ह्याच्यात प्रवेश आहे. त्यामुळे ही ओपन टू ऑल अशी स्पर्धा नाही आहे. आणि याच्यात सध्या भारताचे खेळाडू फार चांगली कामगिरी करत आहेत. जसं आपण रॅपिड आणि ब्लिट्समध्ये बघितलं, भारताला भरपूर पदकं मिळवलेली आहेत. आणि ह्याच्यात प्रॉमिनंटली रशियासुद्धा यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या सहकार्यामुळे आणि साईच्या सहकार्या

0: मुळे आपण ही घेतो आहे, आणि ह्याच्यातला जो विजेता आहे याला डायरेक्ट इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळू शकतो, नाहीतर त्यांना जे नॉर्म्स करायला लागतात त्याच्याऐवजी यांना डायरेक्ट किताब मिळतो. आणि ग्रँड मास्टरचा नॉर्म जर का इंटरनॅशनल मास्टर एखादा जिंकला तर त्याला ग्रँड मास्टरचा नॉर्मही या स्पर्धेत मिळतो.
1: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी या स्पर्धेचं काय महत्त्व आहे, तसंच मुंबईला या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे कितपत अभिमानास्पद आहे?
0: निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी सुद्धा. आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे मी सांगू इच्छितो, 2014 साली आपण ह्याच याची वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा घेतली होती, ज्याच्यात 51 देश सहभागी झाले होते. मागच्या वर्षी आपण वुमन ग्रँड प्री स्पर्धा घेतली, तर आपण दरवर्षी एक अशी मोठी स्पर्धा जी आहे जी वर्ल्ड स्तरावरची आणि जी खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल अशी स्पर्धा आपण दरवर्षी घेतो. ह्याला आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आर्थिक पाठबळसुद्धा मिळतं आहे, दरवर्षी आपल्याला ते सपोर्ट करत आहेत. आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आपल्या खेळाडूंना इथेच खेळायला मिळतं, नाहीतर दरवर्षी त्यांना बाहेर देशात जायला लागतं. सो इथेच आपल्याला कमी खर्चात त्यांना खेळता येतं सर्व खेळाडूंना, आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळता येतं. सो त्यांना त्याचा एक छान अनुभव मिळतो.
1: आताच तुम्ही म्हणालात की रॅपिड, ब्लिट्स आणि क्लासिकल अशा तीन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आता सलग 11 दिवस अशी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणं हे काही सोपं काम नाही, तर स्पर्धा संचालक म्हणून या सर्व नियोजनात तुमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं?
0: सर्वात मोठं आव्हान हे होतं की ह्याला चांगला जो व्हेन्यू आहे, चांगलं ठिकाण स्पर्धेचं मिळणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्याच्यात मुंबईसारख्या ठिकाणी सलग 11 दिवस एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हेन्यू अवेलेबल होणं, हॉल अवेलेबल होणं, कारण मुंबईत इतके कार्यक्रम असतात की आम्हाला म्हणजे आम्ही बऱ्याच हॉटेलमध्ये बघितले हॉल, परंतु सलग 11 दिवस हॉल उपलब्ध असणं आणि खोल्याही उपलब्ध असणं, आणि हे इतकं छान हॉटेल आम्हाला मिळालेलं आहे, एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जायला यायला सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हे मुंबईतल्या ट्रॅफिकचं कुठलंही अडचण नाही किंवा पोचायला काही अडचण नाही. आणि तिथे इतरही बरेच हॉटेल आजूबाजूला सुद्धा आहेत, म्हणजे त्यांना ऑफिशियल हॉटेलमध्ये ज्यांना राहायचं नाही ते तिथेही राहू शकतात. सो हे हॉटेल मिळवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मुंबईसारख्या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे 2 महिन्यात करायचं होतं. आम्हाला स्पर्धा अलॉट झाली 2 महिन्यापूर्वी, तर हे 2 महिन्यात हे सगळं जुळवून आणणं आणि त्याला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत, तर हॉटेल मिळाल्यानंतर आमचं जवळजवळ 75% काम झालं.
1: बुद्धिबळात लागणारी जी मानसिक एकाग्रता आणि स्टॅमिना असतो तो पाहता खेळाडूंना अशा पद्धतीचं वातावरण आणि सुविधा देणं कितपत महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच अशा पद्धतीचं हॉटेल मिळाल्यामुळे आणि असं आंतरराष्ट्रीय दर्जाची सोयीसुविधा खेळाडूंना मिळाल्यामुळे त्यांना पूर्णपणे खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं, आणि तिथे बाकी कुठलाही त्रास जर का वॉशरूम्स क्लीन नसतील किंवा इतर ठिकाणी अशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात, परंतु असा 5-स्टार व्हेन्यू घेतल्यामुळे त्या खेळाडूंना पूर्णपणे त्यांच्या खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ह्याच्यात आलेले असल्यामुळे रशियासारखे जे चेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आपण कंट्री म्हणतो, तर त्यांच्यासुद्धा खेळाडूंशी 2 हात करायला असं एन्व्हायरमेंट मिळणं, आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेनी कायमच अशा व्हेन्यूमध्येच स्पर्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे वर्ल्ड ज्युनियरसुद्धा आपण पुण्याला हयातसारख्या ठिकाणी घेतली, त्यानंतर मागच्या वर्षी वुमन ग्रँड प्रीसुद्धा आपण फनसारख्या हॉटेलमध्ये घेतली, त्यामुळे अशा स्पर्धेच्या ठिकाणामुळे खूपच सोयीचं होतं खेळाडूंना.
1: निरंजनजी, या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विदित गुजराती आणि पद्मिनी राऊत यांच्यासारख्या नामांकित ग्रँडमास्टरनी हजेरी लावली होती. तुम्हाला काय वाटतं, अशा बड्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते?
0: नक्कीच, कारण ह्याच्यातले बहुतेक खेळाडू जे आहेत, आता आमचे खेळाडू प्रतिनिधी जे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत आहेत अभिजित कुंटे, ते सुद्धा इथे पूर्ण वेळ स्पर्धेच्या ठिकाणी आहेत, जे आधीचे एशियन ज्युनियरचे विजेते

0: आहेत. आणि प्लस विदित गुजराथी किंवा पद्मिनी राऊतसारख्या चॅम्पियन लोक आल्याने नक्कीच तरुण खेळाडूंना त्याच्यापासून प्रेरणा मिळते, त्यांच्यासारखं परफॉर्म करण्याचं आणि भारतासाठी पदक जिंकण्याचं त्यांना नक्कीच प्रेरणा मिळते.
1: या स्पर्धेत अनेक इंटरनॅशनल मास्टर आणि फिडे मास्टर खेळाडू खेळत आहेत. यातील कोणत्या खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरीद्वारे ग्रँडमास्टर पद मिळवण्याची संधी आहे?
0: ओपन कॅटेगरीमध्ये टॉप सीड मयांक चक्रवर्ती आहे आणि त्याचं जवळजवळ ग्रँडमास्टर किताब जो आहे तो त्यांनी ऑलरेडी मिळवलेला आहे. आणि त्याच्या खालती जे महाराष्ट्राचे मेन खेळाडू आहेत, वीरेश शरणार्थीसारखा खेळाडू आहे जो आत्ता दुसऱ्या स्थानी आहे 7 राऊंडनंतर, अशा खेळाडूंना अतिशय चांगली संधी आहे टायटल मिळवण्याची. मुलींमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या काही खेळाडू आहेत, त्यानंतर बोर्डोलोई म्हणून एक टॉप सीड मुलींमध्ये आहे, त्यांना स्पर्धा जिंकून इंटरनॅशनल मास्टर किंवा वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवण्याची अतिशय चांगली संधी आहे.
1: निरंजनजी, भारतीय खेळाडूंनी रॅपिड आणि ब्लिट्स प्रकारात सर्वाधिक पदकं जिंकून सुरुवातीलाच आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. त्यात विवान विशालने रॅपिडचं विजेतेपदही मिळवलं. तर भारतीय खेळाडूंच्या या प्रभावी कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नक्कीच ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि सध्या भारतात बुद्धिबळासाठी जे वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण आता एकूण ग्रँडमास्टर जे आहेत त्याची 100 जवळपास गाठलेली आहे, 99 झालेले आहेत आणि कधी 100वा ग्रँडमास्टर आपल्याला मिळेल, आणि ही परिस्थिती बघता याच्यात भारतीय खेळाडूंनी डॉमिनेट केलं तर त्याच्यात नवल वाटण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आता वर्ल्ड स्टेजला सुद्धा आपला वर्ल्ड चॅम्पियन आहे भारताचा, आणि मुलींमध्ये सुद्धा आव्हानवीर आपली भारताची आहे, त्यामुळे ह्याच्यात भारतीय खेळाडूंनी चांगलं परफॉर्मन्स देणं हे अगदीच अपेक्षित होतं.
1: एक शेवटचा प्रश्न आता. महाराष्ट्राची दिव्या देशमुख आणि विदित गुजराथी अशा दोन्ही बुद्धिबळपटूंना यंदाचा अर्जुन पुरस्कार घोषित झाला आहे. महाराष्ट्र बुद्धिबळासाठी हे कितपत महत्त्वाचं आहे?
0: हे अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी सुद्धा विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांचा परफॉर्मन्स जो आहे हा अतिशय डिझर्विंग होता, आणि त्याला भारतीय गव्हर्नमेंटनी दखल घेऊन त्यांना ह्या प्रतिष्ठेचा अवॉर्ड दिलेला आहे, अर्जुन अवॉर्ड. एकाच वर्षी दोन बुद्धिबळपटूंना महाराष्ट्रातल्या हा अवॉर्ड मिळणं हे अतिशय आमच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी गोष्ट आहे. हे पहिल्यांदाच घडलेलं आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या इतिहासात, त्यामुळे ही अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, आपण बोलत होतो महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले यांच्याशी. निरंजनजी, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण बातचीत करणार आहोत साई म्हणजेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुधारित खेलो इंडिया योजनेला मंजुरी दिली आहे. यातील एकूण 36,441 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी साईच्या काय योजना आहेत याविषयी बोलण्यासाठी अंकित पाटील इथे आले आहेत. अंकित पाटील, आपलं क्रीडाविश्वामध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: अंकित पाटील, मला एक सांगा की खेलो इंडियाचं राष्ट्रीय बजेट तब्बल 36,439 कोटी रुपयांचं आहे, त्यातून महाराष्ट्राच्या स्टेट ॲक्शन प्लॅनला किती निधी मिळणार आहे?
2: सर्वप्रथम मला काही बाबी स्कीमबद्दल सांगाव्याशा वाटतात. तर जी आताची जी स्कीम आहे ती जवळपास 36,441 कोटी, हा एवढा निधी एक 5 वर्षांच्या कालावधीमध्ये भारत सरकारकडून वितरित केला जाईल. त्यामध्ये 2 कंपोनंट्स आहेत. एक कंपोनंट आहे तो 29,054 कोटी रुपयांचा कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये खेलो इंडिया स्कीम हा एक कंपोनंट आहे. आणि दुसरा कंपोनंट आहे त्याच्यामध्ये आपण जे नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन असतं, जसं आता आपण चेस फेडरेशनशी बोलत होतात त्याप्रमाणे अनेक नानाविध फेडरेशन्स असतात, तर त्याला देखील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सपोर्ट करते, आणि त्याचा जो निधी आहे तो जवळपास 7,387 कोटी एवढा निधी आहे. या दोघांचा मिळून अराउंड 36,441 कोटी निधी भारत सरकार देत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खेलो इंडियाच्या जे स्टेट इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण जे बोलत आहोत तर त्यामध्ये

0: जवळपास तीन कंपोनंट स्कीममध्ये आहे. आणि जर मी स्कीमबद्दल सांगायचं म्हटलं तर स्कीममध्ये जवळपास भारत सरकारने 9 कंपोनंटची तरतूद केली आहे. त्यामधले पहिले 3 कंपोनंट जे आहेत तर ते खेलो इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे एक स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर मेडल स्ट्रॅटेजी. यामध्ये काय होणार आहे की प्रत्येक स्टेट जो आहे तो आपला स्वतःचा एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवतो. महाराष्ट्र शासन देखील आपला एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवत आहे. तर एकदा तो स्टेट ॲक्शन प्लॅन मंजूर झाला की त्यामध्ये भारत सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग करते आणि वेगवेगळ्या प्रकारची फंडिंग प्रोव्हाइड करते. दुसरा आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. तर यामध्ये काय असतं की केंद्र सरकारचं म्हणा किंवा राज्य शासनाचे म्हणा अनेक नानाविध स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट्स असतात. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई औरंगाबाद इथे आपले खूप इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट म्हणतो. त्याच अनुषंगाने मिलिटरी किंवा रेल्वेज PSU यांचे देखील वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर्स असतात. महाराष्ट्रात देखील रेल्वेचे आहेत, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, आर्मी यॉटिंग नोड आहे. तर या सगळ्यांना देखील या स्कीम थ्रू आपण एक मोठ्या प्रमाणावर फंडिंग देणार आहोत. आणि तिसरा एक कंपोनंट आहे तो म्हणजे सेंटर आणि स्टेट शेअरिंगमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात येईल. त्याच्यामध्ये 60% केंद्र शासन आणि 40% जवळपास महाराष्ट्र शासन देणार. अशा पद्धतीने एक अजून प्लॅन तयार केला जाईल. आता सध्या गॅझेटमध्ये नोटिफिकेशन आले, एकदा का योजना अस्तित्वात आली की त्यानंतर हा सगळा निधी वितरित केला जाईल.
1: आताच तुम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा उल्लेख केला तर या निधीमधून राज्यातील कोणत्या क्रीडा संकुलांचा कायापलट करण्याची योजना आहे?
0: हो, तर बेसिकली यामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया फक्त एकटं नाही तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन सोबत मिळून यावर एक प्लॅन तयार करतं. आता करंटली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यावरती एक बैठक घेतील आणि त्यानंतर ज्यावेळी स्टेट गव्हर्नमेंट आपले प्लॅन सबमिट करतात तर त्यानंतर एक डिपार्टमेंट प्रोजेक्ट अप्रायझल कमिटी असते. त्या प्रोजेक्टचं अप्रायझल झालं की त्यानंतर आपण त्यावर निर्णय घेतला जातो की कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्पेंड होणार आहे. यामध्ये नमूद करण्याची विशेष गोष्ट ही की यामध्ये आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरलाच पैसे देत नसतो तर आपण एक ओव्हरऑल स्पोर्टिंग कल्चर डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यावर जास्त फोकस करतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण त्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट असतील किंवा न्यूट्रिशन असेल किंवा कोच डेव्हलपमेंट असेल किंवा कॉम्पिटिशन प्रमोशन असेल तर या सगळ्यांना देखील केंद्र शासन आपल्या या स्कीमच्या माध्यमातून सपोर्ट करत असते.
1: अंकितजी, या सुधारित योजनेत समाविष्ट केलेल्या नव्या इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट्स या श्रेणीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना काय फायदा होईल?
0: या अगोदर काय होतं की जनरली खेलो इंडिया ॲथलीट अशी एक आपल्याकडे संकल्पना होती की दिल्लीवरून एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट कमिटी होती जी जवळपास 4,000 ते 5,000 खेळाडूंना वेगवेगळ्या 23 खेळविधांमधून आयडेंटिफाय करत होती आणि ते खेलो इंडिया ॲथलीट्स बनत होते. पण असं आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला एक मेडल पाथवेज ज्याला आपण म्हणतो किंवा मेडल मिळवण्यासाठी जो रस्ता असतो तर त्यामध्ये डायरेक्ट एलिट लेवलला जाण्याची गरज नाही आहे. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरांवरती आता आपण खेळाडूंना आयडेंटिफाय करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पुढे बोलूच या, एक खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय असे एक जमिनी स्तरावर किंवा ग्रासरूटवरती आपण आयडेंटिफाय केलं. त्यावरती आपण गेल्यावरती एक इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट असा एक संकल्पना नवीन अस्तित्वात आली आहे. आणि त्यानंतर त्यावरती त्याच्यानंतर जे अजून उत्कृष्ट करणारे खेळाडू असतील तर त्यांना आपण खेलो इंडिया ॲथलीट म्हणून आयडेंटिफाय करणार आणि त्याहूनही जे उत्कृष्ट असतील मग त्यांना आपण एलिट ॲथलीट्स म्हणून आयडेंटिफाय केलं जाईल. मग ते वेगवेगळ्या आपल्या सेंटर्समध्ये ट्रेन करतात, कोणी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ट्रेन करतं, कोणी अक्रेडिटेड अकॅडमीजमध्ये ट्रेन करतं आणि त्यानंतर आपले जे टॉप्स ॲथलीट्स आहेत अशी एक पूर्ण ज्याला एक मेडल पाथवे म्हणता येईल हा एक एन्टायर पाथवे आपण या स्कीमच्या माध्यमातून बनवत आहोत.
1: ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील क्रीडा सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी साई नेमका कसा आराखडा तयार करत आहे?
0: जसं मी अगोदर सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 3 कंपोनंट आपल्या या स्कीममध्ये देण्यात आलेले आहेत आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्ट्रेंथनिंग स्पोर्ट्स ॲसेट्स आणि दुसरा म्हणजे स्टेट ॲक्शन प्लॅन, या दोघांच्या धर्तीवरती आपण अनेकानेक प्रोजेक्ट्स करणार आहोत. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ऑलरेडी स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स असेट्स आहेत, जसं आपलं छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बालेवाडीमध्ये, नंतर साईचे अनेक ट्रेनिंग सेंटर्स आहेत, खेलो इंडिया सेंटर्स आहेत, या सगळ्यांचं जे एक जाळं आहे त्याला सगळ्यांना आपण अधिकाधिक स्ट्रॉंग करणार आहोत. आणि दुसरं मला असं इथं नमूद करावंसं वाटेल की वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस तर आहेच, पण या स्कीममध्ये अधिकाधिक ग्रासरूट लेवलवरती आपल्याला टॅलेंट स्काउटिंग, टॅलेंट आयडेंटिफिकेशन आणि टॅलेंट डेव्हलपमेंट कसं करण्यात येईल किंवा कसं आपल्याला करता येईल यावर जास्त भर दिला गेला आहे.
1: आता जो तुम्ही टॅलेंट स्काउटिंगचा उल्लेख केला, तर शालेय स्तरावरच खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्यातील शाळा किंवा नव्या ज्या स्कूल ऑफ एक्सलन्स आहेत त्यांची भूमिका किती महत्त्वाची ठरेल?
0: ही ॲक्च्युली एक जुनी टर्मिनॉलॉजी होती, आता एक नवीन टर्मिनॉलॉजी आपण सुरू केली आहे. तर बेसिकली आता नव्या स्कीममध्ये खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय अशी एक दोन नव्या संकल्पना आपण आणलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपले खेलो इंडिया सेंटर्स प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतातच. तर यामध्ये आपण अशी संकल्पना आहे की जे स्पोर्ट्स आहे ते मेन स्ट्रीम एज्युकेशन आणि खेळ यांना अधिकाधिक जवळ कसं आणता येईल, आणि टॅलेंट स्काउटिंगसाठी आपल्याला ॲथलीटच्या जवळ किंवा विद्यार्थ्याजवळ अधिकाधिक कसं जाता येईल यावर जास्त भर आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं एवढं मोठं शैक्षणिक जाळं ऑलरेडी आपलं आहे, तर तिथं जर आपण खेळाडूंना शाळेतच जर आयडेंटिफाय करता आलं आणि शाळांना जर आपल्याला सपोर्ट करता आला तर त्यानुसार आपल्याला टॅलेंट आयडेंटिफिकेशन करण्यात खूप जास्त योगदान आहे. ऑल्सो आपल्याकडे एक कीर्ती म्हणून एक इनिशिएटिव्ह मागच्या काही वर्षात राबवला होता, तर त्याच्यामध्ये देखील आपण खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आयडेंटिफिकेशन करत असतो.
1: महाराष्ट्राला पारंपरिक खेळांचा मोठा वारसा आहे, तर ऑलिम्पिक खेळांबरोबरच आपल्या मातीतील खेळांना या सुधारित योजनेद्वारे कसं प्रोत्साहन दिलं जाईल?
0: महाराष्ट्राला ज्याला आपण पारंपरिक खेळ किंवा इंडिजिनस गेम्स ज्याला म्हणतो याचा नक्कीच खूप मोठा वारसा आहे. आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून यावर सुद्धा एक कंपोनंट आहे स्कीमचा, जो डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस गेम्स ज्याला आपण म्हणतो तर तो दिलेला आहे. तर यामध्ये आपण स्पोर्टिंग कल्चर कसं विकसित करता येईल यावर जास्त भर दिला जातं. आता महाराष्ट्रामध्ये खो खो आहे, कबड्डी आहे, मलखंब आहे, तर यामध्ये खेलो इंडिया थ्रू आपण लीग्स, कॉम्पिटिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता लीग्स देखील करवतो, ज्यातून आपलं एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन होतं. आणि मग त्यानंतर आपले खेलो इंडिया गेम्स एक आपलं फ्लॅगशिप इव्हेंट असतो, ज्यामध्ये यूथ गेम्स असतात, युनिव्हर्सिटी गेम्स असतात, विंटर गेम्स असतात, ट्रायबल गेम्स असतात. तर या सगळ्या गेम्समध्ये देखील आपण इंडिजिनस गेम्सला पार्टिसिपेट करवतो आणि त्यानुसार ते टॅलेंट आयडेंटिफाय केल्यानंतर जर त्याच्यात चांगला वाव असेल तर त्यामध्ये आपण जॉब देखील देतो.
1: हा कार्यक्रम ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या जवळच्या खेलो इंडिया सेंटरसाठी जोडलं जाण्यासाठी आपण काय आवाहन कराल?
0: मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. एक तर हे की आपल्याला सर्वांना फिट इंडिया किंवा फिटनेसचा डोस आधा घंटा रोज, हे जे माननीय पंतप्रधानांनी दिलेला आपला जो एक मूलमंत्र आहे तो आपण सगळ्यांनी पाळावा. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी फिटनेस केल्याने काय होणार आहे किंवा देशाचं ऑलिम्पिक्सचं मेडल कसं येईल, पण ज्यावेळी पालक स्वतःच स्पोर्ट्स खेळायला लागतात तर मुलं जे असतात ते पालकांकडे बघून अधिकाधिक स्पोर्ट्समध्ये सहभागी होतात. दुसरं म्हणजे ज्यावेळी पालक स्वतः खेळायला लागतात किंवा स्वतः रोज स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात तर ते एज्युकेशनसोबत मुलांच्या स्पोर्टिंग कल्चर किंवा करिअरकडे देखील फोकस करतात. तर हा एक माझ्याकडून संदेश असेल की सर्वांनी अधिकाधिक माध्यमातून फिटनेसचा डोस आधा घंटा रोज या योजनेत सहभागी व्हावं. आणि दुसरं म्हणजे या खेलो इंडियाच्या योजनेअंतर्गत खूप सारे ग्रासरूट लेवलवरती आता उपक्रम होणार आहेत, खूप खेलो इंडिया फीडर स्कूल निर्माण होणार आहेत किंवा उत्कृष्ट विद्यालय निर्माण होणार आहेत, अनेक खेलो इंडिया सेंटर्सची निर्मिती होणार आहे. तर त्यामध्ये अधिकाधिक आपण सगळेजणांनी येऊन पार्टिसिपेट करावं.
1: तर श्रोते हो, आता आपण साईच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी वातचीत करत होतो. अंकितजी, आपण इथे आलात आणि साईच्या योजनांबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. श्रीलंकेतील गॉल इथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला. देवदत्त पडिकलचे शानदार शतक आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारचे 10 बळी यांचा या विजयात मोलाचा वाटा होता. अमेरिकेतील सेंट लुईस येथे आयोजित सिंग फील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आर्मागेडन प्रकारात त्याला अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक जिंकलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. श्रोतेव, याचबरोबर हा कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटू पुढील क्रीडा विश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 2:26 होत आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

नाथापुरे आता या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं शशांक पोवार यांनी. श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे आणि चित्रपट आहे गोंधळात गोंधळ.

0: सरकारनामा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि नवीना यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मोडक. श्रोतेहो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादरकर्ते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
3: आजी आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं आज 2 सुंदर सण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक. आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.
6: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
7: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
8: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
6: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया हमाल दे धमाल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत. संगीतकार अनिल मोहिले.

0: आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगुल स्वरातलं हे गीत होतं हमाल दे धमाल या चित्रपटातलं. विवेक आपटे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: ऋषिकेश रानडे आणि प्रियांका बर्वे यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं रमा माधव या चित्रपटातलं. गीतरचना सुधीर मोगे यांची, संगीतकार आनंद मोडक. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण.

0: कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत। प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा। कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे देवकी पंडित यांच्या स्वरातलं, रचना नाधो महानोर यांची।

माधुरी करमरकर यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात विंदा करंदीकर यांचं गीत. संगीतकार यशवंत देव.

संगीतकार अशोक पत्की। श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून। मध्यरात्रीचे 3:30 वाजत आहेत। प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम।

आईची शपथ या चित्रपटासाठी अजित कडकडे यांनी गायलेलं कवी सुधांशू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर आणि अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेलं गीत.

0: संगीत सौभद्र या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं गीत आणि संगीत, आणि नाटक होतं संगीत सौभद्र. श्रोतेहो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
3: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत घनश्याम व्यास यांचं बासरीवादन राग बैरागी. मध्यालयगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबलासात केली आहे मिलिंद जोशी यांनी. ऐकूया घनश्याम व्यास यांचं बासरीवादन राग बैरागी.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण घनश्याम व्यास यांचं बासरीवादन ऐकलं, राग होता बैरागी. त्यांना तबलासाथ केली होती मिलिंद जोशी यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
3: कुठल्याही वनवास विभागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
1: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100% 1 MHz वर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मौसमी तालुकदार यांचं गायन राग परमेश्वरी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत प्रभु तेरो नाम. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत पिया घर आ

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मौसमी तालुकदार यांचं गायन ऐकलं. तर राग होता परमेश्वरी. तबला साथ होती अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम संगती अतुल फडके यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादर करते आहेत आशिष बेनिश्याम सातपुते.
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
6: नारळी पौर्णिमेचा चला सागरा पूजूया.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोते हो, आज आहे श्रावणी पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा. तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेनिमित्त मनापासून शुभेच्छा. याच सणाशी निगडीत असलेल्या काही सुमधुर गीतांचा आस्वाद आता आपण गीतबहार कार्यक्रमात घेऊया.

समुद्र अथांग विशाल अमर्याद, तरीही किनाऱ्याची मर्यादा असलेला निळाशार जलाशय, लाटांची पांढरी शाल पांघरलेला समुद्र, कधी फेसाळणारा तर कधी शांत असणारा, कधी रौद्र तर कधी धीर गंभीर, माणसांपासून काहीसा अलिप्त असलेला हा समुद्र, मात्र या समुद्राशी अतूट नातं असतं ते कोळी बांधवांचं। मंडळी, नारळी पौर्णिमेचा सण म्हटला की नजरेसमोर येतात उत्साहाने नाचणारे गाणारे आपले कोळी बांधव। पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे जून ते ऑगस्ट या काळात बंद असलेला आपला मासेमारीचा व्यवसाय नारळी पौर्णिमेनिमित्त पुनश्च सुरू केला जातो। पावसामुळं खवळलेला समुद्र शांत व्हावा म्हणून कोळी बांधव मोठ्या भक्तिभावानं समुद्राला नारळ अर्पण करतात, त्याची सागरसंगीत पूजा करतात, नैवेद्य दाखवतात, वर्षभर भरपूर मासे मिळावेत आणि दर्याच्या राजाला म्हणजेच आपल्या कोळी राजाला सुखरूप ठेवावं म्हणून भगिनी समुद्राची मनोभावे प्रार्थना करतात।

0: श्रोतेहो, आपले हे कोळी बंधू भगिनी ज्याप्रमाणे समुद्राची पूजा मनोभावे करतात, त्याचप्रमाणे आपल्या होड्यांची देखील ते पूजा करतात. होड्यांची रंगरंगोटी केली जाते, डागडुजी केली जाते, रंगीत पताकांनी आपली नाव सजवली जाते. समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी आपली होडी ही प्रत्येक कोळी बांधवाला अतिशय प्रिय असते. समुद्राची प्रार्थना करून मग या होड्या समुद्रात सोडल्या जातात, ते नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरच.
1: एक मन म्हणते विचार विचार,

श्रोतेहो, काळ कितीही बदलला असला, आधुनिक झाला असला, तरी कोळी बांधवांनी समुद्रपूजनाची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं जपली आहे. मुळातच कोळी समाज हा उत्सवप्रिय आणि उत्साही, आणि नारळी पुनवेला तर त्यांच्या आनंदाला जणू उधाणच आलेलं असतं. जसं समुद्राला भरती येते, तशीच त्यांच्या आनंदाला भरती आलेली असते.

याच दिवशी भावा बहिणीचं नातं दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावातील प्रेमाचं रेशमी बंधन. रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा आणि गोड नात्याचा हा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याचबरोबर भाऊ आपल्या बहिणीला रक्षण करण्याचं वचन देतो, छान छान भेटवस्तू देखील देतो. पण मंडळी, हा सण फक्त रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नाही. या सणाच्या माध्यमातनं समाजात प्रेम, जिव्हाळा आणि आदर वाढीला लागतो. हा सण निसर्गाची आणि पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी देखील काही ठिकाणं साजरा केला जातो. या सणाच्या निमित्तानं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आनंदानं हा सण साजरा करतात आणि आपल्यामध्ये परस्परांमध्ये प्रेमाचं रेशमी बंधन, प्रेमाचं नातं अधिक दृढ करतात.

असे हे भावा बहिणीचं नातं, निखळ, निरागस आणि निरपेक्ष. थोडक्यात सांगायचं झालं तर द्रौपदीनं श्रीकृष्णाला बांधलेली भरजरी शेल्याची चिंधी असो वा रजपूत रमणीनं पाठवलेलं राखीचं तबक असो किंवा देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांना पोस्टाच्या माध्यमातून पाठवलेली राखी असो, या सगळ्या मागची भावना एकच आणि ती म्हणजे भावा बहिणीचं एकमेकांवरचं निस्सीम प्रेम, दृढ विश्वास आणि भावाची बहिणीकडं बघण्याची निर्मळ दृष्टी.

श्रोतेहो, तुम्हा सगळ्यांना आकाशवाणी परिवारातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त आणि रक्षाबंधनानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. गीतबहार कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूया. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत, संगीतकार नंदू होनप.